जल्दी बाहर आ।

your voice. I am singing song.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजी कोमल. तर श्रोते हो, वेळ आहे सकाळचे 9:10 आणि आपल्या आजच्या सेगमेंटला आपण सुरुवात करतोय. तर आजच्या सेगमेंटमध्ये आजचा दिनविशेष अर्थात आज 21 मे आहे आणि 21 मेच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत याकडे आपण एक छान नजर टाकणार आहोत. तर आज वर्ल्ड मेडिटेशन डे आहे अर्थात जागतिक ध्यान दिवस आणि त्या व्यतिरिक्त आज आहे इंटरनॅशनल टी डे. ओ माय गॉड, माझ्यासारख्या चहाप्रेमींसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा आहे. बरं, आज कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या याकडे एक नजर टाकूयात. आजच्याच दिवशी 1881 साली वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1904 फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हणजेच फिफाची पॅरिसमध्ये स्थापना झाली. 1927 चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग एक अमेरिकन विमानचालक आणि लष्करी अधिकारी होता. त्यांनी न्यूयॉर्क शहर ते पॅरिसपर्यंत 3600 मैल चे पहिले नॉनस्टॉप उड्डाण केले. 33.5 तास एकट्याने हे उड्डाण केले. 1932 अमेलिया इअरहार्ट अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला ठरली. 1991 भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. 1992 चीनने 1000 किलोटन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सगळ्यात शक्तिशाली अणुस्फोट आहे. 1994 मिस इंडिया सुष्मिता सेनने 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 1996 सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर झाले. त्याचबरोबर आजच्याच दिवशी अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म 1916 झाला. स्विस गणिततज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1923 झाला. कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1928 झाला. हिंदी कवी लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1931 झाला. रवींद्र मंकणी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1956 झाला. ते एक अभिनेते आहेत. भारतीय अमेरिकन फॅशन डिझायनर नईम खान यांचा जन्म आजच्याच दिवशी 1958 झाला. दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1960 झाला. भारतीय चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांचा जन्म आजच्याच दिवशी 1971 झाला. त्याचबरोबर इंग्लंडचा राजा 6वा हेनरी यांचा मृत्यू अर्थात यांचं निधन आजच्याच दिवशी 1471 झालं. वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो वॉन गॅरिक यांचं निधन आजच्याच दिवशी 1686 झालं. स्वातंत्र्य वीरांगणा जानकीदेवी बजाज यांचं निधन आजच्याच दिवशी 1979 झालं. भारताचे माजी पंतप्रधान यांची हत्या अर्थात राजीव गांधी यांची हत्या आजच्याच दिवशी 1991 करण्यात आली. इंटकचे सोलापूरमधील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचं निधन आजच्याच दिवशी 1998 झालं. हर्बा लाईफ कंपनीचे स्थापक मार्क आर क्युजेस यांचं निधन आजच्याच दिवशी 2000 झालं. तर या महत्वाच्या काही घटना होत्या. तर आज जागतिक ध्यान दिवस अर्थात मेडिटेशन डे आहे. आपण दरवर्षी 21 मे रोजी जागतिक ध्यान दिन साजरा करतो. विशेषतः आपल्या सतत हालचालींच्या व्यस्त जगात हा ध्यान दिवस त्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ध्यान ही एक प्रथा आहे जी प्राचीन काळापासून 3000 BC शोधली गेली. जेव्हा प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये त्याचा संदर्भ देण्यात आला होता 3ऱ्या शतकातील चीनमध्येही त्याची मूळ आहे. सरावामध्ये भावनिकदृष्ट्या शांत आणि स्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी विचार किंवा क्रियाकलाप यावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या तंत्रांचा समावेश आहे. आज ध्यानाने भूतकाळातील रूढींच्या पलीकडे जाऊन पाश्चिमात्य सांस्कृतिक मुख्य प्रवाहात प्रवेश केला. जेव्हा तुमच्या सभोवतालचे जग वेडेपणात गुरफटलेले असते आणि दिवसाच्या वादळात तुम्हाला शांततेचा क्षण सापडत नाही तेव्हा परत येण्याची आणि लहानपणी त्या आनंदाच्या क्षणांची आठवण करण्याची वेळ आली आहे जिथे आपण फक्त स्वतःला हरवले होते. जागतिक ध्यान दिन हा या सहस्त्राब्दी जुन्या प्रथेत सहभागी होण्यासाठी आणि आपले मन स्वच्छ करण्यासाठी वेळ काढण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ध्यान ही आपल्या जीवनातील अशी अवस्था आहे ज्याद्वारे आपण मनावरही नियंत्रण करू शकतो. आपण दिवसभरातून एकदा तरी ध्यान हे केलेच पाहिजे. आपण ध्यान केल्यानंतर त्याचे फायदे तर आहेतच पण आपण आपलं काम जे आहे ते बारकाईने करू शकतो. स्वभाव शांत राहतो आणि बरेच काही चांगले फायदे जे आहेत ते आपल्याला होतात. अर्थात तुम्ही जर खूप जास्त डिस्टर्ब असाल, खूप कंटाळलेले असाल, तुम्ही मन कुठे तुमचं शांत राहत नाहीये, तुमच्या मनात चलबिचल चालू आहे, तर जस्ट गो फॉर अ मेडिटेशन. घरामध्ये सकाळच्या वेळेला थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बेडरूममध्ये एक छान सुवासिक धूप ऊद जे काही लावता येईल ते तुम्ही लावू शकता. अगदीच ऊदबत्ती लावलीत तरी चालेल. घरामध्ये तुम्ही AC लावा, फॅन लावा, शांत वातावरण करा. खिडक्या असतील तर पडदे
बाजूला करून खिडक्या मोकळ्या करा आणि शांतपणे हा एक छान सुगंध घेऊन डोळे बंद करून तुमच्या आपल्या प्रत्येकाला आपण एक आपण एका देवाला मानत असतो एखाद्या देवाचं नाव घ्या आणि शांतपणे हे मेडिटेशन करा. मला माझ्याच एका जवळच्या व्यक्तींनी हे मेडिटेशन सांगितलेलं आहे आणि हे मेडिटेशन जर तुम्ही सुद्धा केलं तर अर्थात बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळतील, तुमचं मन जे आहे ते खूप जास्त शांत होईल. तर श्रोते हो, त्या व्यतिरिक्त आज मगाशी तुम्हाला म्हणाले की आज जागतिक चहा दिवस सुद्धा आहे, म्हणजे ओ माय गॉड. बर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण किती चहाप्रेमी आहोत आणि चहाचं आपल्या जीवनात किती महत्व आहे, म्हणजे दिवसाची सुरुवात ही चहाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे येस, आपण आपण नक्कीच चहाप्रेमींसाठी सुद्धा एक सुंदरसं गाणं आहे जे मी इकडे लावणार आहे, आता तुम्हाला ऐकवणार आहे. तर अर्थात असं म्हणतात की चहाला कुठलीच वेळ नसते, पण वेळेला चहा मात्र मिळालाच पाहिजे. आता हे इतक्या वेळा चहाचा झाल्यानंतर मला सुद्धा चहा पिण्याची एक छान लहर आलेली आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, मी पटकन एक चहा घेऊन येते आणि तोपर्यंत तुम्ही हे चहावरचं एक सुंदरसं गाणं ऐका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते. हो पुन्हा एकदा या छोट्याशा ब्रेक नंतर अर्थात टी ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज इंटरनॅशनल टी डे आहे आणि व्हॉट अ कोइन्सिडन्स गाईज, नेहा तवकरीची एक खूप सुंदर कविता आहे जी मला मिळाली गुगलवरती. मी जस्ट सर्च करत होते तर त्यात चहा की कॉफी म्हणजे खूप सुंदर कविता तिने लिहिली आहे. चहाचं आणि कॉफीचं वर्णन केलंय. चहा म्हणजे काय आणि कॉफी म्हणजे काय, तर तुम्ही नक्की कोणते प्रेमी आहात चहा की कॉफी नक्की मला कळवा. तर कविता अशी आहे, कवितेचं शीर्षक चहा की कॉफी. चहा म्हणजे उत्साह, कॉफी म्हणजे स्टाईल. चहा म्हणजे उत्साह, कॉफी म्हणजे स्टाईल. चहा म्हणजे मैत्री, कॉफी म्हणजे प्रेम. चहा एकदम झटपट, चहा एकदम झटपट, कॉफी अक्षरशः निवांत. चहा म्हणजे झकास आणि कॉफी म्हणजे वाह मस्त. चहा म्हणजे कथासंग्रह, चहा म्हणजे कथासंग्रह आणि कॉफी म्हणजे कादंबरी. चहा म्हणजे नेहमी मंद दुपारनंतर आणि कॉफी एका धुंद संध्याकाळी. चहा चिंब भिजल्यानंतर, कॉफी ढग दाटून आल्यानंतर. चहा म्हणजेच डिस्कशन आणि कॉफी म्हणजेच कन्व्हर्सेशन. चहा म्हणजे लिव्हिंग रूम आणि कॉफी म्हणजे वेटिंग रूम. चहा म्हणजे उत्स्फूर्तता, कॉफी म्हणजे उत्कटता. चहा म्हणजे धडपडीचे दिवस, चहा म्हणजे धडपडीचे दिवस आणि कॉफी म्हणजे धडधडीचे दिवस. चहा वर्तमानात दमल्यावर आणि कॉफी भूतकाळात रमल्यावर. चहा पिताना भविष्य रंगवायचंय आणि कॉफी पिताना स्वप्न रंगवायची. किती सुंदर कविता लिहिली आहे, ओ माय गॉड. म्हणजे हे किती रिअल आहे, किती प्रत्येक शब्दामागे एक खूप छान गोड अर्थ दडलाय ना. मित्रांसोबत कट्ट्यांवर घेतला जाणारा, टपरीवर घेतला जाणारा चहा आणि डेटवर गेल्यानंतर एखाद्या छान कॅफेमध्ये बसल्यानंतर कॉफी. चहा कसं, चल रे चल चल चल लवकर जाऊ एक चहा घेऊन येऊ, एकदम झटपट. आणि कॉफी म्हणजे अगदीच वेळ काढून केलेला प्लॅन. चहा म्हणजे काय कडक चहा आहे आणि कॉफी म्हणजे काय मस्त कॉफी आहे ना. अर्थात चहा पिताना जर चहाचं आपण वर्णन कशासोबत करू शकतो तर कथासंग्रहासोबत, आणि कॉफी म्हणजे काय तर कादंबरी. ओ माय गॉड, किती सुंदर रील आहे, खूप सुंदर आहे. अर्थात चहा आणि कॉफीचं जे काय वर्णन केलंय किंवा आपल्या आयुष्यामध्ये या दोन्ही फेज येतात ना गाईज. अर्थात चहाचा उत्साह तर असतोच आणि आपण नंतर कालांतराने ती कॉफीची स्टाईल सुद्धा आपल्या आयुष्यात येते. तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. बरं, याच नोटवरती आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
1: माझ्या मुलीला शिकवण्यासाठी एक सभ्य आणि सुसंस्कृत शिक्षक पाहिजे आहे. त्याला संगीताची जाण असेल,

हॅलो आणि नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला सेगमेंट आजच्या सेगमेंटमध्ये आपण पुढे वळूयात आणि फिटनेस मंत्रामध्ये आज आरजे कोमल तुम्हाला एक हेल्दी आणि तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला पुढे घेऊन जायला एक हेल्दी टिप सांगणार आहे. तर सगळी यशस्वी लोक जे आहेत, म्हणजे जे आपल्या फील्डमध्ये खूप सक्सेसफुल झालेली आहेत, त्यांचं कधी तुम्ही शेड्यूल पाहिलंय का? ते किती वाजता उठत असतील, कसं काम करत असतील, ते आपल्यासारखे असे छान लोळून पडत असतील का? अजिबात नाही. नैराश्य झटकवून पळवून लावणारा हा 5 सेकंदाचा उपाय जो मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे, आणि कदाचित मला असं वाटतं हा उपाय मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा हेल्दी ठरेल. सकाळी अलार्म वाजल्यानंतर आपण तो बंद करतो आणि फक्त 5 मिनिटांसाठी डोळे मिटतो, पण तीच 5 मिनिटं कधी कधी अर्धा ते 1 तास होऊन जातात हे आपल्यालाच कळत नाही. त्यानंतर सुरू होते ती वेगाची स्पर्धा. दिवसाची सुरुवात ही फोनवरील नोटिफिकेशन, ऑफिसचे ईमेल्स आणि घरच्या कामाच्या घाई गडबडीने झाली की ती दिवसाच्या सुरुवातीलाच कंटाळा, नैराश्य किंवा थकवा आल्यासारखं वाटतं. परिणामी दिवसभर मनावर प्रचंड ताण, कामाचा दबाव आणि सततचा स्क्रीन टाईम आणि डोक्यात विचारांचं काहूर सुरू राहतं. सध्याच्या काळात आपण शरीरापेक्षा मनाने जास्त प्रमाणात थकत चाललोय, एन्झायटी आणि स्ट्रेस. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जी लोक सकाळी उठल्या स्वतःसाठी वेळ काढतात आणि स्वतःचा विचार करतात, त्यांच्या आत्मविश्वासावर, भावनिक स्थितीवर आणि मानसिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम जो आहे हा हळूहळू दिसून येतो. कदाचित लगेच खूप मोठे सकारात्मक विचार मनात आले नाहीत तरी चालतील, पण यामुळे दिवसाची सुरुवात किमान नकारात्मकतेने तरी होत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अर्थात सेल्फ इम्प्रूव्हमेंट हॅबिट्स आपण याला असं म्हणू शकतो. जगातील अनेक यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या दिवसांची सुरुवात इतरांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने करतात. त्यांच्यासाठी सकाळी 5 वाजता उठण्याची सवय ही फक्त एक डिसिप्लिन म्हणून नाही तर स्वतःच्या मनावर आणि शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा एक मार्ग मानला जातो. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते त्या शांत वेळेत ही यशस्वी लोक व्यायाम, मेडिटेशन, श्वासांचे व्यायाम, ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा स्वतःच्या संवादासाठी काही मिनिटं राखून ठेवतात. सकाळच्या या शांत सवयींचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो ते आपण पाहूया. अनेकांना सकाळी उठल्या प्रचंड घाई गडबड करण्याची सवय असते. डोळे उघडताच आधी फोन तपासणे आणि दिवसभराच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून दडपण घेणे, यामुळे थकवा आणि चिंता येणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सकाळी सगळ्यात आधी जगाचा विचार सोडून स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आपल्या रोजच्या आव्हानांना एकदम अंगावर घेण्याऐवजी हळूहळू सामोरे जा. सकाळी उठल्यावर शांतपणे स्वतःशी संवाद साधा. असे केल्याने सकाळ सकाळी होणारी अस्वस्थता आणि स्वतःबद्दल वाटणारी आत्मशंकेची म्हणजे सेल्फ डाऊटची भावना कमी करण्यासाठी मोठी मदत होते. जे लोक आपली कामं घाई न करता शांतपणे पार पाडतात ते कोणत्याही तणावाला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात, कारण त्यांच्यामध्ये समस्या शांतपणे हाताळण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास असतो. जेव्हा आपल्याला मानसिक थकवा, अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवतो तेव्हा आपण भावनिकदृष्ट्या खचून जाणं स्वाभाविक आहे. अशावेळी सेल्फ एक्सेप्टन्स याकडे लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या मनाला स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची किंमत समजावून सांगा. माझं यश किंवा माझी किंमत ही केवळ ऑफिसच्या प्रोडक्टिव्हिटीवर ठरत नाही, हा विचार मनाशी पक्का करा. यामुळे आजच्या कॉर्पोरेटच्या जगात जगत असताना मनावर येणारा अतिरिक्त मानसिक दबाव बऱ्याच अंशी कमी होतो. ऑफिसमध्ये काम, नाती, इतर वैयक्तिक गोष्टींमुळे आपल्याला नेहमीच मानसिक ताण जाणवतो. अनेकदा आपल्याला आजूबाजूच्या नकारात्मकतेपासून आणि मानसिक ठिकाणपासून लांब राहायला हवे असते. अशावेळी सकाळी उठल्या स्वतःच्या मनाला ठामपणे समजावून सांगा की मी आजच्या दिवशी कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे अस्वस्थ होणार नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांऐवजी माझी मानसिक शांतता मी जास्त निवडेल. काल काय चुकलं, कोणाशी काय वाद झाले, काय वाईट घडलं, या भूतकाळांमधील विचारांमध्ये अडकून राहण्यापेक्षा आजचा दिवस एका नवीन ऊर्जेने सुरू करा. लक्षात ठेवा की निसर्गाने दिलेली प्रत्येक नवीन सकाळ आपल्या आयुष्याला अधिक सुंदर पद्धतीने जगण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची एक सुवर्ण संधी देत असते आणि ही आलेली सुवर्ण संधी गमावू नका. इतकंच सांगेन आणि जो काही सकाळ मुळात रात्री झोपण्याची सवय बदलायला हवी. एकतर बरेच जण मोबाईल प्रचंड बघतात, तुम्ही फक्त एकदा ऑब्झर्व करा. तुम्ही जर मोबाईल दूर ठेवलाय, तुम्ही कुटुंबातल्या लोकांशी संवाद साधताय किंवा मोबाईल न बघता काहीतरी वाचताय आणि मग त्यानंतर म्हणजे झोपण्यापूर्वी जर तुम्ही एक तास जरी मोबाईल बाजूला ठेवलात ना, जी शांत झोप तुम्हाला लागते, आय स्वेअर गाईज, हे स्वतः मी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा करून बघा. मोबाईल दूर ठेवल्यानंतर जी झोप असते ती अतिशय शांत असते.
त्यानंतर तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुम्ही खूप जास्त फ्रेश असता, तुम्हाला फ्रेश वाटतं, त्यामुळे तुमचा थकवा जाणत नाही, नैराश्य येत नाही, तुम्ही फ्रेश असता. आणि सकाळी जाग आल्यानंतर जी काही एक सवय की मी 5 मिनिटं झोपते किंवा मी 5 मिनिटं अजून आराम करतो, 5 मिनिटं पडतो, तर ही जी सवय, ही सवय आपल्याला बदलायची आहे. बरं, आता याच नोटवरती आपण एक छोटासा पुन्हा एकदा गाण्याचा ब्रेक घेऊयात. आज मेडिटेशन डे सुद्धा आहे आणि याच वेळेला आपण संकल्प करूयात की ऍटलिस्ट 10 मिनिटं तरी मी स्वतःची सकाळी मला काढेन आणि छान मेडिटेशन करेन, जेणेकरून मला त्याचा माझ्या डे टू डे लाईफवरती फायदा होईल. चला तर मग याच नोटवरती आता एक पुन्हा एकदा छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर आज आपण पाहिलं की आज मेडिटेशन डे आहे आणि मेडिटेशन तर आपण करतोच, पण जर तुम्ही स्ट्रेस घेणं बंद केलं तर तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतात हे आज आपण पाहणार आहोत. तर स्ट्रेस म्हणजे जास्तीत जास्तीचा जो ताणतणाव आहे ते जर तुम्ही घ्यायचं सोडून दिलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत सकारात्मक आणि आश्चर्यकारक बदल घडून येतील. तुमचा बीपी जो आहे तो कंट्रोलमध्ये राहील, स्ट्रेस कमी झाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील आणि हृदयविकाराचा धोका जो आहे तो लक्षणीयरित्या कमी येईल. रात्रीचे विचार आणि चिंता थांबल्यामुळे तुम्हाला वेळेवर आणि शांत झोप लागेल, ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्ही फ्रेश असाल. मनातील नकारात्मकता दूर होऊन चिडचिड कमी होईल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक आनंदी आणि समाधानी राहाल. मेंदूवरील ताण कमी झाल्यामुळे तुमची निर्णय क्षमता सुधारते आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणं जे आहे ते सोपं होतं. तीव्र स्ट्रेसमुळे शरीराची प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ताण सोडल्यास शरीर आजारांशी लढण्यास अधिक सक्षम बनतं. मन शांत असल्यामुळे तुम्ही कुटुंब आणि मित्रांशी आनंदाने संवाद साधू शकता, ज्यामुळे वादाचे प्रसंग टळतील आणि नाती जी आहेत ती अधिक घट्ट होतील. त्याचबरोबर स्ट्रेस कमी झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा जी आहे, स्ट्रेस जो आहे ते आपली शोषून घेतो, त्यामुळे तो जर तुम्ही स्ट्रेस सोडलास तर तुम्ही दिवसभर उत्साही आणि कार्यक्षम असाल. तणावमुक्त राहिल्याने चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो. अकाली वृद्धत्व आणि केस गळतीसारख्या समस्या ज्या आहेत त्या सुद्धा कमी होतात, त्यामुळे स्ट्रेस हा सोडून द्यायला हवा. थोडक्यात सांगायचं तर काय, तर स्ट्रेस सोडणं म्हणजे आयुष्याला एक नवीन निरोगी आणि आनंदी सुरुवात करून देण्यासारखं आहे. त्यामुळे अर्थात ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय किंवा बाहेर काही गोष्टी असतील, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी घडतात, अप्स अँड डाऊन्स येत असतात, त्यामुळे स्ट्रेस हा येणार आणि हे स्वाभाविक आहे. स्ट्रेस येणं, मला खूप स्ट्रेस आलाय, ठीक आहे, काम डाऊन. स्ट्रेस घेऊन ते काम करण्यापेक्षा ते काम काय आहे, अच्छा ठीक आहे आता हे असं झालेलं आहे तर मी काय केल्यानंतर ते काम सॉर्ट आउट होईल, किंवा मी कोणत्या गोष्टी केल्यानंतर ते जे काम आहे ते व्यवस्थित होणार आहे याकडे लक्ष देऊयात, ना की स्ट्रेस आलाय हे असं झालंय ते तसं झालंय हे नाही होतंय माझ्या ते नाही जमत आहे, या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि प्रोफेशनल लाईफला प्रोफेशनल लाईफच्या ठिकाणी, पर्सनल लाईफला पर्सनल लाईफच्या ठिकाणी ह्या जर दोन गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर स्ट्रेस जो आहे तो बऱ्यापैकी कमी होईल. तर श्रोते हो, आणि या सगळ्यांवरती बेस्ट ऑप्शन आहे मेडिटेशन. याच नोटवरती आता पुन्हा एकदा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेणार आहोत आपण आणि लगेचच भेटूया. तुम्ही ऐकताय आरजे कोमलला आपल्या सेगमेंटमध्ये मुंबई लोकल विथ आरजे कोमल, आणि त्याचबरोबर तुमच्या जर काही फरमायशी असतील, तुम्हाला जर काही असं स्पेशल वेगळं ऐकायचं असेल, किंवा जर तुमचेही आर्टिकल्स किंवा तुमचं काही लिखाण आहे जे तुम्हाला असं वाटत असेल की इतर श्रोतांपर्यंत पोहोचावं, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक

हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि तुम्ही ऐकताय आरजे कोमलला मुंबई लोकल विथ आरजे कोमल या सेगमेंटमध्ये. वेळ आहे सकाळचे 9:45 आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे. तर जाता जाता आज एक खूप छान अशी बोधकथा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. दिल्ली शहरात हिराचंद नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याचं तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशाहच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचिती घेण्यासाठी एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशाहच्या बेगमला सणसणून ताप भरला. स्वतः बादशाहलाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून त्याचा तोल जाऊ लागला आणि त्यामुळे हकीमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंत काळ असं निघून गेला आणि उन्ह ओसरताच राजस्थानातल्या एका राजाची बादशाहनं जिंकून घेतलेला प्रदेश पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशाहला दिली. हा सर्व सकाळी सकाळीच आलेल्या हिरानंद व्यापाऱ्याच्या अपुशकुणी दर्शनाचाच प्रताप आहे असा समज होऊन बादशाहनं त्याला फाशीची शिक्षा फरमावली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चित राहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करून रस्त्याच्या कडेला तो जाऊन बसला. नित्याप्रमाणे बादशाह त्या रस्त्याने फिरायला जाऊ लागला. बादशाह

दुरून येताच बादशाला दुरून येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशाकडे हजर केले. बादशाहनं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, खावीन, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळे आपला व आपल्या बेगम साहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे त्या बिचारा हिराचंदावर मात्र फाशी जाण्याचा प्रसंग आलाय. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा आपलं सकाळी होणारं दर्शन हे किती पटीनं अधिक वाईट असेल ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो. बादशाने बिरबलाचे हे शब्द ऐकून जसे त्याला ओळखले तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फरमावलेली फाशीची शिक्षा रद्द केली. या सगळ्या मानण्याच्या गोष्टी आहेत. शकून अपशकून ह्या ज्या काही गोष्टी होतात त्या केवळ आपल्या मांडण्यापुरत आहेत, पण अकबर बिरबलाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खरंच खूप सुंदर असतात ऐकायला. आणि याच नोटवरती आता वेळ झालेली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची आणि पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विनी यांना ऐकणार आहात. बरं श्रोते, आपल्या आचार्य 90 FM वरती खूप सुंदर नवीन नवीन कार्यक्रम आपण घेऊन येतोय. तुम्ही वेगळ्या वेगळ्या आरजेंना त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या शैलीमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये ऐकताय. आरजे सीमा यांचा स्वातकाज ऐका, त्याचबरोबर आरजे तेजस्विनी यांचे तर आणि आमचे अर्थात आमच्या दोघींचेही वेगळेच कार्यक्रम नेहमी सुरू असतात. पण त्या व्यतिरिक्त आरजे ज्योती आहे, त्यांचा भ्रमंती हा कार्यक्रम आहे. आरजे सुवर्णा क्षेमकल्याणी आहेत, त्यांचा भ्रमंती कार्यक्रम आहे. आरजे शब्बीर आहे, त्यांचा कहाणी का गुल्लक, हे असे वेगळे वेगळे कार्यक्रम जे आहेत ते आपल्या आचार्य 90 FM वरती सुरू आहेत. बरं, या कार्यक्रमांच्या वेळाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मोस्ट ऑफ द टाइम तर दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी अर्थात दुपारनंतर 1-4 वाजता आणि रात्री 8 वाजता या तुम्ही सगळ्या आरजेंना इथे ऐकू शकता. तर श्रोते हो, या सगळ्या आरजेंचे हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आणि या व्यतिरिक्त दुपारी 2 आणि 3 वाजता तुम्ही आरजे कोमल आणि आरजे तेजस्विनी यांना ऐकता किंवा इथून पुढेही ऐकत राहणार आहात आणि त्याचबरोबर सकाळी आमच्या लाईव्ह कार्यक्रममध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला ऐकत असता. तर श्रोते हो, हे सगळे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात प्रतिक्रिया आम्हाला देत चला. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि याच नोटवरती आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. त्याचबरोबर तुम्ही आचार्य 90 FM ला सोशल मीडियावरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब सगळीकडे आपले चॅनल अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स जे आहेत त्या कळत राहतील. कोणते प्रोग्राम कधी आहेत याची तुम्हाला एक माहिती मिळेल, एक अंदाज येईल. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आणि भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये अर्थात दुपारी 2 वाजता आणि त्याचबरोबर लाईव्हमध्ये उद्या सकाळी शार्प ठीक 9 वाजता. तोपर्यंत आता तुम्ही ऐका आरजे तेजस्विनी यांना, पण जाता जाता एक सुंदरसं रोमांटिक असं माझ्या आवडत्या गायकाचं अर्थात स्वप्नील मांदोडकरचं हे सुंदरसं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सुप्रभात. आचार्य 90 FM वर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आरजे तेजस्वनी आज सोबत आहे तुमच्या. आणि अर्थातच आज देवीच्या आशीर्वादाने आपण जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि कोणाचे स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. आज ठाणे येथील ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गोल घुमट या नावाने कविता करणारे कवी डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 21 मे 1956 रोजी चेंदणी कोळीवाडा इथे झाला होता. डॉक्टर जयप्रकाश घुमटकर हे ठाण्याच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली 40 वर्ष सातत्यानं कार्यरत आहेत. 40 वर्ष साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये ते करत असतात. साहित्यातील विविध विषय आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळणारे जयप्रकाश यांनी हे अनेक नामवंत साहित्यिकांमधून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. जयप्रकाश यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी 1974 मध्ये ठाण्यात कलासरगम या नाट्यसंस्थेत प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. आताचे सुप्रसिद्ध नाट्यसिने दिग्दर्शक कुमार सोहनी, विजय जोशी यांच्यासोबत अनेक नाटकात कामं केली. त्यामध्ये काका किशाचा, जाळ्यात गावलाय मासा आदी गाजलेल्या नाटकात कामं केली. त्यानंतर 1975 ते 1980 काळात त्यांनी माधुरी थिएटर्स नावाची स्वतःची नाटक कंपनी स्थापन केली आणि लेखक दिग्दर्शक श्याम फडके, काका रणदिवे यांच्यासोबत बिन पैशाचा तमाशा, बाई बिगर भानगड नाही, पै पै आणि पै, बायको उडाली भूर ही नाटकं रंगमंचावर आणली. ती त्याकाळी सुद्धा गाजली. 1981 जयप्रकाश यांनी चित्रप्रकाश ही फिल्म कंपनी स्थापन करून डोम कावळा या चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यांचे 22 लाख रुपये अक्षरशः डब्यात गेले आणि ते आर्थिक खड्ड्यात गेले. पण त्यांनी आत्महत्या केली नाही. नैराश्यावर मात करून पुन्हा नव्या उमेदीनं उभे राहिले. त्यानंतर त्यांनी भानामती या चित्रपटाची निर्मिती केली. याचं दिग्दर्शन आणि मुख्य सरपंचाची भूमिका सुद्धा यात त्यांनी केली होती. यावेळेस मात्र हा चित्रपट पूर्ण होऊन खूप गाजला. यात पैसे मिळून 1981 झालेले आर्थिक नुकसान भरून निघाले. तर प्रेक्षक हो, आज ज्यांचे ज्यांचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आरजे तेजस्विनी सोबत फक्त आचार्य 90 FM वर. एक छानसं गाणं ऐकूया आणि पुन्हा रुजू होऊया आचार्य 90 FM सोबत.
1: मित्वा,
2: फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मित्र, तत्वज्ञ, वाटाडे,
1: मित्वा,
2: तू माझी, मी तुझा.

0: व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
1: तर प्रेक्षक हो, आता जाणून घेऊया, आज संजय मोने यांचा वाढदिवस आहे. मराठी नाट्य चित्रपट अभिनेते लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. संजय मोने हे उत्स्फूर्त आणि विविधांगी कला असलेले व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर रुळलेला चतुरस्थ अभिनेता तसंच उत्तम लेखक, दिमागदार दिग्दर्शक म्हणून संजय मोने यांच्याकडे पाहिलं जातं. संजय मोने मराठी नाटक मालिका यांच्यामध्ये साधारण 3 दशकांपासून कार्यरत आहे. त्यांनी अनेक नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. संजय मोने यांचं वाचन प्रचंड असल्यामुळे त्यांचा स्वभाव स्पष्ट आहे. हा स्वभाव घेऊन सर्वत्र संचार असलेले आणि तेवढ्या जबाबदारीने स्वीकारलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारे अभ्यासू नट म्हणजे संजय मोने. त्यांचे चित्रपट असो, मालिका किंवा रंगमंच, प्रत्येक अभिनयात ते चपखल बसतात. जेव्हा मोने यांचा जन्म झाला तेव्हा बाळाला वाचवायचे की आईला असा पेच डॉक्टरांसमोर होता. आईला प्राधान्य दिल्यानं बाळावर मृत असा शिक्का बसणार होता, पण नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. त्यांच्या जन्माच्या वेळी वडील पु ल देशपांडे यांच्या सुंदर मी होणाऱ्या नाटकात संजय नावाचे पात्र करत होते, त्याच्यामुळे त्याचं नाव संजय ठेवण्यात आलं. त्यांचे आई वडील दोघेही नाटकांमध्ये काम करत असत. त्यांच्या घरात सतीश दुभाषी, मधुकर तोरणमल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर यासारख्या दिग्गज कलाकारांची नेहमी वर्दळ असायची. लहानपणापासूनच या कलाकारांचा सहवास लाभल्यामुळे संजय यांच्यावर लहान वयातच नाटकांचा विशेष प्रभाव पडला. पुढे त्यांनी याच क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडवली. संजय मोने यांनी अभिनय नाटकाच्या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा आताच्या सारखे अनेक पर्याय नव्हते, पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना यापासून रोखलं नाही. ते नेहमी सांगायचे, तुला जे करायचं आहे ते तू कर, पण लक्षात ठेव की त्याचे जे काही बरे वाईट भोगायचं आहे तेही तुलाच भोगायचं आहे. ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. संजय मोने यांची सुरुवात आंतरनाट्य संस्थेमधून झाली. सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना अतिशय लाजाळू असणारे, कुणाशी बोलायलाही संकोच वाटणारे संजय मोने यांनी रंगभूमीवर ती फुलराणी, तो मी नव्हेच, कुसुम मनोहरलेले अशा नाटकांमधून भूमिका साकारल्या आणि त्या जगवल्याही. आपलं पत्र रंगभूमीवर उभं करताना संजय मोने यांनी ते आपल्या सहकलाकारापेक्षा वरचढ नसलं तरी ते तितक्याच तोडीचं हवं हा नियम प्रत्येक नाटकात जपलाय. नाटक या माध्यमाबाबत मात्र त्यांच्या काही अटी असतात आणि त्या निर्मात्यांना सांगायला संजय मोने कुठलीच भीड बाळगत नाही. मोहन वाघांसारख्या बलाढ्य निर्मात्याला त्यांनी 31 डिसेंबरला रात्री 12 चा प्रयोग मी करणार नाही हे ठणकावून सांगणारे संजय मोने हे एकमेव नट असावेत. अनेक नाटकं, चित्रपट, मालिकांमधून त्यांनी कामं केली आहेत. संजय मोने यांना खादाडी आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे. खुलता कळी खुलेना, माझ्या प्रियाला प्रीत कळेना, अवघाची संसार अशा अनेक लोकप्रिय मालिका संजय यांनी केलेल्या आहेत. याशिवाय पक पक पका, क्लासमेट्स, रिंगा रिंगा, मातीच्या चुली यासारख्या सिनेमांमध्ये संजय मोने दिसले आहेत. तर प्रेक्षक हो, अशा हरहुन्नरी कलाकारांना, संजय मोने सरांना, आपण आचार्य 90 FM परिवारातर्फे हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं सुंदरसं गाणं फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

तर प्रेक्षक हो, आता जाणून घेऊया आज कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मनभावरे या मालिकेतील नेहा म्हणजेच अभिनेत्री सायली परवीचा वाढदिवस आहे. सायलीने हे मनभावरे या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने साकारलेली अनुची खास मैत्रीण नेहा ही व्यक्तिरेखा विशेष लक्षवेधी ठरली. या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे सायलीला एक वेगळी ओळख मिळाली. ती रुईया महाविद्यालयात शिकत असताना तेथील थिएटर ग्रुपने अभिनयाची सुरुवात झाली. त्यानंतर तिने सुखभूल द्यावी घ्यावी तिन्ही सांज सारखी व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं. मालिकांमध्ये काम करण्याआधी काही नाटकांमध्ये देखील काम केलं आहे. तसंच हुतात्मा या वेब सिरीजमध्ये देखील ती झळकली आहे. सिरियल राधा प्रेम रंगी रंगली पुढे तिने कलर्स मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा यातही भाग घेतला. भाऊ कदम यांच्याबरोबर घेट डबल या चित्रपटातही तिने काम केलं होतं. सायली परबने इंद्रनील शेलार सोबत 2020 मध्ये लग्न केलंय. इंद्रनील शेलार हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तर प्रेक्षको पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया आणि रुजू होऊया आरजे तेजस्विनी सोबत फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

प्रेक्षक हो, आज पत्रकार, संपादक, लघु कथा लेखक, कादंबरीकार, चरित्रकार, समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्मदिवस आहे. 21 मे 1928 रोजी जोगेश्वरी इथे त्यांचा जन्म झाला. मवा धोंड, रघुवीर सामंत, वाल कुलकर्णी यांच्यासारखे शिक्षक त्यांना लाभले होते. कला आणि नाट्य क्षेत्रातील समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध होते. तुकाराम शेंगदाणे या टोपण नावाने ते लेखन करीत असत. 20व्या वर्षीच त्यांच्या कथा नियतकालिकांमधून प्रकाशित होऊ लागल्या. त्यांनी सुरुवातीच्या काळात दोन बहिणी, कोंडी या दोन कादंबऱ्या आणि पाऊस भरती हे कथासंग्रह लिहिले. चितघोष हा त्यांचा कथासंग्रह विशेष गाजला. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मुंबईच्या उच्चभ्रू पारशी किंवा ख्रिस्ती समाजातील व्यक्तिरेखा असत. इंग्रजीमध्ये एम ए झाल्यावर वर्ष 1951 मध्ये ते लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. मात्र तिथे ते रमले नाही. 2 वर्षातच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये 1956 पर्यंत त्यांनी इंग्रजीचं अध्यापन केलं. त्यानंतर 1960 पर्यंत जाहिरातींचं कॉपीरायटिंग केलं. तसंच फ्री प्रेस जर्नलसाठी सहसंपादक म्हणूनही काम पाहिलं. 1961 ते 1968 या कालावधीमध्ये फायनान्शियल एक्सप्रेससाठीही काम पाहिलं. त्याबरोबरच त्यांचे इंग्रजी आणि मराठीतून, नामांकित वृत्तपत्रातून, नियतकालिकातून माहितीपूर्ण लेख आणि समीक्षण प्रसिद्ध होऊ लागलं. त्यांनी बालगंधर्वांचे इंग्रजीमध्ये चरित्र लिहून जगाला भारतीय कलाकाराची ओळख करून दिली. प्रभावी इंग्रजी लेखनामुळे त्यांच्या कला समीक्षण लेखांना सर्वत्र देश विदेशातही चांगला प्रतिसाद मिळत होता. 1986 साली फ्रान्स सरकारने त्यांच्या या कलाक्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन अक्षरांचे शिलेदार हा किताब देऊन गौरव केला. तसंच ब्रिटिश सरकारने 1994 साली त्यांचा गौरव चिन्ह देऊन गौरव केला. ब्रिटिश सरकारने जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभरासाठी एका महत्वपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये ब्रिटिश सरकारच्या विनंतीवरून ते लंडनला गेले होते. त्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी मोलाचं योगदान दिलं. यावरून त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल आणि त्यांच्या कार्याची उंची लक्षात येते. 18व्या वर्षी हातात घेतलेली लेखणी 64व्या वर्ष आयुष्याच्या अखेरपर्यंत सोडली नाही. त्यांनी कथा, कादंबरी, पर्यटन, चरित्र आणि समीक्षा या विषयांवर विपुल लेखन केलं. मात्र समीक्षक म्हणून ते जास्त मान्यता पावले. पुस्तकं, चित्रपट, नाटके आणि चित्र याविषयी समीक्षा करताना कोणताही आडपडदा ते ठेवत नसत. अश्वत्थाची सळसळ हे त्यांचं समीक्षा लेख खूपच गाजले. 1996 साली त्यांच्या कला समीक्षणाचा गौरव करणारे एक प्रदर्शन जहांगीर कला दालनात आयोजित केलं होतं. त्यांच्या गौरवार्थ एम एफ हुसेन, अकबर पद्मसी यांच्यासह अनेक कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी दिल्या होत्या. यावेळी नाडकर्णींनी युवा कलाकारांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावानं 13 पारितोषिकं जाहीर केली होती. ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचं निधन 23 डिसेंबर 2010 रोजी झालं. प्रेक्षक हो, आज दिवसभर आरजे तेजस्विनी, आरजे कोमल यांनी घेतलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतींचा तुम्ही आस्वाद घेणार आहोत फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. असंच जोडलेले राहा, दिवसभर छान छान मुलाखती ऐका, छान छान गाण्यांचाही आस्वाद घ्या तुमच्या लाडक्या आचार्य 90 FM वर. आणि मी आरजे तेजस्विनी आजच्या पुरती तुमची रजा घेते. तुम्ही कुठेही जाऊ नका, फक्त ऐकत राहा आचार्य 90 FM, यो ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळ मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्या त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: येस
1: मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेव, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचं पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो.

तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो, त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडस तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होतंय का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं, तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरट करण्यासाठी निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं, पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या काँक्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखी जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं तसं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्या धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरी निमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या कॉलेज कटा या सेगमेंटमध्ये आज आपण एनसीसीच्या काही ऑफिसर्सना भेटणार आहोत. एनसीसी एक्झॅक्टली काय आहे, एनसीसीच्या माध्यमातून आपण कशाप्रकारचे कार्यक्रम किंवा कशाप्रकारे काम जे आहे ते एनसीसीच्या माध्यमातून केलं जातं, किंवा आपल्या कॉलेजमध्ये अर्थात एनजी आचार्य डी के मराठे कॉलेजमध्ये असणारा एनसीसी युनिट सध्या कशा पद्धतीने कार्यरत आहे, एकंदरीत या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. आज त्याचकरिता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल बलकवडे. कुणाल हे सिनियर अंडर ऑफिसर आहेत एनसीसीमध्ये, आणि शिवानी लंबे. शिवानी एक कॅडेट आहे. सो या दोघांसोबतही आपला आजचा संवाद जो आहे तो असणार आहे, आणि आपण या आजच्या संवादाला सुरुवात करूयात. खरं तर कॉलेज जीवन जगत असताना किंवा शालेय जीवन जगत असताना एक कुठेतरी आपल्या अंगी शिस्त लागली जावी, किंवा कुठेतरी पुढे जाऊन समाजाच्यासाठी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे किंवा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण व्हावी याकरिता एनसीसीचा बराच फायदा होतो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन भरती सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे, किंवा जे क्षेत्र की जे महिला समाजसेवेसाठी काम करताय अशा क्षेत्रामध्ये जर रुजू व्हायचं असेल तर एनसीसीचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळतो. तर आज एकंदरीत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कुणाल, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. खरं तर तू आता थर्ड इयरला आहेस आणि एक सिनियर अंडर ऑफिसर म्हणून एनसीसीमध्ये काम करतोयस. मला सांग, सुरुवातीला एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्प्स अर्थात राष्ट्रीय छात्र सेना, एनसीसी नक्की काय आहे आणि तिथे काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग एनसीसीमध्ये दिलं जातं?
1: तर साधारणतः एनसीसी एक संघटना आहे भारताची, युवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी की तुम्ही देशासाठी काय करू शकता, म्हणजे सेनेमध्ये असो किंवा वायुदल असो किंवा नौदल असो, त्यामध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्या साधारणतः आपल्याला शिकवतात, शिस्त शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकत्र सगळ्यांसोबत मिळून जुळून काम करण्याचा शिकवतात, आणि समाजसेवा शिकवतात. ते लोकांसाठी कसे कार्य करावे, पहिले आपण असोत पण दुसऱ्यांसाठी कशी काम करावीत, हे एनसीसी शिस्त लावली जाते. ते साधारणतः परत एनसीसी 15 जुलै 1948 सुरू झाली भारतात. आतापर्यंत ती चालू आहे, पूर्ण भारतात पसरलेली आहे ही संघटना.
0: नक्कीच. मला सांग, तू आता गेले 3 वर्ष झाले एनसीसीमध्ये, तुझ्या पोस्ट वाढत गेले असेल किंवा तू काम करतोयस किंवा काय, तुला स्वतःचा अनुभव काय आहे तुझ्यामध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये लागल्यानंतरचा कुणाल आणि आताचा सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करणारा कुणाल, काय बदल दिसतो?
1: फर्स्ट इयरला मी एनजी आचार्य कॉलेज घेतलं एनसीसीसाठी, कारण की मी शाळेमध्ये होतो एफएक इंग्लिश स्कूलमध्ये. तेव्हापासून एनजी आचार्य कॉलेजमध्ये 26 जानेवारीला आपला कार्यक्रम होतो, तिथे बघायला यायचो शाळेपासूनच. मला त्यासाठीच मी आलो फर्स्ट इयरला, इथेच कॉलेज घेतलं हे खास करून एनसीसीसाठी. ते कॉलेज घेतलं, फर्स्ट इयरला आलो, सर भेटले आम्हाला, सरांनी शिकवलं, शिस्त लावली. फर्स्ट इयरला तर बोलायला घाबरायचो आम्ही, असे म्हणजे सरांसोबत बोलायला, विद्यार्थ्यांसोबत, म्हणजे मित्र बनवायला पण घाबरायचो बऱ्यापैकी. मग सेकंड इयरला आलो मी, सेकंड इयरला फर्स्ट इयरला कॅडेट जो, सेकंड इयरला लान्स कॉर्पोरल झालो, रँक भेटली एक, सगळ्यांसमोर म्हणजे कम्युनिकेशन करायला लागलं. मग सेकंड इयर म्हणजे जे फर्स्ट इयर नवीन आले त्यांना शिकवावं लागलं जे आम्हाला येतं ते, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. तेच बिल्डअप आला मला थर्ड इयरमध्ये आलो मी. थर्ड इयरमध्ये आता कॅम्प केले, टोटल 11-12 कॅम्प केले मी सेकंड इयर पासून. आता दिल्लीला कॅम्प केला, त्यामुळे कॉन्फिडन्स एकदम बोलतात वाढलेला आहे. एनसीसीमध्ये त्याची मदत झाली भरपूर, स्वतःमध्ये बदल करण्यात भरपूर बदल होतात, त्यामुळे आता मी सिनियर अंडर ऑफिसर झालो.
0: बरोबर,
1: तीच मदत झाली आहे.
0: नाही, खरं महत्वाचं आहे, कारण सी आफ्टरऑल उद्या आपण आपल्याला उद्या जाऊन काय करायचंय, किंवा आपण कुठेही एका ठिकाणी आपण कामाला लागतो तर मुळात कामाला लागणार ती तिकडे असू देत, किंवा आपण सैन्यामध्ये म्हणूया तिकडे गेल्यानंतर, तिकडे सगळ्यात जास्त मॅटर करते अर्थात तुम्हाला लागलेली शिस्त. आणि ती जी शिस्त आहे ती मला असं वाटतं एनसीसीमध्ये लावली जाते. एकतर वेळेचं नियोजन मला असं वाटतंय अतिशय महत्वाचं आहे, कारण एनसीसीमध्ये तुम्हाला जी काही एक वेळ दिली जाते आणि त्या वेळेत जर नाही आलात तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. बरोबर. सो जसं माझ्या माहितीनुसार की अगदी सकाळी पहाटे लवकर उठून मग तो सराव किंवा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच त्याच्यामध्ये असतात. मी शिवानी तुझ्याकडे येईन. तो सध्या कॅडेट म्हणून आहेस, जॉईन केलेला आहेस, तुझं हे दुसरं वर्ष आहे बरोबर. तुला काय शिकायला मिळालंय किंवा बऱ्याच वेळेला मुलींना थोड्याशा डिफिकल्टीज येतात किंवा अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा रेग्युलर मंथली प्रॉब्लेम्स असू देत काही असू देत तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे, तर तू काय शिकलीस आणि तू स्वतः किती स्ट्रॉंग झालीस एनसीसीमुळे?
2: तर सगळ्यात आधी तर एनसीसी मी मुळात जॉईन केलं ते ह्यासाठीच, ऑब्व्हियसली सगळ्यांना डिफेन्समध्ये जॉईन करायचं आहे त्यामुळे. तर एनसीसी हा एक रूट बनतो एक स्पेशल एंट्री थ्रू. आणि जसं तुम्ही बोललात मुलींना प्रॉब्लेम्स होतात ते आहेच, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेल. जेव्हा माझा फर्स्ट डे होता एनसीसीचा एनरोलमेंटसाठी, ऍट दॅट टाइम रेग्युलर प्रॉब्लेम्स होते बट एक विलिंगनेस असते, एक जोश असतो. सो एनसीसी हा जोश तर आहे बट त्याचबरोबर तुम्हाला हेही शिकवतो की लाईक हाऊ टू स्टे ऑन द रोड्स. आणि प्लस एनसीसीने तर तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात आणि ज्या नव्हत्या त्याही बिल्ड केल्यात, जसं की ऑन रेग्युलर टाइम पंक्चुअलिटी आणि प्लस वरून रिस्पेक्ट देणं
0: बरोबर
2: राईट. सो ऍक्च्युली एनसीसी मध्ये सतत आमचे 3 वर्ष आहेत तर मग तेही असतं की कोण टू बी म्हणजे थर्ड इयर सेकंड इयर फर्स्ट इयर मध्येच, आणि प्लस परेड्स करणं, मग वेगवेगळ्या ऑफिसर्सना भेटणं आणि म्हणजे जे मोठे रँकर्स आहेत तर एनसीसी ते आपल्याला संधी देते. म्हणजे पीआय आर्मी ऑफिसर लाईक जे आपल्या देशासाठी त्यांचं योगदान देतात. सो त्यामुळे एनसीसी जसं बघायला गेलं तर हा एक खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे नेशन टुवर्ड्स तुमचं एक प्रेम व्यक्त करण्यासाठी. जे तुम्ही कॉलेज थ्रू जे तुम्हाला करायला भेटतं ते एनसीसी
0: एक्झॅक्टली. क्या बात आहे, खूप गोड. म्हणजे मला असं वाटतंय तुझ्या स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडेंटली बोलते हे यामध्ये सुद्धा एनसीसीचा कुठेतरी महत्वाचा भाग आहे. कारण मुळात काय असतं, बऱ्याच वेळेला आपल्याला स्टेज फिअर असतं की मी सगळ्या लोकांसमोर मी आपापसात किंवा मी एकटी असे त्यावेळेला तर मी खूप कॉन्फिडेंट असते किंवा असतो, पण मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला जायचंय, मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला स्वतःला प्रेझेंट करायचंय त्यावेळेला कुठेतरी आपसुकच दडपण येतं. आणि ज्या वेळेला आपण एनसीसी जॉईन करतो, मी एनसीसीच्या जे काही स्टुडंट्सना पाहते किंवा एनसीसीचे जे काही कॅडेट्स आहेत त्यांना पाहते, प्रचंड कॉन्फिडेंट आणि आदरपूर्ण आदर कसा दिला पाहिजे हे जर एक्झाम्पल कोणाकडून शिकायचं असेल तर मला असं वाटतं एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून शिकलं पाहिजे. बरं, आता मी कुणाल तुझ्याकडे पुन्हा येईन. तुमचे एनसीसीचे जे प्रशिक्षक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन करतात किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशो?
1: आमचे फर्स्ट इयरला होतं तेव्हा आम्हाला थर्ड इयर शिकवायचे आमचे, असे एक पिढी ना पिढी शिकवत जातात. आमची दर रविवारी फॉलिन होती विजय ट्या कॉलेजला, जिथे आमचं आपला मेन युनिट आहे मुंबई ग्रुपचा 5 महाराष्ट्र ईएमई, तिथे आम्हाला ते 2 ते 3 आर्मी ऑफिसर आहेत ते शिकवतात. म्हणजे जे स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत म्हणजे जे मॅप रिडिंग असो जे कॉलेजमध्ये नाही होत, लेक्चर्समध्ये हे सब्जेक्ट होत नाहीत, मॅप रिडिंग असो नाहीतर जेडीएफएस असो, हेल्थ अँड हायजीन शिकवतात, एमसीक्यू असतात, जनरल नॉलेज घेतात, परत फिजिकल प्रॅक्टिस घेतात. ते दर रविवार टू रविवार होतं आणि आपल्या कॉलेजमध्ये रोज सकाळी 5:30 प्रॅक्टिस होतीच, म्हणून ते दोन्ही समांतर बॅलन्स करून एनसीसीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं. कॉलेज पण करावं लागतं, त्यात बी एनसीसीमध्ये पण टाइम द्यावा लागतो.
0: बरोबर,
1: कारण की दोन्हीकडे शिस्त लागते त्यामुळे आपला फायदा होतो कॉलेजमध्ये.
0: एक्झॅक्टली, नक्कीच. बरं, मगाशीच तू कॅम्पचा उल्लेख केलास आणि तू जवळपास 11 ते 12 कॅम्पचा अनुभव तुला आहे, शिवानी तू गेलीयस का कॅम्पला?
2: हो मी गेले.
0: क्या बात आहे. कुणाल, कॅम्प किती महत्वाचे आहेत एनसीसीमध्ये आणि कॅम्प थ्रू काय शिकायला मिळतं?
1: कॅम्प आपल्याला एक आर्मीची शिस्त असे ती लावती, कारण की कॅम्पमध्ये एक रुटीन डिसाइड असतो. जेवण खुलतं 12 वाजता तर ते 12 वाजता रोज 10 दिवस कॅम्प येते तर रोज 12 वाजता जेवण भेटणार आणि ते 1 वाजता संपणार तर 1 नंतर कोणाला जेवण नाही भेटणार.
0: आणि
1: ते 12 ते 1 मध्ये जेवढे समजा 400 पोरं आहेत कॅम्प मध्ये असतात, लगभग 400 पोरं असतात मोठं, त्या 400 पोरांनी त्या 1-1.5 तासामध्ये जेवण करायचं, नंतर ना जेवण नाही भेटणार. ती एक शिस्त लागते, सकाळी रोज 5:30 उठा 5 वाजता उठा, परत ती पीटी परेड होती, पीटी परेड होते रोज पोरं मोजतात, ती एक शिस्त लागते उभं राहण्याची, परत शांत रोज गीत होतं, राष्ट्रगीत होतं, एनसीसीचं सॉंग होतं, ती रोज एक सवय लागती. त्यामुळे परत रात्री लवकर झोपा, फोन वगैरे जमा करून घेतात, 10 दिवस फोन नसतो आमच्याकडे,
0: 10 दिवस फोन
1: नसतो.
0: किती छान आहे, म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे, कारण मुळात ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं लागतं.
1: हो हो, म्हटल्यावर एक हे दुभारी दुनियेशी संपर्क तुटतो,
0: जसं बाहेरच्या दुनियेसोबत काही संपर्क राहत
1: नाही. जसं आर्मीमध्ये ट्रेनिंगला जातात 9-9 महिने जातात, त्यांच्याकडे फोन वगैरे नसतो, त्यांना जे शिक्षण देतात तेच आम्हाला सवय लावून घेतात. 10 दिवसाचा कॉल कॅम्प असतो नॉर्मली, त्या 10 दिवसात ती शिस्त लावतात. त्यात लेक्चर्स होतात आपले दुपारचे सकाळचे, 8 नंतर लेक्चर होतात, त्यात आपल्याला परेड शिकवतात जे आर्मीमध्ये होते. ते मी कॅम्प केले, 8 ते 9 कॅम्प केले मी ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प साठी कॅम्प केले. तर त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस साठी पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 91 जण गेलतो पोरं पोरी पकडून. त्यात पूर्ण भारतातनं पोरं येतात. आपल्या एनसीसी मध्ये 17 डायरेक्टेड आहेत टोटल. त्या 17 डायरेक्टेड मध्ये एक महाराष्ट्र डायरेक्टेड आहे, त्यामधून आम्ही गेलतो. आणि त्यामध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट आहे, जसे तुम्हाला सांगितलं मॅप रिडिंग, हेल्थ अँड हायजीन, ऑप्शिकल्स असतात आपल्या कॉलेजमध्ये आहेत ऑप्शिकल्स, त्यामध्ये सिलेक्शन होतं. तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 8 जण होतो, पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 8 जण सिलेक्ट झालतो त्यासाठी माझ्या इव्हेंटसाठी. म्हणजे माझा इव्हेंट होता JDFS जजिंग डिस्टन्स आणि फील्ड सिग्नल, तर त्यामध्ये आम्ही 8 जण पूर्ण महाराष्ट्रातनं, त्यातनं आमचा पहिला नंबर पण आला महाराष्ट्रात, फर्स्ट आला. आणि त्या तिथेच रँक भेटली मला सिनियर अंडर ऑफिसर दिल्लीतच. म्हणजे तो कॅम्प आहे की हाय प्रोफाईल कॅम्प आहे. एनसीसी मध्ये 2 आहेत, एक 26 जानेवारीला होतो, तो सगळ्यांनाच माहिती असेल आरडी परेड होती 26 जानेवारीला कर्तव्य पथवरती. आणि एक कॅम्प हाय हा ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प, तो कॉम्पिटिशन साठी कॅम्प असतो आणि तो परेड साठी कॅम्प असतो. तर त्यातलाच एक कॅम्प मी केला आपल्या 5 महाराष्ट्र EMA मधनं. मी दुसरा असेन, एक मिस होते आमच्या 2023 गेलत्या फायरिंग मध्ये आणि आता मी दुसरा.
0: म्हणजे तुम्हाला तिकडे गन ट्रेनिंग पण दिलं
1: जातं? हो, फायरिंग असं एक सब्जेक्ट असतो, फायरिंग, ऑप्शिकल्स, परत हेल्थ अँड हायजीन एक सब्जेक्ट असतो.
0: अच्छा.
1: मॅप रिडिंग, नकाशा वाचन, म्हणजे आपल्याला साधारणतः डोंगरावर घेऊन जातात एका, तिथे आपल्याला एक नकाशा देणार, कंपास देणार, आणि तिथं आपण आपल्याला सांगणार नाही ते लोक आपण कुठल्या डोंगरावर आहे, कुठल्या एरियामध्ये, त्याचं प्रशिक्षण आपण कुठं उभं आहे ते नकाशा वाचून शोधून दाखवायचं आपण कुठं उभं आहे त्या नकाशामध्ये.
0: बापरे,
1: हे असे सगळे प्रॅक्टिस घेतात कॅम्पमध्ये.
0: म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय की ज्या मुलाचं किंवा मुलीचं हे आहे ना, की एक गोल आहे, निश्चय आहे की मला भरती व्हायचंय किंवा मला याच क्षेत्रात पुढे जायचंय, आणि अशी जिद्द मनाशी ठेवणाऱ्या प्रत्येक मुला मुलीसाठी मला असं वाटतंय एनसीसी हे मुख्य माध्यम आहे. कारण एनसीसी तुमचा पाया भक्कम करून घेते. आणि मला असं वाटतं बेसिक ज्या गोष्टी असतात, बेस हा जो असतो तो ज्या वेळेला तुमचा असा पक्का होतो ना, त्यावेळेला त्याच्यावरती मग इमारत उभी राहायला आपल्याला त्रास होतो. आणि मला असं वाटतंय हा जो बेस आहे किंवा एक्स्ट्रा पुढे म्हणूयात आपण, हे एनसीसी करून घेते. शिवानी, तू सुद्धा सांगितलंस की तू सुद्धा कॅम्पला गेलेली आहेस, घरापासून लांब राहिलेली आहेस, तर तिकडे जे काही ट्रेनिंग दिलं जातं किंवा तिकडचं जे काही प्रशिक्षण असतं त्यामध्ये मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याच वेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज वगैरे सुद्धा करायला सांगतात. तर मुलींना हे कसं जमतं किंवा मुली हे कसं जमवून घेतात किंवा त्यासाठी वेगळं काही ट्रेनिंग किंवा कोचेस कसे ट्रेनिंग ते देतात?
2: ओके, तर सगळ्यात आधी तर मुलं मुली सो जसं आमच्या सरांनी मेन्शन केलं, कॅम्प्समध्ये तोच रेग्युलर स्केड्यूल असतो आणि प्लस म्हणजे सकाळी पीटी परेड होते, त्याच्यामध्ये आम्हाला जॉगिंग, एक्सरसाइज, तो एक्सरसाइज इज मस्ट, ते 10 दिवस ते करवतातच. मग त्याच्यानंतर ते जो रेग्युलर स्केड्यूल असतो तो, आणि प्लस घरापासून 10 दिवस लांब राहणे ऑब्विसली एक मुलीसाठी, बट स्टील देर इज नो डिफरन्स. सो त्यामुळे मम्मी पप्पा पण नो रिस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. तर तसेच 4 कॅम्प्स मी त्याच ह्याने अटेंड केले, जो विलिंगनेस, बिकॉज 10 दिवस ज्या कॅम्पसाठी आपण जातो आणि तिथून आपण शिकून परत येतो ज्या नवीन गोष्टी. सो फ्रेंड्सला सांगण्यात, मग प्लस सिनियर्सला पण एक प्राऊड फिलिंग असते की हा इथपर्यंत त्यांनी 4 कॅम्प 5 कॅम्प केले, बिकॉज सिनियर्सच आम्हाला शिकवतात आणि ज्युनियर्स मग ते मोटिवेट होऊन मग तसे आम्ही कॅम्प्स अटेंड करतो.
0: नक्कीच, मला असं वाटतंय कुणाल आणि शिवानी तुमच्या दोघांकडून बऱ्याच गोष्टी एनसीसी बद्दल आपल्याला माहिती होत आहेत. कुणाल, एनसीसीचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं, सपोज फॉर एक्झाम्पल माझा काही बॅकग्राऊंड किंवा मी शाळेमध्ये एनसीसी किंवा काही या गोष्टीमध्ये केलेला नाहीये किंवा कधी पार्टिसिपेट केलेला नाहीये, पण जर मला आता कॉलेजमध्ये आल्यानंतर जर माझी इच्छा झाली तर असे काही विद्यार्थी असतील तर ते एनसीसीमध्ये सहभागी होऊ शकतात का? किंवा जर त्यांना एनसीसीमध्ये सहभागी व्हायचंय तर त्यांना ते शून्यापासूनचं जे काही ट्रेनिंग आहे ते एनसीसीमध्ये कॉलेजमध्ये आपल्या दिलं जात आहे का?
1: आपल्या एनसीसीमध्ये एक एनसीचा एक मेन रूल आहे की जर तुम्हाला एनसीसी मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करायचंय तर तुम्ही शिकत असलेले पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे, म्हणजे असं नाही की याच कॉलेजमध्ये हवंय, पण तुम्ही काही ना काहीतरी शिकत असलेले हवे. तुम्ही कॉलेज ड्रॉपआउट करून एनसीसी नाही करू शकत,
0: बरोबर,
1: कारण की ते आपल्याला बी सर्टिफिकेट आणि एनसीसीचा मेन मुद्दा आहे की सी सर्टिफिकेट, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटते ऑफिसरसाठी. आपल्याला एक्झाम नाही होत, जी एक्झाम होती सीडीएस मध्ये त्यामध्ये एक्झाम नाही होत, आपण डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यू आहे त्यासाठी.

0: आणि एनसीसीचं हे सगळं ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते? त्याच्यामध्ये तुझं पर्सनल आयुष्य असेल किंवा हेल्थ असेल, ही कशी मॅनेज करते?
1: मुळातच आमची फॉल इन 2 तासाची असते. सो जे 2 आवर्स असतात त्यातच आम्ही म्हणजे त्यातच 100%. तर स्टडीज मॅनेज करायला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, बट नाही ते होतं मॅनेज बिकॉज ऑब्विसली वी आर एनसीसी कॅडेट अँड वी आर मेंट टू मॅनेज द थिंग्स. तर त्यामुळे ते काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. आणि प्लस हेल्थ इश्यूज काही असो बट स्टील एनसीसी करतोय, जोश आहे. आणि मग प्लस बिकॉज खूप काही शिकायला भेटतं, खूप नवीन गोष्टी ती जिज्ञासा जी असते त्यासाठी राईट. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम असा येत नाही. बट या
0: आणि असं मॅनेजिंग हा आणि इच्छा तिथे मार्ग
1: हो,
0: शेवटी तुमची इच्छा प्रबळ असली पाहिजे, मार्ग सापडतच.
2: मी सुद्धा 2 महिने कॅम्पला होतो, लगातार कॅम्पला होतो. माझं कॉलेज इथे बुडलं, कॉलेजने सपोर्ट केला, टीचर्सने सपोर्ट केला, आपले प्रिन्सिपल कदम सर आमचे तेच कॅप्टन डॉक्टर सुद्धा त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे माझे इंटरनल एक्झाम्स बुडल्या आता 21 झाल्या ऑगस्ट मध्ये, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी कॅम्पला जाऊ शकलो, दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो. जर त्यांनी इथून हातवरती गेले असते
0: तर मग ते पॉसिबल नाही.
2: आणि ही सध्या पेपर देऊनच इथे बसली.
0: म्हणजे एकंदरीत मॅनेजिंग जे काही स्किल आहेत ते तुम्हाला एनसीसी मध्येच शिकवले जातात. बरं, आपण बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्ही आज दोघांनी इथे आम्हाला दिलीत. आपल्या कॉलेजमध्ये 26 जानेवारी असू दे, 15 ऑगस्ट असू दे, या दिवशी ज्या पद्धतीने आपल्या एनसीसीचं परेड होते किंवा ज्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन तिकडे होतं, तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि तुम्ही सगळे प्रचंड मेहनत करतायत, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पण कुणाल, मी ऍज अ सिनियर अंडर ऑफिसर म्हणून जे कोणी नवीन स्टुडंट्स आहेत जर त्यांना आपल्या एनसीसी मध्ये यायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील?
2: नवीन स्टुडंट्सला येण्यासाठी एकच की एक वेळ तुम्ही फिजिकल फिटनेस मध्ये कमी असाल, शिकण्यामध्ये कमी असाल, पण तुम्ही शिस्तबद्ध पाहिजे. कारण की एनसीसी मध्ये येणं हा मेनच युनिटी अँड डिसिप्लिन आहे.
0: एक्झॅक्टली.
2: प्रशिक्षण आपल्याला फिजिकल वाढवता येतं एका वर्षात 2 वर्षात, पण शिस्त ती पहिल्यापासून असते, ती एकदम अशी वाढत नाही, ती पहिल्यापासून थोडी
0: आत
2: पाहिजे, त्याशिवाय ती होत नाही. एनसीसी असो एक असतं, पण लिमिटेड वेकन्सीज असतात. असे नाही की सगळे 100 जण येतात, आम्हाला 100 जण घेता येत नाहीत. पण त्या 100 मधनं सिलेक्शन करून जर तुम्ही बेस्ट असाल, डिसिप्लिन असाल, तर तुम्ही सिलेक्ट होणार. आपल्या कॉलेजची स्ट्रेंथ साधारणतः 50 पोरे आहेत एनसीसी मध्ये, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पकडून. तेच सगळ्यांना घेता येत नाही, पण जे बेस्ट असतो
0: ऑफकोर्स. आणि शेवटी तुमची विलिंग पॉवर आणि तुम्ही किती तुमची इच्छा आणि तुम्ही किती स्ट्रॉंगली त्याच्यावरती फर्म आहात, उगाचच करायचं म्हणून नाही तर इच्छा आहे आणि प्रामुख्याने तुम्हाला त्याला प्राधान्य द्यायचंय म्हणून तुम्ही करताय. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज तुम्ही दोघंही इथे आलात, खूप छान वाटलं. एनसीसी विषयी बऱ्याच गोष्टी आज तुम्ही इथे सांगितल्यात. अपकमिंग आपले काही प्रोग्राम्स आहेत, 3 डिसेंबरला सुद्धा आचार्य उद्यानामध्ये आपला मोठा कार्यक्रम होणार आहे, त्याचबरोबर 26 जानेवारी जवळ आलेला आहे, तर त्यासाठी तुमची तयारी जी आहे ती सुरू असेलच. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मुळातच तुमचे जे कोणी सिनियर ऑफिसर्स आहेत किंवा सिनियर तुमची जी टीम आहे, जी मेहनत ती खूप म्हणजे सगळेजण मी असं म्हणेन की जीव ओतून मेहनत घेत आहेत सगळेजण, तर त्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जे जे तुमची इच्छा आहे एनसीसी थ्रू तुम्हाला हे मिळावं ते तुम्हाला मिळत राहो अशी इच्छा मी इथं व्यक्त करते. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आणि आजच्या विशेष गप्पांमध्ये आज आपण जोडलो गेलो होतो आपल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत, आपल्या एनसीसीचे सिनियर अंडर ऑफिसर कुणाल बलकावडे आणि कॅडेट शिवाणी या दोघांसोबतच आपण संवाद साधला. आपल्या एनजीएचआरएन डीके मराठे कॉलेजमध्ये असणारा आपल्या एनसीसी युनिट कशा पद्धतीने कार्य करते, एनसीसीचा एकंदरीत कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो, एनसीसीचं आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं स्थान आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण कुणाल आणि शिवाणी यांच्याकडून घेतला. नक्कीच जे कोणी विद्यार्थी असेल ज्यांना एनसीसीमध्ये प्राधान्य मिळवायचं आहे, एनसीसीमध्ये एनसीसी करून काहीतरी वेगळं अचीव्ह करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना ही मुलाखत नक्कीच महत्वाची आणि उपयोगी ठरेल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कुमार, कुणाल आणि शिवानी यांच्या दोघांसोबत इथेच तुमची रजा घेतेय. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या सेगमेंट मध्ये आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांना. मुकुंद सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर मुकुंद कोठावडे हे पुण्याहून आलेले आहेत आणि ते प्रोस्तो डेंटिस्ट या शाखेमध्ये ते काम करता आहेत आणि आज आपल्याला ते डेंटिस्ट्री आणि प्रोस्तो डेंटिस्ट हे जे उपशाखा आहे किंवा त्याची शाखा म्हणू आपण, त्याविषयी आपल्याला व्यवस्थित सविस्तरपणे आपल्याला माहिती देणार आहेत. पण सुरुवातीला सर, मला असं सांगा की एकंदरीतच शाळा कॉलेजमध्ये आपण कुठल्या विषयाकडे जाणार, सायन्स किंवा आर्ट, सायन्स कॉमर्स कडे वळणार हे आपण ठरवतो, तसं तुम्ही मेडिकल फील्ड निवडायचं हे कधी ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये प्रोस्तो डेंटिस्ट होण्याचं कधी स्वप्न तुमचं साकार करण्याकडे तुम्ही सुरुवात केली?
1: खरं सांगायचं झालं तर शालेय जीवनात अभ्यासात हुशार होतो, पण आमच्या सगळ्या कला शिक्षकांचं म्हणणं असं होतं की माझी कला बघून की तू कला शाखेलाच जा, खूप चमकशील. पण त्यावेळेस जो जनमानसाचा पगडा असतो, मार्गदर्शन चांगलं मिळत नाही किंवा आपण मनाला येईल ते करू देत नाहीत पालक, कारण त्यांच्याही डोळ्यावर पगडा असतो.
0: राईट राईट.
1: तर त्या हिशोबाने सगळेजण म्हणत होते की तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाल्याशिवाय तुमचं काही आयुष्य होऊ शकत नाही. तर त्यावेळी कला गुणांना वाव असूनही डॉक्टर व्हायचं म्हणून डेंटिस्ट झालो, कारण मेडिकलला थोडक्यात ऍडमिशन गेली. पण डेंटिस्ट्रीला गेल्यानंतर मग एक लक्षात घेतलं की आपण फील्ड कुठलंही घेतलं तरी त्याच्यात तुम्ही पूर्ण झोकून देऊन सर्व कला आत्मसात करून, सर्व ज्ञान आत्मसात करून त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे बघायला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही नेहमी टॉपमध्ये राहायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी डेंटिस्ट्री घेतली. त्याच्यात त्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनला सीट्स खूप कमी असायच्या, पण मला माझ्या प्रोस्टोडॉन्टिक्स या विषयात हायेस्ट मार्क्स होते, त्यामुळे त्याच्यात माझ्या कलागुणांना वाव होता म्हणून ही ब्रँच निवडली. त्याच्यात पेशंटचे गेलेले दात किंवा चेहऱ्याचा कुठलाही भाग, नाक, कान, डोळा, कवटी काही असलं तरी आम्ही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कॅन्सरमुळे टाळूचं ऑपरेशन केलंय, टाळू नाही, तर पेशंटचं बोलणं, दिसणं, खाणं, पिणं हे सगळंच अफेक्टेड होतं. तर अशा पेशंटला जेव्हा आम्ही काही करून समाजात वावरता येईल असं करतो काम प्रोस्टोडॉन्टिक्स म्हणून, ते खूप मनाला समाधान देऊन जातं. माझी एक पेशंट आहे पल्लवी देशमुख म्हणून, तिला तोंडाचा कॅन्सर माझ्या क्लिनिकमध्ये डिटेक्ट झाला. जो एक वर्षापूर्वी डायग्नोसिस झालं होतं की काही नाही सगळं ठीक आहे, पण डिटेक्ट झाल्यानंतर ती ज्या मानसिक सगळ्या टर्मॉइल मधून वादळातून गेली, त्यावेळी तिला काउन्सिलिंग करणं, तिच्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना हे ज्या प्रकारे केलं आणि तिला मी कायम धीर देत राहिलो की सर्जरीचा रोल जेव्हा संपेल त्यावेळी मी तुला समाज वावरता येईल असं करून देईन, आणि तिला स्टार प्रवाहाला पर्सनॅलिटीचं बक्षीस मिळालं, एवढा कॉन्फिडन्स तिचा वाढला. तर हे जे समाधान आहे ते पैशात मोजता येत नाही. आणि या समाधानाच्या शिदोरीवरच माझा डेंटिस्ट्रीतला 40 वर्षाचा प्रवास झालेला आहे.
0: वा वा, 40 वर्षाचा. वा वा,
1: 4 दशकं झाली.
0: खूप सुंदर. आणि सर, मी असं म्हणेन की तुम्ही चित्रकलेचा जो उल्लेख केलात, चित्र जसं आपण आकाराला घेतो किंवा साकारतो तसं तुम्ही चेहराही सुंदर बनवण्याचं ते एक तुम्हाला कलाच आहे ती असं म्हणायला लागेल. चेहराही सुंदर कसा दिसावा किंवा बनवावा हे सुद्धा तुम्हाला, म्हणजे एक पूरक साधन तुम्हाला, पूरक अशी शाखा तुम्हाला तुम्ही निवडलीत आणि त्याचं तुम्ही सोनं केलं, तर तुमचं त्याबद्दल अभिनंदन. आणि सर, तुमचं 40 वर्षाचं तुम्ही म्हणालात प्रॅक्टिस जी केली, तर या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्ही पेशंटच्या वेगवेगळ्या पेशंटच्या समोर आला असाल किंवा काही सेलिब्रिटी असतील किंवा नामांकित व्यक्तींच्या परिचयात तुमचा झाला असेल, तर असे काही अनुभव आहेत का, चांगलेही सांगा किंवा काही दुःखद प्रसंग असतील तर तेही आमच्या बरोबर शेअर करा.
1: सगळ्यात आठवण्यासारखा प्रसंग मला आठवतो तो इनलॅक्स बुद्रानी हॉस्पिटलला माझ्याकडे एक अमेरिकन 83 वर्षाची बाई तिच्या पुतणीने आणली.
0: अच्छा, बापरे.
1: तिला मी त्यावेळी थोडस कमर्शियल अॅटिट्यूड मी ठेवत नसल्यामुळे तिला परोपरीने सांगितलं की बाई 83 वर्षाच्या तुम्ही आहात तर या वयात एवढे एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट, एक्सपेन्सिव्हचा प्रश्न नव्हता, त्यांना पैशाचा काही प्रश्न नसतो, तर म्हटलं एवढी एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट तुम्ही का करून घेताय, करून घ्यायचं मी तिला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझं तोंड गप्प केलं हे एकच सांगून मला देवाने सुंदर बनवलं होतं, मला देवाकडे सुंदर म्हणूनच जायचंय. तर हा एक अतिशय लक्षात राहण्यासारखा प्रसंग. दुसरा प्रसंग म्हणजे औरंगाबादहून एक लेडी आली होती, तिला 40 असेल फार, तर तिचे सगळे दात काढले गेले होते, परिस्थिती अजिबात नाही. तर म्हणे तुम्ही मला मदत करू शकाल का, मी सगळीकडे कवळी करून बघितली पण ते काही जमलेलं नाही. तर आता त्या मुलीने जेव्हा पहिलं जेवण केलं बऱ्याच दिवसानंतर समाधानाने, त्यावेळी आम्हाला असं वाटतं की देव पावला आपल्याला. असे हे डेंटिस्ट्रीच्या प्रवासातले बरेच प्रसंग आहेत, पण हे दोन्ही प्रसंग जर बघितले तर उच्चपदस्थ व्यक्ती आणि ज्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा सगळ्यांना तुम्ही मदत करू शकता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवू शकता, आणि हे समाधान कुठल्याही पैशाच्या तराजूत मोजता येत नाही.
0: नक्कीच सर, तुम्ही म्हणालात की 40 वर्षां सुरुवात तुम्ही क्लिनिक करण्यापासून केली, तर क्लिनिक उघडताना किंवा नवीन सेटअप करताना नेमकं माणसांनी किंवा डॉक्टरांनी काय करावं लागतं त्याविषयी थोडं सांगा. म्हणजे क्लिनिक सेटअप कसा आपला असावा, आकर्षित असावा, जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा परिचय व्हावा, या दृष्टीने तुम्ही सपोज नवीन या डेंटिस्ट्रीकडे वळणारे डॉक्टर्स असतील तर त्यांना क्लिनिक सेटअप त्यांनी कसा उभारावा याविषयी मार्गदर्शन करावं.
1: मला माझे दिवस आठवतात, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि प्रायमरी टीचर होते. आता एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा कसं शिक्षण घेतो हे फक्त ज्याच्या वंशात जावे तेव्हाच कळतं. त्यावेळी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होती, मी बोर्डात 43वा आलो होतो, तर नॅशनल मेरिट स्कॉलरशिपमुळे शिक्षण चाललं, पण दवाखाना काढायची वेळ आली तेव्हा तुमच्या खानदानात कोणी दवाखाना काढलेला नाही, तुम्ही एवढे पैसे काढणार कसे काढणार, म्हणजे तुम्ही बुडणार, हे पहिलं पाय खेचण्याची वृत्ती खूप असते, किंवा आपण असं म्हणू की काळजीपोटी लोक बोलतात. पण त्यावेळी मनात एकच होतं की आपण प्रॅक्टिस करायची, कारण जॉबमध्ये तुम्हाला खूप मर्यादा पडतात, कारण तुम्ही सिलेबसमध्ये बांधले जाता, अभ्यासक्रम संपायचा याच्यात बांधले जाता, पेशंट तुम्हाला करता येत नाहीत. तर मला हे पेशंटला ट्रीट करायचं समाधान जे पाहिजे होतं त्यासाठी म्हटलं प्रॅक्टिस हा एकमेव मार्ग आहे. आणि मग त्यावेळी आम्ही लोन घेऊन, म्हणजे 40 वर्षापूर्वी 1-1.5 लाखाचं लोन घेणं हे
0: खरंच
1: आमच्या पिढीला तरी मानवणारं नव्हतं, पण ती उडी मारली आम्ही. आणि तोच प्रयोग आम्ही सक्सेसफुली 4-5 वेळा केला. दरवेळी मी क्लिनिक वाढवत गेलो, इच्छा एकच होती पेशंटला सगळ्यात चांगली ट्रीटमेंट द्यायची. सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे आपण मगाशी म्हणला तसं फक्त अॅटमॉस्फिअर आणि जे झकपक क्लिनिक नाही, तर बेसिकली तोंडात जे ट्रीटमेंट जाईल ती एथिकल असावी, ती गरजेची असावी, आणि त्याच्याने पेशंटला आहे त्याच्यापेक्षा वरती न्यावं, आहे त्याच्यापेक्षा खाली नेण्यात अतिशय अपराधाची की टोच लागते, बोचणी लागते. असे आता 40 वर्ष आमच्या जगभरातले पेशंट आहेत, बाहेरून येतात. मी लिबियाच्या अरब मेडिकल युनिव्हर्सिटीलाही प्रोफेसर होतो, तिथेही प्रायव्हेट प्रॅक्टिस केली. तिथला एक किस्सा सांगतो, तिकडं एक पेशंट होता तर सर्जरी डिपार्टमेंटने माझ्याकडे पाठवला, तर म्हटलं यांना हार्ड नाही काही नाही, ते म्हणे उद्याच्या आत यांना दात बसवून द्यायचे.
0: अरे बापरे.
1: आता ते सांगितलं तर म्हटलं असं शक्य होत नाही, ते म्हणले वी नो यू कॅन ओनली डू इट, तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. तर त्यांना माप घेता येत नव्हतं कारण हाडच नाही, फक्त त्यांची एकच इच्छा होती, त्यांच्याकडे अरबी लोकांमध्ये लग्नाच्या वेळी बंदुकांची सलामी देतात, तर म्हणजे त्यावेळी त्याच्या तोंडात दात दिसलेच पाहिजेत. तर अशा हिशोबाने मग त्यावेळी त्यांना 1 दिवसात दात करून दिले होते.
0: खरंच हा टास्क आहे.
1: पण ते त्यावेळी ते इतके खुश झाले की म्हणजे बंदुकीचा बार उडला आणि म्हटलं चला आपलाही बार चांगला उडलाय.
0: खूप छान अनुभव तुम्ही सर शेअर केलात. आता मी वळेन आपल्या इन्स्ट्रुमेंटेशनकडे, कारण डेंटिस्ट्रीसाठी बरंच मोठं असं इन्स्ट्रुमेंटेशन लागतं, त्याच्यावर खर्चही आपल्याला बराच करावा लागतो. तर हे आधुनिकीकरण पण त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत असतात मार्केटमध्ये, तर त्याचाही आपल्याला समावेश करून घ्यायचा असतो. तर तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशनचं कंपायलेशन कसं केलं? किंवा कसं करता?
1: आता क्लिनिक जेव्हा मी चालू केलं त्यावेळी एकच लक्षात घेतलं की नुसतं इन्स्ट्रुमेंट चांगली असणं याही पेक्षा त्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या गोष्टी, आणि मुख्य म्हणजे क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटला तिथं क्लिनिकमध्ये आलोय असं वाटायला नको. कारण ते भीतीचं जे दडपण असतं प्रत्येकाच्या मनावर ते क्लिनिकच्या वातावरणाने जास्त होतं, तर तसं ते वातावरणही नको, पण स्वच्छताही पाहिजे, आधुनिकही पाहिजे. आता आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळी एअरोटर म्हणजे जे दाताचं ड्रिलिंग मशीन असतं ते 3-4 लाख रिव्हॉल्युशन्स पर मिनिट म्हणजे एवढ्या वेळा ते फिरतं, त्याचा स्पीड प्रचंड असतो. आमच्या वेळी ते नुकतंच आलेलं होतं, पण त्याच्यावरचा जर तुम्हाला कंट्रोल चांगला मिळाला तर पेशंटला ती अतिशय चांगली प्रोसिजर होऊ शकते, चांगले रिझल्ट तुम्हाला येऊ शकतात, म्हणून त्यावेळी ते प्रथम घेतलं. तिथून जो प्रवास चालू झाला की म्हणजे आधी जे नुसतं ड्रिलिंग बिट होते त्याचा स्पीड 25,000, 30,000, 40,000 एवढाच असायचा, तर त्याला जेवढा वेळ लागायचा त्या मानाने आता हे एकदम काही पट वाढलं एकदम स्पीड. तर ते तिथून जी सुरुवात झाली ते ती कोविडमध्ये जर बघितलं तर कोविडमध्ये निर्जंतुकीकरण किंवा व्हायरसचे लागण होऊ नये म्हणून ज्या प्रिकॉशन घ्यायच्या त्याला जे काही फिल्टर्स लागतात किंवा काही निर्जंतुकीकरणासाठी वेगळ्या प्रिकॉशन घ्याव्या लागतात त्या घेण्यासाठी खर्च खूप येतो. मग तो आयडियल ठेवायचं का प्रॅक्टिस बंद करायची किंवा तात्पुरती थांबवायची हा मोठा यक्ष प्रश्न होता. परंतु आम्ही विचार केला की याच्यात आपण वर्ष 2 वर्ष जर बंद ठेवलं तर ते योग्य नाही राहणार, पेशंटला सोय मिळत नाहीये. तर त्यावेळी आम्ही हे सगळे जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते कितीही खर्च आला तरी चालेल असं समजून ते सगळे घेतले आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे आता क्लिनिकमध्ये व्हॉट एव्हर एनीबडी कॅन गेट इन वेस्टर्न वर्ल्ड वी कॅन गिव्ह इट अशी परिस्थिती.
0: म्हणजे मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की भारत कितपत पुढे आहे किंवा आपण इतर कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा कितपत प्रवास किंवा त्याचं इन्स्ट्रुमेंटेशनच्या बाबतीत किंवा एकंदरीत डेंटिस्ट्रीच्या बाबतीत कितपत आपण हे पुढे आहोत त्याबद्दल काय सांगाल?
1: 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळी एक असं होतं की पाश्चिमात्य देशात काही नवीन गोष्ट आली तर ती भारतात यायला 10-15 वर्षाचा टाइम लॅग असायचा. आता तो टाइम लॅग पाश्चिमात्यांच्या लक्षात आला की इथं जो व्हॉल्यूम मिळतो तो पाश्चिमात्यांकडे मिळू शकत नाही कारण इथलं पॉप्युलेशन खूप कमी आहे. त्यामुळे आता ती गॅप खूप भरलेली आहे. आता तुम्हाला जगातलं कुठलंही तंत्रज्ञान जे पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल डिजिटल डेंटिस्ट्री, रोबोज, हे सगळं आपल्या भारतात आता जास्त उलट जोरात चालतं. भारतात आपल्याला डॉक्टर इझिली अवेलेबल आहेत हे सगळ्यांचं सद्भाग्य आहे कारण परदेशात डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळत नाही. म्हणून आपल्याकडे मेडिकल टुरिझमही वाढवला तर ते एक अतिशय चांगलं जगात आपली इमेज करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल.
0: हो, मी पण याच प्रश्नाकडे येणार होते की गव्हर्नमेंटने काय नक्की केलं पाहिजे या सगळ्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी, त्याविषयी काय सांगाल या माध्यमातून?
1: मी लिबियाला होतो त्यावेळी सुरुवातीला जेव्हा गेलो त्यावेळी तिथं समाजवादी विचारसरणी असल्यामुळे त्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड नव्हती. परंतु मी गेल्यानंतर 1 वर्षभरात त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउ केली. तिथं विद्यार्थ्यांना शिकवताना असं लक्षात आलं की आम्ही जे स्वप्नात बघायचो ते तिथं विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फुकट द्यायचं सगळं, म्हणजे पुस्तकं, इक्विपमेंट आहे. तर आपल्याकडे ती वानवा आहे ती प्रत्येकाची कपॅसिटी नाही. तर ती कपॅसिटी नाही पण स्किल आहे, नॉलेज आहे, तर त्याला आपल्याकडे एनकरेजमेंट करण्यासाठी, पुढाकार देण्यासाठी त्या मुलांना गव्हर्नमेंटने जेवढी हेल्प करता येईल तेवढी द्यावी. कारण आपण शेतकऱ्यांना अनुदान द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. हे सगळं जेवढं सत्य आहे तेवढंच सत्य एक आहे की शेतकऱ्यांची आरोग्याची सेवा जी आहे तिच्यासाठी आरोग्य रक्षक पाहिजेत. तर त्या आरोग्य रक्षकांनाही व्यवस्थित इक्विपमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत. तुम्ही शहराच्या बाहेर मुंबईच्या बाहेर 5 किलोमीटर जा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की आरोग्य सेवेचा पारा एकदम खाली येतो.
0: अच्छा,
1: खूप फरक पडतो की सेवा अवेलेबलच नाही किंवा मॉडर्न गोष्टी अवेलेबल नाही किंवा योग्य मार्ग नाही त्याला. आता जे मी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये खूप काम केलंय, खूप कॉलेजेसला मी फाउंडर टीचर होतो. फॉर एक्झाम्पल भारती विद्यापीठ, रंगमनवाला कॉलेज, रंगमनवाला कॉलेजला तर मी प्रिन्सिपल होतो. पहिल्या दिवसापासून मी तिथं काम केलं. इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलला काम केलं. पुणे हॉस्पिटलला आता मी 25 वर्ष कन्सल्टंट आहे. माझ्या एकच लक्षात आलं की तुम्हाला सेवा जर पोहोचवायची असेल तर तिची किंमत सामान्यांच्या आवाक्यात असलेली पाहिजे. एक जीव वाचवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही सारी यंत्रणा त्याच्या मागे लावताय, परंतु त्यामागे 100 जीव बाकीचे ससे ओलपट होतीये त्यांची, हे थोडस चित्र बदलायला पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने पुढाकार घेतला पाहिजे.
0: नक्कीच मुकुंद सर, मला असं सांगा आता की खरं तर तुम्ही पुण्याहून खास या इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात, त्यामुळे आपण नाहीतर आपण वारंवार डिटेलमध्ये गेलो असतो या विषयाला धरून, पण तरी सुद्धा एक लहान मुलांना कशी ट्रीटमेंट द्यावी, तरुणांना कशी, त्यांचे काय म्हणजे ते तरुण लोक तर पिझ्झा बर्गर खातात, लहान मुलं आता चॉकलेट वगैरे जास्ती प्रमाणात खातात, आणि वयोवृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात कारण सगळे रोग त्यांना जडलेले असतात. डायबिटीसमध्ये त्यांची शुगर चेक करा मग दंतवैद्यांकडे जा, असं जे सगळं होतं. तर याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तिन्ही या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही दृष्टिक्षेप टाकावा असं मी तुम्हाला विनंती करतो.
1: तुम्ही मॅडम खूप छान प्रश्न विचारला, अतिशय अचूक, म्हणजे आपण शरसंधान झालं असं म्हणतो ना तसा हा प्रश्न आहे. डॉक्टरांना जे शिकवलं जातं ते बऱ्याच वेळेला वयाचा विचार न करता, रुग्णाच्या मानसिकतेचा विचार न करता अप्लाय करायचा प्रयत्न केला जातो. वयाप्रमाणे जेव्हा किंवा आर्थिक परिस्थितीप्रमाणे किंवा मानसिक परिस्थितीप्रमाणे जेव्हा तुम्ही रुग्णाला ट्रीटमेंट द्यायला

0: लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की तुम्ही त्या लेवलला जाऊन पेशंटशी संवाद साधला तर पेशंटची ट्रीटमेंट हमखास सक्सेसफुल करून घेतो. पेशंटच्या मनातच जर असेल की अरे हे काहीतरी वेगळं सांगतायत मला ते पटणार नाही तर ती ट्रीटमेंट सक्सेसफुल कधीही होत नाही. लहान मुलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणलात तर लहान मुलांना तुम्हाला डॉक्टरना त्यांनी 10 फुटावरून जरी बघितलं तरी काही सवयी आहे का हे बघायला पाहिजे. तर डॉक्टरला घाबरायचं नसेल तर डॉक्टरने पांढरा कोटच घातला पाहिजे, सिरियस चेहराच केला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल की त्या लहान मुलाला इंजेक्शन देताना तो डॉक्टर छानपैकी चाळे करून त्याला हसवतो आणि हळूच इंजेक्शन देऊन टाकतो. आता हे पाश्चिमात्य देशात शक्य असू शकतं किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी असू शकतं, ही जरी शक्यता लक्षात घेतली तरी डॉक्टरांनी हा अॅटिट्यूड ठेवला तर पेशंटलाही खूप बरं वाटेल. आणि असे डॉक्टरही आहेत की जे झोकून देऊन काम करतात आणि विचारपूर्वक काम करतात. सगळेच डॉक्टर कमर्शियल विचार करत नाहीत. आता वयोवृद्धांचा जर आपण विचारलं तर तो स्पेक्ट्रम टोटली वेगळा आहे. वयोवृद्धांचा जर आपण विचार करायला गेलं तर त्यांना माझं आयुष्यात काय राहिलं, आता माझ्याकडे 40-45 वर्षाची माणसं येतात आणि म्हणतात माझं आयुष्यात काय राहिलं, त्यावेळी मला खूप वाईट वाटतं की अरे या माणसाने आयुष्यात काहीच पाहिलं नाही. त्यांनी 40-45 वर्षापर्यंत आयुष्य आपलं सगळं मुलांसाठी झोकलं आणि आता त्याला गरज आहे तेव्हा कोणीच बघायला नाही, त्या नैराश्यातून तो असं म्हणतो की अरे माझं काय राहिलंय. तर ही एक उभारी देण्याचंही काम डॉक्टरनी करायला पाहिजे आणि सहानुभूतीने जर ट्रीटमेंट दिली तर त्याच्यात यशाचा म्हणजे निर्देशांक जो असतो तो कायम चढता राहतो.
1: आणि तरुणांचं आपलं राहिलं,
0: तरुणांचं जे आहे त्याच्यात बेसिकली मला थोडासा त्याला धोक्याचा इशारा किंवा लाल बावटा दाखवायचा आहे की कमर्शियल अॅटिट्यूडने जे जाहिरातींच्या प्रवाहात आपण वाहत जातो की हे करून घ्या ते करून घ्या ते करायला पाहिजे, तर माझ्या मते सारासार विवेक बुद्धी वापरून विचार करून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याचे लॉंग टर्म इफेक्ट काय आहेत, त्याला खर्च किती, याची खरंच गरज आहे का. आता फॉर एक्झाम्पल व्हाइटनिंग हे करून घ्यायला हरकत नाही परंतु त्याची गॅनबाची मेक अशी आहे की पेशंटचं कॉम्प्लेक्शन, पेशंटचं वर्ण तो गव्हाळी आहे, गोरा आहे, काळा आहे, त्याच्यावर दाताचा रंगाचा कॉन्ट्रास्ट लक्षात घेता येतो. तर तो जर तुम्हाला काही केलं तरी पिवळट किंवा मोतिया कलरच वाटणार आहे तर तुम्ही करायची काही गरज नाही. त्याच्यात तुम्ही ते खूप वेळा केलं तर त्याचे केमिकल ऍक्शनचेही दुष्परिणाम लॉंग टर्म होऊ शकतात. तात्पुरतं काहीतरी करायला गेलात तर देर इज नथिंग परमनंट इन दिस वर्ल्ड. तर आता तुम्ही बघाल मॉडेल्स वगैरेचे दात सगळे खूप छान दिसतात पण नंतर जर बघितलं तर त्याच्यावर एवढी ट्रीटमेंट झालेली असते की त्या नॅचरलनेस त्याचा सगळा गेलेला असतो. तर तोही एक थोडासा धोक्याचा इशारा मी देऊ इच्छितो. कदाचित हे ओल्ड स्कूल ऑफ थॉट थिंकिंग असेल परंतु नेचर कम्पॅरिझन नो डेंटिस्ट कॅन हॅव.
1: बरोबर,
0: कितीही आम्ही सोन्याचे दात बसवले तरी ते खऱ्या दाता एवढे चांगले कधीही होऊ शकत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं की पेशंट आहे त्याच्या वर जर तुम्ही देऊ शकत असाल तरच त्या ट्रीटमेंटला अर्थ राहतो.
1: आणि सर डॉक्टर तुम्हाला मी असं म्हणेन की उपचारातच म्हणजे जे सौंदर्य आपण घेऊन आलो तुम्ही जसं म्हणाला दैवी देणगी असते आपल्याला तर तसं आपण राहावं, जनरली नॅचरल राहावं, नैसर्गिक राहावं असं आपण म्हणतो. तर त्यासाठी आपण दूध भाज्या आणि फळं हे आपण बोलतो पण तरी सुद्धा तुम्ही काय कसा योग्य आहार घ्यावा आणि कसं आपलं एकंदरीत स्वास्थ्य आपण चांगलं ठेवू यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा
0: या बाबतीत. आता जो आपल्या समाज मानसावर आता जो झगडा चाललेला आहे की हिंदू संस्कृती विरुद्ध पाश्चिमात्य संस्कृती, तर जेवढं आपण जाहिरातीत बघतो लहान मुलांना आता हल्ली व्हर्च्युअल मीडियामुळे जे लक्षात येतं की ते त्यांना तेच खरं वाटतं की टीव्हीवर दाखवलंय म्हणजे खरं आहे. तर पाव पिझ्झा बर्गर पेस्ट्री याशिवाय त्यांचं काही पाऊल पुढे पडत नाही. पण सायमल्टेनियसली जर विचार केला तर जेवढ्या आरोग्याच्या संकल्पना आपल्या जुन्या आहेत त्या जुन्या संकल्पना तुम्ही त्याज्य मानायला पाहिजे असं अजिबात नाही, काहीही कारण नाही तसं त्या त्याज्य समजायचं. आणि त्याच्यातला जो आर्टिफिशियालिटीचा प्रिझर्वेटिव्हचा जो भाग आहे किंवा शरीराला जी पोषक तत्व त्याच्यात मिळत नाहीत त्या भागावर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. ते काही मागासले पण नाही, ते आरोग्याचं निर्देशांक येतो. त्यामुळे तुम्ही काय खायचं, एखाद्या वेळी फॅशन म्हणून खाल्लं फाईन इनफ, पण दररोज तेच खाल्लं तर तुम्ही बघितलं असेल अमेरिकन मुलं ओबेस का होतात, तर फक्त कोल्ड्रिंक्स मुळे. म्हणजे पाव, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्स याच्यामुळे ते फुगत जातात. आणि दुसरा एक भाग असा की युद्ध जे चालतं हल्ली, ते युद्ध आपल्या पारंपरिक युद्धाप्रमाणे कोणीतरी हल्ला केला, कोणीतरी रणगाडे घेऊन गेलं असं नाहीये, तर त्याच्यात बायोलॉजिकल वेपन्स, जो खूप वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतात, तर ही एक शक्यता कोविडमुळे खूप बळावलेली आहे की अशाही मार्गाने शत्रूचा संहार करता येतो. आणि आपल्या संस्कृतीचा संहार झालेला आपण उघड्या डोळ्याने बघितलाय. म्हणजे आपल्याला कल्पना असेल, लॉर्ड मॅकॉलेने त्यावेळीच नमूद केलं होतं की कुठल्याही राष्ट्राला पराभूत करायचं असेल, अंकित करायचं असेल, तर त्यांची संस्कृती नष्ट करा. त्यामुळे लहान आपल्या तरुण पिढीला मी असं सांगू इच्छिन की तुम्ही तुमची जबाबदारी फक्त स्वतःपुरती आहे असं न समजता, फॅमिली पोटी आहे, देशापोटी आहे, या जगापोटी आहे हे समजून करा. तुम्हाला ईश्वराने जो जन्म दिला आहे तो प्रोजेनी वाढवण्यासाठी दिलाय. फक्त स्वतःपुरतं बघण्यासाठी आणि आईश आरामासाठी आणि फॅशन करण्यासाठी नाही.
1: श्रोत्याला मी सांगू इच्छिते, डॉक्टर मुकुंद कोठावदे हे जसे प्रोस्टोडेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत, गेली 40 वर्ष ते स्वतःची प्रॅक्टिस करतायत, त्याचबरोबर ते उत्तम चित्रकार आहेत आणि उत्तम कवी आणि लेखक सुद्धा आहेत. साहित्यातही त्यांचा तेवढाच प्रवास झालेला आहे. सर, साहित्याच्या पुस्तकं तुम्ही एक स्वतःबद्दल लिहिलेलं आहे, त्याचाही इथे उल्लेख आणि आमच्या श्रोत्यांना त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, तर त्याविषयी तुम्ही थोडं चित्रांविषयी थोडं बोलावं आणि तुमचं जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याविषयी आमच्या श्रोत्यांना जरा सांगावं अशी तुम्हाला विनंती करते.
0: हा मॅडम, तुम्ही म्हणजे आता मला सागर गागर मध्ये भरायला सांगताय. त्याच्यात बेसिकली मला भाषांची खूप आवड होती. 10वी मध्ये मी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत माझं सिलेक्शन झालं होतं. त्यावेळी नुमवी सोडायची नाही, नूतन मराठी विद्यालय खूप प्रख्यात शाळा होती, तर ती सोडायची नाही म्हणून आम्ही 5-6 विद्यार्थी जे सिलेक्ट झालो होतो त्यांच्यासाठी सायम प्रशाला चालू केली. तर त्यावेळी प्राज्ञ, कोविद, सिनियर इंग्लिश या तिन्ही परीक्षांची मी तयारी केली आणि प्राज्ञ झालो, कोविद झालो, सगळ्या परीक्षा दिल्या. तर भाषेत खेळायला मला खूप आवडायचं. आता जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पहिली जबाबदारी असते कर्त्या पुरुषाची की फॅमिलीला सुखात ठेवायचं किंवा सामाजिक पत राखून आपण प्रगती करायची. तर ते ध्येय खूप छानपैकी साधलं गेलं एथिकली, म्हणजे कुठलीही आचारसंहिता न तोडता, कमर्शियल न होता साधलं गेलं आणि त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे. म्हणजे तुम्ही ग्लास अर्धा भरलेला आहे तर अर्धा रिकामा आहे, तर अर्धा रिकामा बघितला तर तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होणार नाही. त्यामुळे मी आहे त्याच्यात समाधानी आहे. त्याला अल्पसंतुष्टता म्हटली तरी चालेल, परंतु उगीच वेडवाकड काही धावायचं, वेडवाकड काही करायचं असं माझ्या मनात कधी आलं नाही. माझ्या मिसेसला अनफॉर्च्युनेटली कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आयुष्याची घडी सगळी बिघडली. तर त्यावेळी 10-12 वर्ष आम्ही जो लढा दिला सगळा, त्याच्यात आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या पूर्ण खचून जाण्याची शक्यता खूप होती. त्यावेळी विचार करायचं स्वातंत्र्य किंवा शक्ती जी ईश्वराने आपल्याला दिली आहे, त्यावेळी तुम्ही तारतम्य भाव न सोडता, तोल न जाता जर विचार केला तर तुम्ही थोडस क्रुएल वाटू शकतं, पण तुम्ही जी काही विपत्ती आलेली आहे, आपत्ती आली आहे, तीही संधी म्हणून बघायचा जर प्रयत्न केला तर ते निगेटिव्हिटी तुम्ही जर ती इम्बाईब केली, तुम्ही नैराश्याच्या गर्तेत गेला तर तुम्ही एकच विचार करायचा असतो की अरे मी एकटा नैराश्याच्या गर्तेत जाऊन माझंच आयुष्य बिघडवतोय असं नाही, तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचंही बिघडवतोय. मग त्याच्या तुमचे निकटवर्ती आले, मग तुमचे रुग्ण आले. आता रुग्णांना माझी गरज आहे का? तर 40 वर्ष ज्यार्थी रुग्ण माझ्याकडे व्यवस्थित येत आहेत तरी याचा अर्थ त्यांना गरज नक्की आहे किंवा मी असं म्हणत नाही की मी सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट देतो, पण जी देतो ती पेशंटला चांगली वाटते यासाठी ते येणार आहेत. मग तीच जर उभारी मी सोडली किंवा दारूच्या प्याल्यात मी स्वतःला बुडवलं तर ते चुकीचं ठरेल. तर त्यासाठी मी खूप विचार केला. तर शब्द हे खूप छान माध्यम आहे आणि त्या शब्द माध्यमातूनच एकदंत व्यथा नवे कथा हे माझं आत्मचरित्र मी लिहिलं. त्याच्यात इतरांना उभारी द्यायचाही प्रयत्न केला मी की माझ्या मिसेसनीही कॅन्सरचा लढा जो लढला तो अतिशय स्तुत्य होता. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिच्या जाण्याच्या दिवशी सुद्धा सकाळी तिने माझ्या मुलीला सांगितलं की तुझा कॅम्प आहे, तू कोणीही काही म्हटलं तरी माझ्याकडे लक्ष न देता तू तो कॅम्प करून यायला पाहिजे. तर अशी जी वीरांगना आहे तिचा तो अपमान ठरला असता की मी नैराश्याच्या गर्तेत जाणं. तर त्यावेळी आम्ही ठरवलं की कॅन्सरसाठी आपण काही काम करायला पाहिजे. तर मी माझं एकदंत नावाचं प्रतिष्ठान काढलंय, त्याच्याने आम्ही त्याच्यातून गरीब रुग्णांना मदत करतो, कवळीसाठी म्हणा किंवा काही, पण मुख्यत्वे आता आम्ही कॅन्सरच्या याच्यावर खूप प्रयत्न करतोय की कॅन्सरच्या बाबतीत अर्ली डिटेक्शन, सगळ्यात लवकर निदान होणं हे गरजेचं असतं. त्यामुळे वेलस्कॅन नावाचं जे उपकरण आहे की जे डोळ्याला दृश्य स्वरूपात कॅन्सरचे काही चेंजेस दिसू शकतात त्याच्या आधी सेल्युलर लेवलला म्हणजे उती लेवलला जे चेंजेस होतात ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यात जागरूकता आणता येते. तर असे कॅम्प्स आम्ही करतो आणि ते टोटली फ्री करतो. आणि आता हे जे कलेचं जे आपण म्हटलात तर शब्द हे जसं चांगलं प्रभावी माध्यम आहे तसंच रंग हे प्रभावी माध्यम आहे. सुदैवाने मला डेंटिस्ट्री चांगली केल्यामुळे हात चांगला बसला का हात चांगला होता म्हणून डेंटिस्ट्री चांगली झाली हा प्रश्न मला अजूनही उलगडता आलेला नाही. पण मी चित्र काढायला कोविडमध्ये सुरुवात केली आणि त्यांनी मला खूप साथ दिली की मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याचा सगळ्यात चांगला उपयोग झाला. मी त्याला सक्रिय अध्यात्म म्हणतो. तर हे सक्रिय अध्यात्म जे आहे ते चित्ररूपाने उलगडलं गेलं. मागच्या वर्षी मी एक कॅलेंडर काढलं होतं ते पक्ष्यांचं होतं. सुप्रीत साहू म्हणून इंटरनॅशनल एक फोटोग्राफर आहेत, त्यांच्या पक्ष्यांच्या चित्रांवर फोटोवरनं मी चित्र काढली, त्याचा कॅलेंडर केलं आणि प्रत्येक पक्ष काहीतरी आपल्याला संदेश देतोय आणि आपण पर्यावरण रक्षण पक्ष्यांसाठी केलं पाहिजे हा एक संदेश त्याच्यातून दिला. आता यावर्षी मी राजा रवी वर्माची पेंटिंग घेतली आहेत आणि त्याच्यातून स्त्रीचं प्रारब्ध किंवा स्त्रीचे भोग किंवा स्त्रीचं नशीब या विषयावर मी चित्रमाला करतोय. तर त्याच्यात योगमाया शब्द कित्येक जणांना माहिती नाही. कृष्ण जन्माष्टमी सगळे खूप धूमधडाक्यात साजरी करतात, योगमाया कोण असाच प्रश्न सगळे विचारतात. तर योगमायाशिवाय कृष्ण अपुरा आहे. त्या कंसाचं मनोभंग तेजोभंग तिने केला नसता तर कदाचित कृष्ण कहाणी पुढे चालू राहिलीच नसती. तर त्या न्यायाने स्त्रीलाही योग्य न्याय द्यायला पाहिजे. मनुस्मृतीपासून पाश्चिमात्य विचारसरणीपर्यंत सगळ्यांनी निसर्गाने स्त्रीला अबला केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करून जगराहाटी चाललेली आहे. त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. या हिशोबाने मी ही 12 चित्रं केलेली आहेत आणि ते कॅलेंडर आता लवकरच बाजारात येणार आहे आणि या पुस्तकांचं कॅलेंडरचं सगळ्याचं उत्पन्न जे काही येईल ते मी कॅन्सरच्या पेशंटसाठी वापरतो. ते स्वतःसाठी काही नाही.
1: कॅन्सरग्रस्त लोकांसाठी तुम्ही कार्य करतातच पण अनेक काही सामाजिक उपक्रम तुमचे असतील तर तेही आमच्याशी शेअर केले तर आम्हाला आवडेल.
0: त्याच्यात मी सुरुवातीला जेव्हा ट्रस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी खूप चांगला प्रोस्टोरंटिस्ट आहे असं जग म्हणतंय, पेशंट म्हणतायत, पण मलाही माझं जे काही स्टँडर्ड आहे क्लिनिक सगळं योग्य ठेवणं आहे त्याच्यासाठी खर्च लागतो. त्याच्यासाठी चांगला टेक्निशियन लागतो, चांगली मटेरियल्स लागतात. तर त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंट करायची असेल तर हे सगळं चाललंच पाहिजे. तर पेशंटला चार्ज लावलाच पाहिजे. आता पेशंटला चार्ज लावला पाहिजे तर त्याचवेळी सायमल्टेनियसली कित्येक लोकांना आपण नकार घंटा वाजवत असतो हे लक्षात येतं कारण त्यांची ताकद नसते. मग काही पेशंटला मदत करण्यासाठी आपण काही माध्यमातून उपयोग करू शकतो का त्यांचा, तर म्हणून आम्ही ट्रस्ट काढला. ज्यांना डोनेशन द्यायची आहे ते देतात, डोनेशन असेल तेवढं आम्ही पेशंटला फ्री करतो. काही वेळेला मग आपणही म्हणजे मी एक उपक्रम केला होता वयाप्रमाणे सवलत.
1: अच्छा.
0: तर मला प्रश्न विचारला लोकांनी की अरे 90 वर्षाचे गृहस्थ आले तर तू काय 90% चार्ज कमी करणार का? म्हटलं आम्ही शब्द दिलाय त्यामुळे मी तो पाळणारच म्हटलं.
1: नक्कीच. खूप सुत्य असे तुमचे सगळे उपक्रम आहेत. आता कार्यक्रमाच्या शेवटी किंवा मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला असं विचारेन की 40 वर्षांच्या या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये प्रोस्तो डेंटिस्टच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार किंवा सन्मानित तुम्हाला करण्यात आलं असेल वेगवेगळ्या संस्थांतर्फे, तर ते काही उल्लेखनीय असे पुरस्कार तुमच्या आता आठवणीत आहेत का? त्याविषयी थोडंसं सांगा.
0: पुरस्कारांचं म्हणाल तर माझ्या दृष्टीने पेशंट जेव्हा सांगतो की डॉक्टर तुमच्यामुळे मी खायला लागलो, तुमच्यामुळे माझं आयुष्य सुधारलं, आता या पल्लवी देशमुखचा मी जो केला तिने आता आम्हाला खूप वेळा ती जेवायला बोलवत होती. एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून चाललं होतं. तिने जेवायला बोलवलं त्यावेळी तिने सगळ्या कॉलनीत सांगितलं की सर येणार हाच माझा दिवाळी दसरा. आणि तिने हे जे उद्गार काढले की आज केवळ मी तुमच्यामुळे आहे हा माझ्या मते सगळ्यात मोठा पुरस्कार. मला चांगला प्रिन्सिपल म्हणून, चांगला डेंटिस्ट म्हणून पुरस्कार चांगले मिळाले, सगळं व्यवस्थित झालं. मी रोटरी क्लबचा प्रेसिडेंटही होतो. परंतु माझ्या एकच लक्षात आलं, तुम्हाला जी समाजसेवा करायची आहे, तुम्हाला जी रुग्णसेवा करायची आहे, ती तुम्ही या हाताची त्या हाताला कळू देता कामा नये. आणि त्या हिशोबाने पेशंटच्या चेहऱ्यावरचं हसू हा सगळ्यात मोठा पुरस्कार समजतो मी.
1: खूप छान. डॉक्टर मुकुंद कोठावदे, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये खूप छान माहिती दिलीत. प्रोस्तो डेंटिस्ट म्हणजे नेमकं काय आणि प्रोस्तो डेंटिस्ट होण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे याचं करिअर गायडन्स आपण म्हणू मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल मी तेजस्वीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर मुकुंद कोठावळे सरांचं मुलाखत आज घेतली. पुन्हा एका नवीन डॉक्टरांना घेऊन मी पुन्हा भेटते हॅलो डॉक्टरच्या सेगमेंटमध्ये. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण अनेक विशेष मुलाखती आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये घेत असतो आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेक विषयांची माहिती या मुलाखतींमध्ये, या गप्पांमध्ये आणि या विशेष चर्चासत्रांमध्ये मिळत असते. आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ज्यांना तुम्ही अनेकदा सोशल मीडियावरती पाहिलेलं आहे. हल्ली सध्या आपण बघतोय की कुठेतरी आपल्याला पटकन टेन्शन येतं, पटकन आपण नर्वस होतो, तर अशा वेळेला आपल्याला वाटत असतं की कोणीतरी दोन प्रेमाचे शब्द किंवा दोन काहीतरी आपल्याला मोटिवेट करणाऱ्या गोष्टी कोणीतरी सांगाव्यात. तर असंच सोशल मीडियावरती जे मोटिवेशनचे व्हिडिओ सतत बनवत असतात, एक इन्फ्लुएन्सर्स म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत आणि खूप छान गप्पा आज इकडे रंगणार आहेत. तर आपण स्वागत करतोय आरडी, आरडी किंग म्हणून तुम्ही सोशल मीडियावरती त्यांना ओळखता. तर रुपेश, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि मीही जे नाव आहे, म्हणजे ज्या नावाने एक ओळख तुला दिलेली आहे त्याच नावाने तुला बोलवेन. तर आरडी, खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. एकंदरीत ह्या गप्पा ज्या आहेत त्या खूप छान रंगणार आहेत, कारण काय असतं, आपण काही ना काहीतरी करत असतो, आपली एक आवड असते आणि नंतर आपल्याला असं कळतं की अरे छा, आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय आणि म्हणून आपण त्यामध्ये अजून जास्त मेहनत करतो. त्यावेळेला मग जे यश मिळतं त्याची मजा जी असते, ती गोडी असते, ती वेगळी असते. तर एकंदरीत असंच काहीच आरडीच्या बाबतीत आहे. कसं आहेस, काय चाललंय सध्या?
1: सध्या या जनरेशन मध्ये जे चाललंय, नशा करतायत मुलं, कोण आईला रडवत आहे, कोण कुठच्या बाईचा छळ करतय, सख्खा भाऊ सख्या भाऊला फसवतोय, जे फॅमिलीमध्ये जे जे घडतंय ना ते माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून मला कुठच्या पाठांतरची गरज नाही लागत की मला हे रीड केलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, त्यानंतरच मला काहीतरी लक्षात येईल आणि ते पाठांतर करून मी बोलेन, काही पण फेकेन ना. मला जे नॅचरली डोळ्यासमोर दिसतं, जे घडतं, कारण मी जिथे जन्मलोय लालबाग काळा जो की परेल या एरियामध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि सगळे सगळ्यांनी गरिबी बघितली आहे, श्रीमंती बघितली आहे, सगळं अप्स अँड डाऊन बघितले. तर मी ना सगळ्यांचे रिलेशन बघितले, कोण कसं वागतं, तर मला ना लोकांना ना मोटिवेट करायला खूप आवडतं की आपल्या आईला त्रास देऊ नकोस, दारू जास्त पित असेल तर बाबा नको पिऊस, ट्राय कर की सोड किंवा कमी पी, पण आईला त्रास नको देऊ. कारण आता अनेक प्रकारचे नशे आलेत, ते तुला माहितीच आहेत, खूप प्रकारचे नशे आलेत, ते दारूच्या पलीकडे त्यांना कळत खूप खूप खूप व्यसनाच्या आहारी जाऊन ते आपल्या फॅमिलीला ओळखत नाहीयेत. म्हणजे ते मला टेन्शन आलं की ह्यांपर्यंत पोहोचायचं कसं, तर मी रील बनवायला चालू केले. कुठची विधवा असेल, कोण असेल, ती कधी बोलते मी हरली, माझा नवरा नाहीये, तर तिला पण मी मोटिवेट करतो की तू हरली नाहीयेस, डिवोर्स झालेला असेल की तू एकटी पण राजासारखी जगू शकते, तुला लग्नच केलं पाहिजे, कोणतरी आधारच पाहिजे, मी जगू शकत नाही असं नाही. तू काम पण करू शकते, जॉब पण करू शकते, काही करू शकते, 100 रुपये कमव, हक्काचे कमव, खूप पुढे जाशील आणि मान सन्मान पण भेटेल. बरोबर ना?
0: सो एकंदरीत काय की ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्या गोष्टींचं तू एकंदरीत, मी म्हणेन की निरीक्षण करून त्याविषयी तू काहीतरी असं बोलतोस की जे लोकांना पडतं आणि ते त्यांना कुठेतरी रिलेट
1: होतं, डायरेक्ट हृदयाला लागतं असं बोलतो. आपला मानतात मला मग आणि मला खूप मानायला लागले. आता बघता बघता मला महाराष्ट्रात सगळेच मानायला लागले आणि सगळ्यांच्यात म्हणजे ना मी कोणाचा भाऊ झालो आहे, कोणाचा मुलगा झालो आहे, कोणाचं नातं जोडलं गेलंय माझं आता, तर मला मानतात. तर मला ना रोज त्यांना समजून घेऊन स्वतःहून माइंडमध्ये एक असा विचार करून आज काय घडतंय वाईट, कोणाबद्दल काय झालंय, कधी काय चांगलं झालं, ते लक्षात घेऊन माझ्या फॅमिलीसाठी ते वाट बघत असतात. रील कधी येते, रील याची कधी येते, वाट बघत असते आपण, तर मी टाकत राहतो रील्स, पण मुद्द्यावर टाकतो नेहमीच.
0: पण मला आता एक विचारायचं आहे, खरं तर गप्पांना आपण सुरुवात करतोय. सुरुवातीलाच प्रश्न असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती ज्या वेळेला तू रील अपलोड केली होतीस, ती रील कशा संदर्भातली होती, ज्या रीलला खूप जास्त व्ह्यूज गेले होते, तुझे अकाउंटवरची, तुझ्या पेजवरची पहिली रील कोणती होती आणि कशा संदर्भातली होती?
1: माझी रील सगळ्यात आधी ना मी रील बघितल्या, मला असं वाटलं इंस्टाग्राम फक्त एंटरटेनसाठी, मला ना एकदम असं वाटलं की सगळे झिरो बनतात त्याच्यावर, आपण गाणी बिणी बोलूया. मग ना मी गाणी बोलायला लागलो, म्हणजे बोलतात ना एक ऍक्टिंग लिपसिंग करायची त्यावेळी, मग मी लिपसिंग करायला लागलो. लिपसिंग केल्यानंतर माझे व्हायरल व्हायला लागले, पण व्हायरल एवढे पण नाही, पण कमीत कमी 100K तेव्हा मी खुश व्हायचो की 100K आले. आणि नंतर चालत चालत चालत चालत बघितल्यानंतर एखादी व्हिडिओ मला अशी मिलेला लागली आणि ती गाण्यामध्ये, नंतर मला कळलं ह्या मजा येत नाही, मी जे करतोय ते करू लोक करतात.
0: बरोबर
1: आहे. मग मला नंतर कळायला लागलं की मी ह्या गोष्टीपासून इंस्टाग्राम वरनं टाइमपास करण्यापेक्षा कोणाला तरी मी सुख देऊ शकतो, त्याचं दुःख माझ्याकडे घेऊ शकतो, तर मी त्याला बाहेर काढू शकतो. मला कळलं ह्याच्यापासून मी नाचतोय गातोय तर करोडोपर्यंत पोहोचतोय, तर मी काहीतरी मोटिवेट करून त्यांना बाहेर काढू शकलो तर माझं नाव तरी ठेवतील. तर मी ते नाच गाणं थोडं कमी केलं माझं आणि मोटिवेटवर लक्ष दिलं आणि मोटिवेटवर टाकायला लागलो तर पब्लिकचा एवढा प्रतिसाद भेटला मला की भाई प्रचंड. म्हणजे विचार कर की मला अकाउंट रीच माझा आता 9 मिलियन 1 करोडच्या आसपास माझा रीच आहे, म्हणजे मला मंथली 1 करोडच्या आसपास पब्लिक बघते महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची. ती प्रेम करते, मला आपला मानते आणि ती अपेक्षा ठेवते की अजून रुपेशनी काही ना काही बनवत जावा. आणि मला कमीत कमी आता 2 वर्ष झाली मी मेहनत करतोय, स्वप्न आहेत आपली, खूप मोठं व्हायचं आहे, खूप सारं नाव करायचं आहे, मला काही व्यसन नाहीये. पण मी असं नाही बोलत, तुम्ही जर व्यसन करत असाल, व्यसनाच्या आहारी गेला असाल, कुठची व्यसन लगेच सुटत नाही, हळूहळू सोडा पण आईला जपा. तुम्ही जर 1 हप्ता मित्रांबरोबर मजा करताय, बाहेर जॉबला जाताय, आई बरोबर वेळ घालवा, आई बरोबर बसा, ती काय नाही मागत. तुम्ही तिला 50 रुपये साडी पण दिली तरी पण ती गावभर मिरवते की माझ्या मुलांनी मला साडी आणली, माझ्या लेकीने मला हे आणलं. म्हणजे आपल्या आईची काही अपेक्षा नसते. एक दिवस त्यातला फक्त अर्धा तास आईजवळ बसा, हातापायाजवळ बसा. तुम्ही जे लोकांकडे सुख शोधता ना, खरी लक्ष्मी आईच्या पायात आहे. तिथे तुम्ही माफी मागितली ना, तुमचं ऑटोमॅटिक सगळे सक्सेसचे पायऱ्या ओपन होतात. फटाफट चढायला भेटतं तुम्हाला आणि तुम्ही सक्सेसवर निघून जाता.
0: क्या बात आहे. एकंदरीतच खूप छान वाटतंय. म्हणजे जे मी सोशल मीडियावरती त्याच्या पेजवरती जे काही व्हिडिओज बघत असते, आज स्वतः आयडी ते येऊन समोर येऊन ते सगळं बोलतात, इट फील्स गुड. पण यानंतरच्या ज्या गप्पा आहेत अशा सुरू राहणार आहेत. अजून बरेच प्रश्न आहेत जे मला पडलेले आहेत, जे कदाचित माझ्या श्रोत्यांनाही पडले असतील. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आयडीकडून नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करू. तर श्रोते हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. अचरण 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आजच्या या इन्फ्लुएन्सर्स कट्ट्यामध्ये आपण आरडी सोबत या गप्पा मारतोय अशा सुरू राहतील. परंतु तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरशी कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपल्यासोबत इन्फ्लुएन्सर्स कट्ट्यामध्ये आरडी किंग अर्थात रुपेश आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. रुपेशसोबत छान दिल्या फुलास गप्पा सुरू आहे. ब्रेकपूर्वीच त्याने सांगितलं की तो कशा प्रकारचा कॉन्टेंट बनवू लागला किंवा कशाप्रकारे त्याला व्ह्यूज मिळत गेले, कशा पद्धतीने तो लिप्सिंगवरून मोटिवेशनच्या व्हिडिओकडे वळला किंवा काय. म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, आपल्या आजूबाजू फक्त आपण त्याचं निरीक्षण करणं फार महत्वाचं असतं. सध्या सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट मिळतोय, खूप वेगवेगळ्या प्रकारचा लोक आहेत, चांगले काही चांगले कॉन्टेंट क्रिएटर पण आहेत, काही असे आहेत जे काहीही करून लोकांचा व्ह्यूज किंवा रीच मिळवत आहेत. तू ऍज अ इन्फ्लुएन्सर्स म्हणून सोशल मीडियाकडे कसं बघतोस?
1: कुठच्याही रीचसाठी काही करत नाही. मला आनंद हे होतो सगळेजण या प्रकारे व्ह्यू बघतात की मी खूप फेमस व्हायचं, अरे एवढे व्ह्यू भेटले, अरे खूप मजा आली भाई, एवढे व्ह्यू भेटले आता माझ्या इन्कमचा घर. मला त्या इन्कमचं काय पडलेलं नाहीये. मी फक्त जेवढ्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो, जेवढ्यांचं दुःख मी हरू शकतो, मी तिथपर्यंत पोहोचतोय, मला ते आवडतंय. मी व्ह्यूसाठी काय करत नाहीये, पण माझे व्ह्यू पैशासाठी नाहीयेत, माझे आपुलकीसाठी आहेत व्ह्यूज. आणि मला त्याच तेच व्ह्यू बघून एवढा आनंद होतो ना की मला असं वाटतं की अजून मला ताकद येते ते कमेंट्स बघून, व्ह्यूज बघून की आता अजून लढलं पाहिजे, अजून पब्लिक पण आपल्या सोबत आहे आणि मी यांना खरंच बाहेर काढतोय. वा, मग त्यांना असं बघून मी आपलं काम चालू ठेवतोय. बस जे पण थॉट मध्ये येतं. आणि असं नाही की मी ती जी गोष्ट बोललोय ती माझ्यावर घडली नाहीये. सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये काय ना काय मॅटर्स असतात. सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये कशी वागणूक, काय काय झालेल्या असतात गोष्टी, खूप काही गोष्टी झालेल्या असतात. त्या आपल्या डोक्यात एकदा राहिल्या ना त्या अशा हायलाइट करून राहिल्या असतात. आणि त्या मला असं वाटतं की माझ्याबरोबर झाल्यात. पण नंतर मी शेअर करायला लागलो ह्याला इन्स्टाला, तेव्हा कळलं ते करोडो लोकांबरोबर झालेत. मग ते अशा गोष्टी असतात काही जे आपण आपुलकीने सोशल मीडियावर शेअर करतो आणि नंतर कळतं की सगळ्यांबरोबर ते घडलेलं. असं बघता बघता ते व्ह्यूज ऑटोमॅटिक येत गेले, मी व्ह्यू साठी काम नाही केलं.
0: आताच कॉमेंट्सचा एक उल्लेख झाला, म्हणजे तू असं म्हणालास की लोक आहेत त्यांना आवडतात, लोक कॉमेंट्स करतात. आपल्याला माहितीये जेवढे लोक पॉझिटिव्हली घेतात त्याच्या कैक पटीने निगेटिव्ह बोलणारे आणि निगेटिव्ह घेणारे सुद्धा लोक आहेत. कारण बघ ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादा व्हिडिओ केला आणि नॉट नेसेसरी की सगळ्यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह कॉमेंट्सच केल्यात, बरेच जण त्यावरती निगेटिव्ह कॉमेंट्स पण करतात. आणि मग कधीतरी असं वाटतं की अरे छा, ही निगेटिव्ह कॉमेंट आली आपल्याला, मग आपण खरंच चुकतोय का किंवा काय? तर निगेटिव्ह कॉमेंटकडे तू कसा पाहतोस, किंवा निगेटिव्हचे रिप्लायज तुझ्याकडे येतात कधी आले तर तू त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहतो?
1: जर एखादा निगेटिव्ह अजूनपर्यंत बोलण्याच्या कृपेने मला कोणाची निगेटिव्ह अशी एवढी डेंजर कमेंट कसली काय आली नाही. जी आली आहे ती फक्त नशेची व्हिडिओ जी बनवली, मी नशा करतोय, भावा नशा सोडून दे, आईला जाव, खूप मजा केलीस, खूप व्यसन केलंस, आता थोडा वेळ आला, सुधरायचा वेळ आला. कारण कृष्णांनी पण सांगितलं ना भगवद्गीतेत की तू जर का तुला माहिती आहे त्या वेला वाईट पण आहे, तरी पण तू त्याच वेला चाललायस, तर तू बरबाद होणार नाही.

0: एक जण आहे ना त्याला असा रिस्ट्रिक्ट करून ब्लॉक करून
1: टाकायचा. काय वाटतं हे छान होतं, कारण मग असं होतं की कधी कधी निगेटिव्ह लोकांमुळे आपण पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष
0: करायचं.
1: हा बरोबर, कारण ते आहे त्यांना आवडतंय. बरं, आणि आता आपल्याला माहितीये की सोशल मीडियामध्ये इतकं कॉम्पिटिशन पण आलेलं आहे. म्हणजे मी कॉम्पिटिशन यासाठी म्हणते की आज आपण पाहायला गेलं तर लिपसिंग करणारे पण बरेच जण आहेत, डान्स व्हिडिओज बनवणारे पण बरेच जण आहेत, कॉन्टेंट बनवणारे पण बरेच जण आहेत, आणि मोटिवेशन करणारे व्हिडिओज बनवणारे सुद्धा खूप लोक आहेत. तर अशामध्ये माझा कॉन्टेंट लोकांना आवडला पाहिजे, कारण मी जर आज दोन शब्द असं म्हणतात की मी जर आज दोन शब्द चांगले सांगतोय, मी दोन चांगल्या गोष्टी सांगतोय, तर माझ्यासारखे असे अनेक अजून 10 जण बसलेले जे अजून सांगतायत, तर माझा कॉन्टेंट हा इतर जणांपेक्षा कसा वेगळा आहे, किंवा माझा कॉन्टेंट इतर जणांना का आवडेल, असं तुला कसं वाटतं, किंवा तू याकडे कशा पद्धतीने पाहतोस? मग
0: मी आधी या कॉम्पिटिशन मध्ये आहे ना, पहिली गोष्ट मला कोणाशी कॉम्पिटिशन नाही करायची. जी फॅमिली मी जोडली आहे किंवा ती जोडत चालली आहे नवीन नवीन, ते ऑटोमॅटिक देव घडवतो की तुझी व्हिडिओ कोणाकडे गेली पाहिजे नाही गेली पाहिजे, बरोबर ना. मग मी मनाने जे वाटेल ते मला हृदयात बनवत जातो. मी कोणाच्या कॉम्पिटिशन मध्ये नाही की ह्याचे व्ह्यू एवढे पडले आता मी काहीतरी वेगळं बनवतो मला जास्त व्ह्यू येतील, नाही. मला तो 10,000 व्ह्यू आले तरी चालतील, पण ते 10,000 माणसं त्यातली कमीत कमी 20-30% सुधारली ना माझ्या व्हिडिओनी, किंवा ते मोटिवेट झाले मला आवडेल. मी व्ह्यू साठी नाही लढतय ना माझ्या प्रसिद्धीसाठी लढतोय, मी फक्त लढतोय की जे काही घडतंय, तुला काय बोललो, आपल्या एरियामध्ये जे काही आपण ज्या एरियातनं आलोय, ज्या एरियामध्ये खूप भाईगिरी घडली गेली आहे, खूप आयांनी म्हणजे दुःख बघितलंय, काय काय काय काय खूप कोणाचा लवकर नवरा मरतो, मग ते माझ्या डोळ्यासमोर घडलंय, म्हणून मी आज विदाउट पाठांतर एवढं काही बोलू शकतो, कारण मी त्या तिथून त्या लालबागपासून आलोय, मी त्या एरियातनं असं आलोय की मला सगळं माहिती आहे, सुख दुःख काय, फॅमिली सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये मॅटर असतातच, माझ्या पण फॅमिलीमध्ये घडले, मला पण कुठेतरी काहीतरी कोणीतरी माझ्या आईला रडवलं गेलंय, माझ्या काय ना काय गोष्टी खूप काही घडलेल्या आहेत, त्या आपण सांगू शकत नाही. पण एक सांगतो, जेव्हा एक बाई माझे डॅड लहानपणी असताना मारले, मी 6-7 इयर्स होतो तेव्हा, तर मला डॅड नाहीये, पण ज्यावेळी डॅड असतात त्यावेळी आपण राजा असतो, आणि जेव्हा आपला घरचा मोठा करता माणूस जेव्हा नसतो ना, तेव्हा तू 20-25 वर्ष परत मागे जाते, परत तुला मेहनत करावी लागते, मग घरचं गणित आहे ना आपलं चुकून जातं. मग घरचं गणित चुकलं नाही पाहिजे ना, त्यासाठी कसं आहे ना, आपण मी चुकलो, माझी लाईफ चुकली थोडी, बरोबर, आईने आपल्या ते रडली म्हणजे तिला रडवलं गेलं पब्लिक कडनं, म्हणजे समजून जा की फॅमिलीमध्ये
1: आपली सच्ची नाते असतात,
0: ती आपल्याला रडवतात, पण जी बाई अशी राजासारखी राहते ना नवरा असल्यावर, आणि तोच राजा नवरा नसल्यावर तिला जे घरामध्ये दाबलं जातं, तशीच राहा, विधवा आहेस तू, हे हात नाही लावायचा, ते हात नाही लावायचा, असं नाही करायचं, मी आता बघणार आजपासून बिझनेस, ते सगळं घडतं. मला वाटलं माझ्याच घरात घडतं, पण ते सगळ्यांच्या लाईफमध्ये घडतं. जेव्हा मी व्हिडिओ टाकतो त्यावेळी मला कळतं की हे आपल्याच लाईफमध्ये नाही, दुसऱ्याच्या लाईफमध्ये पण आता छळ केला जातो. म्हणून मी ती एक रील बनवली आहे, ती पण बघ नक्की सांग बघायला. सक्का भाऊ पक्का होईल, जो आपल्या पोरांना नंतर पप्पा नसल्यावर ह्याला त्या क्वालिटीचे कपडे आण, माझ्या पोराला या क्वालिटीचे, हा भावाचा पोरगा आहे रे, भाऊ स्वतः मेला रे, जाऊ द्या ह्यांना त्या क्वालिटीचे आण. भेदभाव म्हणजे भेदभाव बघून, हे बघून, ते बघून माझ्या डोक्यात पूर्ण बसलेला की आता सगळ्यांना बाहेर काढायचं, आता ती जी आई त्यावेळी माझी रडली, आता ह्या आयांना नाही रडून द्यायचं, ह्या जनरेशनची आई वाघीण असणार आणि शेरणी असणार आणि तिला मी जागृत करणार, बस हे डोक्यात आपल्या. म्हणून मग आई ताईच्या नजर मी बघतो आणि त्यांना मी बोलतो, तुम्ही वागीनच रडायचं नाही, कोणाच्या खांदा घ्यायचं नाही, मला दुसरा नवरा मी मेला, आता दुसरं लग्न करायला लागेल, नाही केलं तरी राहू शकते, दुसरा टाइमपासला आहे ना, टाइमपास करून निघून जाणार, एक लक्षात घ्या. कोण कायमचं इथे राहिलेला, माणूस हा चंचल असते, देव हा स्थिर असतो, तर देवाची भक्ती करा, देव धावत येईल परत आणि तो माफ पण करतो.
1: अगदी खरंय हे, फॅमिलीचा विषय निघालाय म्हणून आता फॅमिली ऑफकोर्स तुझी फॅमिली तुझे व्हिडिओज आणि हे पाहत असतील, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तुझे एवढे छान रील्स बघून आणि तुला मिळणारं प्रेम पाहून?
0: त्यांना कळतं, त्यांचा मला सहानुभूती येते अशी की तुझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम असेल ना, भले ते ऍडव्होकेट असू दे, ते कुठचेही ऍडव्होकेट्स ऑल ओव्हर महाराष्ट्राचे असू दे, सगळ्या प्रकारचे सीए आयटी मधले हे ते सगळे पोस्टवाले मला मेसेज करतात, काय दुःख आहे तर मला शेअर कर. मी बोललो माझं दुःख मी सहन करून झालो लहानपणीपासून, तुम्ही जे अडकलेत ना कुठे कुठे, मला ते बाहेर काढायचं. तर जे आपल्या लोकांबरोबर छळ झाला आपल्या आईंबरोबर, तो दुसऱ्यांबरोबर नाही झाला पाहिजे, हे माझं आहे, म्हणून मी तुम्हाला बाहेर काढायला आलो. माझ्या

0: जे घडलं घडून गेलं. आता माझं सगळं चांगलं चाललंय, सुरळीत चाललंय, भोलेनाथच्या कृपेने सगळं नीट चाललंय. आता सगळे मला विचारतात पण आचार्य विषय मला आला की उपवास का ठेवतो, कोण माहिती लग्नाठी उपवास ठेवतात, लग्न मला पोरगा असतो.
1: पाहिले ती पोस्ट तुझी, तू पोस्ट उपवास
0: ठेवताना आता मुलशी सारखं भोलेनाथचं नाव का घेतोय, तर काय अशी लालचपणा नाही. पण मी भोलेनाथचं भक्त आहे, स्वामींचं पण करतो आणि भोलेनाथचा भक्त आहे, उपवास असतो माझा आणि तू पण निर्जल उपवास असतो. पण सगळे बोलतात की तुझा काय फायदा, त्यामध्ये काय काय मनात काय स्वप्न. बोलो स्वप्नाठी नाही, तुला जन्म दिलाय ना, तू त्याचा अंश आहेस, भोलेनाथचा अंश आहे, तू एका एनर्जीवर चालते बरोबर ना. तर खरा बाप आपला तो आहे, त्याला आपल्याला ना जपलं पाहिजे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. माणूस कसं आहे, रुबाबदार. जेव्हा काम चालू असतं ना, मी केलं, मी रात्रभर मेहनत केली, मेस केलं, मी पण असतो. पण ज्यावेळी अडकतो ना, तेव्हा एकदा बाहेर काढणार, एकदा इथून बाहेर काढून परत नाही करणार, तेव्हा कशी माफी मागतो. अरे यार आज घर जात आहे माझं, लिलावाला लागत, मग एकदा बाहेर काढ तेव्हा मी नाही करणार. अटकल्यावर देव आणि जेव्हा सुखात आहे तेव्हा मी केलं. हे घमंड आहे ना, हे चक्र आहे ना, चक्र तुम्हाला कधी ना कधी घेरतं. तर ना जास्त हवेत उडायचं नाही, जास्त सक्सेसमध्ये जास्त हवेत उडतात ना, कधीच नाही उडायचं. मला आता खूप माणसं ओळखतात, तरी पण मी तसा जमिनीवर बसतो, जमिनीवर ताई आई सगळ्यांकडे नीट बोलतो. मला काही घमंड पुढे पण नाही येणार आणि मागे पण नव्हती, कारण मी लहानपणीपासून सगळं सुख दुःख बघून आलो आहे, तर मला माहिती आहे सगळं कसं राहायचं.
1: आणि बऱ्याच गोष्टी असं ते आपण बोलतोय किंवा तू का असे व्हिडिओ करायला लागलास किंवा त्याचं काय बॅकग्राऊंड किंवा या सगळ्या गोष्टी तू इथे सांगितल्यास. बऱ्याच वेळ मला असं वाटतं आपल्याकडे वेळ कमी पडेल, बऱ्याच गोष्टी गप्पा आपल्याला करायच्या आहेत. पण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येत असताना मला तुला हेच विचारायचं आहे की तू अपकमिंग काही तुझे प्रोजेक्ट आहे, जसं की एक म्युझिक अल्बम येणार आहे, त्याचबरोबर एक गाणं आहे बाप्पावरचं जे तू गायलेलं आहेस, तरी हेही टॅलेंट तुझ्यामध्ये आहेस. आपल्या श्रोत्यांना प्रेक्षकांना काय सांगशील त्या तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल?
0: टॅलेंट म्हणजे फक्त माझ्यामध्ये टॅलेंट नसतो, हा टॅलेंट तुमच्यामध्ये पण आहे आणि सगळ्यांमध्ये. मी नाही बोलत मीच राजा आहे, मीच हिरो आहे, नाही. तुमची हाईट क्वालिटी, कलर क्वालिटी काही असू दे, तुम्ही राजाच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला राजा समजता ना, तेव्हाच राजा होता, लक्षात ठेवा. तर ना स्वतःला नेहमी राजा समजायचं की मी आहे, राजा आहे, मी करू शकतो, तर तू होते सक्सेस, लक्षात ठेवायचं. तर प्रयत्न करत राहायचे काय ना काय, काय ना काय. आता मी प्रयत्न करता करता समोर मला गाण्याची ऑफर आली की तू गाणं गाशील का, तुझा आवाज चांगला आहे आणि तुमच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या क्वालिटी असतात. तुम्हाला असं वाटतं की नाही रे हा करतो रे, मला नाही जमणार. तू प्रयत्न तर कर, होणार तुझ्याकडनं. तर मी असं प्रयत्न करत मला कळलं मी गाऊन पण शकतो. नंतर प्रयत्न करत अरे मी तर पहिला 5 किलोमीटर धावायचं, आता मी 10 किलोमीटर दादरपर्यंत धावू शकतो, मी रोज लालबाग टू दादर धावतो. आणि नंतर मला कळलं की माझ्यामध्ये सगळीच कॅपॅबिलिटी, अरे व्यायाम पण करतो, बॉडी होऊ शकते, तर बॉडी झाली. मुंबईला खेळलो मी बॉडी बिल्डिंग, तर बघता बघता ते खेळलो, कुस्ती खेळलो चंद्रकांत पाटीलच्या क्लबला, तिथे कुस्ती झाली आहे माझी, बॉडी बिल्डिंग खेळलोय आणि खूप काही गोष्टी आहेत. आणि त्यानंतर मला या पब्लिक जी प्रेम देते, ती स्वतःहून बोलवतात की तुला मी एक अल्बम देते माझ्यासाठी, युट्यूब अल्बम कर चांगला वाला. मग मी करतो, मला पहिला बघतो प्रामाणिकपणे स्टोरी काय, नीट ऐकतो, आलतो फालतो नाही, जे मला वाटेल सूट होत आहे ते मी करतो. असं नाही की प्रगतीसाठी काही करावं लागतं मी करणार नाही, मला जे वाटतंय हे इज्जतशीर आहे आपल्या. मला पब्लिक जी जनता प्यार करते ती खूप हृदयात प्रेम करते, मला मानते.
1: पण कधी येणार हे सगळं म्युझिक अल्बम किंवा काय, आम्ही वाट पाहतोय प्रेक्षकांना.
0: कसं आहे बोलण्यातनी दिलंय, अनएक्सपेक्टेड दिलंय आणि ते कधी पण यश येतं. म्हणून यश कधी येईल कधी निघून जाईल, कायमचं टिकत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कसं आहे, गोविंदाचा पण एक टाइम होता, यश असतं यश जातं. तर सगळ्या हिरोंचा एक टाइम असतो, त्याला वाटलं ना देवाला मला जेवढा हक्काचं द्यायचंय यश ते देतील, नाही त्याला मी कंपन करत नाही. जे नाही आलं नाही आलं, पण आता प्रोजेक्ट हातामध्ये आहे, जेव्हा डिक्लेअर होतील त्यावेळी मी नक्कीच तुम्हाला सांगेल. पण माझ्या हातामध्ये आता ते आहे.
1: तुला खूप शुभेच्छा आहेत पुढच्या वाटचालीसाठी, कारण म्हणजे असं म्हणतात ना की बरेच जण असतात आपल्याकडे खूप साधनं अवेलेबल असतात, पण त्या साधनांचा आपल्याकडे खूप मीडियम्स अवेलेबल असतात, पण त्या मीडियम्सचा आपल्याकडे असलेल्या साधनांचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतो हेही खूप महत्वाचं आहे. जे तू अतिशय छान पद्धतीने करतोयस, आज तू बऱ्याच ठिकाणी बऱ्याच इव्हेंट्सला ऍज अ गेस्ट म्हणून जातोस, ऍज अ गेस्ट म्हणून तुझ्या नावांचा उल्लेख केलेला जातो, तू तिथे ऍज अ गेस्ट म्हणून जातोस आणि ज्युरीज म्हणून करतोयस बरेच इव्हेंट्स. आणि हे सगळं करत असताना जे यश तुला मिळालेलं आहे ते तुझ्या मेहनतीचं असं आहे आणि असेच खूप छान छान
0: म्हणजे हा नाय हा शब्द नाय हा शब्द आपल्या तोंडात नाही पाहिजे.
1: बरोबर
0: तुम्ही सगळं हा मी सगळं हा बोलतो. गाणं येतं गाता नाचता येतं हा डान्स पण येतो रनिंग येते रनिंग येते जिम येते जिम येते सगळं हा बोला आणि सगळं शिकून घ्या. एकच आयुष्य आहे. व्हिडिओ गेम सारखे तीन चार्स नाही भेटत. एक आयुष्य आहे तर त्या एकच आयुष्यामध्ये असे फुलटॉस येतील तुम्हाला ते बॉल सिक्स मारा नेहमी सिक्स मारा.
1: क्या बात आहे क्या बात आहे. म्हणजे जाता जाता खूप छान असं तो बोलून गेलाय. तर येस याच नोटवरती तुला इतकंच म्हणेन की तुझ्या
0: पुढच्या
1: भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. असं असतो सगळ्या लोकांना. विशेष करून स्त्रियांवरती जे काही तू आवाज उठवतोय स्त्रियांवरती जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत स्त्रियांवरती होणाऱ्या अन्यायावरती तू आवाज उठवतोयस ते काम तू तसंच करत राहा. आणि त्याचबरोबर इथून पुढेही छान छान मोटिवेशनचे व्हिडिओ
0: किंवा
1: चांगलं काहीतरी जे लोकांच्या फायद्याचं आहे असं काहीतरी तू करत राह. अशाच शुभेच्छा तुला देते.
0: आणि
1: वन्स अगेन थँक्यू सो मच तू अगदी वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आलास आणि आमच्यासोबत या छान दिल्या खुलास गप्पांमध्ये सहभागी झालास.
0: खूप बरं वाटलं तुम्हाला बोलवलंस आणि मला लोकांपर्यंत पोहोचायचा एक हेतू दिला की असं असं सांग लोकांना तू काय मेहनत करतोय कसं करतोय. कारण लोकांना फक्त रील दिसत आहे त्याच्या मागचा रुपेश नव्हता दिसत. आरडी किंगच्या वाटी एक रुपेश पण आहे ते लोकांना आज कळलेलं आहे ते हिच्यामुळे. कोमल थँक्यू सो मच.
1: येस येस मोस्ट वेलकम. तर श्रोते आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या इन्फ्लुएन्सर्स गट या सेगमेंटमध्ये आज आपण रुपेश सोबत छान गप्पा मारल्या. रुपेश अर्थात ज्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती आरडी किंग म्हणून ओळखता तर एक त्याने उल्लेख केल्याप्रमाणे पडदा मागचा रुपेशही आपल्या कॅमेरा मागचा
0: रुपेश
1: येस येस 500 आहे पुढे. सो पडद्यामागचा कॅमेरा मागचा रुपेश आज आपल्याला कळलेला आहे. आणि ही विशेष मुलाखत या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांची इथेच रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत आहात.

मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या चला पर्यटनाला या कार्यक्रमात मी आपल्याला माहिती सांगणार आहे एकविरा देवीच्या देवळाबद्दल, जे आहे कार्ले लेणी इथे महाराष्ट्रामध्ये. एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावानं देखील उपासना केली जाते. एकविरा आईचं मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक इथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून, विशेषतः सिकेपे आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसंच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर संकुलामध्ये सारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची 3 मंदिरं असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षा मंडप आणि गोपुर आहेत, आणि ही तिन्ही मंदिरं मुख्य देवतेच्या परिवारातील 16 सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी, कोंबडी यासह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत अशी भाविकांची मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले, त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचं मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावं. पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवलं. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. तथापि कार्बन डेटिंग नुसार असं आढळतं की या मंदिराची बांधणी 2 कालखंडांमध्ये झाली आहे. इसवीसनपूर्व 2 शतकापासून ते 2 शतकापर्यंत आणि 5 शतकापासून ते 10 शतकापर्यंत. सदर मंदिर हे डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे. तर मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या कार्यक्रमाअंतर्गत जाणून घेतलं एकविरा देवीच्या मंदिराविषयी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार, मी अँकर कोमल आणि अजय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजची आपली मुलाखत ही फार वेगळी आहे. आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण अशा 3 मैत्रिणींना भेटणार आहोत ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा एक निर्णय घेतलाय. आता मी असं का म्हणते या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे. आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आहेत. नेत्रा मॅम, तुमचं आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि असं म्हणतात या समाजामध्ये आपण राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हाच विचार कुठेतरी मनात घेऊन नेत्रा मॅमने एक पाऊल उचललं आणि या प्रवाहामध्ये वाहत असताना या 2 मैत्रिणी त्यांच्या सोबत येऊन जोडल्या गेल्या. अर्थात आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या कोर टीममध्ये असणाऱ्या आणि एनडी इव्हेंट सोबत नेहमीच प्रत्येक इव्हेंट एक सक्सेसफुल होण्यासाठी नेहमीच आता धडपडणाऱ्या रश्मी मॅम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.
1: धन्यवाद.
0: खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि कसं वाटतं ज्या वेळेला मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हाय बाय पुरती, हॅलो हाय पुरती आणि छान मजा मस्ती पुरती मैत्री मर्यादित न ठेवता काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन जेव्हा ती मैत्री होते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं, तर ते जे काही चांगलं होतं ते कसं दिसतं? तर हे असं दिसतं अर्थात. आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडल्या गेलेले आहेत ज्या की कोर टीम आपल्या मेंबर आहेत आणि एनडी इव्हेंटचा प्रत्येक इव्हेंट चांगलाच व्हावा, तो खूप सक्सेसफुली व्हावा यासाठी ज्या नेहमी नेत्रा मॅम सोबत सतत धडपडत असतात त्या म्हणजे निमिषा मॅम. सो निमिषा शर्मा होतकर, खूप खूप स्वागत आहे तुमच्या तिघींचं. मुळात मला आता कळत नाहीये सेगमेंटची सुरुवात आजची नारी म्हणून करू की फॅशनिस्टा म्हणून करू. तर नेत्रा मॅम, सुरुवात तुमच्यापासून करेल की माझ्या माहितीनुसार तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, एक स्वतः मॉडेल म्हणून उभ्या राहिला, पण नेमकं असं काय झालं की मॉडेलिंग स्वतः करत असताना आपण स्वतः एक कंपनी फॉर्म करूयात की जिथे आपण दुसऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, असं काय वाटलं तुम्हाला?
1: सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. 90 आचार्य, कोमल मॅम, खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सो अशी ह्या एनडी इव्हेंटची सुरुवात अशी झाली की मला ह्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होतं पूर्वीपासून, पण माझं लग्न लवकर, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्याच्यामुळे मला करता नाही आलं. जशी माझी मुलगी मोठी झाली, ती थोडी थोडी इंडिपेंडेंट झाली, तेव्हा मी ठरवलं की नाही आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो तेव्हा त्याच्यानंतर मी ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मी असे मल्टी टायटल्स मला मी जिंकले. सो त्यानंतर मला असं जे मी बघायचे, म्हणजे जे ऑर्गनायझर जसं करतात, मी खूप ऑब्झर्व करायला लागले की कसं करतायत हे वगैरे, हे कशी धावपळ असते, काय असतं. सो त्याच्यानंतर मला असं मनात आलं की आपण का नको चालू करूया, आणि खास करून ठाण्यात. तेव्हा माझ्या मनात असं होतं की ठाण्यात का नको असं. तर त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली क्वीन ऑफ ठाणे 2025 आणि 2024 मी याची सुरुवात केली आणि तो फर्स्ट इव्हेंट खूप सक्सेसफुल आणि खूप ग्रँड असं झालं, जे म्हणजे माझ्या अपेक्षेच्याही बाहेर होतं. पण हां, मला लोकांनी खूप सपोर्ट केला त्यावेळी, माझ्या फॅमिलीनी म्हणा, माझे जे कोण स्पॉन्सरर्स होते त्यावेळी, म्हणजे पहिला इव्हेंट शक्यतो स्पॉन्सरर्स इतका विश्वास दाखवत नाही, अरे पहिला इव्हेंट आहे काय माहिती कसं असेल असं लोकांच्या मनात येतं, पण नाही, मी हे नाही फेस केलं असं. हां, काही काही लोकांच्या मनात तसं आलं, पण 90% मला रिस्पॉन्स खूप चांगला आला तेव्हा, म्हणजे त्यावेळी. आणि मला चांगले चॅनल पार्टनर्स भेटले, इन्क्लुडिंग मीडिया पार्टनर, स्किन केअर पार्टनर आणि म्हणजे जे काय आपले प्रोडक्शन हाऊस वगैरे, खूप चांगली लोकं मला तेव्हा भेटली आणि त्यांच्या सपोर्टमुळे माझा तो फर्स्ट इव्हेंट खूप छान झाला, खूप व्यवस्थित झाला. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा आम्ही असे 3 कॅटेगरीज ठेवलेले, मिसेस आणि टीम, आणि तेव्हाही आम्ही ग्रूमिंग वगैरे सगळं असं ठेवलं होतं, म्हणजे स्किन केअर सेशन्स वगैरे, म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ही जर्नी 2.5 महिन्याची होती. म्हणजे जनरली ब्युटी पॅजंट्स आम्ही बघितलंय की आदल्या दिवशी ग्रूमिंग असतं आणि दुसऱ्या दिवशी ते परफॉर्म करतात, मॉडेल्स ट्रेन्ड नसतात. सो आमच्याकडे तसं होत नाही, अगदी फर्स्ट इव्हेंटपासून आम्ही असं केलंय की नाही, आम्हाला मॉडेल्स ट्रेन्ड पाहिजेत. आम्हाला कमी असतील तरी चालेल, पण आमचं शो व्यवस्थित झाला पाहिजे, कोणीही कमी जास्त नाही वाटलं पाहिजे. ही मॉडेल खूप छान ट्रेंड आहे, ही नाही आहे, ही कमी आहे, असं नाही. स्टेजवर जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे ट्रेंड वाटले पाहिजे. सो त्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, म्हणून आम्ही हे 2-2.5 महिन्यांचं ग्रुमिंग सेशन आम्ही एव्हरी संडे टू संडे ठेवतो. सो आम्ही संडेला कारण ठेवतो, कारण सगळे वर्किंग हाऊस वाईफ आहेत, काही लोक प्रत्येकाला आपापली कामं असतात, सो वीकडेज कोणाला पॉसिबल होत नाही. सो एव्हरी संडे दुपारी आम्ही, एकदा ऑडिशन झाले, फायनलिस्ट सगळे झाले, म्हणजे निवडून झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर मग आम्ही एव्हरी संडे भेटतो, त्यांचं ग्रुमिंग चालू होतं. मग इट स्टार्ट फ्रॉम स्किन केअर सेशन. सो फर्स्ट आम्ही स्किन केअर आणि डाएट हे ठेवतो, कारण आम्ही हे लवकर का ठेवतो, कारण देन द कंटेस्टंट दे स्टार्ट फॉलोईंग, म्हणजे त्यांना तेवढा वेळ मिळतो फॉलो करायला, आणि ह्याच्यामुळे ते स्वतःवर फोकस करायला शिकतात. आणि बाय द टाइम फिनाले येतं तोपर्यंत आमचे मॉडेल पॉलिश्ड, ग्रूम्ड आणि कॉन्फिडंट असतात.
0: हा, कारण एका दिवसामध्ये तुम्ही किती कॉन्फिडन्स बिल्डअप करणार ना, एका दिवसामध्ये तुम्ही एकाच दिवशी त्यांना ग्रूम करताय किंवा एकाच दिवशी तुम्ही त्यांना स्किन केअर सांगताय, एका दिवसामध्ये त्यांच्या
1: मी स्वतः जे पॅजंट्स केले तिथेही आम्हाला आदल्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हे सगळे बॅक टू बॅक लेक्चर्स, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम टायर्ड. सो मला नाही, मी पहिले माझ्या आपल्या पार्टिसिपेंट्सचा विचार करते की नाही, दे शुड लुक फ्रेश, दे शुड बी कॉन्फिडेंट, कारण आपल्याला शो चांगला करायचा आहे.
0: एक्झॅक्टली
1: असं आहे, ते टायर्ड होणार आणि मग ते परफॉर्म करणार त्याच्यात काही अर्थ नाही. सो आम्ही हे 2-2.5 महिने आम्ही ह्याच्या मागे खूप मेहनत घेतो की आमचे पार्टिसिपेंट्स व्यवस्थित वाटले पाहिजे. सो त्यानंतर आम्ही एक अॅनी फाउंडेशन म्हणून आमच्या इथे ठाण्यामध्ये एक रिहॅब सेंटर आहे. सो तिथे म्हणजे इट इज फॉर वुमेन्स असं आहे. सो त्यांनाही मी ट्रेन केलं, त्यांचाही फॅशन शो आपण आधी ऑर्गनाईज केलं होतं गेल्या वर्षी 2025 मध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठाणे सुपर मॉडेल्स 2025 हे केलं होतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज होते, मॉम अँड मी, म्हणजे आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र वॉक, आणि मग ग्रॅनी अँड द चाइल्ड होतं, म्हणजे आजी सुद्धा रॅम्प वॉकवर चाललेल्या आहेत त्यांच्या नातवांबरोबर. आणि त्या आजी देखील, आता तुम्हीही उद्या आमचं शो बघाल, त्या इतक्या ग्रूम्ड आहेत आणि त्या एवढ्या आवडीने येतात प्रत्येक सेशनला की बघून खूप छान वाटतं की वयाचा इथे काही ब्रॅकेट नाही आहे. प्रत्येकाला असं नाही की माझं वय झालं की आता मला काय करायचं आहे, मी कशाला हे करू, नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे विचार बदलतात. दो त्यांचे फॅमिलीवाले बोलतात की आता काय करायचं आहे तुला, असं तसं, हा कशाला आता हे काय, आता वय झालं, आता पार झालं, असं असतं. पण नाही, त्या इथे येऊन आणि त्यांच्या नंतर जेव्हा त्यांची फॅमिली हा शो बघते ना, तेव्हा त्यांच्या फॅमिली सुद्धा वाटतं की नाही बाबा, तू तुझा डिसिजन योग्य होता आणि तुझ्यामध्ये आम्हाला खूप फरक वाटतो. सो इट इज नॉट ओनली अबाउट ग्रुमिंग, म्हणजे छान दिसणं असं नाही, ओव्हरऑल त्यांचं बिहेव्हिअर बदलतं, त्या छान म्हणजे छान असं बोलायला वगैरे लागतात एकमेकांबरोबर, आणि त्यांचा छान ग्रुप होतो एकमेकांबरोबर, त्या छान मिंगल होतात, भेटतात, आणि म्हणजे एक ओव्हरऑल ते असं खूप एन्जॉय करतात ही जर्नी असं आहे. आणि कॉम्पिटिशन आतापर्यंत खूप हेल्दी झाले, असं नाही झालंय की कॉम्पिटिशन नंतर भांडणं झाली आहे किंवा ही बोलत नाही ती बोलत नाही, अजूनही सगळे एकमेकांबरोबर टचमध्ये असतात. आणि आम्ही हे सुद्धा ट्रेन करतो की तुम्ही स्टेजवर जाताना एकमेकांचे बॅचेस चेक करा, कोणाचं काय व्यवस्थित नाही आहे का, कोणाचं एकमेक तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही असता तेव्हा एकमेकांना हेल्प करा. येस येस, तुम्ही एकमेकांना हेल्प करा, असं नाही की माझं माझं माझं माझं माझं माझं माझं नाही, तसं अजिबात नसलं पाहिजे. सो तुम्ही एकमेकांना हेल्प करा हे मी सगळ्यांना सांगते. सो त्या पद्धतीने ते परफॉर्म करतात आणि ठीक आहे, म्हणजे खूप हेल्दी वेने होतं आतापर्यंत. टच वूड, सगळे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालेत, खूप हेल्दी झालेत, कोणीही भांडलं नाहीये, कोणीही काही आम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं नाहीये असं का तसं का वगैरे. सो तिथेच आम्हाला सगळं जिंकल्यासारखं झालेलं आहे.
0: मला असं वाटतं नेत्रा मॅम, ऍक्च्युली असं म्हणतात की आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो कारण आपण ती गोष्ट स्वतः जवळून अनुभवलेली असते. म्हणजे मी तुम्ही स्वतः एक मॉडेल म्हणून तुमची जर्नी सुरू केली, तुम्ही काही गोष्टी फेस केल्या, मग हे असं का, मग इथे जे तुम्हाला प्रश्न पडले ते तुम्ही स्वतः ऍज अन ऑर्गनायझर आणि फाउंडर म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. कारण बऱ्याच ठिकाणी मीही ब्युटी पेजंट पाहिले आहेत, आपण सगळेजण पाहतो, पण हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे करायचंय म्हणून कोणी करत नाहीये, तर त्या गोष्टीच्या मागे म्हणजे हे ब्युटी पेजंट करून केवळ मलाच नाही तर अजून बाकीच्यांनाही म्हणजे जे येणारे कंटेस्टंट आहेत मुळात त्यांचेही काही फायदा आहे. त्या कुठेतरी फ्रेंडली होणार आहे. जसं तुम्ही मला एक कॉन्सेप्ट आवडले की तुम्ही आजींना प्लॅटफॉर्मवरती आणलं, इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांना दिलात, म्हणजे ज्या कुठेतरी एक लोनलीनेस किंवा मुलांचं आणि आजीचं एक जे रिलेशन होतं त्यावरती तुम्ही काम केलं. सो ही कॉन्सेप्टच खूप वेगळी आहे. आणि श्रोते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षीचं जे ब्युटी पेजंट होत आहे क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल्ड कॅटेगरी. आणि तुम्ही खरंच ही कॉन्सेप्ट खूप मस्त आणलीत. तुम्ही नेहमीच खूप काहीतरी छान वेगळं करण्याचा प्रयत्न करता, पण स्पेशली चाइल्ड म्हणजे तेही आपल्यासारखेच आहे. म्हणजे त्यांना कुठे असं वाटायला नको की अरे ही किती छान वॉक करते, ही रॅम्पवर किती जाते, पण मलाही जायचंय. तर हा जो विचार तुम्ही त्यांच्या डोक्यातूनच लिटरली हे केलाय की दे आर लाईक अस,
2: इन फॅक्ट दे आर मोर सेल्फ मोटिवेटेड अँड इन फॅक्ट दे आर इन्स्पायरिंग देन अस, असं मी सांगेन. आपण तरी एखाद्या वेळी जरा चार वेळा विचार करतो, थोडस कधी कधी हेजिटेट करतो, पण त्यांचं जे त्यांची जी पद्धत आहे परफॉर्म करायची, एकेकांची अचीवमेंट तुम्ही ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल. इतके ते म्हणजे सगळे हाय प्रोफाईल आहेत, सगळे अगदी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही लाईफमध्ये अचीव्ह केलेले आहेत, इतके सगळे ते स्पेशल कॅटेगरीमध्ये सगळे खूप छान आहेत. असं आहे म्हणजे आपण म्हणायला म्हणतो हँडीकॅप, पण खरं सांगायला गेलं ते लोक आपल्यापेक्षाही खूप
0: दे आर स्पेशल,
2: दे आर रिअली व्हेरी स्पेशल, रिअली व्हेरी स्पेशल अँड आय रिअली मीन इट. असं आहे ते. आणि मला म्हणजे खूप आनंद होतोय सांगताना की त्या काय म्हणजे जस्ट बिकॉज हे महाराष्ट्राचं आहे, पुण्यावरनं येणार आहेत, अकोल्यावरनं येणार आहेत, रत्नागिरीवरनं आहेत,
1: बडोद्याचे
2: पण आहेत, आणि हे स्पेशल लोक हा तिथून हे येणार आहेत. फोटोशूटला आले त्यांना त्रास होतो नाही म्हणजे
0: हा
2: आता कसे उन्हाचे दिवस आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं त्यांना होतो त्रास, पण नाही हसत खेळत ते येतात आणि खूप छान एन्जॉय करतात, एप्रिशिएट करतात, त्यांची काही कटकट नाही काही नाही, इनफॅक्ट दे आर मोर एक्साइटेड.
0: हा म्हणजे कुठेतरी आपण आपल्याला असं कुठेतरी फील होतं की त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे, बट ते ऑलरेडी मोटिवेटेड आहेत, मोटिवेटेड आहेत आणि
2: त्यांना बघून आम्ही जास्त मोटिवेट झालो. असं येते
0: नेत्रा मॅम यानंतर मी रश्मी मॅमकडे वळेल. रश्मी मॅम खरं तर बिहाइंड कॅमेरा मला कळलंय की तुमच्या दोघींचं खूप गोड नातं सुद्धा आहे, पण या गोड नात्याला म्हणजे तुम्ही प्रोफेशनली कसं कन्वर्ट केलं, कसं मॅम सोबत तुम्ही जोडल्या गेल्यात मॅमच्या कामांमध्ये.
1: थँक्यू सो मच. म्हणजे खरंच खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. कोमल मॅम तुमचं खरंच धन्यवाद तुम्हाला, कारण ह्या गोष्टी बाहेर येणं पण गरजेचं असतं. कुठच्या तरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथे आपण हे बोलू शकतो. आणि माझं आणि हिचं नातं असं बघायला गेलं तर खरंच खूप वेगळं नातं आहे. तिने जेव्हा फर्स्ट पेजंट चालू केलं त्यावेळेला तिने जस्ट मला विचारलं की करशील का तू असं असं, मी करतीये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नाहीतरी हाऊसवाईफच आहे, सो घरात आता तसं बघायला तसं काही हे नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे चल करते मी. म्हणून मी तिच्याशी जुडले गेले आणि मग ते पेजंट झाल्यानंतर म्हटलं की तिच्या डोक्यात नवीन नवीन एक विचार येत होते की असं असं करायचंय, काय करता येईल, तुला जमेल का यायला. म्हटलं ठीक आहे मलाही आवड आहे, नुसतं घरात बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःला सुद्धा एक वेगळ्या ह्याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं असल्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे चल मी पण जॉईन होते तुला. आणि अशा प्रकारे प्रवास तिच्याबरोबर मी चालू केला आणि आज तिच्यामुळे आज आम्ही बऱ्याच गोष्टींना जुडल्या जातोय. म्हणजे मी काय, निमिषा काय, आम्ही दोघीही जणी पहिले कंटेस्टंट म्हणून आलो, तिच्याबरोबर खूप चांगला अनुभव मिळाल्यावरती आता आम्ही तिला दोघीही जुडल्या गेलो आहोत. आणि खूप छान पद्धतीने आमची टीम आहे, आम्ही मस्त एकमेकींना प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक गोष्ट किती असं हे नाही होत की अरे हे करायचंय का, ते कसं होईल, विचार करून प्रत्येकाचे हे असतं की अच्छा हा पॉईंट ह्याच्यावरती काय काय केलं पाहिजे, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी जणी फोनवर किती वाजले तरी जेव्हा केव्हा डोक्यात येईल त्यावेळेला फोन उचलायचा, फोन करायचा आणि बोलायचं की त्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर परत राहिल्या, अरे बापरे मी विसरले असं नव्हता, पटापट ते हे केलं जातं. ऍक्च्युली
0: काय पाहिजे म्हणजे मी म्हणेन की नेत्रा मॅमनी एक हाऊसवाईफ मधले लपलेलं जे काही हिडन टॅलेंट होतं ते बाहेर काढलं मी असं म्हणेन. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्याला ऑफकोर्स एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि मला असं वाटतं हा मिळाला आणि तुमची गाडी आता सुटली आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न होतो नाही का म्हणजे कुठेही जा फिमेल फिमेल एकत्र असले की अरे काहीतरी वाचतच काहीतरी ते इश्यूज होतातच मग ते कुठेतरी ते क्लॅशेस आणि या सगळ्या प्रॉब्लेम पण हे मला इथे कुठे दिसतच नाही. आणि जेव्हापासून मी या तिघींना भेटले म्हणजे मी या तिघींना अगोदरही भेटलेली आहे पण आज मी खूप पर्सनली बोलणं होत आहे कारण इव्हेंटच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवते की तुम्ही कोणतीही गोष्ट जसं तुम्ही म्हणालात रश्मी मॅम की एक तो विचार मांडायचा मग त्याच्यावरती तिघींचं काय म्हणणं आहे आणि मग त्यानुसार पुढे जायचं. नाहीतर मला असं वाटतं एनडी इव्हेंट्स इतक्या कमी वेळामध्ये जर इतक्या छान सक्सेसफुली ग्रो करते तर त्याचं रिझन पण हेच असावं. आणि मुळात बिईंग अ फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा मॅमनी तो एक स्पेस तुमच्या दोघींनाही दिलाय. तुमच्याकडे येईल मॅम. खरं तर काय म्हणतात त्याला डेडिकेशन कसं असावं तर हे असं आहे. कुठेही मला ही गोष्ट बोलायची नव्हती बट येस जे आहे ते आहे. शी इज इंजर्ड यार आणि तिला पायाला लागलेलं आहे बट स्टील इव्हेंट आहे आणि ती कुठेतरी एक म्हणतात ना की ही गोष्ट आहे आणि मला हे सोडायचं नाहीये आणि ही भावना कुठेतरी आहे त्यामुळे आज ती भावना त्यांना इकडे घेऊन आली आहे. सो कशा सोबत तुम्ही जोडल्या गेल्यात मित्रा मॅमसोबत आणि जो कँडी इव्हेंटचा प्रवास सुरू झालाय कारण इव्हेंटच्या दिवशी मी पाहते की नेत्रा मॅम एक वेगळ्या झोन मध्ये असतात, रश्मी मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात आणि निमिषा मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात. म्हणजे त्या दिवशी सगळं नीट झालं पाहिजे. मी ज्या गोष्टी बघून ठेवल्या आहेत बोललेल्या आहेत त्या तशा झाल्याच पाहिजे एक हा कन्सर्न मला दिसतो तिकडे. तर तुम्ही आणि एनडी इव्हेंट्स किंवा नेत्रा मॅम हे रिलेशन कसं आहे?
3: थँक्यू कोमल तुम्ही इकडे आम्हाला ऍक्च्युली अपॉर्च्युनिटी दिली. ऍक्च्युली आचार्य 90 हे जेव्हा मी ह्यांच्याबद्दल वाचलं आणि इकडे यायचं होतं एवढी एक्साइटमेंट होती कारण की आम्हाला एक संधी मिळते जिकडे आम्ही आपल्याला पोर्ट्रे करू शकतो की आम्ही हे पण करतोय. आणि नॉट ओनली ठाणे, आतापर्यंत आम्ही ठाणे वैभव मीडिया असं आम्ही खूप लोकांना भेटतो पण हे सगळ्यांकडे जाणार म्हणजे तुमचं बेस तुमचे जे थॉट्स आहे. आणि इकडे जेव्हा मी इकडे आली तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडंसं वेगळं करते त्याच्याहून जास्त तुम्ही वेगळं करताय म्हणजे हे दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र येऊन थँक्यू व्हेरी मच आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. एनडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम म्हणजे माझा प्रवास कसं सुरू झालं, सगळ्यांचं एक ड्रीम असतं. सो आय वॉज इंटरेस्टेड की मला ब्युटी पेजंट करायचं. जसं नेत्राने सांगितलं मुलगा लहान होता तो मोठा झाला 12 वर्षाचा होत आला तेव्हा मी म्हटलं की आता स्वतःला टाइम द्यायला हरकत नाहीये म्हणून मी पेजंट नेत्रारामची पेजंटचं मला इन्व्हाइट आलेलं म्हणजे कुणीतरी फ्रेंडने पाठवलेलं की तुम्ही हे करा. सो वन इज हॉबी स्टेज फिअर. नेत्रा मॅमने एवढं छान म्हणजे जेव्हा मी त्यांना बघितलं आम्ही सेशन्स जेव्हा अटेंड करायचो शी गिव्ह्स हर हार्ट टू इट म्हणजे ती पूर्णपणे म्हणजे असं नाही की ती ऑर्गनायझर आहे म्हणून मी हे नाही करणार किंवा ती शिकवते ती शी मेक्स इट शुअर की प्रत्येक कंटेस्टंट हॅज टू बी ग्रूम्ड अँड बी पॉझिटिव्ह ऑन द स्टेज. असं नाही की तू हे नाहीये तुझं हे बरोबर नाही सोडून दे. शी विल टेक दॅट पर्सन शी विल ट्रेन हर इंडिव्हिज्युअल अटेन्शन देते म्हणजे खूप वेगळं आहे त्यांचं जे ओव्हरऑल कंटेस्ट आहे ते खूप वेगळं आहे. अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि कोणाला असं कमी जास्त असं देखलं नाही जात इकडे. एव्हरीबडी इज द सेम म्हणजे आता पण आम्ही जी स्पेशल कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे त्याच्यात पण नोबडी इज लेस ऑन एव्हरीबडी इज हेल्पिंग इच अदर. म्हणजे हे फर्स्ट इव्हेंट जेव्हा मी केलं तेव्हा आय युज टू सी युअर डुईंग एव्हरीथिंग एट होम अँड आय फाउंड दॅट दिस इज डिफरंट. आय एम अ प्रोफेशनल बँकर म्हणजे मी रेप्युटेड बँक बरोबर काम करते. माझं कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग आतापर्यंत खूप वेगळं होतं. स्ट्रॅटजी डेव्हलपमेंट हे सगळं आहे पण जेव्हा मी फॉर वुमेन करते ना तेव्हा मला एक वेगळं फील येतं म्हणजे मला ते एन्थुझियाझम येतं मोटिवेशन आहे बिकॉज वी आर अ टीम ऑफ वुमेन अँड वी आर डुईंग फॉर वुमेन अँड देर इज नो बॅरियर की म्हणजे याची एज कमी आहे किंवा ही जाडीच आहे किंवा हिचं हाईट नाही असं काही नाही आहे म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी. तर ते मला एक कॉन्सेप्ट नेत्राचं खूप आवडलं. मग आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र आलो सुरुवात अशी काही हे नाही झाली की तू ये म्हणून मला आवड होती म्हणून मी म्हंटल की मी करू शकते का. शी नेव्हर स्टॉप्ड अस म्हणजे शी वॉज हॅपीली टेकिंग सजेशन्स आणि ते करतात म्हणजे खूप करतात असं हे नाही आहे की चल आपण प्रयत्न तरी करूया. म्हणजे नेत्रा मॅम खूपच म्हणजे पर्सनॅलिटी एकदम वेगळे, म्हणजे जसं ते दिसतात तसं प्रोफेशनल वगैरे एकदम असं स्ट्रिक्ट वगैरे, पण असं काही नाही, होल हार्टेडली सगळं करते. आणि एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलंय, म्हणजे आज मी जेव्हा बोलते मला हे कॉन्फिडन्स नेत्राने दिलं, म्हणजे मला नव्हतं हे, मला स्टेज फिअर होत. तर एनडी मध्ये आल्यानंतर इन 2 इयर्स आय माय सेल्फ हॅव ग्रोन सो मच. तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार ऑब्व्हियसली कसं असेल ते बघू शकता. परत आमची कंटेस्टंट जे आहेत, जसं ग्रॅनी यांनी जे कॉन्सेप्ट नेत्राने आणलेलं, तर त्याच्यात ती कंटेस्टंट म्हणजे ते साडी नेसणारे ग्रॅनीज जे आहेत, त्यांना तुम्ही आता बघितलं ते वॉक करतात विथ कॉन्फिडन्स. दे हॅव कम्फर्ट 2 शोज, दे रिपीट कमिंग. अँड ते म्हणजे जेव्हा ते ऑडिशन साठी ग्रूम होऊन येतात ना, आपल्याला एवढं प्राऊड फील होत कि ते कसे होते आणि कुठे आले,
0: चेंज.
3: आणि सेशन्स पण, म्हणजे नेत्रा जेव्हा बोलत होती की सेशन्स होते, तर स्किन सेशन का पहिलं, म्हणजे ते ग्रूम तेव्हापासून आम्ही सुरुवात
0: करतो.
3: तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, कसं घ्यायचं ते आम्ही गाईड करू. आणि आमच्याकडे पॅनलवरती जे डॉक्टर्स आहेत किंवा जे मीडिया वगैरे आहेत, ते सगळे रेप्युटेड आहेत आणि ते स्वतःहून होल हार्टेडली ते ट्रेन करतात. असं प्रश्न किती प्रश्न असतात, म्हणजे स्किन केअर रिलेटेड प्रश्न तर तुम्ही बघू शकता किती, म्हणजे काय ना काय डाऊट असतात. पण ते लहान मुलाला कुठली क्रीम युज करायची तेव्हापासून मोठ्यांना काय करायचं ते सगळं डाएट प्लॅन वगैरे सगळं समजवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीना नेत्राने ना खूप मनापासून करते, म्हणून ते शो पण असं लोक पार्टिसिपेट करतात. ती एकतात समोरून, जसं ती बोलली की फर्स्ट शोला एवढे स्पॉन्सर्स वगैरे, तसं मी आणि रश्मी पण फर्स्ट शो पासून आलो. तर कारण की शी इज होल हार्टेडली डुईंग इट, तर ते एक हे आहे की तिच्याबरोबर प्रवास करायला आम्हाला आवडतो. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की नाही नाही आता हे नको, असं कधी वाटलं नाही. मी माझं पर्सनल ऑफिसचं करून आणि याच्यात वेळ काढते, कारण की मला ती आवड पण आहे आणि नेत्राचं सपोर्ट आहे. म्हणजे आता आम्हाला एक डिस्कशन करायचं होतं, मला लागलं मी घरी आले, आम्ही घरी बसून डिस्कशन केलं आणि म्हणजे ते खूप असं वेगळं बॉन्डिंग
0: झालंय.
2: आणि
3: टचवूड आम्हाला ते पुढे
0: डेफिनेटली. आणि हे वर्कआउट होईल का माहितीये, कारण तुमच्या तिघींच्याही मनामध्ये एक असे की आपल्याला दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. सो बेसिकली हा थॉट कुठेतरी आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि तुमच्या दोघींचं पॅशन हे मला असं वाटतं नेत्रा मॅमकडे तुम्हाला घेऊन आलंय. आणि नेत्रा मॅम की असं म्हणतात ना की हिऱ्याची ओळख जोरीला असते, तसं काहीसं झालंय आणि त्यामुळे
2: नाही, पण ह्या दोघींमुळे एवढं शक्य, एवढं पुढे येणं शक्य हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की या दोघींमुळे हे शक्य
0: नाही.
2: त्यांनी मला खूप सपोर्ट केला.
0: म्हणजे आपण, मला माहितीये मी चांगलं काम करते, पण अजून जर मी जे चांगलं काम करते त्यामध्ये जर अजून जर कोणी आपल्याला सपोर्ट करणार असेल तर डेफिनेटली जे ग्रोथ ज्या फास्टली होते
2: अगदी कराय की त्यांनी त्या करतात. म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत पण कॉलवर असतो, नाही असं नाही तसं नाही. आणि आता इव्हेंट जवळ आलं म्हटल्यानंतर
4: दररोज की काहीतरी अगं हे करायचंय ते आपण हा पॉइंट
3: सकाळी
4: टाकतो मेसेज जे आठवतात ते
2: त्याच
4: ऍटलीस्ट.
0: आणि वी आर फिमेल्स, आपण रादर काम करताना पण आपल्याला आठवतं.
4: म्हणजे आम्ही एकमेकींशी बोलतो, म्हणजे आता ती घरी आहे तर ती बसून आहे, पण आम्ही दोघी समजा म्हणजे ती तिचं काम करता करता, ऑफिसचं काम करता करता सांभाळून ती करते. ही किचन मध्ये, मी किचन मध्ये, आमचे फोन चालूच असतात. किचन मध्ये काम चालू आहे, ते बोलणं चालू हे करायचं राहिलं आपल्याला ते करूया ना, तसं करायचंय ना, आपल्याला इतके वाजता इथे जायचंय ना, तिथे भेटायचं ना, असं. इवन आम्ही जेव्हा ही स्पेशल लोकांसाठी जेव्हा ठरव म्हणजे विचार चालू केला, तिच्या डोक्यात विचार आला कंटेस्टंट असं असं इन्क्वायरी केली आहे कंटेस्टंटनी की मी पार्टिसिपेट करू शकते का, मग तिने आम्हाला फोन केला की भाई असं असं आहे काय करूया आपण. तर म्हटलं ठीक आहे आपण बघूया, कारण का न बघता काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला कळणार नाही. मग जेव्हा ती कंटेस्टंट आली व्हीलचेअरवरती, त्यावेळेला आम्हाला पहिले असं थोडा डाऊट होता की अरे आपण हे करू, म्हणजे हे ऍक्च्युली शिवधनुष्य आहे, उचलणं की एकासाठी करणं, उचलतोय आपण आणि ते करू, पार करू शकतो की नाही. पण आमच्या तिघींची खरंच असं आहे की वेवलेंथ जुळलेली आहे की तिघींनी म्हटलं की नाही ठीक आहे चल डन करूया आपण. मग आम्ही ती इंट्रोड्यूस केली की सगळ्यांना,
3: म्हणजे ती एकच कंटेस्टंट होती आम्ही तिला विचारलं की आम्हाला असं वाटतंय की का यांच्या बरोबर नॉट बी फेअर
4: म्हणजे
3: जर ऑडिशन मध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि त्यांना जे नॉर्मल आहे त्यांच्या बरोबर ऍक्च्युली बघितलं तर आम्ही नॉर्मल नाहीये, ते जास्त नॉर्मल आहे, फक्त ते व्हीलचेअरवर आहे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही पहिलं त्यांनाच विचारलं की तुमच्या बरोबर तुमचे त्यांचे ग्रुप्स असतात ऑब्व्हियसली जसे आपले असतात तसे त्यांचे ग्रुप्स असतात, म्हणून आम्ही विचारलं. मग आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करूया. तेव्हा ठाणे वैभव लाईव्ह होते आमच्या बरोबर, आम्ही ठाणे वैभव लाईव्ह होतो आणि आम्ही अनाऊन्स केलं. आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स आलं त्याच्यासाठी, म्हणजे पार्टिसिपंट कुठून कुठून येत आहेत अँड दे आर सो टॅलेंटेड, म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन येतं त्यांना.
2: एक्झॅक्टली, इंटरनॅशनल ऍथलीट्स वगैरे असे सगळे बास्केटबॉल प्लेयर्स
4: आणि प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे त्यांचे ते जे एक्सपर्टी आहेत ना त्याच्यात ते व्यवस्थित म्हणजे ठिकाणी जॉब करत आहे, बसून नाही
0: करत आहे,
2: त्यांचं
0: चालू
2: आहे, सगळे चांगले याच्यात आहे.
0: मला असं वाटतं आजची मुलाखत ही खूप जास्त स्पेशल आहे, कारण ह्या तिघींसोबत गप्पा मारता मारता कळलंच नाही वेळ किती झालाय, पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण एनडी इव्हेंटच्या टीमसोबत छान दिलाकुळास गप्पा मारत आहोत आणि या गप्पा अशा सुरू राहतील. पण ऐकूयात एक छोटंसं गाणं, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन स्ट्रेंथ.

0: नमस्कार श्रोत्याहो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरशी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोत्याहो, आचार्य 90 FM माध्यमातून आज आपण एका छान खूप बनाड्याच्या टीमला भेटलेलो आहोत. इंडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नुकताच क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल कॅटेगरी हा एक खूप चांगल्या विचारांचा ब्युटी पेजंट होतोय आणि याच संदर्भात आपण छान दिलाकुलास गप्पा मारत आहोत. एनडी इव्हेंटच्या फाउंडर डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आणि त्याचबरोबर एनडी इव्हेंट सोबत जोडलेल्या रश्मी मॅम आणि निमिषा मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या दिलाकुलास गप्पा अशा सुरू होत्या आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने एनडी इव्हेंटची सुरुवात झाली आणि या तिघी जणी एकत्र येऊन मिळाल्या आणि एनडी इव्हेंट कशा पद्धतीने काय वेगळं वेगळं काम करतात. खरं तर आता आपण या इव्हेंटविषयी मला नेत्रा मॅम जाणून घ्यायला आवडेल. यावर्षी ब्युटी पेजंट कुठे कधी आणि कसं होणार?
1: 25 मेला आपला इव्हेंट आहे आणि ठाण्यात होणार आहे आणि तयारी आता आमची सगळी झालेली आहे. आता वी आर ऑल सेट, फक्त आता परफॉर्मन्स आणि आमचं एक रिहर्सल पेंडिंग.
0: येस, आणि यावेळेस म्हणजे ऍज आय नो की आतापर्यंत मी पाहिलंय की तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. एकतर तुम्ही तिन्ही वुमेन्स पुढे आलेल्या आहेत, स्पेशली वुमेन्ससाठी काम करताय. एक हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. यावेळेला स्पेशली एबल कॅटेगरी आहे, यानंतर काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत किंवा आतापर्यंत कुठल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवल्या?
1: सो ह्याच्या आधी आम्ही आत्मन स्कूलचे जे स्पेशल मुलं आहेत, लहान मुलं, त्यांनाही आम्ही ट्रेन केलं होतं. त्यांना ट्रेन करणं खरंच एक टास्क होतं, कारण त्यांना समजवणं, त्यांच्याकडनं वॉक प्रॅक्टिस करून घेणं. सो आम्ही एक महिना तिथे जाऊन आम्ही ट्रेन करायचो आत्मन स्कूलमध्ये. त्यापैकी आम्ही आय थिंक आम्ही 60 मुलांना ट्रेन केलं. 59 मुलांनी व्यवस्थित परफॉर्म केलं. 59, हे पण आमच्या एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर होतं, पण खूप खूप सुंदर त्यांनी परफॉर्म केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन होतं त्या स्पेशल मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे महाराष्ट्र आता करतोय. यावेळेस जे 2 इव्हेंट्स आम्ही जे केले दॅट वॉज डिस्ट्रिक्ट लेवल. सो त्यानंतर आम्ही विचार केला, मला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही आता
0: पर्टिक्युलर
1: तुम्ही आता ठाणे का असं, तर मग म्हणून आम्ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस केलं. त्याच्यावर आम्ही मग स्पेशली एबल कॅटेगरी हे ठेवल्या आणि रिस्पॉन्स खूप छान आला आम्हाला. सो आणि त्यांचं आता ग्रूमिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आता त्यांची तयारी सगळी झालेली आहे. आता आम्ही पण अधोतेने वाढ बघतोय.
0: बट मॅम, मला यामध्ये ना एक खूप मोठा प्रश्न असा पडला की बीइंग अ मॉडेल ऑर ग्रूमर, जेव्हा आपण कॉमन मॉडेल्सला ट्रेन करतो, इट्स अनदर लेवल रिस्पॉन्सिबिलिटी. बट ज्या वेळेला स्पेशली एबल किड्स किंवा ती फॅमिली किंवा तसे जे लोक असतात त्यांना ट्रेन करणं, इट्स अ टास्क. म्हणजे एकतर कुठेही त्यांना फील होऊन द्यायचं नाही तुमचं काहीतरी कमी आहे, प्लस त्यांना त्यांचा वॉक, त्यांचा कॉन्फिडन्स किंवा ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्येही जाऊ नये त्यासाठी काम करावं लागतंय. तर जसं की तुम्ही म्हणालात की तुमचं ग्रूमिंग ऑलरेडी सुरू आहे, तर या ग्रूमिंग मध्ये काय वेगळे पण झाले?
1: मेन तर त्यांची एक्साइटमेंट इतकी पाहून आम्हीही इतके, आम्हालाही सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल ना व्यवस्थित, होईल ना व्यवस्थित, कारण व्हीलचेअर चे जे पार्टिसिपेंट आहे ह्यांच्यासाठी एक वेगळी सोय करावी लागते. जिथेही आम्ही ग्रूमिंग सेशन घेतो ते रॅम्प असणं, तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे वॉशरूम्स असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोक्यात ठेवून, म्हणजे अशी जागा आपल्या प्रत्येक वेळी मिळेल का हे सगळं, पण आम्हाला सगळं मिळालं व्यवस्थित आणि तेही व्यवस्थित प्रॅक्टिसला आले. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. आता गेल्या रविवारी आमचं फोटोशूट झालं, तिकडेही सगळे पुण्यावरनं वगैरे सगळे आले होते आणि व्यवस्थित झालं. असं कोणाकडनं आम्हाला काही कंप्लेंट्स नाही आले किंवा आम्हाला त्यांना ट्रेन करताना काही असं काही त्रास नाही झाला, काही नाही. त्यांना जे काही आम्ही इन्स्ट्रक्ट केलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी खूप कोऑपरेट आणि खूप सपोर्ट केलेला आहे. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ऍज सच नाही झालेला आहे. म्हणजे असं आहे,
0: म्हणजे मी म्हणेन की हे चॅलेंज होतं, बट अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अशा सगळ्या व्यक्तींना अजून जवळून तुम्ही पाहिलं, अनुभवलं त्यांचं आयुष्य कसं आहे हे तुम्हाला अनुभवतात. यानंतर आता पुढच्या, म्हणजे आता खरंच ऑलमोस्ट अगदी जवळ आलेला आहे इव्हेंट, त्यामुळे जसं तुम्ही मगाशी ब्रेकपूर्वी म्हणाला दर्शन मॅम की अगदी आम्ही सकाळी पहाटे पण 5 वाजता मेसेजेस येतात तुमचे चालू असतात, काय तयारी चालली आहे, कुठवर आली आहे आणि काय काय बाकी आहे अजून, म्हणजे काय सांगाल संपूर्ण इव्हेंट बद्दल?
2: ऍक्च्युली कसं आहे ना की आपले ग्रूमिंग सेशन झालेले आहेत, आपण स्किन केअर सेशन दिलं, आपण त्यांना डाएटचं सेशन दिलं, शिवाय आपण फोटोशूट केलं. ऑलमोस्ट सगळं आपण जे कंटेस्टंटनी 25 तारखेला आम्हाला ते दिसले पाहिजेत, कसे दिसणार आहेत ते त्यांना आम्ही म्हणजे ट्रेन ज्या पद्धतीने केलं आहे ना ते आता फक्त आमचं आता एवढंच आहे की ते तसेच्या तसे जसं आम्ही इमॅजिन केलंय ते तसेच येणार आहेत, ह्याची खात्री आता आम्हाला आलेली की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन केलंय सो ते आता तसेच येतील. आणि आम्हाला आम्ही जी अपेक्षा ठेवली आहे शो कडनं की आमचा जो शो असा एक वेगळ्या पद्धतीने समोर आला पाहिजे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण भाजी शिजवताना म्हणजे चिरतो शिजवतो आणि ती शिजल्यानंतर कधीतरी ती बिघडते, काहीतरी कमी पडलेलं असतं असं होतं. पण इथे आम्ही आता हे करताना
0: पूर्ण काळजी घेतली
2: की कुठेही इतकूसही कुठेही असं गालबोट लागता कामा नाही किंवा काही असं होता कामा नाही, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे की ते येणार आणि ते कॉन्फिडेंटलीच समोर उभे राहणार आणि पब्लिक सगळं खुश होणार आहे की येस की ह्यांनी हे करून दाखवलंय. म्हणजे जे मी म्हटलं की शिवधनुष्य आम्ही जे उचललंय ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आम्ही ते पेललंय आणि ते आम्हाला दिसतंय आता की म्हणजे हे पेललंय मी हे याच्यासाठी बोलू शकते की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय हे नेत्रा ज्या पद्धतीने त्यांना शिकवते किंवा ते ज्या पद्धतीने इंटरेस्टने येऊन शिकतायत त्या ह्याच्यानी कळून चुकलंय की आता येस म्हणजे बरोबर आम्ही ट्रॅकवर आहोत, कुठेही ऑफ ट्रॅक गेलेले नाही आहोत आम्ही.
0: मग तुमच्याकडे येईन आता, एक तर ऑलरेडी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुम्ही हार मांडलेली नाही जरी स्वतःचा एक पाय व्यवस्थित म्हणजे थोडासा इंजोर्ड झालाय पण त्या दिवशी आता जर वॉक करायला सांगितलं तर कसा कराल अशा सिच्युएशन मध्ये?
3: पण आम्ही प्लॅन केलेले
0: आहे स्पेशली एबल कॅटेगरी आहे त्यातल्याच एखादी विचार घेतला आणि मॅम वॉक करत आलं. बट जोक्स पार्ट ऑफकोर्स डेडिकेशनने तुम्ही काही गोष्टींसाठी तुमच्या पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये इन्वॉल्व्ह झालाय, कुठे पाहताय एंडी इव्हेंट्सला पुढच्या काही दिवसांमध्ये आणि या ब्युटी पेशंटला जो आता येऊ म्हटलं?
3: आता जर बघितलं एंडी इव्हेंट्स गेल्या 2 वर्षात एवढं म्हणजे आज आम्ही 90 FM वर आलोय तर मला असं वाटतं की नेक्स्ट अजून 1-2 वर्षानंतर आम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी कॉल येतील आणि आमचे कॉन्सेप्ट अजून आम्हाला थॉट्स येणार आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही पुट फॉरवर्ड करणार. आय एम शुअर नेत्रा पण आम्ही अलाइन आहोत आतापर्यंत, काम आणि यु नो थॉट्स हे काय कधी कमी होत नाही, फक्त आपली एनर्जी पर्यंत राहते किती सपोर्ट मिळणार आपल्याला ते आहे. आणि इव्हेंटमध्ये म्हणजे आम्ही कंटेस्टंट्स आणि कॅटेगरीज हे तर एक पार्ट झालं, परत आमचे आम्ही एक हे पण प्लॅटफॉर्म न्यू कमर्ससाठी आहे जिकडे आम्ही फिलर्समध्ये असं ठेवलंय की ज्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायचं ते दाखवतात, म्हणजे जसं नवीन एक ब्रँड आलं, नवीन कुठली डिझायनर आहे. आणि हे मोस्टली आम्ही जे फिमेल रन ऑर्गनायझेशन आहेत त्यांना प्रमोट का करतोय, कारण की आम्हाला असं वाटतं की आता पण आमची टीम ओनली फिमेल्सची आहे, म्हणजे सगळीकडे आता जे आमचं नवीन वॉक येणार आहे जे पैठणी साडीचं आम्ही वॉक करणार आहे ते पण फिमेल रन ऑर्गनायझेशन. मोस्टली आम्ही असं फोकस करतो की ज्यांना प्लॅटफॉर्म ते आम्ही आम्हाला अप्रोच येतं असं नाही की नाही, पण आमचं प्लॅटफॉर्म हे आम्ही वेगळं ठेवलंय आणि आम्ही गोईंग फॉरवर्ड 2 इयर्स मध्ये त्याला एवढं वेगळं ठेवणार असं आमचं फोकस आहे. तर लोक म्हणजे ऑब्व्हियसली जसं आम्ही आतापर्यंत करत आलोय तर लोक समोरून विचारत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करतो, म्हणजे असं नाहीये की आता जसं स्पेशली एबल्ड मध्ये पण व्हीलचेअर शिवाय जेव्हा आम्ही फर्स्ट कंटेस्टंट घेतलेली तेव्हा व्हीलचेअर होतो, पण लोक आहेत स्पेशली एबल्ड म्हणजे हे वास्ट कॅटेगरी असते ज्यांना चालायला नाही जमत, ज्यांना ऐकायला येत नाही, असं खूप कॅटेगरीमध्ये लोक आहेत. तर आम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देतोय, तर डिझायनर पासून ते फोटोग्राफी असेल किंवा कंटेस्टंट असेल किंवा ग्रॅमीज असेल किंवा मॉम एमी सगळ्यांना प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला असं वाटतंय की 2 वर्षानंतर आम्हाला अजून रिस्पॉन्स येऊन आणि जे हे स्टार्टअप आहे ते डिफरंट लेवलवर जाईल.
0: येस. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की आता आम्ही कुठपर्यंत नेतोय, तर मला असं वाटतंय की कुठपर्यंत करू शकताय, पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला प्रत्येक एक इव्हेंट होईल त्यामधून तुम्ही अजून जास्तीत जास्त इन्स्पायर होणार आणि तुमच्यामध्ये ती आपसुकच एनर्जी आणि ऊर्जा जी काही आहे ती येणार आहे. आणि म्हणजे ऍज आय नो की आता 2 वर्षाचा हा प्रवास आणि पुढे जसं जसं तुम्ही इव्हेंट करणार तसं तसं तुमची म्हणजे तुम्ही स्वतःही ग्रो आणि ग्लो होणारच आहात, करणार आहात. तसंच मला असं वाटतं छान क्रिएटिव्ह, एकतर तुम्ही दिघे भंडारात क्रिएटिव्ह आहात त्यामुळे हे असं इतकं छान छान काय काय सुचतंय, कारण देर इज नो लिमिटेशन की फक्त हेच पाहिजे किंवा कुठेतरी तुम्ही असं स्वतःला एका बंद लाईन अशी कुठे केलेली नाही किंवा अशी लाईन आखलेली नाही की याच्या पुढे नाही जायचंय. हा आपण फास्ट विचार करताय, एक दूरदृष्टिकोन मला असं वाटतं तो नेत्रामांकडे आहे आणि त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. नेत्रामाम सेम क्वेश्चन टू यू, ज्या दिवशी एनडी इव्हेंट फॉर्म झालं, आत्ताचा एनडी इव्हेंट आणि येणाऱ्या काही वर्षांमधल्या एनडी इव्हेंट काय वाटतंय?
1: जेव्हा फॉर्म झालं मलाही असं वाटलं नव्हतं की आज इथपर्यंत जाईल, आणि त्याचा श्रेय मी माझे क्लोज फ्रेंड्स, माझी फॅमिली, आता जे माझ्याबरोबर सगळे आहेत, निमिषा, रश्मी, सगळ्या क्रेडिट मी ह्यांनाच देईन. असं एकटी करणार असं नाही आहे. ठीक आहे, पहिलं हे मी केलं पण त्यातही माझे काही फ्रेंड्स होते, माझे फॅमिली सगळे सगळ्यांनी मला सपोर्ट खूप केलं. सो आता पुढेही आम्ही असंही काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन यायचं आमचा विचार आहे. पण आमच्याकडे असं आहे की आम्ही हाईट, एज ह्याला काही ब्रॅकेट्स ठेवलेले नाही आहेत, आणि हाईट वगैरे तर आम्ही बिलीव्ह करतो की दिस इज जेनेटिक, त्याच्यामुळे त्याप्रमाणे नाही जजिंग होईल, नाही आम्ही त्याप्रमाणे हिची हाईट कमी आहे ही नाही पार्टिसिपेट करू शकत किंवा हीच जिंकेल किंवा असं होईल हाईटमुळे जिंकेल, नाही असं काहीही नाही. कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये असं असतं की अरे ही हायटेड आहे, ही स्लिम आहे, तर ही जिंकू शकते किंवा ही बहुतेक शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही, ही म्हणजे ऑडिशनमध्ये ही येऊ शकत नाही, असंही लोकांना असं वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या जेनेटिक गोष्टी आहे. इट इज ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू बिहेव अँड लाईक हाऊ यू परफॉर्म. हा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या कंटेस्टंटचं सुद्धा हेही सांगते की तुमचं बिहेवियर खूप खूप खूप मॅटर करतं. असं नाही की तुम्ही सुंदर दिसलात, तुम्ही त्या दिवशी छान आन्सर केलं म्हणजे झालं, तुम्ही सगळं तुमचं सगळं व्यवस्थित नाही. तुम्ही एकमेकांबरोबर कसे बिहेव करता, एकमेकांना किती हेल्प करताय, या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. कसं आहे ओव्हरऑल जर्नीमध्ये तुम्ही कसे आहात, किती सपोर्टिव्ह आहात, किती कोऑपरेटिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि आता सगळे छान तयार झाले इनफॅक्ट, आणि आम्ही बघतोय की प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करते. आम्हाला हेच पाहिजे की हे सगळे एकमेकांबरोबर युनाईट होऊ दे आणि सगळं चांगलं यांचं व्यवस्थित होऊ दे, तर ते कॉम्पिटिशन हेल्दी
0: एक्झॅक्ट
1: हसत खेळत होईल, नाहीतर मग ते त्याच्यात ती मजा नाही येते. असं
0: तर मला असं वाटतं की खरं तर ह्या गप्पा संपूर्ण आहे असंच वाटतं, पण अर्थात प्रत्येक गोष्टी काही किराम असतो आणि आपल्याला तिथे थांबावंच लागतं. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आय कॅन स्ट्रॉंगली अँड प्राऊडली से की जर महिलांनी ठरवलं, जर स्त्रियांनी ठरवलं बदल हा घडवायचाच, तर त्या बदल नक्की घडवू शकतात. याचं एक अतिशय बेस्ट आणि लाईव्ह एक्झाम्पल माझ्यासोबत आहे, कारण आपण आपले विचार किंवा मला काय वाटतं हे मला वाटतं इतक्यापुरतंच मर्यादित न ठेवता आपण ते दुसऱ्यांसाठी करतो तेव्हा नक्कीच समाजामध्ये बदल घडतो. आणि बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते, आणि ही सुरुवात तुम्ही तिघींनी केली आहे, नेत्रामन तुम्ही केली आहे एनडी इव्हेंटच्या माध्यमातून. त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक आणि एनडी इव्हेंटला तुम्हाला आणि तुमच्या
1: तिघींना.
0: निमिषा मॅम तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही काळजी घ्या, कारण आम्हाला इव्हेंटच्या दिवशी धावपळ करणारी आणि बागडणारी निमिषा आवडते. सो प्लीज बी टेक केअर आणि थँक्यू सो मच तुमच्या
1: तिघींना. थँक्यू व्हेरी मच आम्हाला बोलवल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोतेहो ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा, आणि एनडी इव्हेंट्सचं इंस्टाग्राम पेजवरती आपण कोलॅबोरेशन टाकलेलंच आहे, ते तुम्ही पहा, तुम्हाला त्यांचे इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काय

हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका सुंदर प्रवासावर.

हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत ठिकाणांचा म्हणजे भ्रमंती। महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे। इथे डोंगर, समुद्र, जंगल, किल्ले, धार्मिक स्थळ सगळं काही आहे। संतांची भूमी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवरायांची परंपरा आहे। संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे माझा महाराष्ट्र। महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही तर निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा संगमही आहे। प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं, कुठे पराक्रम, कुठे भक्ती, कुठे निसर्गाची सुंदरता। भ्रमंती म्हणजे फक्त फिरणे नाही तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि आपल्या संस्कृतीशी जोडणे आहे। चला तर मग महाराष्ट्र फिरूया आणि आपल्या मातीतला अभिमान अनुभवूया। आज आपण आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत भ्रमंती करणार आहोत। महाराष्ट्रामधील पहिला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे। किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे। मराठी साम्राज्याच्या इतिहासामधील त्याची एक खास ओळख आहे। छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली। शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला। इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली। सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे। याचे प्राचीन नाव रायरी हे होते। युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत। जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम। 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता। तेव्हा त्यास रासीवटा व तणस अशी दोन नावे होती। त्याचा आकार व उंची, सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले। निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई। मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले। महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घेतला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली। तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली। त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला। रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे। शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे। सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली। रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते। याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे। रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर। देवगिरीच्याहून 1.5 गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या काड्यावर पाखरू उतराव्या जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे। रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचे महाराजांनी निश्चित केले। रायगडाचे जुने नाव रायरी। गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट, गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत। गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे। शिर्के 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते। याची आठवण करून देणारे गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे। लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले। ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे। मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते। तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे।
आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक आहे. शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहेत. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवी सन 1675 फेब्रुवारी 4 शके 1596 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवारी या दिवशी संभाजी राजांचा मुंज रायगडावर झाला. शके 1601 सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व 2 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांचा मुंज देखील रायगडावर झाला. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेले अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर बनते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके 1602 रौद्र संवत्सर माघ शुक्ल 7 इसवी सन 1681 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवी सन 1684 सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी झाडले. 15 जानेवारी 1885 सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1885 मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान या सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके 1610 विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल 3 12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानाला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणाल तर पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर असे जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. खूप लढा बुरुज. गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजाशेजारी एक दरवाजा आहे, त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. नाना दरवाजा, या दरवाजेस नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा. इसवी सन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झनने याच दरवाजातून आला होता. या दरवाजास 2 कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी 2 लहान खोल्या आहेत, त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी असतात. मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा. चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळण घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी 2 पडक्या इमारती दिसतात. यापैकी एक पहारेकराची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे.
तिथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तिथे एक प्रचंड तोफही आहे. इथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात. महादरवाजा. महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर. दरवाजावर असणाऱ्या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवली आहेत त्यास जंग्या असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेलात तर चोर दिंडी. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे ही तटबंदी संपते. त्याच्या थोडं अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत आहे. गंगासागर तलाव. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. स्तंभ. गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत. त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच आहेत. ते पूर्वी 5 मजली होत असत. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. पालखी दरवाजा. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. मेणा दरवाजा. पालखी दरवाजावर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन. राणी वंशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच ही महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.

राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रत्नशाळा. राजप्रासादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतकाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. राजसभा. महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. येथे पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद खबर होते तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवलेले हे सिंहासन होते. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली होती. नगारखाना. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार

होती तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरले गेले की समोर जी मोकळी जागा आहे तो होळीचा माळ. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष असतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देव दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर मानले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. जगदीश जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाराच्या भिंतीस हनुमंतांची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे श्री गणपते नमः प्रासादो जगदेश्वरी रस्य जगता मान नंददो मृदय्या श्रीमच्छपत्ते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके शन्व बाण भूमि गणनादा नंद सवत्सरी ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सापे तिथो वापी कुबड़ा गरजिरु चिर रम्यवण वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेन्द्र सदनेर भले ही मिहिते श्रीमद्राय गिरो गिराम विषये हिराजीना निर्मितो यावच्छन द्र दिवाकरो विलास सत्वा वत्म मूजबुते याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे.

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशाची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असो तोवर खुशाल नांदो. महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते, क्षत्रिय कुलावंतस श्रीमन्न महाराज धीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 इसवीसन 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खालील पोकळी आहे. तीत महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिका रूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिंबदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इसवी सन 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहाव्यास दिलेले होते. महाराजांच्या समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे 12 टाकी दिसतात. कुशाव्रत तलाव. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशाव्रत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहेत. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेला नंदी दिसतो. वाघ दरवाजा. कुशाव्रत तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसा चोर दिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिनून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य होते तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फरी खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती. टकमकटोक. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक डोकाकडे जाता येते. तिथेच एक दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ सुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानी बाळगावी लागते. आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. हिरकणी टोक. गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट आहे ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवनीची ही एक कथा आहे. या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या असतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे, तसेच इथून पाचाड, खुबलडा, बुरुज, मशीद, मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची मौक्याची जागा आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी. इतिहासात असे म्हणले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली होती. त्याची इथेही समाधी आहे. रायगडावरील अश्मयुन युगीन गुहा सुद्धा आहे. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा होती. ही बस पुण्यातून भोर मार्गे वरंदा घाटाहून महाड मार्गे पाचाड गावातून रायगड दोर वाटेचा तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पाय उतार घेऊन अवघ्या 1435 पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचन टेपाची गुहा. नवे टेकर्स या गुहाला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे. पाचाळखिंडीतून येथे चढून गेले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले की पाचाळचा भुईकूट किल्ला, पाचाळ गाव व पाचाळपासून ते पाचाळ खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती त्या अर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायला हवा. रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्ग यात्रींनी या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वस्ती स्थान, तीन तोंडे असणारी गुहा, तिथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारी थंड वारा याची अपूर्वाई इथे भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहे. राहण्यासाठी सोय विनाशुल्क आहे. गडावरील खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची व विविध वस्तूंच्या दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण 2 मार्ग आहेत. इथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. पायवाट आणि यांत्रिक दोरवाट. रायगड किल्ल्यासंबंधीची काही पुस्तके सुद्धा आहेत. आजचा रायगड, पांडुरंग पानट पाटणकर 2006, एका राजधानीची कहाणी, दुर्गराज रायगड उदय दांडेकर, किल्ले रायगड शंकर अभ्यंकर 1980, किल्ले रायगड कथा पंचविशी अप्पा परब 2015, किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर लेखक संकलक अप्पा परब 2005, किल्ले रायगड स्थलदर्शन अप्पा परब 2012, गडांचा राजा राजांचा गड.

पुरंदरे 1961, राजधानी रायगड प्रभाकर भावे 1997, राजधानी रायगड वी वा जोशी 1929, रायगड प रा दाते 1962, रायगड एक अभ्यास चला पाहूया रायगड गोपाळ चांदोकर 2001, रायगड अभ्यास वर्ग परागलिमये प्रकाशक जनसेवा समिती विलेपार्ले 2002, रायगड एक अभ्यास वैभव रायगडाचे शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004, रायगड एक अभ्यास शोध शिवसमाधीचा गोपाळ चांदोरकर 2000, रायगड किल्ल्याची जुनी माहिती अंताजी लक्ष्मण जोशी 1885, रायगड किल्ल्याचे वर्णन गोविंदराव बाबाजी जोशी 1885, रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव सचिन जोशी, रायगड दर्शन प्रल्हाद नरहर देशपांडे 1981, रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकान प्र के घाणेकर, रायगड प्रदक्षिणा गैना परदेशी 1988, रायगड प्रदक्षिणा सोमनाथ समळ 1984, रायगड यात्रा दर्शन माहिती प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1991, रायगड रम्य कथा प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार, रायगड वर्णन केशव अ हर्डीकर 1906, रायगडचा इतिहास सुधाकर लाड, रायगड स्पर्धा एक राष्ट्र उद्धारक कार्यक्रम गे ना परदेशी 1986, रायगडची जीवनकथा शांताराम विष्णू आवळसकर 1962 1974 आणि 1998 हे पुस्तक अष्टीकॉमवर आहे, रायगडची माहिती गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर 1896, शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर प्रकाशक पर्यटन संचलायन महाराष्ट्र राज्य, शिवतीर्थ रायगड गोणी दांडेकर शिवरायांच्या दोन राजधान्या गोणी दांडेकर 1983, शिवस्फूर्तीचा स्मृती रायगड मधुरावकर 1974, श्रीमत रायगिरो गोपाळ चांदोरकर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे स्थापना शताब्दी स्मरणिका म श्री दीक्षित श्री क्षेत्र रायगड दर्शन गोणी दांडेकर 1974। बघितले आपल्या रायगडाची कहाणी, हे फक्त ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ला नसून तो आपल्यासाठी मानाचा रायगड किल्ला आहे। जय महाराष्ट्र।

नमस्कार. हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजची साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळे येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं, म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे
ते आतून किती पोकरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात परागसारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होते. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं. मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसनं तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही
तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत आपल्या या गोष्टी जुळत आहेत केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात. शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधी करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी संपत्ती नोकरी उंची राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण घर सांभाळणं तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोंडल्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात नातेवाईकांमध्ये वावरताना समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे ती अशीच आहे तिला असं असायला हवं होतं म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदरभाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहीत धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी, राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं, आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला. काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व. त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

प्रेक्षक हो आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो आचार्य 90 FM दरवेळी विविध संस्थांसाठी मीडिया पार्टनरशिप देत असतं. गेली 4 वर्ष आपण बरेचसे मीडिया पार्टनर्स सोबत जोडलेले आहोत. तर आज आपण सुद्धा एका नवीन स्टार्टअपशी किंवा एका नवीन कन्सेप्टशी जोडलेले जाणार आहोत. कोकण बाजार स्टार्टअप जत्रा ही 2026 आता नवीनच सुरू होते आणि हा इव्हेंट मेगा इव्हेंट आहे आणि तो 5-6-7 June 2026 ला CWC बँक्वेट हॉल CWC लॉ कॉलेज ऑर्ले मालाड वेस्ट इथे संपन्न होणार आहे. आणि ही कोकण बाजार 2026 ची सगळी टीम आपल्यासोबत जोडलेली आहे. माझ्या

0: साठी म्हणजे सगळे सज्ज झालेले असतात. सगळ्यांना मुलाला जशी शाळा कॉलेजची ओढ लागलेली असते तसे स्टार्टअप्सना सुद्धा नवीन काहीतरी करायला हा तुम्ही चांगल्या डेट्स निवडलेल्या आहेत. तर त्यासाठी आधी तुमचं मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा तुम्हाला ह्या इव्हेंटसाठी. आणि ही जत्रा आहे म्हटल्यावरती दहा सकाळी ऑफकोर्स 10 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत आहे. आणि जत्रेमध्ये जसं म्हणतो आपल्या गावच्या जत्रेमध्ये आपल्याला सगळी व्हरायटी असते. सगळ्या स्टॉल्सची म्हणा किंवा खाद्यपदार्थांपासून लग्न सराईच्या सगळ्या ऑर्नामेंट्स म्हणा किंवा साड्या म्हणा असे सगळे स्टॉल्स ह्या जत्रेमध्ये असणार आहे. आणि जत्रा हे समर्पक नाव तुम्ही दिलेलं आहे तर ह्या सगळ्यांची ओळख तर झालेलीच आहे पण त्यांच्याकडून या इव्हेंटची ओळख आपण करून घेणार आहोत. तर ऑफकोर्स जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत माझ्यासोबत तर त्यांनी मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ह्या कन्सेप्ट विषयी म्हणजे इव्हेंट नेमका काय आहे त्याविषयी थोडंसं सांगावं.
1: ओके. कोकण बाजार 2020 पासून सुरू झाला जून 2020 आणि आम्ही मराठी माणसाचं हक्काचं मार्केट तयार करतो. सुरुवातीला ऑनलाइन होतं आणि त्याच्यानंतर 2021 जेव्हा कोविड थोडा कमी झाला तेव्हा ते आपण ऑफलाईन त्याचे एक्झिबिशन्स मध्ये त्याचं स्वरूप नेलं. आता तसे 100+ एक्झिबिशन आपले पूर्ण झाले आणि 100वा जेव्हा एक्झिबिशन आमचं होतं आणि ते पूर्ण झालं त्याचं अभिनंदन करायला मंडळींनी कॉल केला होता. त्यांची यू मोटिवेटर्स म्हणून एक इनिशिएटिव्ह जबरदस्त काम करतात. तर बोलता बोलता विषय स्टार्टअप जत्रा 2026 पर्यंत पोहोचला. हा उपक्रम असा आहे ज्याच्यामध्ये जे नवीन सुरू करणारे उद्योग आहेत म्हणजे मराठी माणूस जेव्हा व्यवसाय सुरू करतो जेवढे पण उद्योजक समाज आहेत त्यांच्या सगळ्यांकडे त्यांची इकोसिस्टम आहे. कोणाला पैसे पाहिजेत व्यवसाय सुरू करायला तो मिळतो, मार्केट पाहिजे ते मिळतं, माझ्या दुकानात येऊन काम कर आणि शिक एवढ्यापर्यंत चालतं. आता ते चुकीचं नाही, ते दे आर राईट ऍट देअर पार्ट. आपण चुकीचं आहोत कारण आपण ते काही करत नाही आहोत त्या दरम्यान. म्हणून आपण सुरुवात मार्केट उभं करण्यापासून केली. आता स्टार्टअप फंडिंगकडे हे कुठेतरी नेण्याची आमची इच्छा आहे. या उपक्रमात शार्क टँक इंडिया तुम्ही बघितलं असेल त्याच्या धर्तीवर गोष्टी घडणार आहेत. ऑब्व्हियसली त्याची सुरुवात थोडी छोटी असणार आहे. आपण 5 करोड 10 करोड बिकॉज घेणाऱ्याची पण तेवढी कुवत असायला पाहिजे. आपण सुरुवात त्याची बिकॉज आपल्या उद्योजकांची पैशाची गरज खूप छोटी आहे. पण ते पैसे मिळाल्यानंतर नुसते पैसेच नकोयत त्यांना, त्याच्यासोबत मार्गदर्शन हवं. आणि इन्व्हेस्टर जेव्हा बिझनेसमध्ये येतो स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो मेंटॉर म्हणून काम करतो, तेव्हा तो पार्टनर म्हणून काम करतो. म्हणजे ज्यांनी 0 पासून 5 करोड 10 करोड 50 करोड पर्यंत व्यवसाय नाही ते तुमचे पार्टनर बनतात. याच्यासारखी भारी गोष्ट नाही बिकॉज ते तुम्हाला ते विजन आणि तिथे जाण्याची प्रोसेस दोन्ही पण दाखवू शकतात. मंगेशजी काय सांगाल तुम्ही या उपक्रमाबद्दल, तुम्ही पण थोडं सांगा.
2: यू मोटिवेटर्सच्या ज्या संकल्पना मांडण्यात बोलली को फाउंडर आपल्याकडे आहेत म्हणा ऍडव्होकेट संजय मोरे, डॉक्टर पांजू सुरे, आमचे ऍडव्होकेट तुमचे रवींद्र भोसले म्हणा. ह्यावेळी हा जो यू मोटिवेटर्स या नावामध्ये कसं आहे की तुम्ही ज्यावेळी स्वयंसिद्ध होता त्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेशन देऊ शकता. मग ती पात्रता जेव्हा मी माझ्याकडे निर्माण करतो म्हणजे मी दुसऱ्यांना मी मोटिवेट करू शकतो. हा यू मोटिवेटर. मग त्याची व्याख्या किंवा त्याची माध्यमं वेगवेगळी असू शकतात पण आपण निवडला व्यवसाय ही जी कम्युनिटी आपली जी मराठी कम्युनिटी मधून व्यवसाय निवडण्यासाठी आणि ती क्षमता हवी, मानसिकता हवी म्हणून जे शिक्षण आहे आमचे संजयजी मोरे घेतात की मराठी मुलांची किंवा मराठी माध्यमाची आपल्या उद्योगी मानसिकता अशी असली पाहिजे. हा मेन मोटो होता ज्यावेळी आपण यू मोटिवेटर्स इन्स्टिट्यूटची सुरुवात केली. ईडीपी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम कसा असेल मग हे करतेवेळी जेव्हा श्रीकांतजींचं पूर्णपणे कोकण बाजारात मी पाहतो चाललोय तर मी त्यांना म्हटलं की संपूर्ण जत्रा भरलेली आहे तुमची, हा संपूर्ण बाजार भरलेला आहे. आणि या बाजारामध्ये समजा जर मी म्हणतोय की एका व्यासपीठावरती उद्योजक पाहायला आलेले असणार आहे, इन्व्हेस्टर आलेले आहेत, फ्रँचायझी त्यांच्या फ्रँचायझी द्यायला आलेले आहेत आणि इन्व्हेस्टर म्हणतात की सर तुम्ही स्पीच करा तुम्हाला काय मग ज्यांच्या स्टार्टअप चालू आहे सध्या पैशांची पण गरज असेल ते म्हणतात की आम्हाला ही ही गरज आहे, मदत पण हवी आहे, सीएससीएस यांची मदत पण मिळणार आहे. आणि त्या लेवलवरती त्या व्यासपीठावरती उभे असतेवेळी मी त्यांना असं सांगू इच्छितो की तू फक्त उभा राहा, हा बाजाराला रेडी आहे, सेल्स सुरुवात आहे, फक्त उभा राहा आणि सुरुवात करण्यासाठी तुला जी काय मानसिकता लागणार आहे ना हे सगळे मान्यवर इथं आहेत एक सुरुवात करतो.
0: हे मला वाटतं वैशिष्ट्यच आहे कारण बाहेर नुसते स्टॉल्स असतात आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री होते हे मी आजवर पाहण्यात आलंय पण सगळे इन्व्हेस्टर्स एकत्र नंतर मार्केटर्स एकत्र आणि फ्रँचायझर्स एकत्र असं बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि हे
3: अगदी बरोबर आहे.

0: वेगळेपण आहे. मोरेसर तुम्ही काय सांगाल, म्हणजे एक वकिली चष्म्याचा तुम्हाला कसा
1: आवडतो? वकिली चष्मा तर आहेच, पण तत्पूर्वी मी सांगेन की मी या व्यतिरिक्त सुद्धा काम करतो, ते म्हणजेच एमपीएससी यूपीएससी बँकिंग या नोकरी संदर्भातले वर्ग चालू. पण हे सगळ्यांनाच नोकरी नाही मिळणार आहे, सगळेच आयएस आयपीएस नाही होणार आहेत, सगळेच बँकेत नाही लागणार आहेत. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तुम्हाला उद्योजक व्हायचंय, आणि उद्योजक व्हायचं म्हणजे स्वतःपुरतं नसतं ना, तुम्ही लोकांसाठी रोजगार निर्माण करत असता, तुम्ही लोकांना एक दिशा देत असता, तुमच्याकडे बघून मग लोक त्या पाथवर चालायला लागतात, असं तुम्ही पाथ तयार करत असता. आणि त्यांनी जसं सांगितलं यू मोटिवेटर्स, तुम्ही स्वतः मोटिवेटर व्हा, तुम्ही स्वतःचा पाथ तयार करा आणि इतरांना तो रस्ता दाखवा, अशी ही कन्सेप्ट आहे. मग त्यांना काय काय कमी पडू शकतं? पैसे कमी पडू शकतात का? हो पडू शकते, कारण पैशाशिवाय काय होतच नाही. मग त्याला मदत करायची. मानसिकता खूप महत्वाची आहे ना आताच्या युगात. छोट्या गोष्टीपासून कोण सुरू पण करायला मागत नाही. आता जवळपास सगळ्यांना सगळं मिळालं, मी छोट्या गोष्टीपासून कशी सुरुवात करू अशी कधी कुठेतरी वाटतं. मग जेव्हा कोकण बाजारमध्ये येऊन बघतात लोक, एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे. त्यांना कुठेतरी मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना कुठे फायनान्शियल हेल्प करता आली पाहिजे, मार्गदर्शक मिळालं पाहिजे, त्याला त्यांची मानसिकता तयार झाली पाहिजे. मानसिकता अशी तयार झाली पाहिजे की मी छोट्यापासून सुरुवात करेन. अगदी लगेच आता सरांनी सांगितलं की लगेच शार्टटर्मसारखं नाही, पण छोट्यापासून सुरुवात केलं पाहिजे. आपण धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेतो ऐकतो, पण स्वतः सुरुवात करायला तयार नाही, हे कसं झालं? तर त्याचा हा कन्सेप्ट आहे. आणि पटेल साहेब म्हणजे ज्यांनी निर्मा पावडर तयार केली, सर्वात कमी म्हणजे स्वस्तामध्ये लोकांना ही निर्मा पावडर द्यायची अशी कन्सेप्ट त्यांनी स्वतःच्या अंगणात हे उभं राहून ते काम केलं. हे कुठेतरी आपल्या मराठी माणसांमध्ये रुजायला पाहिजे. मराठी माणूस हा खूप मेहनत करणारा आहे, चांगली मानसिकता आहे, पण व्यवसाय म्हटला की अपयश यश या गोष्टी आहेत. मग जर अपयश आलं, एका ठिकाणी अडचणी आल्या, तर त्या अडचणीवर मात कशी करता येईल, त्याला काय आणखी वेगळे मार्ग आहेत का, हे सगळं शोधण्याचं काम मेंटॉर म्हणून यू मोटिवेटर्स करणार आहे. त्या दरम्यान काही त्यांना अडचणी आल्या तर कायदेशीर म्हणून सल्ला सुद्धा आमच्याकडे हा मिळणार आहे, असा हा यू मोटिवेटर्सचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी.
0: मॅडम तुम्ही काय सांगाल?
2: मुळात हेच आहे की जसं सगळेजण आम्ही पहिल्यापासूनच चर्चा करतोय किंवा डिस्कस करतोय मानसिकता, तर ही मानसिकता कुठेतरी चेंज झाली पाहिजे. यंग क्राऊड आहे खूपच, पण तरीही करायची इच्छा आहे, पण मार्गदर्शन नसतं किंवा मग कोणीतरी येतं काहीतरी एखादी गोष्ट सांगतं, पण सगळ्या गोष्टी एका ठिकाणी अवेलेबल नाही होत. सो आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतोय, कारण जे आहेत ते सगळेच खूप चांगल्या लेवलचे आहेत, खूप मोठ्या पदांवरती आहेत, त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप छान आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे जसं कोकण बाजारचं म्हणायला गेलं तर 105वा इव्हेंट होतोय, 3 ते 4 वर्षांमध्ये हे ग्रास्प करणं हे एवढं इझी नाहीये की एवढ्या लेवलला ते घेऊन जाणं प्रत्येकाला नाही शक्य होत. सो ते इथे आहेत, सगळे आहेत, सर आहेत, खूप छान गायडन्स देतात, मानसिकता चेंज करतात. सरांनी तो प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय ज्याच्यामध्ये सीड फंडिंग मिळणार आहे तुम्हाला, सेल्ससाठी तुम्हाला पूर्ण बाजार अवेलेबल आहे, मानसिकतेसाठी तुम्हाला कोचेस अवेलेबल आहेत. सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवरती आतापर्यंत घडलेल्या नाहीयेत, सो ते आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय. तर एकच असं असेल की तुम्ही या, तुमच्या आयडियाज घेऊन या, कल्पना घेऊन या, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा तयार आहोत. तर तुमच्या कल्पना ऐकायला सुद्धा आम्ही बसलेलो आहोत, ते सुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता. बऱ्याच वेळेस असं होतं की कल्पना फक्त डोक्यात आहे, मित्राला सांगितलं की अरे काय तू हे घेऊन बसलायस, आईला सांगितलं की ए नको असं काही करू नको, सोबत तू व्यवसाय नको, तू घरातच तू फक्त कामच कर, म्हणजे व्यवसाय नको. हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे. तुझी आयडिया आहे चालेल आम्हाला, आम्ही आयडिया सुद्धा ऐकायला तयार आहोत, तू फक्त तुझी आयडिया घेऊन ये असं. सो ह्या सगळ्याच गोष्टींच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केलाय आणि हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे.
0: नक्कीच याच इव्हेंटविषयी आपण जाणून घेणार आहोत. पटकन एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्रा याविषयी अधिक जाणून घेऊया. श्रीकांत कोकाटे, मंगेश सावंत, अॅडव्होकेट संजय मोरे आणि डॉक्टर प्रांजल सुर्वे यांच्याकडून. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM.

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आणि आज आपण ज्या इव्हेंटला मीडिया स्पॉन्सरशिप करत आहोत त्याविषयी आपण जाणून घेतोय. तो इव्हेंट आहे कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्रा, जी CWC बँक्वेट हॉल, CWC लॉ कॉलेज, ओर्लेम मालाड वेस्टला होणार आहे. अर्थातच तारखा आहे 5-6-7 जून 2026 आणि वेळ आहे 10-9. ऑर्गनायझर्स आहेत कोकण बाजार आणि यू मोटिवेटर आणि प्रेझेंटेड बाय 9/11 एक्यम मल्टी व्हेंचर LLP आणि अर्थातच रेडिओ पार्टनर आहेत आचार्य 90 FM. तर जसं मगाशी मॅडम प्रांजल मॅडम म्हणाल्या की मराठी माणूस जनरली व्यवसाय म्हटला की नको नको नको रे बाबा असं त्याचं होतं, नोकरी आपली बरी असे ती मेंटॅलिटी. आपण आता खूप म्हणजे चांगला व्यावसायिक होण्यापर्यंत मराठी माणूस हा चांगला व्यावसायिक होऊ शकतो. पेंढारकर आहेत बरेच, बेडेकर मसाले, खामकर मसाले, म्हणजे बरेच उद्योजक असे आहेत की किर्लोस्कर अगदी मी म्हणेल, तर असे बरेच मराठी उद्योजकांनी, पण तरी सुद्धा म्हणावी तशी संख्या नाही, अगदी हातावर बोलणारी अशी काही व्यक्तिमत्व आहेत. तर हे अर्थातच कोकण बाजारचा तो सुद्धा उद्देश असणार आहे की मराठी व्यावसायिक निर्माण होणं, मराठी उद्योजक निर्माण होणं. तर मला हा सगळं ऑर्गनायझर म्हणजे फारच म्हणजे ऑर्गनायझर्स बघणं म्हणजे सगळे स्टार्टअप्स कोण आहेत त्यांना शोधून काढणं किंवा लोकेशन पाहणं हे सुद्धा. लॉ कॉलेज सारखं तुम्हाला सरांच्या ओळखीने असेल कदाचित, पण व्हेन्यू मिळणं हे सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी आणि तिथे सगळे पोहोचले पाहिजे. हा आणि ते सगळ्यांना म्हणजे येणाऱ्याला सुद्धा ते सोयीस्कर झालं पाहिजे आणि तुमच्या ऑर्गनायझर्सच्या बजेटमध्ये पण ते असलं पाहिजे. तर ते सगळ्याची आखणी तुम्ही कशी केली आहे त्याविषयी जाणून घ्यायचं.
1: कोकणमध्ये जेव्हा पहिला लागला ना तेव्हा जोगेश्वरीच्या एका छोट्याशा कोपऱ्यात लागलो, पण तेव्हा लॉकडाऊन जस्ट निवळला होता आणि आम्हाला आठवत आहे की आम्ही मास्क लावून बाजार केला होता आणि त्याच्यानंतर मग दुसरा केला, तिसरा केला, दुसऱ्या आठवड्यातच दुसरा केला, त्याच्यानंतर 15 दिवसांनी तिसरा केला, त्याच्यानंतर सेकंड वेव आली. मग आपल्याला गॅप घ्यावा लागला कारण ते अलावडत नव्हतं. ओके, आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं जे लीगल आहे ते सगळं करणार आणि बेकायदेशीर कोणती गोष्ट आपल्याला करायची नाही, ठीक आहे, त्याच्यातनं कॉम्प्लेक्सिटीज तयार होते. हा 100% मराठी उद्योजकांचा बाजार राहिला पहिल्या दिवसापासून. ज्यामुळे म्हणतो 100+ इव्हेंट झाले, सगळे उद्योजक सहभागी उद्योजक मराठी आहे. आमचा नियम आहे की ऍटलिस्ट एक पार्टनर तुमचा मराठी असला पाहिजे, जसं की दुबईचे शेख ठरतात त्यांच्याकडे बरोबर आमची पद्धत आहे. रिझन त्याचं एवढंच आहे की आपल्या माणसाचं मार्केट असलं पाहिजे मुंबईमध्ये. आणि कारण मुंबईमध्ये आपण घराच्या बाहेर पडलो ना तर आपण म्हणतो म्हणजे नावं मोठी मोठी घेतली तुम्ही मराठी, ती खरंच मोठी नावं आहेत, पण तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही बाजारपेठेचा कुठल्याही तिकडे 100 दुकानं असतील त्याच्यातलं एखादं
0: मराठी
1: आणि ही खूप भयानक गोष्ट आहे. आता जे झालं ते मागच्या पिढीत झालं, पुढच्या पिढीने त्यात बदल घडायला पाहिजे. सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. आपला जो मिडल क्लास माणूस आहे तो रस्त्यावर नाही ठेला टाकू शकत की बाई केळी विकत होता आणि नंतर अंबानी झाला वगैरे, या स्टोरीज आपल्याला सूट नाही करत कारण आपले शेजार पाजारचे तिकडे येऊन टिंगलता वेळा करतात, नातेवाईक येतात बोलतात काय नोकरी सोडली आणि केळी विकत वगैरे, असल्या गोष्टी आपल्याकडे खूप जास्त होत असतात आणि कामापेक्षा जास्त त्यात सगळ्या गोष्टी होतात. त्याच्या जागी चहावाला जर मारवाडी असेल तर त्याला पहिली मुलगी दिली जाते, अरे चायवाला चायवाला काम बरा करेगा बात नाही लाईफ ना. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे कोणी 5 करोडचा बिझनेस करत असेल तरी पण ह्याचं कधी बंद होईल माहित नाही अशा पद्धतीने विचार असतो. स्टार्टअप जत्राचा इनिशिएटिव्ह हा आहे की ओके आमच्याकडे आता 5-5 वर्ष टिकलेले लोक आहेत, व्यवसाय टिकले म्हणजे कोविडमध्ये नोकरी गेल्यामुळे व्यवसाय सुरू केले होते लोकांनी, पण आता ते टिकलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक एनर्जी दिसते आपल्याला की ते टिकलेत, की ते धडपडतात, ते फाईट करतात, ते पार्ट टाइम बिझनेस करतात, पण ते थांबलेत तिथेच, ते बंद करून घरी नाही बसले. बंद करून घरी बसण्याची संख्या खूप मोठी आहे म्हणा, पण तरी पण जे फाईट करतात ना त्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल त्याच्याबद्दलचा हा इनिशिएटिव्ह. त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी बघा आपल्या आजूबाजूचं जे सर्कल असतं मराठी लोकांचं त्याच्यामध्ये उद्योजक नाही आहेत, ते आपल्याला गाईड जरी करत असले तरी पण खूप मोठा माणूस असेल तो कदाचित IAS ऑफिसर असेल, डॉक्टर असेल किंवा कोणी असेल, तो उद्योजक नाही आहे ही भयानक गोष्ट आहे. जेव्हा तो अडवाईस देतो कोणाला दुसऱ्याला आणि तो फक्त सांगतो हे कर ते कर, मार्केटिंगच्या आयडिया तर सगळ्यांच्या डोक्यात भरपूर भरलेल्या असतात. कोणी पण सांगतो म्हणजे जो अगदी छोटं मोठं काम करतो तो पण मार्केटिंगच्या आयडिया देऊन जातो. आपल्याला काय हवंय की हे जे धडपडतात लोक त्यांच्या सोबत कोणतरी असा माणूस हवाय जो त्याला सोबत घेऊन मोठा करेल. प्रोसेसेस शिकवून शिकत नाही माणूस, त्याला ठोकूनच शिकवायला लागतो की बाबा असंच काम झालं पाहिजे, तेव्हाच ते होणार. आणि त्या प्रोसेस मध्ये म्हणजे त्या भट्टीमध्ये आता आपल्या एकेका उद्योजकाला टाकण्याची ही प्रोसेस आहे. इथे घडणार काय मंगेशजी खूप चांगल्या प्रकारे सांगू शकते की ह्या इव्हेंट मध्ये एक्झॅक्टली घडणार काय, म्हणजे शार्क टँक सारखं आपण म्हणतो एक्झॅक्टली काय घडणार,
2: नेमकं काय घडणार आहे. आपण हा इव्हेंट करताय की बाजार ऑलरेडी बनले, त्याच्या कारण सेल्सचा मुद्दा जो एका एका पॉइंटला आणतोय. हा इव्हेंट असं नाही की एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्म वरती इन्व्हेस्टर्स आहेत, तर म्हणजे शीर्षक बॉम्बे इंडियाचे
3: योगेश शिंदे सर आहेत,
2: अशी
1: माणसं जवळपास 5 करोड ते 50 करोड वार्षिक टर्न ओव्हर असलेल्या उद्योजकांना तिकडे इन्व्हेस्टर म्हणून
3: पॅनल वरती घेतलेलं.
2: आणि प्रत्येक जण म्हणजे आता इव्हन डॉक्टर मॅडम आहे, त्यांच्या स्वतःचे वर्टिकल सुरू आहे, सर स्वतःचे वर्टिकल सुरू आहे, माझ्या स्वतःचे वर्टिकल सुरू आहे, म्हणजे प्रत्येक जण उद्योजकी आहे.
1: म्हणजे इथे मॅडम बसलात त्या किंवा ऍडव्होकेट सर उद्योजकच आहे, त्याच्यानंतर ऍडव्होकेट
2: माझ्या टीम मध्ये सगळेजण म्हणजे रवींद्र भोसले माझे ऍडव्होकेट त्यांचं स्वतःचे वर्टिकल सुरू, म्हणजे प्रत्येक आहे उद्योजक आहे. म्हणजे कसं आहे की उद्योजकी मानसिकता तिथून सुरुवात करते. मी म्हटलं की यू मोटिवेट, तुम्ही मोटिवेट करते वेळी तुमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना मोटिवेशन आलं पाहिजे. हा प्लॅटफॉर्म कसं आहे म्हणा की एखाद्याला ज्यांच्या फ्रँचायझी ऑलरेडी सुरू आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही या पिच करा, आपले काही नवीन तरुण असतील त्यांना आवडेल. स्टार्टअप ज्यांचं ऑलरेडी चालू आहे त्यांना मार्गदर्शन पण हवंय, प्लस त्यांना पैसा पण हवाय, बँकिंग असो किंवा इन्व्हेस्टमेंट असो, ते येतील आणि पिच करतील. बरं, याच्याबरोबर अजून असा पण आपण एक पार्ट ठेवलेला आहे की त्यांच्याकडे प्रपोजल्स आहेत आणि या प्रपोजल्सच्या आयडिया कल्पना आहेत, त्यांना एखाद्या प्रोजेक्ट मध्ये सेट केले. आता याच्यानंतर मग त्यांना काय करायचं की बाबा पिच कर, सगळे इन्व्हेस्टर बसलेले आहेत म्हणा, ते समजून घेतील तुझ्या बरोबर, नंतर पण भेटतील, पण तुझंही काम होईल, तुला प्रॉपर मार्गदर्शन भेटेल आणि काम सुरू होईल. मला ती उद्योजकी मानसिकता जी मुलांमध्ये आहे ना ते घडवण्याचा प्रयत्न सुरू करायचा आहे. इट्स अ प्रोसेस. मग या प्रोसेस मध्ये जर मी त्यांना हे एक कॉन्फिडंट दिलं की बाबा बाजार रेडी आहे, हा बाजार ऑलरेडी रेडी आहे, 105-110 झालं इव्हेंट कन्सिस्टन्सली ही माणसं करतात आहे, त्या माहोल मध्ये या आणि बघा जिथं 10,000 म्हणजे जवळजवळ 2-2, 3-3, 4-5, 5-10 हजार माणसं आलेली असणार आहे त्या बाजारामध्ये, जेव्हा तुला दिसेल की हा माहोल कसा आहे, त्या ठिकाणी तुझ्यामुळे ते प्रोत्साहन निर्माण होणार, एनर्जी निर्माण होणार आणि तू पिच करशील.
1: सी आता शुक्रवार शनिवार रविवार असं 3 दिवसाचा इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसात 50 उद्योजक तिकडे पिच करतील. ओके, याचा अर्थ आहे की आपल्या समाजात कुठेतरी ना बिझनेस पिच करण्याची
0: गरज
1: नाही, सुरुवात होईल. म्हणजे तर पिच करताना मी अडखळेन, मी घाबरेन, मी काय होईल मला माहिती नाही, पण ते त्याची सुरुवात होईल कुठेतरी. ओके, बिझनेस, त्याला इन्व्हेस्टर पाहिजे, ते इन्व्हेस्टर पाहिजे म्हणजे मी तक्रार करून दाखवत नाही, मला जिंकावं लागतं मला कधी पण तुम्हाला तुम्हाला फाईट करूनच जिंकावं लागतं, तर ते त्याची सुरुवात होईल कुठेतरी. हा, आणि 2 दिवस ज्युरी बसलेली असते, ते त्यातले 10 उद्योजक निवडतील आणि ते 10 उद्योजक जर ते ह्या इन्व्हेस्टर पॅनल समोर शुक्रवारी संध्याकाळी पिच करतील, आणि हे पिच करण्यासाठी आपण त्यांचं प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी, त्यांचे प्रॉडक्ट दाखवण्यासाठी आपण 20 फुटाची स्क्रीन लावतो
0: तिकडे,
1: जेणेकरून त्या विषयाला काय म्हणजे थोडासा चार्म येईल,
0: इंटरेस्टिंग वाटेल.
2: इन्व्हेस्टर आहेतच आणि त्याच्याबरोबर फ्रँचायझी देणारी सुद्धा आहेत.
1: आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा 10 लोक पिच करतील, त्याच्यातल्या काही निवडक लोकांना ज्या जे समोरच्या आवडतील त्यांना ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट त्यांच्या बिझनेस मध्ये सीड फंडिंग म्हणून होणार, त्या लेवलला हा विषय घेऊन जातात. ही फक्त काय म्हणतात, ही मंगेशजींनी येऊन काय म्हणतात एक ठेंगी टाकली आहे, याचा वणवा कधी होईल
0: लवकरच,
2: वणवा योग्य दिशेने कसाही लागणार नाही, तो योग्य दिशेने जा. मार्गदर्शक सीएसआय ऍडव्होकेट साठी म्हणा, मार्केटिंग सेलसाठी गोकर्ण सर्वांसाठी, म्हणजे प्रत्येक विभागातून आहे, ग्रामीण लेवलला आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय, तू आमच्याबरोबर थांबून पहा आणि सुरुवात कर, सुरुवात करणं
1: याला 8-10 दिवस झाले फक्त आम्ही याला मांडून आमच्या डोक्यातनं बाहेर काढून हॉल बुक करून आणि आतापर्यंत जवळपास 650 इन्क्वायरी झाले आणि ते पण खूपच ते पण अगदीच म्हणजे वेगात, लोकांना प्रचंड आवडलं आहे आणि भरभर त्याच्यावरती रिस्पॉन्ड करतो.
0: नक्की. आता महिला म्हणून मी तुम्हाला खास प्रश्न विचारू इच्छिते, कारण महिला उद्योजक आता खूप वाढलेले आहेत आणि माझ्याकडेच बिझनेस मंत्र सेगमेंट मी 4 वर्ष चालवते, त्यामुळे बऱ्याच महिला उद्योजकांना मला भेटण्याची संधी मिळाली. आणि अगदी छोट्या घरात न करणाऱ्या व्यवसाय आणि त्यांचा व्यवसाय पण अगदी क्रोज मध्ये आपण म्हणू की त्यांचा टर्न ओव्हर खूप चांगला असतो, म्हणजे फक्त स्वयंपाक घर ते आता मार्केट घर असं झालेलं आहे. तर ते थोडस तुमचा कसा रिस्पॉन्स होता महिला उद्योजकांकडे पाहण्याचा?
3: मुळात तर हेच आहे की पूर्वीपासून सांगत गेलेलं आहे की बाबा म्हणजे बाई ही फक्त चूल आणि मूल ह्याच्यासाठीच आहे वगैरे असं, पण आता ती खरीच म्हणजे महिलांची ती संख्या वाढलेली आहे, त्यांना सपोर्टही मिळतोय, म्हणजे शासनही देतंय बऱ्यापैकी, असे काही टीम आहेत की ज्या सपोर्ट करतात, त्याच्यामुळे महिलांची ती संख्या वाढलेली आहे नक्कीच. पण तरीही म्हणजे अजूनही तो कन्सेप्ट एवढा चेंज नाही झालेला आहे, म्हणजे 10 जणी जेव्हा कुठे स्टार्ट करतात त्याच्यातली फक्त 1-2 जणी सक्सेस होतात आणि परत 8 जणी बॅकआउट करतात. काही रिझन्स असतील, म्हणजे बऱ्याच रिझन्स आहेत डेफिनेटली, म्हणजे घर मूल सगळं सांभाळावं लागतं बायकांना, त्याच्यामुळे ती संख्या तेवढी वेगाने नाही वाढलेली आहे. घरातूनही ऑपरेट करणारे आहेत, पण त्यांना मला मार्केट त्याच्यासाठीच द्यायचंय की तुम्ही फक्त घरात नका थांबू, आमचे एक्झिबिशन्स आहेत, तुम्ही घरातून तुमचा व्यवसाय जो करताय तो तुम्ही इथे येऊन लाईव्ह सुद्धा करा, जेणेकरून तुमचे जे प्रगती आहे किंवा तुम्हाला जे एक्सपान्शन हवंय तुमच्या बिझनेसमध्ये ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो असं आहे. सो त्या पद्धतीने मी जॉईन केलेली आहे ही टीम आणि आम्ही वर्क पण करतोय त्याच्यासाठीच की महिलांनीही उद्योजकांमध्ये अजून जास्त पद्धतीने सामील व्हावं. बाहेर सगळीकडे आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी महिलांची तेवढी संख्या आहे, पण अजून त्या लेवलला नाही गेले जसं आपण म्हणतो की इक्वालिटीच्या लेवलला अजून नाही गेलेली आहे, सो ती अजून मला वाढवायची असं आहे.
0: आणि कसं आहे की तुम्ही इक्वालिटीचा विषय काढला पण तरी सुद्धा दोन्ही सांभाळून त्या महिला करतात हे कौतुकास्पद आहे, आणि बचत गटाच्या कॉन्सेप्ट मधनं त्या बाहेर होऊन स्वतः ब्रँड तयार करण्याकडे आता महिला, त्यामुळे एक फारच म्हणजे काय म्हणू की अभिमानाची
3: गोष्ट आहे.

0: इच्छा आहे. सर आता थोडा आपण विचार करूया की तुमचं स्पॉन्सरशिप त्यासाठी असतात कुठला इव्हेंट म्हटलं आणि तुम्ही त्या मेगा इव्हेंट आणि 3 दिवसाचा करताय. स्पॉन्सरशिप तर गरजेची आहेच कारण दरवेळेस तुम्ही स्वतःच्या पॉकेटमधून नाही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर हे स्पॉन्सरशिपसाठी तुम्ही कोणाकोणाला अप्रोच केले, काही स्पॉन्सर आपल्याला मिळालेले आहेत का, किंवा पुढे जाऊन ह्या इव्हेंटकडे तुम्ही, आता पहिलं वर्ष आहे पण 10 वर्षाने हा इव्हेंट कुठल्या स्टेजला असेल त्याविषयी जाणून घ्यायला मला जास्त आवडेल की तुमची विजन काय असेल, की म्हणजे यू ऑल आर विजनरीज.
1: नाईन इलेव्हन ऐक्यम हे प्रेझेंट करतात हा स्टार्टअप चक्र. बरेच म्हणजे मंगेशजी आणि आपल्या फ्रांचायझी बऱ्याच लोकांकडे म्हणजे स्पॉन्सर्सकडे त्यांचा अप्रोच चालू आहे, ते भरपूर डिस्कशन चालू आहे त्याच्यामध्ये. हा कॉन्सेप्ट जो आहे ना आत्ता कुठे मॅच्युअर झाला आणि हा पहिलाच अटेम्प्ट आहे असं काहीतरी करण्याचा मराठी समाजात. आता महिलांचं बोलत तुम्ही तर महिलांकडे या जनरेशनमध्ये उद्योजक घडण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, म्हणजे स्वतः उद्योजक म्हणून घडण्याची, ना की नुसतं मी काहीतरी सुरू केलंय आणि ते चालू आहे आणि 5 वर्ष झाली सुरूच आहे. कोकण बाजारमध्ये जो स्टॉल लावतात लोक तो आमचा प्रयत्न असतो की 1, 2, 5, 10 सातत्य पूर्ण करायचं, त्याच्यानंतर तुझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, नाहीतर मग उपयोग नाही. म्हणजे मी 5 वर्ष तेच करते आणि मी डिपेंडच आहे, काय काय अर्थ नाही. जेव्हा मी 100% मराठी उद्योजक बोलतो तेव्हा मराठी माणूस त्याला साथ द्यायला तयार आहे, जे आपल्याला सरप्राईझिंग असेल तुमच्याकडे करायचं. पण मराठी माणूस खूप साथ देतो एकमेकांना, जेव्हा माणूस उद्योगात येतो हे त्याला माहिती पडतं, खूप जवळचं काय होतात इमोशन आहे त्याच्या मनात प्रत्येक माणसाच्या. आणि म्हणून ओके तो जो मोठा होताना दिसतो तो आपल्याला पोटशूळ पण नाही येत, जो आपली जनरल आपण जे मनात बोलतो दुसऱ्याला ग्रो करताना बघून आपल्याला नाही वाईट वाटत, म्हणजे कुठेतरी वाटत असेल कोणाला तरी, बट तो आपल्या समाजाचा आरसा नाहीये. आपण जनरली आम्ही बघतो 5 वर्ष जो ग्रो करतो त्याला माणूस आनंदाने बघतो, आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उद्योजक असे घडवायचे ह्या सगळ्याच्या माध्यमातून जे ग्रो करतो. ओके आता ह्याचं स्वरूप कसं असणार आहे तर आम्ही बोलत होतो मंगेशजींच्या तोंडात एक आकडा निघाला की 21वा जो असेल तो खूप मोठा असेल, प्रचंड मोठा मोठी स्टार्टअप आपण करणार आहे असं मंगेशजींचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर माझं म्हणणं असं होतं की बिकॉज लोक ह्याला एवढा जबरदस्त प्रतिसाद देतात, त्याला एवढं चांगलं रिस्पॉन्ड करतात, तर आपला 5वी जी स्टार्टअप जत्रा असेल ती मोठी असेल. आणि आमची काम करायची पद्धत जर तुम्ही मागची 5 वर्ष बघताय तर ओके ह्यांनी पण अनुभव घेतला त्याचा, तात तात पटकन चौथा 5वा जो स्टार्टअप जत्रा असेल ती प्रचंड मोठी प्रचंड ग्रँड असेल. म्हणजे तसे उपक्रम आपण कदाचित महाराष्ट्रात बघितले नसतील या लेवलला तो विषय जाऊ शकेल. ओके त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची प्रायोरिटी आमच्यासाठी ही आहे की सातत्यपूर्ण काम झालं पाहिजे, तिथे किती मोठं होतं तो एक विषय, तो रेग्युलरली झालं पाहिजे हे दुसरा विषय. लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत राहिली पाहिजे, स्वतःचा बिझनेस पिच करत राहिली पाहिजे, इन्व्हेस्टरला भेटत राहिली पाहिजे, इन्व्हेस्टर नाही भेटला म्हणून नाराज होऊन घरी नाही गेली पाहिजे, पुन्हा त्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्या दिशेनं कुठेतरी, कारण ते जेव्हा सांगतात ना समोर की ओके हे नाही हे केलं पाहिजे, तू त्या ऍडवाइसचे पण वेगळे म्हणजे किंमत आहे त्याची.
2: आता हर्ष मित्राने म्हटलं जाणार की तुम्ही सुरुवात करते मनाला मार्गदर्शन मिळाल्यानंतर करणार तुमचा जो तुमच्या कॉन्फिडन्स लेवल जी वाढते ना ती खूप महत्वाची, तिथून मग पुढे जाऊन जाता पण येणार. जसं आता आमच्या बरोबर आमचे स्वप्नजी शिर्षक आहेत या 9 इलेव्हनचे जे फाउंडर त्यांच्याकडून जो सपोर्ट मिळतोय ना तो एका एक्स्ट्रीम लेवल आहे,
1: अगदी
2: एक्स्ट्रीम लेवल आहे. म्हणजे त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला असं सुरू करायचं मी यांच्याशी बोललो आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांनी होकार दिला होता, मग तू सुरुवात कर मांडणी कर मी येतो, ते त्यावेळी गोव्याला वगैरे होते, आताही ते बाहेरच आहे मुंबईच्या, पण त्यांनी म्हटलं की तुम्ही त्याची मांडणी करा शनिवारच्या नंतर हा एक प्रकारे एक्स्ट्रीम लेवल शूट व्हायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे आता जसं तुम्ही मग अशी म्हणलं की फ्रँचायझींच्या ज्या बुकिंग झाल्यात ना 7 की 8 बुकिंगच्या गोलनी झालेल्या आहे ना, दिवसामध्ये आपल्याला 12 ते 15 फ्रँचायझी होती जायची, कारण की आपल्याला स्टार्टअपला जास्त
3: सपोर्ट करायचं,
2: कारण त्यांचं स्वतःचं ते बाळ आहे आणि त्याला ते वाढवायचे. फ्रँचायझी एक उद्योजकी मानसिकता आपल्याला जपण्यासाठी म्हणून आपण
0: म्हणतो
2: तू ही सुरुवात तरी कर, एक रेडी एसओपी रेडी आहे त्याच्यावरती तू काम कर, पण स्टार्टअप्स म्हणजे कल्पना याच्यावरती जास्त काम करायचं. म्हणजे आता जर तुम्ही म्हणलं की 21वा मी एका ग्रँड लेवलचा विचार करतो, त्याच्या अगोदर जर मला यांनी स्वप्न शिर्षकांनी जर मदत त्यांचा जर पाठिंबा मिळाला तर एका वेगळ्या लेवलवरती आता मोरे सरांचे पण एक त्या लेवलवरती मदत मिळते, त्यांचा जो अनुभव मिळते म्हणजे शासनाकडनं आपल्याला कशी आणि काय मदत मिळते, 100% शासन मदत करतच आहे म्हणा.
4: आम्ही एमएसएमईचं लोनची सुद्धा सुविधा तिथे उद्योजकांना
3: अवेलेबल करून
0: आणि म्हणजे मुंबई पुरतच मर्यादित न राहता मुंबई महाराष्ट्र
4: नक्कीच झालं पाहिजे, नक्कीच झालं पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न असणार आहे.
1: आपला मुख्य उद्देश महाराष्ट्र
0: म्हणजे
1: मराठी
0: माणसाचा
4: जगभरात
0: आणि आपले प्रोडक्ट्स किती अगदी मासे म्हणा किंवा सगळे आंबा उत्पादन म्हणा सगळे एक्सपोर्ट होत आहे बराच त्याला वाव आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट सुद्धा. तर आता वाईंड अप करताना तुम्हाला जर रजिस्ट्रेशन आपल्याला जर आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असता तर यू कॅन शेअर युअर कॉन्टॅक्ट नंबर ऑर रजिस्ट्रेशन अँड लिंक इज इफ यू अवेलेबल.
3: कॉन्टॅक्ट नंबर आहे डॉक्टर प्रांजल सुर्वे, कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 8291531953. तो तुम्हाला खालती डिस्प्लेला शेअरही केला जाईल. सो तुम्ही तिकडूनही तुमचे रजिस्ट्रेशन किंवा कॉलिंग्स आणि बुकिंग अवेलेबल आहेत तर करू शकता.
0: नक्कीच. तर तुम्ही सगळे इथे आलात आणि आमच्याशी कनेक्ट झालात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्राची टीम आपल्यासोबत जोडलेली होती. आपल्यासोबत होते श्रीकांत कोकाडे सर, को फाउंडर ऑफ कोकण बाजार, मंगेश सावंत यू मोटिवेटरचे फाउंडर धन्यवाद सर, अॅडव्होकेट संजय मोरे सर लीगल ऍडवायझर अँड को फाउंडर ऑफ अँड यू मोटिवेटर, आणि डॉक्टर प्रांजल सुर्वे को फाउंडर ऑफ यू मोटिवेटर. सो थँक्यू ऑल फॉर कमिंग हिअर जॉईनिंग विथ अस आचार्य 90 FM. तुमचे काही कमेंट्स असतील काही सजेशन असतील तर आम्हाला जरूर कळवा. तर मी आज तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
3: थँक्यू.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केले जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, शिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे, त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेव, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळण्याची झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल, तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाचच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे.

शाळांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं, तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेस, आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. तिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं तसं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्न साखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्न साखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्न साखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्न साखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरी निमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यौन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नेहमीच मी आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर हे आपल्यासाठी खास विशेष कार्यक्रम नेहमीच आपल्यासमोर सादर करत असतो. वेगवेगळे व्यक्तिमत्व उलगडण्याचा एक प्रयत्न असतो आणि महाराष्ट्राने आपल्याला बरीचशी साहित्यिक रत्न देखील दिलेली आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गिरीश कर्नाड सर. आणि गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी आपल्याला अधिक सखोल माहिती आज डॉक्टर राहुल भांडारकर सर करून देणार आहेत. प्रथम राहुल डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM वर.
1: नमस्कार प्रेक्षक हो.
0: आणि आज उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज आपण धावता आढावा घेणार आहोत आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत गिरीश कर्नाड सरांविषयी. तर अर्थातच त्यांच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. कन्नड भाषिक होते आणि खूप नाटककार दिग्दर्शक असे व्यक्तिमत्व होतं. तर बालपणीचा काळ त्यांचा कुठे होता आणि ते मग कसे मुंबईत आले?
1: एक आपण थोडस म्हणजे त्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेताना डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दल, ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, पद्मश्री पद्मभूषण त्यांना भारत सरकारने दिलेला आहे. नुसतं नाटक असं नाही, सिनेमा नाही, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती ज्याला त्यांनी, त्या विचारसरणीला ते वाहून घेत असत. त्यामुळे गिरीश कर्नाड यांच्याबद्दल बोलताना तो सर्व जो त्यांचे विविध जे पैलू आहेत ते आपण समजून घेऊया. जसं तुम्ही सांगितलं त्यांच्या बालपणाचा भाग, ते कन्नड भाषिक असले तरी 1938 साली त्यांचा जन्म, मे महिन्यातला त्यांचा जन्म जो आहे तो माथेरान इथला. तर माथेरान इथला त्यांचा 38 साली जन्म, म्हणजे ब्रिटिश काळातला. आणि त्या काळी त्यांचे वडील जे होते रघु कर्नाड हे डॉक्टर होते, व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यामुळे ते माथेरानला पोस्टेड होते. मूळ चित्रपट सारस्वत ब्राह्मण कुटुंबातला त्यांचा जन्म. आता चित्रपट सारस्वत ब्राह्मण म्हटलं की आपल्या समोर जे वेगवेगळे कलाकार येतात त्यातील एक अनंत नाग शंकर नाग ही एक जोडी, अनंत नागरकट्टे शंकर नागरकट्टे गिरीश कर्नाड, म्हणजे सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या परिवारात त्यांचा जन्म, हा भाग समजून घ्यायला हवा. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी एखादा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तर जन्मामध्ये जडणघडणांमध्ये त्यांच्या आई वडिलांचा एक फार मोठा भाग असतो. त्यामुळे मी हे आवर्जून सांगतोय. त्यांचे वडील जसं मी सांगितलं व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या वडिलांची धर्मपत्नी पहिली बायको जी होती ती त्यावेळी बेडरेडन होती. आणि गिरीश कर्नाड यांच्या ज्या मातोश्री आहेत, कृष्णाबाई त्यांचं नाव, तर कृष्णाबाई त्यावेळी एक विधवा होत्या. ही कथा तुम्हाला मी का सांगतोय कारण लक्षात घ्या, हे जडणघडणामध्ये या घटनेचा किती मोठा एक एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या बालपणाचा किती मोठा एक हातभार असतो संस्कारामध्ये आणि तो कशा प्रकारे आपले सामाजिक विचार तयार करत असतो. तर कृष्णाबाई ह्या त्यांचं लग्न झालेलं आणि त्या विधवा होत्या, बालविधवा आपण म्हणूया. त्या काळी लवकर लग्न करायची प्रथा होती आणि त्या केअरटेकर म्हणून, नर्स म्हणून गिरीश कर्नाड यांच्या वडिलांकडे त्यांच्या ज्या पहिल्या धर्मपत्नी होत्या ते बेडरिडन असल्यामुळे त्यांची काळजी ते घेत असत. आणि ते बेडरिडन असतानाच त्यावेळी हिंदू पुरुषांना देखील दोन लग्न करण्याची परवानगी होती, बायोगॅमी त्यावेळी होती. तर त्यांचं लग्न तिकडे जे काय एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये द्यावी त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर गिरीश कर्नाड आणि त्यांचे भाऊ वगैरे हे कृष्णाबाई यांच्या मोठी जन्माला आले. पण त्यावेळी हे फार मोठं धाडसी पाऊल होतं की एखादा विधवेबरोबर लग्न करणं आणि नंतर मग त्याच्यातनं संसार आणि संसार जाईल. माथेरानमध्ये जसं मी सांगितलं जन्म, नंतर पुढे धारवाड शिरशी या भागामध्ये त्यांच्या वडिलांची अर्थात तिथे पोस्टिंग झाली. म्हणजे त्यांचं पुढचं जे बालपण आहे ते मुख्यत्वे शिरशी या गावात, कर्नाटक मधल्या शिरशी या गावात झालं. आणि शिरशीमध्ये असताना त्यावेळी फिरती ज्याला आपण म्हणतो फिरतं नाट्य, ज्याला म्हणतं एका गावातनं दुसऱ्या गावात जाणं वगैरे, हे रंगमंच नव्हे फिरतं नाट्य मंडळी.
0: अच्छा,
1: नाट्य मंडळी एका गावात जायची, नंतर मग दुसऱ्या तालुक्यातल्या दुसऱ्या गावात, तिसऱ्या तालुक्यात, असं करत करत करत ते एक नाटक मंडळी असायची आणि ती शिर्शी गावात ही आली होती आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर फार होता ही फिरती नाटक मंडळी. आणि कर्नाटकात मुख्यत्व जर आपल्याला डॉक्टर शिवराम कारंत हे नाव माहीत असेल, ज्यांचं साहित्यालाच नव्हे तर यक्षगान या आर्ट फॉर्मला एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर यक्षगान मुळात कर्नाटकातला हा फोक आर्ट फॉर्म आहे, ज्याच्यातनं विविध पौराणिक कथेतनं सामाजिक संदेश देऊन तो पुढे नाट्य प्रकार म्हणजे फार प्रचलित होता. त्या यक्षगानाचा त्यांच्यावरती फार मोठा परिणाम होता, यक्षगान या नाट्य प्रकाराचा आहे. म्हणून ते धारवाडमध्ये असताना, शिर्शीमध्ये असताना अनेक अशा यक्षगानांचे जिथे प्रयोग होत असत तिथे जात आणि ते बघत होते की कशा प्रकारे हा आर्ट फॉर्म आहे. नंतर त्यांचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या काळातलं. म्हणजे लक्षात घ्या, आर्ट कडे एखादा व्यक्ती जेव्हा त्याचा, जेव्हा आपण म्हणतो की आर्ट या फॉर्मकडे त्याचा फार झुकाव आहे किंवा आर्ट फॉर्म हा त्याला फार आवडतो, पण आर्टमध्येही मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स घेऊन त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं. पुढे जाऊन त्यांना रोड स्कॉलरशिप मिळाली. आजच्या काळात रोड स्कॉलरशिप अनेकांना ठाऊक असेल, पण त्यावेळी रोड स्कॉलरशिप मिळणं, ब्रिटन मधनं एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधनं रोड स्कॉलरशिप मिळणं, म्हणजे रोड स्कॉलरशिप मिळून त्यावेळी डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या लंडनला जाण्यासाठी. तर गमतीचा भाग असा आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मला फक्त तुला पाठवायचे पैसे आहेत, परत बोलवायचे पैसे नाही, तर तू विचारपूर्वक जा. तर कारण डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या, शिपनी पाठवावं लागायचं, पण तरी ते त्यावेळी गेले आणि तिथे जाऊन पण त्यांनी त्यांचा जो मेन पिंड कल होता तो नाट्य, ज्याला आपण म्हणतो कलेचा, त्यामुळे ते करत असताना देखील तिकडच्याही इंटरनॅशनल अनेक ट्रुप्स बरोबर ते जवळून कनेक्टेड होते आणि त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती फार होता. पण ज्याला आपण एखादं म्हणतो की आवड, मातृभाषेची आवड आणि मातृभाषेसाठी काहीतरी करण्याची एक नेहमी जी धडपड असते ती त्यांच्यात नेहमी होती आणि त्यांना असं नेहमी वाटत असं की आपण आपल्या भाषेमध्ये देखील काहीतरी असं केलं पाहिजे, कन्नड मराठी या भाषेमध्ये देखील काही झालं पाहिजे. तर असं त्यांचा एक ओव्हरऑल हा एक भाग आहे आयुष्याचा. एका म्हणजे याला आपण म्हणूया की एखाद्या सामाजिक परिस्थितीतनं जेव्हा मुलं जन्माला येतात, एखाद्या विशिष्ट सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत, तेव्हा त्यांच्यावर एक वेगळा प्रभाव असतो आणि तो समजून घेणं समाजाला फार गरजेचं आहे. कारण जसा जसा तो व्यक्ती नंतर पुढे घडत जातो त्याच्यावर तोच प्रभाव ज्याचं बीज आहे त्याचं असतं आणि म्हणून आपल्याला ती व्यक्ती समजताना हे समजून घेणं फार गरजेचं आहे की ती व्यक्ती का त्याचे विचार तसे आहे.
0: पण वडील एवढे प्रतिथयश डॉक्टर असताना मुलगा सहज डॉक्टर होऊ शकला असता, पण डॉक्टर कडे म्हणजे ते वळले का तेही विचारायचं आहे. आणि मग कलाशाखेकडे कसे काय वळले?
1: नाही, त्यांचा जसं म्हटलं की त्यांचा जो प्रवास होता तो जास्त करून कलेच्या संदर्भातलाच होता आणि मुक्त विचारसरणी, तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल त्यांचे वडील किंवा कुटुंबही मुक्त विचारसरणीचं होतं, कोणतेही विचार लादू नयेत कुणावर, अशा त्यांच्या ओव्हरऑल ज्यावर लक्षात आलं असेल. तर त्यांचा तो कल होताच, पण एखाद्या मुलाने आपलं शिकावं चांगलं म्हणून यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि मी जसं सांगितलं स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये त्यावेळी गुणवत्ता मिळून रोड स्कॉलरशिप मिळवणं हे त्यातलाच एक भाग होता की त्यांना एवढी मोठी रोड स्कॉलरशिप मिळवली म्हणजे त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती. आता लोकांचा अनेक वेळा गैरसमज असा आहे की कलात्मक क्षेत्रात असणारे लोक हे फार जास्त गणिताकडे नसतात किंवा गणित कच्चं असतं, तर हा फार चुकीचा समज आहे असं मला वाटतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की ज्याचं कलेवरती प्रेम आहे त्याला गणित हा विषय आवडलाच पाहिजे. आणि गणित इज द ओनली सायन्स विच इज प्रॅक्टिकल सायन्स, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात तुम्हाला एकदम लॉजिकली त्याचे कन्क्लुजन्स येतात आणि त्यामुळे गणिताचं आणि कलेचं जे संगम आहे त्याच्यातनं जे विचारसरणी करणारे माणसं असतात ते अचूक, फार त्यांचे लक्ष अचूक असतात असं आहे.
0: आपण आता त्यांच्या चित्रपटांकडे वळूया. त्यांनी कन्नड चित्रपटाची निर्मिती केली आणि हिंदी चित्रपटांची निर्मिती केली, तर त्याविषयी थोडस तुम्ही सांगावं.
1: कन्नड चित्रपटांकडे वळण्याआधी असं म्हणेन की जसं विजय तेंडुलकरांचं स्थान आहे मराठी रंगभूमीवरच, अलेक पदमसीचं स्थान आहे इंग्रजी रंगभूमीवरच, बादल सरकार यांचं स्थान आहे बंगाली रंगभूमीवरच, त्याच पथडीचं किंवा त्याच एका लेवलचं स्थान आहे गिरीश कर्नाड यांचं कन्नड रंगभूमीवरती. तुगलक नागमंडळ तुगलक ह्या ज्या त्यांच्या कलाकृती जर आपण पाहिल्या तर त्या खरखर फार काळाच्या पुढच्या होत्या कलाकृती, आणि ते त्यावेळीच्या कन्नड थिएटरसाठी फार कॉन्टेम्पररी अगदी मॉडर्न होतं, त्यामुळे त्यांना कन्नड थिएटर रिव्हायवलमध्ये एक त्यांचा फार मोठा भाग आहे. चित्रपटाकडे येण्याच्या पूर्वी चित्रपटाकडे चित्रपटामध्ये अनेकांना तर त्यांचे चित्रपट पाहिलेलीही लोक असतील, पण चित्रपटाच्या आधी जो ज्याला आपण पायाभरणी म्हणतो एखाद्या कलात्मकतेची, तर त्यांच्यावर थिएटरची पायाभरणी फार अचूक होती आणि त्यांनी जग बघितलेलं थिएटरमध्ये काम सुरू करताना, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं थिएटर कुठच्या लेवलला आहे, आपलं भारतीय थिएटर कुठच्या लेवलला आहे आणि आपलं मूळ भाषेमधलं थिएटर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं न्यावं याचे त्यांच्याकडे फार चांगली पद्धत होती, आणि त्यामुळे तुगलक हा जरी विषय त्यांनी कन्नड भाषेमध्ये मांडला तरी तो इंटरनॅशनली फार लोकांना आवडला, कारण त्याच्यातला जो गाभा होता मूळ गाभा होता तो अपिलिंग होता, फार अपिलिंग होता. म्हणजे जर आज तुम्हाला वाचता आलं तर तुगलक विषयी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.
0: तुगलक तसंच तुम्ही उल्लेख केला तुगलकचा, पण नागमंडळ आणि ययाती तर आहे, शिवाय हे तुगलक नाटकाबरोबरच नागमंडळ आणि हयवदन हे नाटक फार त्यांची लक्षात राहण्यासारखी आहे.
1: ही सगळी बघा, हे सगळ्या नाटकाचा गाभा कुठेतरी इतिहासाशी जोडलेला आहे, पण इतिहासामध्ये नुसतं रमून न जाता त्याच्यातनं एक कोणता तरी विचार पुढे आणून एक बोध देऊन त्याला एका मॉडर्न पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे थिएटरमधलं. त्याच्यातलं कुठचंही प्ले उचलून बघा, या चारी जे तुम्ही आज नाटकांचा उल्लेख केला आहे, वदन असेल नागमंडळ असेल, तर प्रत्येकामध्ये म्हणजे एका बाजूला जे पारंपरिक आपली कथा आहे त्याचा गाभा घेऊन एका मॉडर्न पद्धतीने म्हणजे एका नवीन पद्धतीने त्याला लोकांसमोर आणणं आणि त्यातनं एखादा विचार पुढे नेणं हा एक म्हणजे तिन्हीचं जे संगम आहे हे त्यांना जपलं. तुम्ही चित्रपटांचा उल्लेख केला तर चित्रपटांकडे थोडस मी येतो. फारच कमी लोकांना असं म्हणजे माहिती आहे की 83 साली मला वाटतं त्यांचा दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला. शेखर सुमन लेखा, अनुराधा पटेल, अमजद खान, शंकर नाग यांच्यासारख्या दर्जेदार लोकांची त्याच्यात भूमिका होती. उत्सव त्या चित्रपटाचं नाव, तर उत्सव सारखा एक दर्जेदार चित्रपट म्हणजे संगीत मृच्छकटिक या नाटकाच्या आधारावरती केलेला चित्रपट म्हणजे उत्सव. म्हणजे बघा तिथे पण त्यांनी ज्याला आपण म्हणतो वत्से ज्ञान कामशास्त्र ज्याच्यामध्ये उल्लेख आहे, फार रंजक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ऋषी वत्सगान यांची भूमिका अमजद खान यांनी केलेली आणि त्या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका चोराची ती शंकर नाग यांनी केलेली आहे, आणि त्याच्यात इतर अनेक चांगले कलाकार त्या चित्रपटात आहेत जे पुढे जाऊन नावाजलेले कलाकार झाले, जसे अनुराधा पटेल होत्या. त्या घटनेशी संबंधित एक मजेदार किस्सा असा आहे की गिरीश कर्नाड यांची पहिली चॉईस जी भूमिका रेखा यांनी केली त्या भूमिकेसाठी गिरीश कर्नाड यांची दिग्दर्शक म्हणून पहिली चॉईस तुम्हाला काय वाटतं कोणती अभिनेत्री असेल?
0: अर्थात रेखा.
1: आणि समजा जर तुम्ही फार जवळून थिएटर वगैरे पाहिलेलं असेल तर तुम्हाला अजून एक क्लू देतो, ती अभिनेत्री मराठी अभिनेत्री पुढे जाऊन ती फार नावाजलेली अभिनेत्री झाली, तर त्यांनीच तो एक किस्सा त्यांच्या बायोग्राफिकल ह्याच्यात सांगितलेला की त्या चित्रपटासाठी उत्सव चित्रपटासाठी जे भूमिका रेखांनी केली त्या भूमिकेसाठी त्यांची पहिली चॉईस होती अश्विनी भावे.
0: अरे वा. अच्छा.
1: आणि अश्विनी भावे हे त्यावेळी जस्ट रंगभूमीवर जस्ट जवळपास 20 वर्ष वय असेल त्यांचं, तर त्या होत्या. तर त्यांची पहिली चॉईस त्या होत्या. पण रेखाला नंतर ती भूमिका मिळाली आणि तो चित्रपट आजही तुम्ही बघा, त्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम जर पाहिली, उत्सव जसं त्या चित्रपटाचं नाव आहे, मन क्यू बहका रे बहका हे सुरेश वाडकर यांचं गाजलेलं आणि लता दिने यांचं गाजलेलं गाणं आहे त्या चित्रपटात. नंतर तो संपूर्ण चित्रपट जर तुम्ही पाहिला तर संगीत, अभिनय आणि कला म्हणजे ज्याला आर्ट डिरेक्शन आपण म्हणतो, कला दिग्दर्शन, नाटकाच्या भाषेत नैपथ्य, एवढं सुंदर त्यावेळी त्या चित्रपटाला दिलेलं आहे. आणि शशी कपूर यांच्या निर्मितीमध्ये तो चित्रपट तयार झाला. म्हणजे किती दिग्गज अभिनेते, किती दिग्गज कलाकार त्या चित्रपटाबरोबर होते आणि तो चित्रपट गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला. म्हणजे याच्यावरनं त्यांचं तुम्ही चित्रपटातलं एक मी छोटस योगदान सांगितलं की त्यांनी कसं नाटकातनं सिनेमाला वळले आणि सिनेमामध्ये कुठच्या लेवलचा दर्जेदार सिनेमा त्यांनी दिला, जो लोकांना सर्वसामान्यांनाही आवडेल, तो एक कलात्मक व्यक्तीलाही आवडेल आणि त्याच्यातनं एक वेगळा मेसेज जाईल असं.
0: नक्कीच. खरंच या अभिरुची संपन्न नायकाविषयी आपण नक्कीच अधिक जाणून घेऊया. प्रेक्षको, आज आपण गिरीश कर्नाड विशेष व्यक्तिमत्वावर जाणून घेतोय. त्यांच्याबद्दल सगळी माहिती डॉ राहुल भांडारकर सर यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

प्रेक्षक हो विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण गिरीश कर्नाड या थोर व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून.

0: सर अर्थातच आता चित्रपटांविषयी बोलतोच आहोत तर मंथनचा उल्लेख नक्कीच व्हायला हवा, तर मंथन विषयी थोडस सांगावं.
1: मंथन ज्यांनी पाहिलं नसेल तर आता पुन्हा तो 4K मध्ये एका संस्थेनी, फिल्म अर्काइव्ह संस्थेनी पुन्हा तो 4K मध्ये रिलीज केलेला आहे. आणि आता जिथे आपण कान सिनेमा फिल्म फेस्टिवल झालं तिथेही त्याचं प्रदर्शन झालं. अतिशय महत्वाच्या विषयावर म्हणजे भारतातील उद्योजक क्षेत्रातल्या आणि सहकार क्षेत्रातल्या एका फार महत्वाच्या घडामोडीवर तो चित्रपट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे गुजरातमधल्या खेडागावातनं स्त्रियांनी एकत्रित येऊन सहकार चळवळ उभी करून आज तो जगभरातला एक प्रसिद्ध ब्रँड आणि भारताला अग्रगण्य स्थान दूध उत्पादनामध्ये करून देणारा ब्रँड अशी ज्याची ओळख आहे, अशा पार्श्वभूमी असणारा कथेचा चित्रपट म्हणजे मंथन. त्याच्यात अर्थातच नसरुद्दीन शाह, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची महत्वाची भूमिका होती. श्याम बेनेगल यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आणि म्हणजे जे ज्याच्यावर आधारित गिरीश कर्नाड यांची भूमिका होती ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन, म्हणजे ज्या व्हाईट रेव्होल्युशन ज्याला म्हणतात मिल्क रेव्होल्युशनचे जनक हे वर्गीस कुरियन हे त्यावेळी त्या संस्थेचे फार मुख्य घटक होते आणि त्यांच्याशी मेळ खाणारी ती व्यक्तिरेखा होती. तर त्याच्यावरती तो चित्रपट बनलेला. आनंद याच्यामध्ये असून गमतीदार किंवा आनंदाचा भाग असा की आज आपण क्राऊड फंडिंग म्हणतो. क्राऊड फंडिंग म्हणजे त्याच्यातनं प्रेक्षकांकडनं पैसे घेऊन तो सिनेमा तयार होतो. मंथनच्या बाबतीत असं आहे की त्या सहकार चळवळीशी निगडीत असणाऱ्या सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या कमाईतला 1 रुपया देऊन सगळ्यांनी तो चित्रपट निर्मिती केलेला. आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं प्रोड्युसर गुजरात मार्केटिंग, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन ज्याला कोऑपरेटिव्ह, त्या कोऑपरेटिव्हचं नाव येतं कारण प्रत्येकाने घरातनं 1 रुपया देऊन त्या सिनेमाची निर्मिती केली की जेणेकरून येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळावा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात हुबेहू डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ते जगलेले आहेत. म्हणजे त्यांना येणारा जे चॅलेंजेस त्यावेळी आल्या, खेड्यासारख्या गावात त्या काळी जाणं, एखाद्या मूळ गुजरात मध्ये जन्माला येऊन नसून सुद्धा बाहेरून येऊन एखादी व्यक्ती, वर्गीस कुरियन हे केरळातले होते आणि ते तिथे पोस्टेड होते, तर तिकडे जाऊन त्यांच्याशी संवाद करून कशा प्रकारे त्यांनी ज्या म्हणका एका ट्रेडिशनल सेटअप मधनं येत आहेत, एक पारंपरिक याच्यातनं येत आहेत, त्यांना त्यांनी मिल्क रेव्होल्युशन मध्ये कसं जोडून घेतलं आणि हा एक इतिहास रचला. तर गिरीश कर्नाड हे हुबेहू ती भूमिका जगले आणि मला वाटतं त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही त्या व्यक्तिरेखेला एवढा न्याय देऊ शकलं नसतं. कारण त्यांचं वाचनही प्रचंड अफाट होतं. एखादी व्यक्तिरेखा करताना त्याचा ज्याला आपण म्हणतो गृहपाठ, आता गृहपाठ हा फार कमी झालेला आहे. गृहपाठ विद्यार्थीच कमी करतात तर आपण कलाकारांकडनं काय अपेक्षा करणार, कारण त्यांचं वेळेची मर्यादा हे सगळ्या आता गोष्टी आहेत. पण एखाद्या व्यक्तिरेखा करताना गिरीश कर्नाड त्या व्यक्तिरेखेच्या बरोबरचा संवाद, त्या व्यक्तिरेखेची वेशभूषा, त्या व्यक्तीशी असणारे हावभाव, मुख्य म्हणजे त्या व्यक्तीनं जसं आपण नेहमी म्हणतो की नटाचे जो अभिनय आहे हा त्याच्या डोळ्यातनं सादर होतो, तर मंथनला जर तुम्ही जवळून फ्रेम मध्ये पाहिलं तर काही वेळेला तुम्ही त्यावेळी जर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं जर चित्र पाहिले असतील, फोटोज पाहिले असतील, तर तुम्हाला वाटतील की तेच तिथे उभे आहेत. एवढं संवाद कौशल्य त्या अभिनयातनं त्यांनी मांडलेलं आहे. विशेष हे सांगण्यासारखं काय आहे, कारण संवाद कौशल्य हे कुठेतरी हरपत चाललेलं आहे आताच्या काळातनं, की प्रत्येक जे संवाद आहे ते एकाच पद्धतीने येत आहेत, एकाच रसातनं ते येत आहेत असं वाटतंय. म्हणजे तेजतेजपणा कुठेतरी येतो, विनोदाचाही तेजतेजपणा येत चाललेला आहे असं वाटायला लागलेलं आहे.
0: आणि दर्जा राहिला
1: नाही, पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, ती भूमिका करताना त्यांनी ती अख्खी मुवमेंट वाचून काढलेली आणि ते दिग्दर्शकाला नेहमी विचारत असत की ही भूमिका आहे माझ्या जागी जर ते उभी असते तर कशी रिएक्शन आली असती कसं, कारण तेव्हा जे तुम्ही मॅच करतात तेव्हाच तो अभिनय तेवढा एकदम प्रगल्भपणे समोर येतो लोकांच्या. त्यामुळे मंथना एक लँडमार्क सिनेमा त्यांच्या आयुष्यातला आहे. अजून एक लँडमार्क सिनेमा ज्याच्यामध्ये निशांत नावाचा सिनेमा श्याम बेनेगल बरोबर त्यांनी केला, ज्याच्यामध्ये एक शाळकरी मास्तर म्हणजे त्या काळातली सामाजिक परिस्थितीचं वर्णन करणार, दख्खनी भाषेत हा चित्रपट आहे, त्याच्यात ते संवाद दख्खनी भाषेत आहे. दख्खनी म्हणजे जी हैदराबाद आणि आपला जो आंध्र प्रदेश त्यावेळीचा अंडेवाडीर आंध्र प्रदेश म्हणूया आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातला एक भाग असं जोडून तो दख्खनी प्रांत होता. त्या दख्खनी प्रांताची भाषा त्या चित्रपटात केलेली आहे आणि गिरीश कर्नाड यांनी एका शाळेतल्या मास्तराची भूमिका केलेली आहे. शबाना आझमी हे त्यांच्या धर्मपत्नी दाखवलेल्या आहेत आणि त्या धर्मपत्नीला जेव्हा तो मास्तर त्या गावात ट्रान्सफर घेऊन येतो, बदली घेऊन येतो बदलीचं शिक्षक म्हणून, तेव्हा तिचं अपहरण होतं त्या गावातल्या बलाढ्य एका परिवाराकडून. अमरेश पुरी यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केलेली, अनंत नाग यांनी त्याच्याबरोबर सहखलनायक, नजरुद्दीन शाह यांनी सहखलनायक आणि डॉक्टर मोहन नागाशे अशी एक बलाढ्य म्हणजे एक कास्ट त्याच्यावर. आणि डॉक्टर सत्यदेव दुबे म्हणजे आज मला कोणालाही कोणत्याही नाटकामधला किंवा सिनेमामधला व्यक्ती असा नसेल ज्याला डॉक्टर सत्यदेव दुबे हे माहीत नसेल. डॉक्टर सत्यदेव दुबे यांनी त्याच्यामध्ये एका पुजाऱ्याची भूमिका केलेली. तर असा हा सिनेमा आणि त्याच्यामध्ये तो क्लायमॅक्सला जेव्हा तो सिनेमा येतो तेव्हा एखादा शाळेतला मास्तर हा त्याच्यावर घडलेल्या घटनेचं प्रतिक्रिया कशी देऊ शकतो याचा अभ्यास करायचा असेल समाज व्यवस्थेचा तर निशांत हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. आणि त्याच्यातला जो क्लायमॅक्स आहे म्हणजे जो अंतिम सीन आहे की ज्याच्यामध्ये पालखी जात असते देवळाची आणि ते पालखी गिरीश कर्नाड यांच्या खांद्यावर असते, ती पालखी दुसऱ्याच्या खांद्यावर देतात आणि त्यावेळी ते रागाने त्या खलनायकाचा वध करतात आणि सगळी जी जनता आहे ती पण आक्रोशात येते आणि जेवढे त्या परिवारातले असतात त्यांचा तिथे एक एक करून वध होतो. म्हणजे एका शाळकरी शालेय मास्तराला जो सुशिक्षित ह्याच्यातनं आलेला आहे त्याच्यावरती झालेल्या अन्यायाचा प्रतिकार कसा असतो याचा कुठेही बाऊ न करता, कुठेही आक्रमक पद्धतीने कोणतंही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन न करता फार सटल पद्धतीने सॉफ्ट पद्धतीने श्याम बेनेगल यांनी पुढे आणलं आणि त्याला न्याय देण्याचं काम हे गिरीश कर्नाड यांनी त्या चित्रपटात केलं. तर निशांत हा एक त्यांचा फार सुंदर सिनेमा आहे. म्हणजे गिरीश कर्नाड आज जर तुम्ही म्हटलं तर एकता टायगर मधला शेणाई म्हणून जे त्यांची व्यक्तिरेखा आहे स्पाय मधली ती जास्तीत जास्त आत्ताच्या मुलांना आठवत असेल, किंवा एक पिढी मागे गेलं तर सपने चित्रपटात काजोल यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली तर काही लोकांना ती आठवत असेल, किंवा नागेश कुकनूर यांचा इकबाल जो सिनेमा ज्याच्याने श्रेयस सलपत यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केलं आणि तो फार गाजला, त्या चित्रपटामध्ये एका क्रिकेट कोचची केलेली त्यांनी भूमिका ही जास्तीत जास्त लोकांना म्हणजे परिचित आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना एकता टायगर मधली जी भूमिका आहे ती जास्त परिचित असेल, पण ह्या दोन तीन सिनेमाच्या पलीकडे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांचा जे तो अभिनय प्रवास आहे हा पाहायचा असेल तर तुम्ही ह्या सिनेमांना पाहिलं पाहिजे. आणि ह्याच्यातनच मला वाटतं ते ज्या सामाजिक कार्याकडे पुढे वळले किंवा ज्या इच्छाशक्तीने ते पुढे कार्य करू लागले समाजासाठी खास करून पर्यावरणासाठी हे याचाच परिणाम असतो. बघा आपण ज्या पद्धतीच्या वातावरणात वावरतो ना तिकडनंच आपल्याला प्रेरणा मिळत जाते.
0: नक्कीच. आणि खरं तर मला आश्चर्य असं वाटतं त्यांच्याबद्दल की घरात काहीच कला साहित्य संस्कृतीचं काहीच त्याच्यामागे वारसा हक्काने काही त्यांना मिळालं नाहीये, हे उपजतच गुण कुठून आले? आणि तर त्या काळात तर आपल्या फिल्म इन्स्टिट्यूट किंवा आपल्या युनिव्हर्सिटी सारखं काही अशी अभिनय शिकण्याची अशी काही अशी कुठली शिक्षण संस्था नव्हती, तरी सुद्धा ते एक एक करत गेले प्रोजेक्ट आणि त्यातून ते शिकत गेले आणि असं त्यांनी आज म्हणजे त्यांचे धडे एवढे आज सगळे अभिनयाचे आता सगळी तरुण मुलं सगळे कलाकार गिरवतात, तर त्यांनी हा संस्कार अभिनयाचा कुठून घेतला किंवा अभिनयावर त्यांनी कसं काम केलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
1: मी जसं म्हटलं की आता काय झालेलं आहे, मी फार मोठा काही म्हणजे विचारवंत किंवा हे नाही, मी फक्त अभ्यासक आहे आणि मी फार जवळून त्यांना म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो तर माझ्यासाठी प्रेरणा कोण होतं, ते गिरीश कर्नाड होते. सारस्वत कुटुंबामध्ये असं प्रेरणादायी म्हणजे चित्रपटात जाणारा किंवा कलाक्षेत्रात जाणारा असं प्रेरणा फार कमी असतात, कारण डॉक्टर इंजिनियर
0: किंवा
1: उद्योजक असा कल असतो. तर म्हणजे एक छोटासा तुमच्या परमिशननी सांगतो तो किस्सा की आम्ही जेव्हा बालपणी होतो आणि आम्ही असं विचार करत होतो की आपल्याकडे कोण आयडलच नाही आहे आपल्या समाजात असा आयडल कोण की ज्याला कलाक्षेत्रात, तर मग वडील म्हणायचे की काही करायचं असेल ना तर गिरीश कर्नाडांसारखं करा, की प्राध्यापकी आहेत चांगले, हा चांगलं म्हणजे शिक्षण घेऊन कलेचीही सेवा करतायत, समाजाचीही करतायत आणि स्वतःचं कुटुंबही फार चांगल्या पद्धतीने चालवत आहे. कारण एक हे असं की आपण कलाक्षेत्रात असताना लोकांचं एक म्हणणं असं किंवा संसाराला तुम्ही तुळशी पत्र द्या, तुमच्या संसाराकडे लक्ष नसेल त्या एखाद्या व्यक्ती असं नाही. तर त्यांची धर्मपत्नी जी आहे, आजची दोन मुलं आहेत, रघु कर्नाड त्यांचा मुलगा तोही आज चांगल्या याच्यावर आहे, एक मुलगा एक मुलगी असं त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. आणि त्यांनी फार मी हे का सांगतोय कारण एक समज असतो माणसाचा की कलाक्षेत्र किंवा समाजक्षेत्रासाठी वाहून घेणाऱ्या लोकांचा संसार असं म्हणजे, पण तसं नाही. कुठच्या गोष्टीचं कसं बॅलन्स ठेवायचं पहा त्यांनी, ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणू, व्यावसायिक सिनेमा चित्रपट म्हणू, त्या व्यावसायिक चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची कलासाधना देखील जोपासलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचं लेखन असेल आणि महत्वाचं म्हणजे त्यांची जी मातृभाषा किंवा त्यांची जी मूळ भाषा ज्याच्यात त्यांना व्यक्त व्हायचं होतं, कन्नड असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, या सर्व भाषांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आज असं असतं की इफ आय हॅव टू ग्रो इन इंग्लिश असं एक म्हणणं आहे की मला इंग्लिश ऑडियन्सची फार गरज लागते, पण तसं नाही. त्यांनी ते दाखवून दिलं त्यांच्या कलाकृतीतनं की तुमची कलाकृती जर दर्जेदार असेल ना तर तुमचं जग तुम्हाला पाहिजे, तुमची कलाकृती दर्जेदार असली पाहिजे आणि त्यासाठी ते श्रम घेत असं. तर त्यांची जडणघडण जसं मी सांगितलं, यक्षगान होतं, नाटक मंडळी जी गावागावातनं फिरायची ह्याचे संस्कार होते, म्हणजे थेट संस्कार जरी असं म्हणजे घरात अभिनयाची परंपरा नसेल तरी अशा संस्कारात फार हे असतात. आणि मुळातच जसं मी म्हटलं की अभ्यासू वृत्ती, त्यामुळे ते प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा येती हे नाटक त्यांचं जे आहे ते त्या नाटकावरती हिंदी अनुवाद डॉक्टर सत्यदेव दुबेंनी केला, तर महाभारत असा आणि त्याच्यामध्ये अमरीश पुरी यांची भूमिका होती. म्हणजे अमरीश पुरी हे देखील नाट्य चळवळीतनंच आलेले आहेत, आविष्कार नाट्य चळवळीचा ते भाग होते ते आलेले आहेत, तर अमरीश पुरीने त्याच्यात महत्वाची भूमिका केलेली. म्हणजे त्याचं जे अॅडॅप्टेशन आहे तिचं कन्नड ते हिंदीमध्ये महाभारत वरती ते सत्यदेव दुबेंनी केलं आणि त्याच्यात मुख्य भूमिका अमरीश पुरी करतात. म्हणजे किती दर्जाचे कलावंत त्या एका कलाकृतीमध्ये होते, किती जोडले गेले. आणि तुम्ही या सगळ्या नटांचा प्रवास पहा, यांची जी संवाद कौशल्य आहे, यांच्याकडे जो शब्दांचं आपण म्हणूया महासागर आहे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये नाट्य त्यातनं समोर येताना एक महासागर समोर येतो की ते आज संगीत पृच्छघटिक हे ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ते संवाद ऐकून सुद्धा वाटत असेल की आपण किती कोणत्या वातावरणात आज मंत्रमुग्ध झालेलो आहोत.
0: आणि ते वातावरण वेगळंच असं होऊन जातं
1: नाही का. हो, तर ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, पुढे जाऊन त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, पद्मश्री पद्मभूषण ही मिळालं. पण स्वतःचं जे त्यांचं जे समाजाप्रती जे एक कर्तव्य आहे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळीमध्ये ते अग्रेसर होते. सहभाग नुसता घेतला नाही तर त्याच्यासाठी ते वारंवार जे माध्यम मिळेल त्याच्यातनं ते व्यक्त होत होते. त्यांनी काही ठिकाणी त्यांचे स्तंभलेख लिहिलेले आहेत की का पर्यावरणावरती पर्यावरणाची का हानी होऊ नये. आणि अनेक ठिकाणी म्हणजे डंकन्स रेझोल्युशन ज्याला म्हणतो, डंकन्स रेझोल्युशन हे कोणाला कळत पण नव्हतं आणि त्याच्यात त्यांनी कन्नड अनुवाद त्याचा केलेला.

0: त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यू ओन रेडिओ. आणि आज आपण गिरीश कर्नाड या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर, आता अर्थातच आपण मालगुडी डेज या माइलस्टोन जे निर्मिती झाली त्याच्याकडे वळूया, कारण मालगुडी डेज पाहत पाहतच आपण सगळे मोठे झालो आणि आज तरुण हे म्हणजे लहान मुलांची पिढी सुद्धा मालगुडी डेज आवर्जून पाहते आणि ते एक आर्काइवल झालेला आहे तो सगळा प्रोजेक्ट,
1: लेजेंडरी क्लासिक.
0: येस, तर त्याविषयी थोडस सांगा.
1: सगळ्यांनाच माहिती असेल आर के नारायण यांच्या त्या कादंबरीवर तो आधारित ती एक मालिका होती दूरदर्शननी केलेली. त्याच्यात एल वैद्यनाथन यांनी दिलेलं जे संगीत होतं आणि ती जी बॅकग्राऊंड स्कोर होती ती आजही रिंगटोन म्हणून बरेच जणांच्या आपल्याला भ्रमणध्वनीमध्ये दिसते, मोबाईल फोनवर असते. त्याचं दिग्दर्शन हे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक शंकर नाग यांनी केलं आणि गिरीश कर्नाड यांनी त्याच्यात एक महत्वाची मुख्य भूमिका होती, म्हणजे स्वामी जो आहे मास्टर मंजुनाथ यांनी स्वामीची भूमिका त्याच्यामध्ये केलेली. आणि विश्वनाथन या त्याची वडिलांची जी भूमिका होती ती गिरीश कर्नाड यांनी केलेली. रंजक गोष्ट अशी की त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका ज्यांनी केलेली त्या गिरीश कासरवळी, ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासरवळी यांच्या धर्मपत्नी यांनी गिरीश कर्नाड यांच्या स्क्रीनवरती मालगुडी डेज मध्ये त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका केलेली, मिसेस वैद्यनाथन, मिसेस स्वामीनाथन. अशी ती कास्ट, त्याच्यात अनेक कन्नड सिनेमातले आणि थिएटरमधले दिग्गज अभिनेते मालगुडी डेजच्या विविध भागांमध्ये होते. उदाहरणार्थ विष्णुवर्धन, म्हणजे हे सिल्वर स्क्रीनवरचं कन्नड चित्रपटातलं फार मोठं नाव, ते देखील एका भूमिकेमध्ये एका एपिसोडमध्ये त्याच्यात होते. अनंतनाग उदय, असे अनेक दिग्गज अभिनेत्यांनी दूरदर्शनच्या मालिकेमध्ये काम करण्याचा एक बहुमान त्या सिरियलमध्ये आहे. आणि एका छोट्या गावातली, म्हणजे कर्नाटकातल्या एका छोट्या गावातली गोष्ट ही किती रंजकपणे वेगवेगळ्या भागांमधनं ज्याला आपण म्हणू चाइल्ड सायकोलॉजीच्या माध्यमातून उलगडत जाणारा तो प्रवास, हे अतिशय सुंदरपणे एकदम ठामपणे जी त्या भागातनं आले असं आतापर्यंत तरी दुसऱ्या कुठच्या मालिकेला जमलेलं नाहीये. एवढं सुंदर ती मालिका होती आणि आजही ती भूमिका अजरामर आहे. अनेक भागांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्यांची जी वेशभूषा आहे, त्यांचे जे संवाद आहेत किंवा ज्या सेटअपमध्ये ज्याला आपण म्हणू ज्या कलाविश्वामध्ये तो भाग उलगडत जातो, म्हणजे आगुंबे या गावामध्ये त्याची शूटिंग झालेली, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो आगुंबे सारख्या गावामध्ये त्या एका खऱ्याखरच्या म्हणजे वाड्यामध्ये ती शूट झालेली आहे. आणि बरेचशा असं तुम्हाला दिसेल की ज्या ज्या भांडी वस्तू जशा प्रकारचं सेटअप तिकडे होतं तसं आता बघायला नाही मिळत, त्यामुळे त्याची आर्काइवल व्हॅल्यू फार मोठी आहे. त्याच्यात असणारे दाखवले गेलेले संस्कार वेगवेगळे त्या मालिकेतनं हे फार एक वेगळ्या लेवलचं म्हणजे आर्काइवल व्हॅल्यू आहे त्या मालिकेला. गिरीश कर्नाड यांच्या संबंधात त्या मालिकेविषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की त्यांचा जो शिरशी आणि धारवाड इकडचा जो त्यांचा घरातला प्रवास होता ह्याच्यातनं ती व्यक्तिरेखा फारशी आपल्याला साम्य दिसणारी होती आणि त्यामुळे त्यांनी तो इफेक्टिव्हली तो पोर्ट्रेयल ते त्या मालिकेमध्ये केलं. थोडस मागे जाऊया, त्यांनी जेवढे कन्नड चित्रपट दिग्दर्शित केले किंवा ज्याच्यामध्ये पटकथा लेखक म्हणून ते होते त्याच्यातही साहित्याचा भरपूर मोठा वाटा आहे. त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला त्यांनी चित्रपट वंशवृक्ष म्हणून त्या चित्रपटाचं नाव आहे, कन्नडमध्ये केलेला वंशवृक्ष. आर एस बैलप्पा नावाचे फार एक प्रसिद्ध साहित्यकार कन्नडमध्ये होते, त्यांच्या कथेवर आधारित तो चित्रपट होता. त्यानंतर एक अजून एक कन्नडमधला माइलस्टोन म्हणजे ज्याला आपण म्हणू की जसं अंकुर या चित्रपटातनं श्याम बेनेगल यांनी एक पॅरलल सिनेमा सुरू केला भारतामध्ये, ज्याला कमर्शियल सिनेमाच्या वाटेला न जाता एक आर्ट सिनेमा किंवा पॅरलल सिनेमा याला आपण म्हणतो, तसा सिनेमाची मोमेंट अंकुर या चित्रपटासून श्याम बेनेगलनी हिंदीत सुरुवात केली. तशीच गिरीश कर्नाड यांनी संस्कृत

0: संस्कार म्हणून एक चित्रपट दर्शित केला होता. त्या संस्कार यू आर अनंतमूर्ती यांच्या कथेवर तो चित्रपट आधारित होता. आणि त्यावेळी तुम्हाला आवर्जून मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, त्या चित्रपटाला त्यावेळी तिकडच्या सरकारने बॅन आणलेलं, फिल्म सेन्सर बोर्डने त्याच्यावर बॅन ठेवलेलं की हा चित्रपट दाखवू शकत नाही कारण भरपूर जणांच्या सेंटिमेंट्स हर्ट होतील. पण नंतर तो चित्रपट रिलीज केला गेला. तर संस्कार हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे आणि तो सिनेमा देखील फार प्रचलित झाला आणि त्याच्यातनं अधिक असे म्हणजे विचार लोकांसमोर जे समाजाला त्यावेळी नवीन होते, टॅबूच्या विरुद्ध तो सिनेमा होता, ते विचार पटवण्याचं सामर्थ्य त्या सिनेमांनी करून दिलं. आता अनेक जणांना माहीत नसेल, संत साहित्यावर म्हणजे आपली भक्ती मुवमेंट जी आहे महाराष्ट्राची, त्याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मानस देखील गिरीश कर्नाड यांना मिळालेला आहे. त्याच्यावर त्यांनी डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये असणारा कनकदास, संत कनकदास याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मान त्यांना मिळाला. असे सगळे विविध डॉक्युमेंटरीही त्यांनी केल्या, त्याला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्यामुळे जर तुम्ही त्यांचा प्रवास पाहिला तर तो एका विशिष्ट माध्यमाकडे कधीच झुकलेला नव्हता. त्यांनी चित्रपटही केले, नाट्यही केलं, कमर्शियल सिनेमाही केले, पॅरल सिनेमा केला, आर्ट सिनेमा केला, त्यानंतर डॉक्युमेंटरीज केल्या. आणि त्यांची जी आवड होती विज्ञानाकडे पाहण्याची, वैज्ञानिक दृष्टी ज्याला आपण म्हणतो, त्यांनी टर्निंग पॉइंट नावाचं एक मालिका यायची दूरदर्शन, त्याचं निवेदन देखील त्यांनी केलेलं. म्हणजे टर्निंग पॉइंट सारखा विज्ञानावरची आवड निर्माण करणारा एक शो, त्याचं निवेदन एवढ्या अव्वल दर्जाची व्यक्ती करते, म्हणजे त्याच्यावरनंच तुम्ही समजू शकता की तो शो कोणत्या दर्जाचा असेल, किती एक कलात्मक दर्जाचा जो शो असेल, तर एवढी उच्चतम निर्मिती असणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. पटकथा लेखक ते स्वतः होते, त्यानंतर दिग्दर्शन त्यांनी केलं, डॉक्युमेंटरीज म्हणजे माहितीपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. आणि माहितीपटांमध्ये अशा व्यक्तींवरचं माहितीपट की भक्ती संप्रदाय, भक्ती संप्रदायावरचं कॉन्ट्रीब्युशन, तर हा सगळा त्यांचा एक ओव्हरऑल प्रवास वेगवेगळ्या क्षेत्रामधला झाला. आणि त्यांनी मला वाटतं आज जर आपण पाहिलं त्यांचं एक कोंकणीमध्ये भाषण देखील आहे. अनेक जण मी जिथे गिरीश कर्नाडांवर बोलायला जातो तिथे अनेक जण मला विचारतात की ते या विचारधारेचे होते का, त्या विचारधारेचे होते का. तर एक कोंकणीमध्ये त्यांचं एक गाजलेलं भाषण आहे आणि ते त्यांनी एका मठाच्या आतमध्ये म्हणजे मठाच्या कार्यक्रमात केलेलं आहे. तर ते त्यावेळीचे सांगतात की मी ह्याच्याकडे एका सांस्कृतिक
1: ठेवा म्हणून पाहतो,
0: सांस्कृतिक ठेवा म्हणून या सगळ्या गोष्टींकडनं पाहतो. त्याच्यात त्यांनी एक सुंदर उल्लेख केलेला आहे की कर्नाड हे आडनाव त्यांना कुठून मिळालं, त्याचा त्यांनी अभ्यास सांगितलेला आहे की कर्नाड नावाचं कसं एक गाव होतं आणि त्याच्यावरनं कसं त्यांचं आडनाव पडलं, आणि कोंकणी भाषा ही किती गोड भाषा आहे, त्याच्यातले शब्दरचना कशी आहे, त्या संवाद फेक कशी आहे, हे सगळं त्यांनी त्या भाषणात सांगितलं. आजही ते युट्यूब सारख्या माध्यमांवर अवेलेबल आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी लहान असताना या मठामध्ये यायचो, माझे बाबा घेऊन यायचे कधी, पण का कोणास ठाऊक, आता मी इथे जास्त येत नाहीये, पण इकडचा सांस्कृतिक वारसा माझ्या मनात आहे. तर असं गमतीदारपणे त्यांनी सांगितलं की कदाचित माझा देवावरचा विश्वास कमी झाला आहे का माहित नाही, पण इकडचा सांस्कृतिक ठेवा मी कधीच विसरलेलो नाहीये. तर मला वाटतं गिरीश कर्नाड यांच्यासारख्या ज्या व्यक्ती असतात त्या प्रवाहाच्या विरुद्ध नेहमीच असतात आणि त्यांना कुठच्याही एका साचेबद्ध पद्धतीमध्ये एका साचेबद्ध विचारांमध्ये बांधणं शक्य नसतं. ते मुक्त विचारांचे असतात, त्यामुळे त्यांचे माध्यमही वेगवेगळे असतात, त्यांचे त्यांना जशा प्रकारे व्यक्त व्हायचं असतं तेही वेगळ्या प्रकारचं ते व्यक्त होतात. आणि त्यामुळे त्यांना एका विशिष्ट विचारसरणीमध्ये बांधणं मला तरी असं वाटत नाही की एका विचारसरणीमध्ये बांधणं त्यांना शक्य होईल. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे तर त्यांच्याकडे असलेली कलात्मक दृष्टी, त्यांच्याकडे असणारा वैचारिक वारसा, त्यांच्याकडे असणारी अभ्यासू वृत्ती आणि त्याचं रुपांतर हे समाजाच्या उपयोगासाठी कसं येईल, हे आपल्या कलेतनं समाजाला पटवून देण्याची शक्ती ही ज्या व्यक्तीमध्ये होती ते म्हणजे गिरीश कर्नाड.
2: आता गिरीश कर्नाड तुम्ही फार संक्षिप्तपणे त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे, त्यांनी साहित्य निर्मिती पण बरीचशी करून ठेवलेली आहे, पण आता तरुण पिढीला म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जर गिरीश कर्नाड समजून घ्यायचं असेल तर त्यांच्यावर आधारलेली काही पुस्तकं आहेत. मला वाटतं त्यांचं एक जीवनचरित्र आहे, अडाडता असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर ते म्हणजे काय म्हणजे आपण काय त्याचं कुठे त्याचं पुस्तकं वाचू शकतो?
0: मला वाटतं त्यांनी मनोरमा प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं पुस्तक होतं 2011 साली, आणि त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र आहे ते, पण तो आत्मचरित्रातला एक भाग म्हणजे 2011 साली ते कदाचित प्रकाशित झालं. 2019 साली गिरीश कर्नाडजी आपल्यातनं निघून गेले, तर पुढचा 8 वर्षाचा काळ ही देखील एकदम त्यांचा रंजक आहे, त्यामुळे तो त्याच्यात समाविष्ट झालेला नाहीये. त्यांचा त्यांचा साहित्याचा काळ आणि त्यांचा जो रंगभूमीतला काळ आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये जास्त दृष्टिक्षेप आहे. पण पुढचे 8 वर्ष हे देखील त्यांनी राजकीय अनेक घडामोडींना त्यांनी सामर्थ्यपणे उत्तर दिलेलं आहे. त्यांचे विचार म्हणजे एक त्यांनी जो आपला गोहत्येविरुद्धचा कायदा आहे त्याच्यावरती एक मोठं भाष्य त्यांनी केलेलं आणि त्याच्यावरती त्यांची एक चळवळ, तो त्यांचा विचार आहे, अर्थात तो त्यांचा विचार आहे, मी सगळ्या प्रेक्षकांना पहिलेच सांगू शकतो, तो त्यांचा विचार आहे. एखादी व्यक्ती एखादा विचार घेऊन जेव्हा एका समाजापुढे जाते तो त्याचा वैयक्तिक विचार असतो आणि ते त्याच्या पद्धतीने ते मांडत असत. त्यामुळे आपण कोणाचा पराकुटीचा द्वेषही करू नये. एका विचारसरणीवरनं एका वक्तव्यावरनं कधीही त्या माणसाच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहू नये असं मला वाटतं. आणि हेच मी गिरीश कर्नाडांच्या आयुष्यातनं काय शिकलो, तर आपल्याकडे असणारी दृष्टी ही व्यापक असली पाहिजे. मी वारंवार सांगतो की माझे आवडते 2 चरित्र आहेत आयुष्यातले, व्यक्तिरेखा आहेत की ज्यांच्याकडनं मी फार जवळून काहीतरी शिकलो अलीकडच्या काळातले. एक म्हणजे जॉर्ज फर्नांडिस, दुसरे जॉर्ज आणि दुसरं म्हणजे गिरीश कर्नाड. जर मला राजकारणात जायचं असलं असतं तर माझ्या समोरचं उदाहरण होतं जॉर्ज फर्नांडिस, की कशा प्रकारे आपण राजकारणाकडे जाण्याचं भाग आणि कलात्मक रणाकडे जाण्याचा भाग जो गिरीश कर्नाडांचा, पण दोघांमध्ये असणारा एक समान दुवा म्हणजे 2 दुवे, एक तर दोघेही कर्नाटकातनं होते आणि ज्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती, आणि दोघही अशा विचारसरणीचे होते की मतभेद असू शकतात पण मनभेद कधीच असू नयेत. एखाद्या व्यक्तीचे मतभेद आपल्याला असू शकतात आणि तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानानं दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. मतभेद असणं, मत व्यक्त करणं, मतपरिवर्तनही होऊ शकतात, पण त्याच्यामुळे मनभेद करणं की मी ह्याच्याशी बोलणारच नाही किंवा ह्याच्याविषयी मी एकदम खालच्या पातळीवरच जाऊन बोलीन किंवा ह्याच्याविषयी मला बोलायचंच नाही असं न होता कायम संवाद चालू ठेवणं हे या दोन्ही व्यक्तिरेखांनी समाजाला शिकवलं, किंवा या 2 व्यक्तिरेखांकडनं आजच्या तरुणांनी हे शिकावं,
2: आदर्श ठेवला,
0: हा असा एक आदर्श आपण ठेवू शकतो.
2: नक्कीच, फार सुंदर माहिती गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी तुम्ही सांगितले. डॉक्टर राहुल भांडारकर, तुम्ही आज आचार्य 90 FM मध्ये आलात आणि गिरीश कर्नाड यांच्यावर आपण थोडासा दृष्टिक्षेप एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद प्रेक्षक हो, ही संक्षिप्तपणे आपण डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दलची माहिती आपण इथे सांगितली. त्यांच्या ज्यावेळी त्यांचा जन्मोत्सव असेल, ज्यावेळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही आपण एक विशेष कार्यक्रम करूयात आणि मुख्य त्यांच्या सामाजिक कार्यावरती एक विशेष भाग करूयात अशी मी विनंती करू इच्छितो आचार्य 90 FM ला.
2: नक्कीच,
0: धन्यवाद.
2: तर प्रेक्षक हो, नवीन अशाच व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी डॉक्टर राहुल भांडारकर यांच्यासोबत आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM. यो ओनली.

0: Hello friends, welcome to Acharya 90FM, your own radio. Myself, RJ Tejaswini. We have, thank you Dr. Segment today, so we have invited Dr. Madhura Mali Bakshi ma'am. Ma'am, welcome to Acharya 90FM.
1: Thank you. It is my pleasure to be here.
0: Yes, ma'am. I'll just give us a small brief about Dr. Madhura Mali Bakshi. She is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated service in child health. Born and raised in Thane, Dr. Madhura built her academic foundation at Saraswati Vidyalaya and Kelkar College before pursuing her MBBS at Tena Medical College, Navi Mumbai. She went on to complete her DNB in pediatrics at Central Railway Hospital, Bhiwandi, and further she continued with her clinical skills at renowned institutions such as Wadia Children's Hospital in Mumbai and Krishna Children's Hospital in Hyderabad. Beyond her medical practice, Dr. Madhura is also an award-winning poet. She received the prestigious Silver Medal for Poetry from former President of India, Shri K. R. Narayanan, and this year published her book, Reflections, a collection of introspective and soulful poems. Dr. Madhura is currently a consultant at Prakash Jodh and Care Hospital in Chembur, the Child Clinic in Kurla, and Critic Care Asia Hospital, where she is known for her compassionate approach to both children and parents. She holds a postgraduate diploma in pediatric nutrition and has a strong interest in pediatric behavioral disorders, areas where her insight and empathy bring immense value to families. So we'll know about her 15 years or more than that journey of Dr. Madhura ma'am. So first of all, I would like to know, as you were already into Wadia, the renowned hospitals like Wadia Children Hospital and Krishna Children Hospital, so I'm very much excited to know your Wadia Hospital's journey. How was it like?
1: So thank you first of all for having me here.
0: Yes,
1: so this whole MBBS course is a 4.5 years course along with 1 year internship which we did in Navi Mumbai Municipal Hospital in Vashi.
0: Okay.
1: After that, we have a post-graduation for which I did it in Railway Hospital, Bhiwandi.
0: Mm-hmm.
1: And post that, I was in Hyderabad initially in mm-hmm. Krishna Children's Hospital, which is specialized for newborn care. So I worked in neonatology department for 2 years there. And then for gaining experience, I was at Wadia Children's Hospital.
0: Mm-hmm.
1: And there I was for some time working in pediatric neurology department, mm-hmm. where we handled cases with pediatric epilepsy, mm-hmm. fits, just that.
0: Yeah.
1: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
0: Mm-hmm.
1: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
0: Mm-hmm.
1: So
0: that was Wadia's experience.
1: Yes.
0: आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जेव्हा लहान मुलांचे आजार होतात की लहान मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं फार आपल्याला फार असं खूप कठीण वाटतं. पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते, कारण आपण एकदम आपली मानसिकता बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतं त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात, तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही हँडल
1: हो ओव्हर द इयर्स? ऑफकोर्स, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली, कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड व्हेन शी, मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स, मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो, अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तर तसं तर डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट. इवन नॉट ओनली माय चाइल्ड, पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा, कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात, तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूल शांत होत नाही, घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं, बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं. सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज व्हेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशनसाठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची मग तो सिक बच्चू बघणं हे खूप त्रासदायक असतं. पण डेफिनेटली वी हॅव टू डील विथ इट कारण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एनी पेरेंट इज पेशन्स. कारण वी हॅव टू बी पेशंट की काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक माझे हस्बंड ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढीही मोठी गोष्ट असते. पेरेंट्सना समजवणं मुलाशी बोलणं त्याला काय होतंय ते जाणून घेणं आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे हे झालं तर हे करावं ते करावं त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्व. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतंय हे समजून घेणं कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ठीक आहे ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर्स समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिम्पथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
2: नक्कीच आपण आता पॅरेंट्स बद्दल बोललो पण मोठा टास्क असतो तो मुलांचा कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होत आहे आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे आणि काही गेम्स पण आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्सचं कसं रिलेट करू शकतो. काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी तर काही काही इव्हन क्लिनिकमध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे तर दे मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये तुमचा सेटअप आहे?
1: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाइल्ड फ्रेंडली आहे आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज आणि आय एनकरेज म्हणजे की इव्हन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे युज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ऍज अ गिफ्ट. सो दे विल ऑलवेज एक छोटीशी मुलगी येते आणि ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साईड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं. काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल अॅटमॉस्फिअर अदरवाईज आणि टॉईज असतात खेळ असतात. आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते स्माइलीवाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येल्लो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाईम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो लिया है पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडस प्लेफुल इंटरॅक्टिव आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस अॅटमॉस्फिअर कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांची पेंटिंगचे फोटो मला पाठवतात. माझ्या मुलीने हे ड्रॉईंग केलं ते ड्रॉईंग केलं किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग फॉर द पेशंट पण शेवटी त्यांना माहिती की टुचूक देणार आहे. सो दॅट इज
2: हा त्या टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रन. सो यू गो थ्रू ऑल दिस म्हणजे काय तेव्हा परिस्थिती असते व्हॅक्सिनेशनची आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो कारण वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक व्हॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असेल. सो हाऊ इज इट?
1: सो युजली ती चेन रिएक्शन असते की व्हॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेनमध्ये सुरू होतात आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड हे. सो युजली मी पेरेंट्सना सांगते थोडंसं मोठं मुलं असेल तर त्यांना सांगून आणा की आज व्हॅक्सिन आहे काही नाही चेकअप करतायत म्हणून केलेलं. सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स किंवा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर वन इयर ओल्ड त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही. आपण नेहमी खेळत खेळतच येतात फक्त देईपर्यंत ते थोडंसं जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं युजली एक माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते खुळखुळा वगैरे काहीतरी किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 इयर्सची जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 च्या मध्ये एवढे व्हॅक्सिन्स नसतात. सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय युजली मी चेकअपला येतोय दॅट इज ओके. आणि पाचच्या वरची तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1 to 2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी वॅक्सिनेशनसाठी.
2: अच्छा, आता आपली जी डिग्री आहे 5.5 इयर्स व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्रीमधनं मिळतं, पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वेन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युअली गोईंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केला आहे आतापर्यंत?
1: सो दुसरं एक मी मगाशी वॅक्सिनेशन बद्दल बोलत होते ते एक पॉईंट मला आठवलं की माझ्याकडे स्टिकर्स आहेत वॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत, ऍपल्स आहेत, छोटा बीन्स आहेत. सो माय सेकंड थिंग इज की वॅक्सिन दिल्या दिला कुठलं स्टिकर पाहिजे ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचं तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझं सिम्पल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता. मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिम्पल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सर ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं तर तेव्हा प्रोसिजर करायचं आहे आम्हाला हे तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे होईल. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंटना शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर आय रिअलाइज द इमोशनल कनेक्ट. म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 month to 12 months मधले जे तिचे माइल स्टोन्स कसे होत आहेत मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो तेव्हा मला मुलांची सायकोलॉजी म्हणजे का कधी कधी कधी मुलं काय टँट्रम्स करतात स्पेशली जेव्हा 2 वर्षाच्या आसपास मुलं येतात त्यांना टेरिबल 2s म्हणतात. सो त्यांची सगळी टँट्रम्स किंवा हट्ट करणं ही मॅक्झिमम त्या एजमध्ये असतात तर तेव्हा कशी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापराव्या. फूड फसिनेस खूप कॉमन आहे मुलांमध्ये की खायचं नाहीये किंवा आणि एक स्पेशली मी पाहिलं आहे आता पोस्ट कोविड जे लॉकडाऊनच्या नंतर जे आहे ते बरीच मुलांना डिलेड स्पीच हे मी खूप पाहिलंय खूप उशिरा बोलतात. रिझन इज डेफिनेटली एक आहे स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे मुलांचा आणि दुसरं आहे सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालंय जॉईंट फॅमिलीज कमी आहेत आयसोलेटेड आहेत मुलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच हायपर ऍक्टिव्हिटी ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे आय कॉन्टॅक्ट आहे की नाही ओपीडी मी कारण तो घाबरलेला असतो डॉक्टरांना त्याच्यामुळे तसं अवॉइड करतो पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे बोलवलं की ऐकतोय का तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
2: किंवा त्याला ऐकू येत आहे का
1: ऐकू येते.
2: अच्छा, बऱ्याच गोष्टी आहेत खरं इज वास्ट फील्ड आहे. तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.

0: Welcome after the short break. You are listening to Ashan and NTFM, your own radio. And in today's in our thank you doctor segment, we have invited Dr. Madhura Mali Bakshi, ma'am. Ma'am, as you are specialized in pediatric nutrition, I would like to know what the diet or what children should eat, basically, since we are into the fast food zamana.
1: Correct.
0: So, could you put more light on that?
1: Correct. So, this is a very vast topic. Karan, my half of my OPD goes in only diet discussion. If I'm crossing the time, please tell me.
0: No, that's okay.
1: Yeah. So important first thing is पहले 6 महीने exclusive breastfeeding. पहले 6 महीने फक्त आईचं दूध. ते सोडून पाणी ही नाही. जन्म गुट्टी बाल कडू नथिंग. ओनली दॅट आणि विटॅमिन डी ड्रॉप्स जे डॉक्टर प्रिस्क्राइब करतात. अदर दॅन दॅट प्रिस्क्राइब मेडिकेशन नथिंग एल्स. कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि तहानही भागवतो. इट प्रोव्हाइड विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं. 6 महिने हे ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत. पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणतो. सो आधी त्याला विनिंग म्हणायचे, पण आता तो विनिंग वर्ड काढले. विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं. फ्रॉम 6 मंथ्स टू 9 मंथ्स द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात, भरपूर नट्स हे ते. पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं. हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय. सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स म्हणजे राईस आहे, मुगाची डाळ आहे किंवा नाचणीचं सत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी, रव्याची पेज वगैरे हे सगळं सुरू करतो. वी ट्राय अँड अवॉइड प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 इयर. एग व्हाईट आपण अवॉइड करतो. फ्रॉम 9 मंथ्स त्यांना टेस्ट नीट कळायला लागते. सो 9 to 12 मंथ्सच्या मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स सीझनल असतील ते, दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही, म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं. सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत किंवा भातही किंवा मॅश्ड बनाना आहे ते त्यांना देऊ शकतो. तर त्यावेळेला हा एक मेन असतं. तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डायट असं कंटिन्यू ठेवतो. नॉन व्हेजिटेरियन डायट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो. 1 इयरच्या नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोल मधून सगळं खाऊ शकतो. म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो. फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात. बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं, कारण बिस्किट एक एकदम इझी स्नॅक होतो. त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं, पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात नाही.
0: चॉकलेट्सचं बॉम्बरमेंट फार आहे.
1: चॉकलेट्स, बिस्किट आणि काय होतं त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो. त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही. ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, दुधाचं प्रमाण 1 वर्षानंतर मुलांना 1/2 लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं. सो काय होतं ह्याच्यामध्ये बरीच मुलं माझ्याकडे येतात जे 1-1.5 लिटर दूध दिवसाला, म्हणजे आईच्या दुधाचं नाही दुसरं जे वरचं आहे ते देत असतात. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये, बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया, म्हणजे त्याच्यात आयन नसतं त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही, त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं. त्याच्या पुढे त्यांना युजली 2 to 5 इयर्सच्या मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 मील्स दिवसाला देणं आणि 2 हेल्दी स्नॅक्स असं कॉम्बिनेशन ठेवतो. त्याच्यात भर मेन मी हे करते की सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स मध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात. पालक, मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात. सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जर व्हेजिटेरियन डायट मध्ये सोयाबीन, पनीर आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे, इव्हन जे स्प्राउट्स असतात राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं. मखाना पण आहे, डाळी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियड मध्ये द्यायचा असतो. साधारण 4 मील्स पुरतात मेन. आता डाएटच्या रिलेटेड ह्या एज ग्रुपमध्ये मेन काय आहे, फूड फसिनेस आहे. त्याच्यामध्ये माझा एक मेन एक मेसेज राहील पेरेंट्ससाठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड. आपण एवढं बघतो आपण पार्क मध्ये प्ले एरियामध्ये आया नाहीतर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात कारण तो मुलगा सो पळत असतो. फॉर दॅट चाइल्ड फूड इज पनिशमेंट नॉट नरिशमेंट. सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंटसाठी आहे. सो लेट द हंगर डिसाईड हाऊ मच फूड. सो मुलांनी येऊन बसू देत मगच त्याला खायला द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग हाताने खाणं हे मुलाला शिकायला पाहिजे. इव्हन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हजबंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायचं. सो देर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्वॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण नेऊ शकतात त्यांना किंवा टेबल सेट करणं परत आवरणं ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे पण फूड जोपर्यंत बघत नाही त्याचा वास घेत नाही त्याला फील करत नाही तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही. सो द चाइल्ड हॅज टू लुक ॲट द फूड स्मेल द फूड ईट द फूड सो ओनली देन इट विल बी अचीव्ड. आणि फायनली ओल्डर एज ग्रुपमध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं आणि स्पेशली जे ऍडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे.
0: आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या ट्युजडेला ते द्या तर डज इट हेल्प.
1: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडंसं बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सीज आहे मुलांची नाही म्हणते जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल पराठा पण चालेल किंवा इडली पण चालेल सो दॅट कॉम्बिनेशन वर्क्स.
0: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्त प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा कारण खूप लहान मुलं आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती नाही तर बाहेर खेळणं नाही कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाहीये त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे किंवा ओबेसिटीची कारणं काय असू शकतात.
1: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसलेले चार पाच मुलं त्याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडंसं रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं की बाबा ऊन लागलं तर काय ऊन लागतच नाही मुलांना आणि व्हिटॅमिन डी उन्हातच असतं आणि आपलं पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं हा डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक हायड्रेशन प्रॉपर पाहिजे पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं पण डेफिनेटली आउटसाईड प्ले. सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाहीये किंवा असं काय आहे तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठव क्रिकेट खेळायला पाठव. जेव्हा माझ्याकडे येतात आया आणि सांगतात हा अभ्यास करत नाही तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं मग तो म्हणायला क्रिकेट किंवा हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना काही काही मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट पण ती नेहमी फिरत अभ्यास करायची मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून यायची. सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना. सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस सो लेट देम हे सर डेफिनेटली स्क्रीन कमी करणं फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं जंक फूड म्हणजे मी युजली मुलांना ना जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट दिस इज प्रोटीन दिस इज फायबर दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट्स तर हा पाच आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे आणि तू रोज प्रत्येक ह्याचे दोन दोन पदार्थ खायला पाहिजेत. कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे? एनर्जीसाठी. आणि युजली सगळ्यांच्या डाएटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतं, कारण पोळी भाजी सॉरी पोळी भात ब्रेड इडली सगळे लोक खातात. पण मेन प्रॉब्लेम केव्हा? प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा? ठीक आहे, प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं बऱ्याचदा. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं? सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते हीट ऑल्सो वेल आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत राहतं. त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाईड म्हणजे प्लेईंग आउटसाईड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे.
0: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षको, थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: Welcome after the short break. You are listening to Acharya 90 FM, your own radio. And today, in our Thank You Doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi, ma'am. Ma'am, apad ata challenges kade varu, karan tumhi adhi sata itar doctors, manje hospitals la attach hota, jasa ki Wadia, kiwa Hyderabad madhe. Ata tumhi, you are running your own clinic, Prakash Jyoti ani Khukurlya madhe sudha. Tar पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बरेच चॅलेंजेस ना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागलं, आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया आता.
1: सो चॅलेंजेस तर बेसिकली मी आय वूड लाईक टू से दॅट द लेटर आय की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेअर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस, मुलांना काय झालं ते एक्सप्रेस

0: कलीग्स के बारे में कि मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो के बाद हे औषध दे हे वैक्सीन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इमपेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा सो आय कॅन अंडरस्टँड की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये. पण काही डिझीजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो तर ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट. तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट. सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळेला त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेटली आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर की मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड अ ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
1: मुलं पण तुमच्याकडे येतात.
0: बाकी दुसरं वॅक्सिनेशनचं तुम्ही एक खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे. वॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात तर मी पेशंटना म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का. ते म्हणतात हो. केव्हा आपण हेल्मेट घालतो तर हे का घालतो आपण
1: सेफ्टीसाठी.
0: तर वॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे सेफ्टी. म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे काही मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही वॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन अराउंड 80-90% जसं मी टायफॉइडचं वॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाहीयेत किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होतील. आणि वॅक्सिन मध्ये कसं असतं माझी मुलीला मी जेव्हा वॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाली की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का.
1: बरं
0: ती म्हणली नाही प्रॅक्टिस तर लागणार. तर मी म्हटलं म्हणजे वॅक्सिन मध्ये आपण तेच करतो जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं वॅक्सिन देतोय तर त्याच कीटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाईट वेन दॅट मेन इन्फेक्शन म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह वॅक्सिनेशन. बरेच वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत देर इज डिफ्थेरिया टेटनस पोलिओ ह्या सगळ्या गोष्टी इव्हन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात तेही इम्पॉर्टंट आहेत पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्ट्रेंट अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाहीये पण डेफिनेटली दोज हू कॅन दे शुड बी गिव्हिंग वॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
1: अच्छा चालेल. आता फार आपण थिअरटिकल बोललोय आता थोडं लाईटर नोटकडे देते तुम्हाला म्हणजे अर्थात तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचंय कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे रिफ्लेक्शन्स नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून घर सांभाळून घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली.
0: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहित होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते तीही अर्धवट राहिली आणि नंतर सडनली ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा 7वी-8वीत गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली. इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन आणि देन आय वॉज एनकरेज. त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही ठेवल्याही नाही मी. पण माझी बहीण आहे तिने मला, मी जेव्हा दहावीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र आणि एक छोटंसं पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रिफेस लिहिली होती. सो ते मी अगदी छान तिने असं हँड

0: पाईप बनवलं होतं, तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले, हे झालं, मग पोएट्री गॉट लॉस अमिड प्रिस्क्रिप्शन. सो मग काहीच नाही केलं मी. नंतर लास्ट इयर सडनली माय डॉटर स्टार्टेड, ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्री मध्ये, आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत. मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या, तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं, रिफ्लेक्शन, अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत, त्या स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत, आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन, आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
1: आणि बिंग अ डॉक्टर यू मस्ट बी सर्विंग सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प्स घेणं, तर तुम्ही अशा कॅम्प्समध्ये तुमचे मेडिकल कॅम्प्स तुम्ही घेता का, किंवा यू आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
0: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरव्हील क्लबची, आणि बहीण पण. सो त्यांच्या थ्रू इवन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची, तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेस कॅम्प्स कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे, त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
1: सिरीज
0: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात, ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये, तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल. सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला, मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण आम्ही सिरीज केले की इवन पेशंट्स पण काही काही मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांनी वेगवेगळा. आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा तिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र ते इट ओनली सेड टॉक, म्हणजे तुम्हाला काही होत असेल तर बोला.
1: ओके,
0: तर सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे, ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन फॉर द चिल्ड्रन अँड ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट.
1: नक्कीच. आता मला वाटतं आपल्या पॉडकास्टची शेवट आपण तुमच्या छान छान कवितेने करूया अशी मी तुम्हाला विनंती करते.
0: सो आय थिंक ह्याच्यातली माझी जी एक
1: फेवरेट आहे
0: ती. सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टीरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे, क्युरियसली येट हेझिटंटली I slowly traced my way. The path looked familiar, though profoundly unknown. The uncharted place had mystery deeply within soul. Fear gripped me and my mind was covered with frost. A step ahead and I was completely lost. In the uninhabited, unknown, untouched land, I felt abandoned with no help at hand. Me and myself, an isolated soul, I started enjoying my own company as the mystery unrolled. Nothing so beautiful my eyes witnessed, nothing to quench my thirst, but my heart was overwhelmed with joy, ready to burst. I felt happy that day wherever I went, so foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
1: Wow. So thank you doctor for coming here and joining us for this small program which is on Acharya 90 FM. So how you find it? Coming here. Thank you
0: Madhura. Very nice, thank you so much.
1: Thank you. So today in our thank you doctor segment we had Dr. Madhura Mali Bakshi, which is she is a experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am, so please be connected, we stay tuned to Acharya 90 FM. Myself RJ Tejaswini taking your leave. Thank you.
0: Thank you.
1: Thank you.

0: आपल्यासोबत सेलिब्रिटी शो सर्व स्पेशल करतोय, कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतं म्हणजे मला, तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं. म्हणजे पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली, आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणीही माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटल्यावर सगळ्यांना आनंदच होत असेल, इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बऱ्याच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला, त्याबद्दल सुरुवातीलाच तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरु पौर्णिमा सादरीकरण असू दे, या सगळ्या माध्यमातून मुंबई, ठाणे, कुठेही म्हणू नका, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा हा त्यांचा आणि पंडित बिरजू महाराजांचे शिष्य ही त्यांची मोठी ओळख आहे, आणि अशातही दोघेकरांचे शिष्य म्हणून. तर हा सगळा कथांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या या मुलाखतीतून थोडंसं तुम्हाला जाणून घेण्याचा, अधिक जवळून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. तर अर्थातच आपण गुरूंचा आपण म्हणतो की गुरुवैर महा इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरंच भाग्य आहे की असे गुरु मिळणं. तर त्या भाग्याचा असं बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं. तर ते भाग्य तुम्हाला लाभलं, तर त्याविषयी आपण गुरूंपासून आत्ताच सुरू करू.
1: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या म्हणजे जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले, आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले, तू दोघांची नावं घेतली, पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर, आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर, आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहितीये, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी निवडणं, त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे, पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झाल्यावर त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे, तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात, आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर विरियर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना, तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो, आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. ते ही गुरूंची ताकद आहे. त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे.
0: गुरुंकडनं आपण विद्या शिकतो, पण कला ही आतून बाहेर जाते. आणि म्हणजे तुम्ही कला लोकांना देता आणि त्याचा आनंद सगळ्यांना देता, त्यामुळे विद्या कितीही आपण शिकलो तरी जेव्हा तुम्ही स्वतः कलाकार असता म्हणजे कुठेतरी स्वतःला त्याची जाणीव झाली की तुम्हाला परमेश्वर भेटतो. ते म्हणजे आपला आत्मा आत्मा हा ईश्वर आपण भेटतो.
1: आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला, पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसे मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरुंचा, आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकलीयस, आणि आज मला कळलं की तू तबला शिकलीयस, तबला विशारत आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास, तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. तरी खूप मोठी गोष्ट आहे तेजस्विनी. खरं सांगू का, एकतर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ते पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरांचं खूप फॅसिनेशन होतं, घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवे. मग मला आई किंवा पप्पाही रादर पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे, तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानातना. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकल्स अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईनचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू करायचे थंजन झनझन करायचं, पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोहन शाळा होती, अगदी फ्रँकी चा आणि बालमोहन शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती, आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ऍडमिशन मिळाली. तो एक माझे आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ऍडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मग मी गपचूप 6 महिने शिकवत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राहाल घरी. पण ते पप्पांना शक्य नव्हतं, कारण दोघांवर अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोक म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती, म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्या टोन असं का आम्ही जोगळेकर गाणं नाचायचो. कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले. आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे, त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणा आणि बनारस घराण्याची छाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येतात वर्कशॉपसाठी. तर तुला यावर्षी जायचंय. तर मावशींनी सांगितलं जायचंय, म्हटलं हा शेवटचा शब्द. म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय. आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडक

कसं शिकवत आहेत. हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला. तर तसं नसलं पाहिजे. गुरु काय शिकवत आहेत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरूंनी आनंद घेतला पाहिजे. तो हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरूंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं, दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दीदी आणि महाराजजी सांगायचे की मुझे देखना इसका अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो. पण भेळ नाही करत त्याची. आणि ते सांगून की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे, आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय. असं नाहीये की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याच आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाहीये, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं, ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स, म्हणजेच अर्चना नृत्यालय. तिने अर्चना आर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे. ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती, आणि अर्चना ताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे, म्हणजे असा होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाहीये आणि ती झाली नाहीये. असं प्रत्येक कुठली माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरनी आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरनी हा नवीन कॉन्सेप्ट आणलं, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू त्याच्यासाठी इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यात, मला अजूनही असं फील होतं ते की एक, म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो. आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यु आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजजी पूजा करत होते, त्यांचे छोटे देव असायचे सगळीकडे, ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन, आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की, आणि मला म्हणाले मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराज जी होते, मी होतो. म्हटलं क्या महाराज जी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले, अर्चना के पास सीख रहे हो, और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास

0: पर तुम्हारा गुरु के प्रति, तीनों के प्रति जो प्यार है ना, वो कहीं कम नहीं लगता है। और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ। मला सांगू तुझे असं वाटलं की मी ने जिंकलो ह्याच्यात, दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड आपल्या गुरुने हे वाटणं। आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजजी यांना मी त्यांना काय गिफ्ट देऊ, कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरु पौर्णिमेला मटेरियलिस्टिक गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या। तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे। तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचो। ते यावेळेस महाराजजी येणार होते, म्हटलं ह्यांना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे। मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं। त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलं आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय। पर हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं, पण मावशी सॉरी अर्चनाताई आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तुने मेरा भी अंगनाचा और तुम्हारे गुरु का भी ना अंगनाचा, असं महाराजजी म्हणाले। आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजींचं पण अडॉप्ट केलंय। आज मी म्हटलं मी जिंकलो इकडे, मी जिंकलो। म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका, कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळलं ना, तो विश्वास ठेवून शिकणं। आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका, ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा असं मला नेहमी वाटतं। त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाहीये।
1: सगळ्यांना आवडेल जर तुम्ही छोटस उदाहरण दिलं तर म्हणजे
0: मी आता ना खरं सांगू मी खूप मोठं असं वाटायला बडाय छडाय करतोय बट असं नाहीये। काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं। मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल पण काय ऑब्झर्वेशन असं। एकदा महाराजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक 8-1 मुलं होती तिथे। तर महाराजजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगट बिंगट घेऊन आणि शाश्वती दिदी अचानक ओरडल्या रुक जाओ। तर सगळीजण असलं काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते है। तब आमचं एवढं हिरमो झालं ना, म्हंटल अरे एवढं शिकायची संधी। ते म्हणाले सीखो पर बैठ के सीखो, पहिले समज लो, किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा। मी जे आत्ता म्हंटल तेच की बैठ के पहिले समजो फिर उसको कोशिश करो। आणि मग आम्ही उठणार तिथे दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है। एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं। अक्षरशः तुला असं वाटलं, मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना तो अनुभव मला आला। आणि मग ती ठुमरी शिकवली, दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजजी गात होते। गाता गाता महाराजजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजजी असे बघत होते माझ्याकडे। तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या, क्यों रुक गए महाराजजी क्या हो गया। तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लड़की में जो भाव दिखते है ना किसी के ऊपर नहीं दिख रहे, जो मैं कोशिश कर रहा हूँ कहने की, वो उसको समझ में आ रहा, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते थांब सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींचं होतं. मी ना सांगावं की नाही कळणार, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग, प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची. मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना सर, म्हणजे माझ्या बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो, तोडावायचा, तोडा लक्षात असायचा, पण सम कोणाला लक्षात येत. मग त्या ज्या फोर्स मध्ये समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्याजणी समजा ता करून सम असे आणि माझा एकटा दा, तर मावशी लगेच म्हणायच्या हे काय सगळे चुकलात, ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला आता हे मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगायची मावशी नाही तो चुकलाय, आम्ही बरोबर आहोत. पण तो काही कॉन्फिडन्स असायचा माझा, पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गिरी आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धा देण्याची सवय नव्हती, पण मी काही 2-3 वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. हा मग तसं ना, मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो, मग त्या सोडायच्या. मग मावशी म्हणायच्या तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत करत करत हा डोलारा उभा राहिलाय. तर ही गंमत आहे.
1: देवाचे आहे तसेच गुरुंचे आशीर्वाद आहे. मधुराला मी बोलता करणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक आज आपण

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एका नाव राजाच्या 98.1 रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मयूर वैद्य मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. मधुरा, आता तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुमची पहिली भेट, त्याविषयी थोडी उत्सुकता आहे, कसे भेटला आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं ह्या दोघांविषयी.
1: डेफिनेटली. सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्यावर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते पण समहाव माझं तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला. आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. सो ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणीतरी चांगला गुरु हवा आहे. आणि आमचे साठे काका म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला काही मला मंदिरं आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम
2: ती खूप स्पिरिच्युअल आणि हे आहे.
1: ऍब्सोल्युटली, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे.
0: पार्वतीने केवढी तपश्चर्या
1: केली, मी तर स्ट्रगल केलाय ह्याला भेटेपर्यंत. सो तिकडे बरेच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो. आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवा आहे आणि मला कथक मध्ये काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय, छान करायचंय. तर त्यामुळे माझं त्या ट्रीपवरून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते. की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल, माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र, पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. एक वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्यानंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, असा असा माझा भाऊ आहे आणि मी कथक शिकतेय वगैरे असं त्याला सांगितलं. नाही विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तू गुरुच्या शोधात आहे. तर म्हणाला की तू काय थांबलीयस ना, तू सुरू कर, कोणीतरी शोध काय आहे वगैरे.
2: मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
1: कधीच नाही,
2: कधी नेव्हर एव्हर.
1: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं हे चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्स मध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करत होते की कोणाकडे करू कोणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम, की दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे. म्हटलं ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहेत, तर तुम्हाला इथेच आहेत प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे मग मी कधी येऊ शकते, मग तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्याकडे गेले, त्याआधी मी व्यवस्थित माझ्या आधीच्या गुरुंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे. तर ड्यू टू ड्यू ऑल रिस्पेक्ट मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं होतं. त्यांनी मला आशीर्वाद दिले, ते म्हणाले की ठीक आहे यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा एक हात तास क्लास असेल. आम्ही सकाळी 10 क्लास होता, मी गेले 10 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते, बसते काय आहे बघूया वगैरे. 10, 11, 12, 1 लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकलीस मला करून दाखवलं. मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं ते, म्हणजे येत नव्हतं ते. मग तो म्हणाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते. नाही क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके. म्हटलं मग ठीक आहे मी थांबते. सो असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप कथकचं स्वरूप बघितलं त्या 1:45 ते 4:05 मध्ये की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडस असतं की आधीच्या गुरूंबरोबरच आपलं रिलेशनशिप तिथून नवीन ठिकाणी यायचं नवीन स्टाईल अडॉप्ट करायची सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने गुरुम त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कशी झाले.
2: म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये मी परत सांगतो गुरु म्हणणं नशिबाचा भाग आहे. आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला आजही आहोतच मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना तेव्हा आपल्याला माहित नाही समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो. त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही ते कारणाने इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो. आपण जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारण असतं आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये कधी कधी मुलांना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते. कदाचित विद्यार्थ्याला ते रिसीव्ह करता आलं नसेल असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे. माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे. माझ्याकडे हस्तकरण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचं आणि परीक्षा द्यायचं संपला विषय.
0: हे झालं गुरु शिष्याचं. पण मला
2: विचारायचं परत ती तिथे सुरुवात कडून झाली.
1: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे वी युज टू
2: शिकायच्या आधी.
1: हा शिकायच्या
0: असं नाही झालं की नाही हाच मला वर म्हणून
1: नाही तेव्हा
2: मला पण
1: काही डोक्यात नव्हतं. आमच्या एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीतही मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचा मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते ना तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण म्हणजे असे संवाद आमचे. नॉट ॲट ऑल म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं. म्हणजे अजूनही वाटतं आय एम रिअली प्राऊड.
2: अगं तुला लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातलेत. म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये. मी तुला सांगू का सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो कारण आमची वेवलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपल्याला पटलेलं एकमेकांचं. अशी मैत्री आधी होती मग ती शिकायला आली. शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं. आणि तेव्हा इतकं मी बोलतो आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार आणि हा तुम्हाला कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय आपल्याला मनातलं बोलता येतं मग आपणच लग्न करून टाकूया. ते सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं. इतकं सगळं क्विक होतं ते. म्हणजे त्यांच्या घरातल्या ना पण पचेपर्यंत माझ्या घरातल्या पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं आणि ते म्हणे गपचूप आम्हाला मला तुला सांगू
1: म्हणजे
2: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून नाही
1: कारण गरज नाही
2: मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझा इंट्रोवर्ट आहे आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही मला असं खूप लोक आहेत खूप मला कंटाळा येतो मला गप्पा मारायचा तर कंटाळा येतो आपण गप्पा मारू करायचे दोन तीन जण आहेत मजा येते पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाहीये मी तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही अनले पूर्वी आम्ही खूप जायचो हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा माझं जगणं काय आहे नृत्य परफॉर्मन्स रिहर्सल्स आणि क्लास हे माझं आयुष्य आहे आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर घरात माझी आई माझी बायको आणि माझी पुतणी ह्याच्यात माझं जग संपतं आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवतो माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे ती खूपच गमतीशीर आहे म्हणजे टीचर तू एक पाच मिनिटं गप्पा मारशील ना तू म्हणजे मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते इतकं तिचं आहे ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं त्या मीटिंगला तिच्यातून खूप काही काही कमिटमेंट असतात पण ते सगळं
1: कधीच नाही
2: बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल पण हिला नाही कधी वाटलं
1: सांगू का कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट
0: आणि
2: एक्झॅक्टली
1: खरं सांगू कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली मला खूप आनंद वाटतोय सांगताना की मी 12 वर्ष त्याच्याकडे शिकतीये आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून डे वन प्रेम होतं अत्यंत आणि तो मला मित्र म्हणून तितकाच आवडायचा आणि आज तो मला माझा नवरा माझा पती म्हणूनही तितकाच आवडतो
2: तुला गंमत माहितीये ही खूप कठीण गोष्ट आहे पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा ही जेव्हा क्लासमध्ये असते ना म्हणजे एक तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावं तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच आपणार पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते जस्ट किडिंग पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते मलाच प्रश्न पडतो ही कसं इतकं छान ती मॅनेज करू शकते म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे आणि ती छान सांभाळते म्हणजे अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मीटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही ती तिकडे कुठेतरी बाहेर बस तिला सांगावं लागतं तू बस इथे इतकं आहे म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो एक्झॅक्टली तसं आहे सो
1: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे आणि तिथे तुम्ही 100% असाल सो मी प्रयत्न करते ऑफकोर्स त्याचाही तो प्रयत्न डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं छान जगतो इतकं सुंदर त्याला गुंजारतो वेळ देतो म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी पुतणी आहे त्यांचं नातं आम्हाला तिघींनाही ऍट द सेम टाइम तो स्पेशल फील करवतो म्हणजे असं आम्हाला कुठे नाही वाटत की हिला कशाला असं करतोय हे कशाला करायला पाहिजे असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000
2: नाही नेहमी करते आणि मला असं वाटतं ना हे नॅचरल आहे हा माझा स्वभाव नॅचरल आहे हे काही मला असं काही करावं लागत नाही ते सहज होतं म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं बाबांना काय आवडतं मला माहिती असतं मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
1: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, तर हे मी त्याला एकदाच सांगितलं होतं, तेव्हा ते एवढं लक्षात होतं. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, तर मी म्हणजे त्याने मला, मी क्रोशाचं काहीतरी आता नवीन असं ट्राय करते, तर त्याने मला मागे लागून नाही तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची.
2: मला आहे म्हणजे
1: छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण ऍब्सोल्युट.
2: आज पण माझ्या वहिनीचा बर्थडे आहे, तर मी अक्षरशः आता इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काही घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे. मला असं ते दिखावं तर माझ्यात नाहीच आहे, मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवर, ज्यांचा एक साधा माणूस असतो, एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून सेलिब्रिटी तुम्ही म्हणता, मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत, सेलिब्रिटी लोक म्हणतात, पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं का, बाहेर नाही, बाहेर घरी पण म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे, मैत्रिणी आहेत, त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.
0: थोडं पर्सनल झालं, आता परत एक छोटीशी विश्रांती होऊया, आणि मला वाटतं विश्रांतीपेक्षा आपण दुसरा भागच करूया. तर सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय, मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य नाईटी एफएम. भेटूया पुढील भाग.
3: मंगल मंगल दिस आलाया, मंगल मंगल.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण मी सुवर्णा क्षेमकल्याणी. मंडळी, आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये मी बोलणार आहे अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक अशी सरस गीतं दिली. नुकताच म्हणजेच 3 मे रोजी त्यांचा स्मृती दिवस होऊन गेला आणि 10 मे हा त्यांचा जन्मदिवस. याच निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा प्रयत्न. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतेय. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी मी बोलतेय. खरं तर कोणताही चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी त्या चित्रपटातल्या गीतांचा खूप मोठा वाटा असतो हे आपण आजतागायत पाहिलंय. जेव्हा आपण मराठी सिनेसृष्टीचा विचार करतो तेव्हा काही दशकं या गीतकाराने एकाहून एक अजरामर अशी गीतं आपल्याला या मराठी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून दिली आहेत. आपण या गीतांचा उल्लेख तर करणार आहोत, तसंच त्यांच्या जीवनपटाविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. आज आपण बोलत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश गोविंद खेबुडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 10 मे 1932 रोजी हळदी तालुका करवीर इथे झाला. वडील इंग्रजी राजवटीत 15 रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचं बाळकडू त्यांना घरीच मिळालं. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्यानं 12 बलुतेदारांची लोकप्रिय गीतं ऐकल्यामुळे ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतातून अजरामर केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी म्हणजेच 1948 मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचं घर जळालं आणि त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांनी आयुष्यातली पहिली कविता लिहिली. तिचे शब्द होते, मानवते तू विधवा झालीस. यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातनं दिसू लागलं. पुणे आकाशवाणीने त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारून एक नवं दालन त्यांना उघडून दिलं आणि 1956 साली त्यांचं पहिलं देशभक्तीपर गीत रेडिओवर प्रसारित झालं. नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकलं आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतलं. 1960 साली रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी खेबुडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि करवीर नगरीच्या प्रतिभेचा वारसा या कलावंताने नाव गाव कशाला पुजता मला हो म्हणतात लवंगी मिरची ही फरमास लावणी त्यांनी लिहिली. ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली. 1960 सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचं व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणा देणारं असं आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून नवीन काहीतरी निर्माण होत असतं. 1956 मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची त्यांना संधी दिली. तो चित्रपट म्हणजे रंगल्या रात्री अशा. आयुष्यातली पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी उत्तम गीतकार असल्याचं सिद्ध करून दाखवलं. जगदीश खेबुडकर हे उत्तम गीतकार तर होतेच, पण उत्तम शिक्षक सुद्धा होते. शिक्षकी पेशामध्ये असल्याने आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा ते नेहमी विचार करायचे. इसवी सन 1974 साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्य संस्था स्थापन केली. स्वरमंडळ संस्थेतर्फे रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर 1980 मध्ये रंगतरंग आणि इसवी सन 1982 मध्ये रसिक कला केंद्राची त्यांनी स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारा गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसवला होता आणि त्याचे सुमारे 2000 जास्त कार्यक्रम झाले. 1986 मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी नाट्य छंद आणि 1986 मध्ये अभंग थिएटर्सची त्यांनी स्थापना केली. मराठी चित्रपटसृष्टीतील एक थोर गीतकार म्हणून जगदीशजींचा उल्लेख करावा लागेल. त्यांची कारकीर्द ही तशीच आहे. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहिली. 25 पटकथा संवाद, 50 लघुकथा, 5 नाटकं, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म्स, अनेक मालिका गीतं, इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांची सांगीतिक कारकीर्द ही 5 दशकांइतकी मोठी आहे. त्यांच्या कारकीर्दीत भालजी पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध 36 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पवार असे 44 संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा 34 गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केलं आहे. मंडळी, जगदीश खेबुडकर यांचा जीवनप्रवास आपण उलगडत आहोतच, पण त्याचबरोबर त्यांनी साकारलेली काही सुंदर अशी गाणी सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकतोय. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. या गाण्यानंतर पुन्हा आपली भेट होईलच विविधा या कार्यक्रमात.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या विविधा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. आणि आज आपण जाणून घेत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश खेबुडकर यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग इथे आवर्जून सांगावा असं वाटतो. 1973 साली व्ही शांताराम यांनी खेबुडकर यांना विचारलं, तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा ग दी माडगुळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला ते जमेल का? त्यावर त्यांनी कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास मी व्यर्थ घालवणार नाही असं उत्तर दिलं आणि पिंजरा या चित्रपटासाठी 110 गीतं लिहून त्यातली 11 गीतं या चित्रपटासाठी निवडली गेली. आज सुद्धा सगळी गीतं रसिकांना तितकीच ताजी वाटतात. 3.5 शक्तीपीठांचं वर्णन करणारे दुर्गा आली घरा हे सगळ्यात मोठं 16 मिनिटांचं गाणं खेबुडकर यांनी लिहिलं आहे. खरंच या एका किस्स्यावरून आपल्या लक्षात येतं की जगदीश खेबुडकर यांच्या अंगी किती प्रतिभा असू शकते. एका चित्रपटासाठी 110 गीतं लिहिणारा माझ्या मते हा एकमेव असा गीतकार असावा. आणि खरोखरच पिंजरा हा चित्रपट आणि त्यातली सगळीच गाणी ही अजरामर आहेत यात काही शंका नाही. मंडळी, ज्या चित्रपटाचा आपण उल्लेख केला आहे अशा पिंजरा या चित्रपटातली सलग 2 गाणी आपण ऐकणार आहोत आणि गाण्यानंतर आपली ही चर्चा अशी सुरू राहील. तेव्हा ऐकूया जगदीश खेबुडकर यांच्या गीतांविषयी. ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: ಕಲ್ಲು ಕುಮಕತ್ ನಾರ್ ಲತ್ತಕತ್ ಮಾನ ಮೊರಡತ್ ಹಿರ್ವ ರಾಣಿ.
1: अच्छा, विविध या सेगमेंटमध्ये आपण बोलतो आहोत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. 1960 साली वसंत पवारांनी रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी जगदीश यांच्याकडून 3 लावण्या लिहून घेतल्या आणि मग कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यातली गाजलेली लावणी म्हणजे नाव गाव कशाला पुजता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. तसंच झुंज चित्रपटातलं कोण होती सतू काय झाली सतू हे तरुणाईला वेड लावणारं गाणं लिहिणारे गीतकार म्हणजे जगदीश खेबुडकर. 1963 साली भालजी पेंढारकर निर्मित साधी माणसं या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली. भालजी म्हणाले, लोहारकाम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीत सुद्धा ते आनंदाने कसे राहतात, हे सगळं वर्णन या गाण्यात आलं पाहिजे. आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत, त्याची बायको लोहारीण आहे जयश्री गडकर, नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दात प्रकट करते हे सगळं या गाण्यात आलं पाहिजे आणि हे थीम सॉन्ग म्हणून वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे. भालजींनी सारांश सांगून संपवला. यावर खेबुडकर म्हणाले, बाबा तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झाल्यात, मी मोकळा चालूय, मला एक कागद आणि पेन द्या. त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितलं आणि ते गाणं होतं, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

हे गाणंही तुफान गाजलं आणि चित्रपट गीतलेखनात प्रस्थापित अशा गदी माडगुळकर, पी सावळाराम आणि शांता शेळके यांच्या पंक्तीत जगदीश खेबुडकर जाऊन बसले. आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी सगळीच गाजली, पण देहाची तिजोरी या गाण्याने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोहोचले. याचबरोबर खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातली गाणी. व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती आणि त्यातली केवळ 11 गाणीच निवडण्यात आली. याच चित्रपटातली तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून तब्बल 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातली एकही न आवडल्यानं मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार सतत घोळत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. वा झक्कास, गाणं खास जमलं बरं का, अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

11 लोकप्रिय गीत असलेला पिंजरा हा त्यांचा 100वा चित्रपट. इथून पुढे सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा ओघ सुरूच राहिला. माहेरची साडी या चित्रपटाने तर यशाचं शिखरच गाठलं. त्यातील सर्वच गाणी गाजली, विशेषतः सासरलाही बहीण निघाली या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला.

तर अशा रीतीने ही वेगवेगळ्या धाटणीची गाणी, लावणी असेल, भक्तिगीतं असेल, सगळी त्यांनी इतक्या छान त्यांची प्रतिभा वापरून ही गाणी लिहिली की आज सुद्धा आपल्या ओठात, आपल्या मनात ती गाणी रुंजी घालतायत. रसिक हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी, त्यांच्या प्रतिभेविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आज त्यांच्या जीवनपटातल्या काही किस्स्यांबद्दल आपण बोललो, तसंच काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तर याच नोटवर एक छानसं गाणं ऐकूया. तेव्हा तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुमच्यासोबत आहे मी, तुमची आरजे मैत्रीण सुवर्णा.

कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आज आपण बोलतो आहोत जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. खेबुडकर म्हणायचे, प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्द सामर्थ्य मिळते इतकेच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तकं चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकतं आणि आठवणीत राहतं ते खरं काव्य. जगदीश खेबुडकर यांच्या कारकिर्दीतल्या 46 वर्षात अंदाजे 400 चित्रपटांसाठी गीतांचे सगळे प्रकार त्यांनी हाताळले. अगदी बालगीतापासून प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, अंगाई, कीर्तन, वासुदेवगीत, कोळीगीत, गण गवळण, वग, हातक्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. गदिमा, बासी मर्ढेकर, भारा तांबे ही आदरस्थाने, सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी ते सोनू निगम अशा सर्व नामांकित गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. जगदीश खेबुडकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. एकूण 11 वेळा राज्य शासन पुरस्कार, गदिमा पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, रसरंग फाळके पुरस्कार, शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, शाहू पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक आणि इतर पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलंय. जगदीश खेबुडकर यांची गीतं पूर्वीच्या पिढीपासून आजच्या पिढीला देखील तितकीच भावतात हेच त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. जगदीश खेबुडकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात पण बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली. त्यांनी खरं तर इतकी गीतं लिहिली आहेत की त्यांचा उल्लेख करणे एका कार्यक्रमात केवळ अशक्य. पण त्यातूनही जी गाणी आपल्या ओठांवर वारंवार येतात अशा काही गाण्यांचा इथे उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. आधी मी काही चित्रपटांची नावं सांगते. साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा या चित्रपटांसाठीची त्यांची गीतं अतिशय गाजली. आता त्यांची काही प्रसिद्ध गाणी, आज प्रीतीला पंख हे लाभले, ऐरणीच्या देवा तुला, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सत्यम शिवम सुंदरा, मोरया मोरया, चंद्र आहे साक्षीला, मला हे दत्तगुरु दिसले, ही त्यांची काही प्रचंड गाजलेली अशी गाणी. श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं आणि त्यांच्या काही स्मृतींना आपण उजाळण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मानवंदना पाहण्याचा हा छोटासा प्रयत्न. कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह. मला मात्र इथेच निरोप द्या. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षको, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद नमस्कार.
1: नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंदाजांना आणायचं कारण म्हणजे अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंददादांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचं असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं. आणि खरंच आणि ते एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग परळपासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग परळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांत वगैरे कामं करत होतो, एकांकिकांमधनं. आणि दादर शबिला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे. म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश कुळेकर, बरेच खरं सुलभाताई, त्यांच्याबरोबर तर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना, तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे. आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचेच खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं. आणि मग ते हळूहळू शाळा, कॉलेज, मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, एकमेका स्पर्धा, सगळ्या स्पर्धा, अगदी राज्य नाट्य स्पर्धा, आंतरराज्य नाट्य स्पर्धा, हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्थात शाळेत असताना आमच्या सरांचा, विलास जोशी सरांमुळे, लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो. त्यामुळे नेपथ्य कसं असावं, प्रॉडक्ट आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या. त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे मला. तर त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली, अजित भगत असो, प्रमोद पवार, विजय गोखले, किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे, यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधनं कामं केली मी, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आउट झालो. आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची, माझी, माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं.
0: अच्छा. हो.
1: आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला विघ्नांच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. अर्थात ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळाला नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने. आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाच्या ऑर्डर्स पण केलेल्या आहेत, अगदी फंक्शन्स पण
0: केली,
1: स्टील फोटोग्राफी केलेली आहे. मग शूटिंग हळूहळू, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो. आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला मला. प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, की अनेक चित्रपट त्यांनी केले होते, आता कोरोना काळामध्ये ते गेले, तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली, असिस्टंट म्हणून. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून, क्रेन उचलण्यापासून, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात, आणि
0: नाटकाचे
1: असं सगळं ते एक वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं. आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळाले मला, त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्यावर काम करतो, तर त्यांच्या चौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था, त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं.
0: अच्छा.
1: वेगळं कारण कसं आहे की एक नाटक वेगळं असतं आणि असा मोठा शो जो असतो ना की ज्याला आपण मेगा शो म्हणतो की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअरिंग म्हणून जॉब करतो. साऊंड इंजिनिअर तिथे म्हणून काम करत होतो तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे आणि मी आवाज बघून कापतो. असा तो सगळा प्रवास आहे नाटकातनं सिरियल्समधनं आणि चित्रपटातनं.
0: नक्कीच. सर फार अगदी मोजकच बोलतायत पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. JD आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत आणि सरांनी जसं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते. तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये. नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं, त्या संधीचं सोनं कसं केलं?
1: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो. परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून. त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये धमाल करतोस, एकांकिकमध्ये नाट्य प्रवेश केलीस किंवा एकांकित मध्ये कामं केलीस, आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस, मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस, मग मला एखादं गाणं म्हणून दाखव.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे.

0: आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माईम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरते मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडता या गप्प्यांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.
0: नक्कीच कुणाल सर, माईम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅप्लिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हे झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठाहून. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. मला IPS ऑफिसर बनायचं होतं होय, पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
0: क्लासेस अवेलेबल होतात पटकन
1: तसं हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेस मध्ये माईम होतं, तर युथ फेस्टिवल नावाचे कल्चरल प्रोग्राम असतो, तर मग मी त्यासाठी रुयामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्ससाठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका हो, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है तो आप चलो ऑडिशन देने. बोलो अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो, तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माईम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
0: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय, पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माईम आर्टची वाट धरली की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील, कारण एकतर वाट अडथळीची होती म्हणजे थोडेसे हे होते समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचंय?
1: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले घरातल्यांनी, पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं

0: की मला करायचे तर हेच, जर मी आज दुसऱ्या कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्या वेळेस श्वास सुटणार आहे आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवा आहे की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट होणार, त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता. हा नाही तर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली मग गोष्टी करायला
1: लागतात,
0: पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो हे मला रिअलाइज खूप लेट झालं.
1: बरोबर.
0: पण मी हाच मी माइंड मध्येच होतो आणि अजूनही आहे. मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
1: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
0: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस सुरुया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर ते एलिम्स पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस पास के पीछे हो.
1: एक्झॅक्टली.
0: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी एक 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होते की मी खूप नर्वस मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजवर काम करणं.
1: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचे सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवला एक माईम आर्टिस्ट म्हणून?
1: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप, म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं युथ फेस्टिवलसाठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी ही कला, की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती
0: खाली दिमाग
1: म्हणजे असं, तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग. आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे, आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका.
0: एक्झॅक्टली,
1: पण कोणी नव्हतं. मग मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायचे अरे हा काय वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो, पण आता मी सांगणार कसं यांना की यार
0: मी काय फील करतोय.
1: तर मी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबडत होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे फ्री मध्ये करेन मी, मला फक्त हे दाखवायचं माझी कला काय आहे, ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल्स केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्यात, पण ठीक आहे मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतोय. मग मी त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं, मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे, तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला आहे, तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला. तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव. तर म्हटलं आम्ही येत जाईल, नाही नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांना, त्या मुलांमध्ये बदल झाला आहे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्प मध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली. मग मी एक स्कूल, मग दोन, मग स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं. आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत आर्टमध्ये, की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते नाही. पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली, तर मला आता कधी कधी असं होतं की 1-2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभरात, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
0: करतात.
1: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो, मी तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला, कारण कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला
0: सोर्स
1: तोच आहे आणि माझं काम पण चालू राहतं, माझं डोकं पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी
0: येतात.
1: आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला, कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम, थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे, पण ठीक आहे मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू. मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया. तशा याच्यानी मला एक माझा इन्कम सोर्स तिथून
0: त्यावेळेस बरोबर आहे. म्हटलं ना की कला नाही, म्हणजे जे आहे ते आहे. कारण आर्ट ही कला सांभाळत सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणालात जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामा नाही राहू शकत. म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचंय. कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय, कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळेच नाहीये.
1: आणि इंटरेस्ट आहे माझा, इंटरेस्ट ह्या फील्ड तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत नाही. मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार, जर मला दुसरी काम आहे तर. आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे.
0: येस, आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम.
1: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात. कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना, तर मला हे युटिलाइज करायचं.
0: बरोबर सर. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माइम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असं असा चेहरा घेऊन जात नाही, एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे आणि मग त्यात तो मेकअप. आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे
1: खूप
0: भरपूर असतील तसे
1: किस्से? खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ. आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना. कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या लहान मूल जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा एक ऑटोग्राफसाठी, तर त्याचा इंटरेस्ट आहे. मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माई माणूस बनू शकतो. आणि माझ्या इग्नोरन्समुळे
0: यू फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
1: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाणी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती, तिथे फक्त टचअप करून.
0: खरंच आहे,
1: किस्से ते
0: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं, तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही, पण जिथे लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत, ते एक वेगळाच माहोल तयार झालेला
1: असतो. बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
0: काही असं हात लावायला पण येत
1: असते. खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळाच, कोण काहीतरी वेगळंच आहे. मग ते असे टच करतात की ते हात लावतात, मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली तुम्ही खरे आहात. मी बोललो होय मी बोलू शकतो. म्हणता तुम्ही
0: क्या वाटतं म्हणजे एकंदरीत म्हणून. आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
1: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
0: मिळत.
1: माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला, त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
0: ट्रू. खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ती चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण आपलं हे जे माइम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टाहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
1: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत नाहीये, पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माइम ह्या फील्डमध्ये. होय, खरी गोष्ट आहे. बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय. आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल, इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म. तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की ती तशी, ओ वाव किती छान परफॉर्मन्स आहे त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशन मध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो. पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे, माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट
0: घडवायचे.
1: तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता, तर मुलं तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या आणि माझ्याकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा, म्हणजे स्केड्यूल मॅनेज करायला. आणि माझा पर्पज तोच आहे की आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला. पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
0: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय, पण इकडे काहीच नाहीये. म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असे विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जात आहे का? कारण आत्ताची जी जनरेशन आहे, जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे, आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय, तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला ते डिफिकल्ट वाटतंय किंवा काय, त्यांच्याकडून कसा हे आहे रिवर्ट
1: एक्सप्रेसिव्ह? तेवढं आत्ताची जनरेशन नाहीये. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
0: मोबाईल असतो,
1: हा फोन किंवा काही गोष्टी बघायच्या, म्हणजे टीव्ही पण तेवढ्या. पण आता मुलांचं जसं झालंय की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे. तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात, आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत एक्सरसाइजेस, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस मी अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
0: करतो.
1: की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतंय एवढं तुम्ही मला बोलवलं नाही, तर मला जर छान वाटतंय तर मला माझं
0: बॉडी स्ट्रक्चर
1: जेस्चर, मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते, त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो म्हणजे आपोआप असे असतात काही मुलं
0: मी सत्ता एका सेकंदासाठी आता असे झाले
1: सगळ्यांचं होतं. आता हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
0: अगोदर असे मी तेच म्हणाले ना माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
1: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन, कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतोय स्पाईन वरती काम.
0: बरोबर
1: माझा फोकस तोच आहे.
0: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय
1: होय तरच एक्सप्रेशन आहे ना. जर मी असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला, कारण की एन्व्हायरमेंट स्कूल टेक्नॉलॉजी त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे वगैरे नाही, ते होत. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते, त्यांचं माय नेचरच तसं आहे. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलिस्ट खूप आहे
0: हो काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल.
1: आणि मी स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा, समोरून कोण दिसलं तर स्माईल करा, तो भले काही विचार करेल त्याला गर्व द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार
0: नाही.
1: तुमच्या एका स्माईलमुळे समोरच्याचा जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस

0: jelasin.
1: Tuh, that's true. सर याव्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये जो बोलत नाहीये आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिएक्शन किंवा हे केलंय?
0: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी, ती एकदम असं रोबोटिक, तिची वॉक पण तशी होती. हा ती काही महिन्यांनंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिएक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅकमुळे मला कळलं की अरे नाही यार मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय, म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठे व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही, कंटिन्यू करा. आणि माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना, नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये, आपल्याला का जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
1: करता येईल. बरोबर. म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान, पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहे, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेजमधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात, इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत आणि त्यानंतर आत्ता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय, स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची आणि ही जी एक स्पेशल फेज आहे ही तुम्ही कशी एन्जॉय करताय?
0: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो असं मागे वळून
1: काय
0: काय कसली जर्नी आहे, काय काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काहीही केलं आयुष्यात चांगल्या गोष्टी, आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसतात नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही, त्याचं तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःच. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको उद्या मी जरा आराम करतो, होतं मला असं कधी कधी.
1: हो
0: हो, का बोलून
1: मन थकत नसत तरी शरीर कधी कधी होतं.
0: पण मग मला तेच मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्डमध्ये काम करतो, बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे. अजून माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
1: आणखी
0: मला थोडा एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून की काही नाही, आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाही घेते.
1: म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिव्हर्ट होत आहे.
0: मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
1: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपवणे अशा वाटतील, पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत, माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत तसंच माईम आर्टला मिळावं, तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत काय वाटतंय?
0: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईंडचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये आता माईंड खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईंड परफॉर्म होतं, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते मला आता हे वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग मी हे कसं जमणार तुम्हाला? कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
1: सिलेक्टिव्ह
0: माईमच करणारे फार कमी. असे मुंबईत आपल्या इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी, आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता आम्ही पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली, माझी बहीण होती त्याच्यामुळे सपोर्ट झाला इकॉनॉमिकली, माझे मामा आयएएस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये, माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात 2-4 इंडियातले. तर म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर म्हटलं मी हे करणार ह्या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला, त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत, आसामचे मोइनुल अख सर आहेत, हैदराबादमध्ये माईम मधू आहे, आता माईम मधू तर फिल्म मध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला, कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे ते खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल, तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी बेंटॉल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे त्यांचे व्हिडिओ होते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 25th century तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्हीमध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात, पण माझा मला मी त्या ह्याच्यात मला जायचं नाहीये, मला ग्राउंड रियालिटी मध्ये काम करायचं आहे, मला ते 4 दिवसाचं फेम
1: म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे.
0: आणि मला असं काही ऑडिशन साठी आले तर मग मी ते देतो, जर मला स्क्रिप्ट आवडली तर काही प्रिंट असेल किंवा काही मूवीजचे वगैरे असतात तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो, तर आणि माईम हा थिएटरचा पाया आहे, अभिनयाचा बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपले येतं अंगिक शरीर, अंगिक अभिनयाला म्हणतात. तर जोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग नसेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत.
1: एक्झॅक्टली, तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचंय ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरीमधून ते पॉसिबलच नाहीये, त्याबरोबर तुमचे बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजेत, कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा, तर मग पुढे इथून पुढे तुम्ही काम करू शकता.
0: आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीचं पण हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या त्यांच्या टाइम मध्ये त्यांनी माइंड प्रॅक्टिस केली दोन दोन तीन तीन वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है तरच त्या लेवलला पोहोचले.
1: बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवन घटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं माई माडचा खूप मोठा आणि मुलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात. कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माई मारते थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडत आहेत किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता त्या युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलका आहे. सो जेन्युइनली की त्यांनी आणि बरं माई मार्टिस असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या भाषेत अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. नाही असं पाहिजे, क्या बात आहे. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माई मार्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म, अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते.
0: थँक्यू, थँक्यू, धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं. थँक्यू सो मच.
1: आणि खरं तर आता बॅकस्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला एक ते दीड वर्ष झालं असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचा आहे. ओके मग काही गोष्टी झाल्या, मग इकडे दुसरी कामं, नंतर सर खूप बिझी, मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डीड इट.
0: सो एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे. माझा एक मित्र आहे विपुल काळे, तो डिरेक्ट करतो माइंड प्ले, क्लिक नावाचा एक प्ले आहे. तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. खूप सुंदर प्ले, प्लीज जाऊन एकदा बघा. प्लीज प्लीज प्लीज,
1: डेफिनेटली, शुअर शुअर, वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत, स्कूल गोईंग स्टुडंट असतील, किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे किंवा या ही कला अंगी करायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल तर डेफिनेटली सर आहेतच. तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज.
0: सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती ना सायलेंट स्टोरी टेलर
1: येस
0: तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल. आणि माझं नाव आहे कुणाल मोतलिंग. थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल.
1: डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत, मुलाखत नाही म्हणणार खरं तर गप्पा, ज्यामध्ये आपण माई मार्ट विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माई मार्टिस्ट कुणाल मोतलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर मी आज

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केले जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठाव्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं.

चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडस तेल, मोहरी, जिरं, शिमुडभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडस जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल, तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी. ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेवर, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगाच जिकडे वृक्षतोड होते ते आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही आहे. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेस, आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. तिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीत की प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. या वर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत. वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्या धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90

0: व्हावी सपोर्ट
1: टू सिट एकमेकांना तुम्ही एकमेकांकडेच. आणि मध्येच जर असं काही वाटलं की तुम्ही ऑडियन्सला काहीतरी सांगताय तर कॅमेरा बघितलं तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल असं काही नाही. ओके रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, खरं तर वुमन्स डे जवळ आलेला आहे. वुमन्स डे मला असं वाटतं एक निमित्त आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाहीये की जिकडे स्त्रियांनी बाजी मारलेली नाहीये, अगदी कोणतंही क्षेत्र असो. आणि याच निमित्तानं आपण वुमन्स वीक स्पेशल एक खूप छान इंटरव्ह्यूज करत आहोत. त्यामधला आजचा इंटरव्ह्यू हा जास्त स्पेशल आहे, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याला घेऊन खूप जास्त क्युरियस असतो. जितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं, सध्या काय घडतंय, पुढे काय घडणार आहे याला घेऊन जितके आपण एक्सायटेड असतो, एक क्युरियोसिटी आपल्यामध्ये असते, तितकीच क्युरियस आज मी या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुची गौतम मॅडम. सुरुची मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्पिरिच्युअल सायकोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त मोर दॅन 3 decades एक्सपिरियन्स त्यांना आहे. जवळपास 25 वर्ष त्याहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडल्या की त्यांनी अगदी लहान वयामध्ये हा मार्ग निवडला होता. सो त्या व्यतिरिक्त त्या पाम रिडिंग करतात, ऍस्ट्रॉलॉजर आहेत, ग्रँड मास्टर रेके हिलिंग हिलर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत, आणि या व्यतिरिक्त त्या उत्तम वक्त्या आहेत. आज सगळ्या पालकांपुढे सो कॉल प्रश्न पडलेला आहे, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांवरती संस्कार कसे द्यायचे, धकाधकीच्या आयुष्यामध्ये शांत जीवन कसं जगायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय छान सोप्या शब्दांमध्ये उत्तरं शोधलेली आहेत, अशा सुरुची मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुची मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
0: नमस्कार कोमलजी, तुमचं आणि तुमच्या टीमला. आणि आपण सुरुवात करायच्या आधी ओम गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. आपण या वास्तूला, आपण आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना आणि या युनिव्हर्सला जसं आपण सांगतो ना कायनाता धन्यवाद करतो.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद माझा एवढं सुंदर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्याबद्दल, आणि आज मला इथे बोलवलंय त्याच्याबद्दल सुद्धा.
1: नक्कीच मॅडम, मी मुलाखतीला सुरुवात मी मुलाखत म्हणणार नाही, कारण मला या ओघवत्या गप्पांमधून बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. सुरुवातीलाच मला ज्या वेळेला तुमच्याबद्दल कळलं आणि त्यावेळेला मला एक गोष्ट समजली की तुम्ही खूप कमी वयामध्ये हा मार्ग निवडला होता, किंवा पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग येतो, आणि मला असं वाटतं तसंच काहीच तुमच्या आयुष्यात झालं. तर अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे तुम्ही या रस्त्यांवरती आलात आणि हा रस्ता निवडला?
0: हो, तर माझी ही जर्नी ना मी 3-4 वर्षाची काहीतरी असताना स्टार्ट झाली होती. म्हणजे माझे जे प्रथम गुरु आहे श्री राजेंद्र आचार्यजी, ते माझे मावशीचे मुलगे आहेत, ते ऑन ऑफ आमच्याकडे येऊन जाऊन राहायचे. तर मी त्यांना, माझ्या वडिलांना, माझ्या नेबर्सला खूप म्हणजे असं पूजापाठ करताना बघायची, मंत्रजाप करताना बघायची. तर मी तशी लहानपणी ना खूप अशी मस्ती खोर होती. तर मग मला ना असं ग्राउंडिंग करायला थोडं असं मेडिटेशन वगैरे करणं किंवा मंत्रजाप वगैरे करणं ते सगळं स्टार्ट केलं होतं. आणि कसं झालं ना की ते करता करता कारवा पुढे हळूहळू हळू चालू झाला. मी त्यांना पामेस्ट्री करताना बघायची, कुंडली बघताना बघायची, तर त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी पामेस्ट्री शिकले. बाय द टाइम मी 8-9 standard मध्ये होते तर मी कोणाचा असा स्वभाव सांगणं, छोटं मोठं काहीतरी सांगणं, ते माझं ते चालू झालं.
1: बापरे.
0: आणि जसं तुम्ही सांगितलं ना की काहीतरी असं टर्निंग पण येतो, काहीतरी असं आयुष्यात घडतं की तुमचं आयुष्य पूर्ण चेंज होऊन जातं. तर दहावी आणि त्याच्यानंतर ना मी प्रचंड इलनेस मी ते सहन केले. म्हणजे माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं की ही बहुतेक राहणार नाही. मी त्या तरुणपणामध्ये बेड रिडन काय असतं ते मी बघितलंय देवाच्या कृपाने, लाईक यु नो माय ग्रँड पेरेंट्स, पेरेंट्स या डॉक्टर, आणि माझा सगळं घरी उपचार झाला होता. पण जेव्हा डॉक्टरनी सांगितलं ना की आता राहणार नाही म्हणून, तर मी डॉक्टर आईला माझा विचारला की डॉक्टर का बोलले, मला नेमकं झालं काय? ती बोलली तुझा इम्युनिटी सिस्टम हिट झालाय. मला शांतपणे एक्सप्लेन केलं की मला ऍक्च्युली झालं काय आहे, आणि आय सेड ओके फाईन. मग मी हळूहळू मेडिटेशन केलं आणि आपली आतली जी शक्ती असते, आतली जी ऊर्जा असते, ते मी जागृत केली.
1: ओ माय गॉड.
0: आणि त्यांनी हळूहळू आय केम बॅक आणि तिथून माझा हे जे कारवा आहे टुवर्ड स्पिरिच्युअलिटी ते मग स्टँड झालं
1: इतक्या लहान वयामध्ये.
0: लहान वयामध्ये
1: म्हणजे तुमचं कॉलेज गोईंग एज होतं राईट. म्हणजे अगोदर शाळेत असतानाही तुम्हाला कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणूयात कुठेतरी ते बीज तुमच्याकडून फॅमिलीमधून रोवले गेले. ते कुतूहल वाटणं वेगळं आणि स्वतःला ते फील झाल्यानंतर म्हणजे लिटरली जो इन्सिडंट ज्यामधून तुम्ही गेलात त्या तो इन्सिडंट झाल्यानंतर जी तुमची जर्नी होती ती म्हणजे ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत असं मला वाटतंय. सो मॅम तुम्ही ज्या वेळेला हा रस्ता निवडलात मग सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्या मेडिटेशन पासून केली, मग काय सुरुवातीला शिकलात, कुठे शिकलात, मग त्यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय?
0: हो तर म्हणजे अभ्यास करता करता मी जे आहे मेडिटेशन मध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि तेव्हा म्हणजे अराउंड 96-97 रेकी सगळी लोक जाऊन शिकायची तर मला पण ते इंटरेस्ट आला आणि मी घरी बोलले की ना मला पण हे शिकायचंय. सो माय पेरेंट्स दे ऑलवेज सेड ओके फाईन डू व्हॉट यू फील लाईक आणि मला खूप असं प्रोत्साहन देऊन मी मग रेकी शिकले आणि हळूहळू रेकी शिकता शिकता शिकता मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टरची पदवी पार केली आणि ती पदवी म्हणजे त्याकडे ती सोपं नव्हतं घेणं. म्हणजे तुम्हाला लिटरली गुरु बरोबर त्यांची सेवा करून म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते बॅचेस घेऊन आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते शिकायची गरज होती. तर माझे जे गुरु होते लेट श्री डॉक्टर गणेश शंकरजी तर ते खूप म्हणजे नॉलेजेबल होते, एजेड होते आणि त्यांना भरपूर गोष्ट यायची. मी त्यांच्या अंडरमध्ये मी वेगवेगळ्या होलिस्टिक अप्रोचची मी गोष्ट शिकले. चक्रा बॅलन्सिंग वगैरे सांगा किंवा क्रिस्टल थेरपी सांगा, सायकिक ऑपरेशन सांगा, ते हे सगळं रेकीचा पार्ट असून सुद्धा त्यांनी मला एक्स्ट्रा शिकवलं. माझं जे इनपुट होतं ते बघून पास लाईफ रिग्रेशन सांगा किंवा आपला आकाशिक रेकॉर्डिंग, कॉर्ड कटिंग, तर असे नाना प्रकारची जी गोष्ट आहे ते मी शिकत बसली आणि त्याच्यानंतर हळूहळू मला हे कळलं की ओनली दिस थिंग इज नॉट इनफ आणि तरी माझी तब्येत ना वर खाली व्हायची. सो वन फाईन डे ते एक फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना तसं एक आला होता. सो खूप रडारडी केल्यानंतर लाईक यु नो आय आस्क माय गुरु राजेंद्राचार्यजी हे काय चाललं आयुष्यात. मग त्यांनी माझी कुंडली काढली आणि सांगितलं की अरे बाळा तुझं राहू महाकाल चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं तुझं झालेलं आहे. बिकॉज मी त्यांना सांगितलं मी कुठे बाहेर जाऊन मी काय घाण खाल्लं नाहीये, लाईक जंक फूड खाल्लं नाहीये, मी काही चुकीचं केलं नाहीये, देन वाय आय फॉलोइंग सो मच रिपोर्ट्स मध्ये येत नाहीये आणि मी सगळं करते, होलिस्टिक अप्रोच करते. मग त्यांनी मला सांगितलं तू हे करतेस ना म्हणून तू इथे आहेस, लक्षात आलं? तेव्हा मला ते एस्ट्रॉलॉजिकल जे आपलं एक सांगतो की इफेक्ट असतं त्याची जाणीव झाली आणि करता करता मग मी टॅरो कार्ड शिकले. तर असं हळूहळू भरपूर गोष्ट म्हणजे न्यूरो लिंग्विज प्रोग्राम सांगा, हिप्नोथेरपी सांगा, सायकोलॉजी सांगा, असं भरपूर गोष्ट शिकत बसले. बिकॉज ह्युमन माइंड इज नॉट ओनली अ स्मॉल थॉट प्रोसेस बट लाईक यु नो ॲज अ ह्युमन आपण म्हणतो ना की मी ही जी व्यक्ती आहे हे व्यक्ती नुसतं ब्रेन किंवा थॉट प्रोसेस किंवा हे अंग नाही, हे 360 degrees आहे. मीन्स माझं जे माइंड आहे ते, माझं हे ध्येय आहे ते
1: बरोबर
0: आणि माझी जी आत्मा आहे ते
1: बरोबर,
0: ऑल दीज थ्री थिंग्स द बॅलन्स पाहिजे तेव्हा आपण हॅपीली जगू शकतो. ही माझी थोडक्यात
1: जर्नी आहे अँड इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या मुमेंटला आपल्याला वाटतंय सगळं काही संपलंय ती मला असं वाटतं की तो एक पॉझिटिव्ह बदल आपल्यातला असू शकतो जो आपल्याला अचानक पुढे घेऊन जाणारा असू शकतो किंवा मला तिथे कळलंय की नाही अजूनही पिक्चर बाकी आहे.
0: म्हणजे मी हे अजूनही पिक्चर बाकी ना त्याच्याबद्दल मी एक सांगणार. मी स्वतःला असं वृत्त बघितलेलं आहे.
1: हो
0: म्हणजे मी ते बघितलंय की लाईक नो माझी आत्मा माझा आपण म्हणतो ना की एक व्हाईट लाईट येते ते खरं आहे, ते खरं आहे. म्हणजे मी ते असं बघितलंय की हाऊ माय सोल इज कमिंग आउट, म्हणजे कसं काही माझी आत्मा बाहेर आली आणि मी जस्ट त्या व्हाईट लाईट कडे जाते. मी बस चुकून मागे वळून बघितलं आणि माझी आई जी रडत होती आणि ती मला कंटिन्युअसली पंपिंग वगैरे देत होती आणि शी वॉज लाईक टेलिंग अरे हे तुझं वय नाहीये जायचं. आय डिसाइडेड टू कम बॅक. म्हणजे आपण सांगतो ना दिस इज ऑल मिथ, पण माझं बरोबर ते झालेलं आहे. माझे मित्रमंडळी जे आहेत ओके ज्यांनी माझ्या सोसायटीचे जे आहेत त्यांनी मला ऍक्च्युली बघितलेलं आहे गोईंग थ्रू दॅट टाइम, गोईंग थ्रू दॅट टाइम, दे नो माय जर्नी.
1: माय गॉड.
0: सो इट इज फॅक्ट, इट इज फॅक्ट दॅट
1: सो आपल्यासोबत जे झालंय त्याच्यातून आपण शिकून इतरांना आपण कसे उपयोगी पडू शकतो. मला असं वाटतं आज तुम्ही हे सगळं शिकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अनेक जणांना त्यांच्या जगण्याचा जो काही मार्ग आहे तो सोयीस्कर करून दिलाय. की बऱ्याच वेळेला मीही अडखळते, मलाही नाही माहितीये पुढे काय होणार आहे, पण त्या डिफिकल्ट वे वरून किंवा जो डिफिकल्ट पाथ आपण निवडलेला आहे त्या डिफिकल्ट पाथवरून जर पुढे जायचंय तर यू नीड समवन की जो तुला हा की जो तुला पुढे घेऊन जायला सांगेल की हा रस्ता दाखवण्याचे काम कोणीतरी करतं आणि तो सध्या तुम्ही आता दाखवत आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहात. बऱ्याच वेळेला रेकी हिलिंग हा शब्द वापरला जातो, नेमकं काय असतं?
0: तर रेकी हिलिंग एक ही जॅपनीज टेक्निक आहे. एक डॉक्टर मकाओ उसू आहे, उसुई आहेत त्यांना, म्हणजे असं आपण उसुई रेकी म्हणून पण सांगतात. तर त्यांना ना काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं होतं. ही हिमसेल्फ वॉज अ सायकोलॉजिस्ट आणि त्यांनी नाना प्रकारचे अभ्यास केले होते की काहीतरी याचं म्हणजे रिलीजन नाही आहे, औषधं नाही आहे आणि कुठेही काही त्याच्यामध्ये बंदिशपणा यायला नको, असं काहीतरी हिलिंग पाहिजे म्हणून त्यांनी मेडिटेशन केलं आणि वन फाईन डे त्याला कळलं अरे वा, त्यांना ते एनलाइटमेंट झालं, त्यांना एक व्हाईट लाईट दिसली, आपण जी पांढरी रोशनी म्हणतो ना, तेव्हा त्यांना कळलं की हे रेकी म्हणून काहीतरी आहे आणि त्यांनी त्याचं नाव रेकी ठेवलं. रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी लाईफ फोर्स, एकदम सिम्पल आहे. ही जी एनर्जी जी आपला कायनात आहे, जे आपण डेली ब्रीद इन ब्रीद आउट करून इंटेक करतो, नुसतं थोडं शांतपणे जर आपण विचार केला ना आपल्याला ते दिसतं. ती एनर्जी आपण एक्स्ट्रा जी म्हणजे आपल्या अंगात आपण हे रोटेट करतो, पूर्ण शरीरात रोटेट करतो आणि जी ते एक्स्ट्रा असते ना ते आपण बाहेर काढून लोकांना डिस्टन्स हिलिंग वगैरे आपण देतो. डज इट वर्क? येस.
1: ओके. या सगळ्या आयुष्य म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात किती पर्सनली फरक पडलाय?
0: प्रचंड, प्रचंड. म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग टच टू टच सॉडस, म्हणजे मी कोणाला हील होताना बघते. ओके, आय फील दॅट आय एम रिअली ब्लेस्ड. ते मी सांगितलं ना मी पिक्चर बाकी आहे. आता मी लास्ट इयर एक एक्झाम्पल देऊ.
1: येस.
0: माझी क्लायंट आहे ओके अचानक, म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर माय क्लायंट, तुमच्या फ्रेंडला तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलं, त्या फ्रेंडचा मला मेसेज आला की अरे हे जे क्लायंट आहे ना तुमचे त्यांना बरं नाही अँड शी हॅज गिव्हन अप होप्स आणि त्या ऑलमोस्ट ऑक्सिजनवर आहे, काही खात नाहीये अँड डॉक्टर्स हॅव ऑल्सो गिव्हन अप होप्स. तेव्हा मी स्पिरिच्युअलिटीचा हेल्प घेतलो, मला ती जाणीव झाली की अभि पिक्चर बाकी है. आय सेड यू जस्ट गो अँड टेल हर दॅट आय एम टेलिंग दिस अँड आय विल स्टार्ट सेंडिंग डिस्टन्स एनर्जी. त्यांनी इव्हनिंगमध्ये, म्हणजे ते कॅनडामध्ये होते, मी इंडियामध्ये होते, नेक्स्ट डे इव्हनिंगमध्ये जे ते जेवत नव्हते, स्टार्टेड इटिंग, स्टार्टेड फिलिंग गुड, विथ ग्रेस ऑफ गॉड टुडे बॅक वर्किंग.
1: ओ,
0: बॅक वर्किंग. सो फ्रॉम दॅट हेल्दी पर्सन गोईंग टू द डेड बेड, ओके, मृत्यूच्या दारावरती उभं राहून ती लिटरली
1: मला
0: मॅडम मला मृत्यू दिसते, मला कळते, मला घ्यायला आलेत, बोले तुझा आता वेळ आलेली नाही, तेवढं एक पॉझिटिव्ह विचार ठेव. ते एक पॉझिटिव्ह विचारनी तिचं बदललं आणि मला इतकी सॅटिस्फॅक्शन भेटतो मॅडम, मस्त झोप येते,
1: समाधान,
0: समाधान भेटत. म्हणजे मी सांगते शब्द नाही, हे जी फिलिंग आहे ना ते एक्सप्लेन करायला

0: केलंय. त्याला बरं, मग त्यांनी जाऊन सांगितलं की हे विठ्ठल मग त्याचं काहीतरी कर, खूप अस्वस्थ आहे तो, अस्वस्थ आहे. तर विठ्ठल त्याच्या स्वप्नात आले, त्याला सांगितलं एक काम कर, तू सांगतो ना की मी त्याला चांगलं करू, मी त्याला आशीर्वाद देऊ, त्याला सांगतो एकच गोष्ट कर, ठीक आहे, गेल्या जन्माचे जे काय त्याचे पाप आहेत, पुण्य आहे, ते सगळं मी बरोबर करून दे. त्याला सांग जे काय त्याच्या आयुष्यात घडतं ना, सांग देवाचा चरण, तुझा चरण, एवढा एक डायलॉग सांग. बोला बरं मी सांगतो. गेला दुसऱ्या दिवशी, तो बोला आलास बघ केवढं ऊन आहे, इथे घाम सुकतोय, प्याला पाणी नाहीये, तुझ्याकडे आहे का पाणी? तो बोला माझ्याकडे नाहीये, मला तहान लागली. काय बोलला तुझा देव? तहान मला माझा देव एकच बोलला, तुला वाईट वाटतंय ना पाणी नाहीये. त्यांनी सांगितलं सांग तुझा चंड, रूपाशी बसलोय ना, तुझा
1: देवाचा चरण,
0: सगळं तुझा शरणात, तुझा चरणी विठ्ठल. बोला अच्छा असं करू. हा करायला चालू केलं. थोड्या दिवसानंतर परत हा माणूस जात होता, बघितलं रे हा कुत्रा तर मस्त ठणठणीत झाला. ग्रॅटिट्यूड जे असतं ना, फक्त येऊ सांग की मला जे काय भेटतं ते तुझ्यामुळे भेटतंय, तुझा चरणीत, आणि असे चमत्कार.
1: थँक्स
0: एवढंस असतो ते ग्रॅटिट्यूड आणि थँक्स घेऊन. चांगलं झालं तुझ्यामुळे देवा, नाही झालं तुझ्यामुळे. आता किती लोक असं असतात की आम्ही देवमध्ये विश्वास ठेवत नाही, आम्हाला कोण विठ्ठल आणि कोण गणपती, नका ठेव, गो टुवर्ड्स विठ्ठल. जिथून ते देव आलेत ना, शंकर सुद्धा म्हणतात की मी त्या व्हाईट लाईट मधून आलोय, मी पांढऱ्या रोशनीवरून आलोय, मी अनंत आहे, मी अनंत आहे. व्हाईट लाईटला सांग, त्या कायनातला सांग, हे असतं ग्रॅटिट्यूड आणि थँक्स, चमत्कार होऊन जातो.
1: 100%. कारण मला असं वाटतं बेसिक गोष्ट अगदी आपण नेहमीच्या लाईफमध्ये सुद्धा अनुभवू शकतो ना. मी जर सतत हेच म्हणतेय की मला हे नाहीये, मला ते नाहीये, किंवा मी जर सतत कंप्लेंट्स करत राहिलीये, तर त्याच गोष्टी कुठेतरी बियॉन्ड बाउन्स येणार आहेत माझ्याकडे, आणि त्याच गोष्टी कुठेतरी होणार आहेत की अरे काय, वाय ऑलवेज कंप्लेंट्स. किंवा
0: इथे ना माझं एक सुपर बोलणं आहे, जे गेला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय सांगतो, पास्ट.
1: पास्ट
0: आता आहे ते काय
1: प्रेझेंट,
0: आणि येणारा काय
1: फ्युचर.
0: तर आता प्रेझेंटचं इंग्लिश स्पेलिंग काय, पी आर ई एस ई एन टी. तर त्याला जर आपण सिलेबल ब्रेक केलं तर काय असतो, प्री
1: सेंट,
0: प्री सेंट, प्री सेंट. म्हणजे जे आज मी बोलणार आहे तेच मला उद्या भेटणार.
1: बरोबर.
0: कसं असतं ना, जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ना,
1: ऑल अबाउट गिव्ह अँड टेक,
0: गिव्ह अँड टेक. आणि दुसरं आपला जे ओमेन आहे ना, आपण काय ओमेन पाठवतोय, ते महत्वाचं आहे. मी बोलताना पॉझिटिव्ह बोलते, विचार करताना मी पॉझिटिव्ह बोलते, पण तरी ते का चालत नाही,
1: ते म्हणतात
0: कारण माझी एनर्जी नेगेटिव्ह आहे.
1: बरोबर.
0: एनर्जी गोज वेर युअर इंटेन्शन फ्लोज. तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह
1: पाहिजे, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट.
0: आतून पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे. आतून पॉझिटिव्हिटी आली, आतून ग्रॅटिट्यूड अँड थँक्स गिव्हिंग आला, ऑरा चेंज होता. अरे काय चमक आहे या व्यक्तीची, चेहऱ्याची. त्यांना भेटून कोणाला असं बघून असं एकदम स्माईल येत.
1: येस.
0: कोणाला बघून काय हे, बिकॉज दॅट पॉझिटिव्हिटी इज फ्रॉम इनसाइड आउट मॅडम.
1: या
0: त्याची जाणीव असायला पाहिजे. ते जाणीव झाली की थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड नीड्स.
1: नक्कीच.
0: सिम्पल आहे. आपण हा जा कार्यक्रम स्टार्ट करताना केलं ना, थँक्स गिव्हिंग स्टार्ट.
1: येस डेफिनेटली. आणि या खूप माइनर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मला असं वाटतंय या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडत असतो. जसं की मॅडमनी आताच सांगितलं की जस्ट इन ए ग्रॅटिट्यूड, कुठेही जाताना काही करताना थँक्यू किंवा सॉरी, हे मला असं वाटतं हे दोन असे शब्द आहेत ना की जे बऱ्याच गोष्टी सांभाळून नेतात. ती नौका असते ते त्याचा बॅलन्स साधायला मला असं वाटतं हे दोन गोष्टी असाव्यात. मॅडम खरं तर हे विषय इतके मोठे आहेत ना की प्रत्येक विषयावरती एक सिरीज होऊ शकते. पण आज ओव्हरऑल सुरुची गौतम आणि सुरुची गौतम काय आहेत, कशा आहेत, कसं त्यांचं काम चाललंय, आणि त्यांच्याकडून आलेल्या टिप्स आज याच विषयाला अनुसरून आजच्या या गप्पा होत्या. या गप्पांच्या ओघा होत्या, गप्पांमध्ये मी तरी फार रंगून गेले. आणि नक्कीच रंगून जरी गेलेले असले तरी त्याच्यातून जे महत्वाचे किंवा ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी फार हेल्पफुल आहेत. ज्या मला असं वाटतंय जे श्रोते आप मला ऐकतायत किंवा जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती पाहतात, प्लीज अगदी काही खूप मोठ्या गोष्टी करायला सांगितलेल्या नाही आहेत.

0: जस्ट छोट्या छोट्या चूस. सो नक्कीच ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे ते तर तुम्ही आम्हाला कळवाच. पण जाता जाता ओव्हर टू यू सुरुची मॅम, एनी मेसेज स्पेशली फॉर लेडीज टू ऑल द वुमन्स, एनी सिंपल मेसेज.
1: एकदम सिंपल मेसेज दे मी ध्यानदार आहे. वुमन मध्ये पण मेन हिडन आहे
0: या.
1: ओके, तर आपला आतली ती शक्ती जी आहे ना ते कधी विसरू नका. आणि नेहमी एक गोष्टी आठवण ठेवा, तुम्हाला कोणाची अप्रुव्हलची गरज नाही, तुम्हाला स्वतःचं अप्रुव्हलची गरज आहे. एकदा आरशामध्ये स्वतःला बघाडी सांगा आय कॅन डू इट, आणि मग बघा आयुष्यात कुठचा कुठे तुम्ही जातायत.
0: इट
1: इज व्हेरी सिम्पल, लुक इन टू द मिरर अँड टेल यू आर द फर्स्ट वन, यू आर ओनली लास्ट, आय विल कीप लव्हिंग यू टिल लाईफ विल बी लास्ट.
0: वाव, स्वतःवरचं प्रेम किती मॅटर करतं.
1: स्वतःला थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड स्टार्ट करा मग जगाला.
0: बरोबर आहे, दॅट्स ट्रू. कारण भरपूर वेळा असंही होत आहे ना की मी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवते, बट मी जर माझ्यावरती प्रेम नाही केलं तर दुसरा का करेल. सो एक तसंही
1: सिम्पल आहे ना, आज एक गृहिणी आहे, सकाळी पहिली उठते आणि रात्री सर्वात लास्ट
0: झोपते.
1: पण मला एक सांगा ना, तिला जर एक आईस्क्रीम खायचंय आणि तिने कोणाला विचारलं अरे आपण आईस्क्रीम खाऊया, सगळे घराचे नाही नाही नाही करणार, ती काय करणार, आपलं मन मारून झोपून नका झोपू, कोणासाठी
0: जा आणि घेऊन या मस्त खा.
1: आजकाल तर काय मोबाईल वरती ऑर्डर येतो 15 मिनिटात, इन्स्टामार्ट घरी ऑर्डर करा. सो लव्ह युअर सेल्फ, गिव्ह थँक्स गिव्हिंग अँड ग्रॅटिट्यूड टू युअर सेल्फ, गिव्ह हॅट्स ऑफ टू युअर सेल्फ, कारण तुम्ही आहात म्हणून जीवन आहे. स्वतःला व्हॅल्यू द्या ऍज अ वुमन, ऍज अ स्त्री. ओके, एक पाऊल पुढे घाला आणि मग बघा
0: बदल नक्की, आणि तो पॉझिटिव्ह असेल.
1: पहिला पाऊल तर आहेच ना, विडा घ्या, एक उचला स्वतःसाठी आणि पुढे घ्या.
0: सो वन्स अगेन मॅम थँक्यू, थँक्यू सो मच. कारण भरपूर वेळा म्हणजे जस्ट हेक्टिक स्केड्यूल, कामाचा प्रेशर, पर्सनल लाईफ, सगळ्या या गोष्टींमध्ये जेव्हा कुठेतरी हे असे शब्द ऐकायला मिळतात ना, सो मी मकाशीही म्हणाले की हे गरजेचं आहे फार, की हा मी आता हे ऐकलंय, बरं हे ऐकलेलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडणार आहे. सो तसंच काही साधताही इथे झालंय. सो वन्स अगेन थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून आज आचार्य 90 FM वरती आलात आणि आमच्याशी छान दिलखुला संवाद साधलात. आणि आपण नक्कीच या विषयाला अनुसरून अजून बऱ्याच गोष्टी आपल्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी घेऊन येऊ.
1: डेफिनेटली पुढे कार्यक्रम जे आपण विचार केले,
0: येस येस येस येस येस
1: डेफिनेटली. आणि परत एकदा परत तुमचं आणि तुमचं पूर्ण टीम आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि मी स्पिरिच्युअलिटी माध्यमातून तुम्हाला खूप खूप एनर्जी पाठवीन आणि आशीर्वाद देईन की हे खूप चांगलं जाऊ द्या. तुमचं पूर्ण जे काही पॉडकास्ट तुम्ही घेतात, मुलाखती घेतात, आणि तुमचं आचार्य 90 FM खूप चांगलं असतो.
0: थँक्यू सो मच. तर श्रोते आणि प्रेक्षक हो, मुलाखतीच्या उत्तरांकडे येताना आता तुमची इथे रजा घेतीये, कारण वेळ झालेली आहे आणि काही असतं, काही किती विषय आवडीचा असला तरी वेळेचं बंधन असतं म्हणून थांबावं लागतं. म्हणून तुर्तास तरी इथे मी मॅम सोबत तुमची इथे रजा घेते. तर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर अशाच सुंदर छान मनोमनात गाण्यांसाठी आणि कार्यक्रमांसाठी आचार्य 90 FM ऐकत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नेहमीच मी आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर हे आपल्यासाठी खास विशेष कार्यक्रम नेहमीच आपल्यासमोर सादर करत असतो. वेगवेगळे व्यक्तिमत्व उलगडण्याचा एक प्रयत्न असतो आणि महाराष्ट्राने आपल्याला बरीचशी साहित्यिक रत्न देखील दिलेली आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गिरीश कर्नाड सर. आणि गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी आपल्याला अधिक सखोल माहिती आज डॉक्टर राहुल भांडारकर सर करून देणार आहेत. प्रथम राहुल डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM वर.
1: नमस्कार प्रेक्षक हो.
0: आणि आज उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज आपण धावता आढावा घेणार आहोत आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत गिरीश कर्नाड सरांविषयी. तर अर्थातच त्यांच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. कन्नड भाषिक होते आणि खूप नाटककार दिग्दर्शक असे व्यक्तिमत्व होतं. तर बालपणीचा काळ त्यांचा कुठे होता आणि ते मग कसे मुंबईत आले?
1: एक आपण थोडस म्हणजे त्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेताना डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दल, ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, पद्मश्री पद्मभूषण त्यांना भारत सरकारने दिलेला आहे. नुसतं नाटक असं नाही, सिनेमा नाही, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती ज्याला त्यांनी, त्या विचारसरणीला ते वाहून घेत असत. त्यामुळे गिरीश कर्नाड यांच्याबद्दल बोलताना तो सर्व जो त्यांचे विविध जे पैलू आहेत ते आपण समजून घेऊया. जसं तुम्ही सांगितलं, त्यांच्या बालपणाचा भाग ते कन्नड भाषिक असले तरी 1938 साली त्यांचा जन्म, मे महिन्यातला त्यांचा जन्म जो आहे तो माथेरान इथला.

0: माथेरानीतला त्यांचा 38 साली जन्म म्हणजे ब्रिटिश काळातला. आणि त्या काळी त्यांचे वडील जे होते रघु कर्नाड हे डॉक्टर होते, व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यामुळे ते माथेरानला पोस्टेड होते. मूळ चित्रापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबातला त्यांचा जन्म. आता चित्रापूर सारस्वत ब्राह्मण म्हटलं की आपल्या समोर जे वेगवेगळे कलाकार येतात त्यातील एक अनंत नाग शंकर नाग ही एक जोडी, अनंत नागरकट्टे शंकर नागरकट्टे गिरीश कर्नाड म्हणजे सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या परिवारात त्यांचा जन्म हा भाग समजून घ्यायला हवा. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी एखादा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तर जन्मामध्ये जडणघडणांमध्ये त्यांच्या आई वडिलांचा एक फार मोठा भाग असतो. त्यामुळे मी हे आवर्जून सांगतोय. त्यांचे वडील जसं मी सांगितलं व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या वडिलांची धर्मपत्नी पहिली बायको जी होती ती त्यावेळी बेडरेडन होती. आणि गिरीश कर्नाड यांच्या ज्या मातोश्री आहेत कृष्णाबाई त्यांचं नाव, तर कृष्णाबाई त्यावेळी एक विधवा होत्या. ही कथा तुम्हाला मी का सांगतोय कारण लक्षात घ्या हे जडणघडणामध्ये या घटनेचा किती मोठा एक एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या बालपणाचा किती मोठा एक हातभार असतो संस्कारामध्ये आणि तो कशा प्रकारे आपले सामाजिक विचार तयार करत असतो. तर कृष्णाबाई ह्या त्यांचं लग्न झालेलं आणि त्या विधवा होत्या, बालविधवा आपण म्हणूया. त्या काळी लवकर लग्न करायची प्रथा होती आणि त्या केअरटेकर म्हणून नर्स म्हणून गिरीश कर्नाड यांच्या वडिलांकडे त्यांच्या ज्या पहिल्या धर्मपत्नी होत्या ते बेडरिडन असल्यामुळे त्यांची काळजी ते घेत असत. आणि ते बेडरिडन असतानाच त्यावेळी हिंदू पुरुषांना देखील दोन लग्न करण्याची परवानगी होती बायोगॅमी त्यावेळी होती. तर त्यांचं लग्न तिकडेच एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये द्यावी त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर गिरीश कर्नाड आणि त्यांचे भाऊ वगैरे हे कृष्णाबाई यांच्या मोठी जन्माला आले. पण त्यावेळी हे फार मोठं धाडसी पाऊल होतं की एखादा विधवेबरोबर लग्न करणं आणि नंतर मग त्याच्यातनं संसार आणि संसाराचं हे. माथेरानमध्ये जसं मी सांगितलं जन्म, नंतर पुढे धारवाड शिरशी या भागामध्ये त्यांच्या वडिलांची अर्थात तिथे पोस्टिंग झाली. म्हणजे त्यांचं पुढचं जे बालपण आहे ते मुख्यत्वे शिरशी या गावात, कर्नाटक मधल्या शिरशी या गावात झालं. आणि शिरशीमध्ये असताना त्यावेळी फिरती ज्याला आपण म्हणतो फिरतं नाट्य ज्याला म्हणतात एका गावातनं दुसऱ्या गावात जाणं वगैरे हे रंगमंच नव्हे फिरतं नाट्य मंडळी. नाट्य मंडळी एका गावात जायची नंतर मग दुसऱ्या तालुक्यातल्या दुसऱ्या गावात तिसऱ्या तालुक्यात असं करत करत करत ते एक नाटक मंडळी असायची आणि ती शिरशी गावात ही आली होती. आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर फार होता ही फिरती नाटक मंडळी. आणि कर्नाटकात मुख्यत्वे जर आपल्याला डॉक्टर शिवराम कारंत हे नाव माहीत असेल ज्यांचं साहित्यालाच नव्हे तर यक्षगान या आर्ट फॉर्मला एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर यक्षगान मुळात कर्नाटकातला हा फोक आर्ट फॉर्म आहे ज्याच्यातनं विविध पौराणिक कथेतनं सामाजिक संदेश देऊन तो पुढे नाट्यप्रकार म्हणजे फार प्रचलित होता. त्या यक्षगानाचा त्यांच्यावरती फार मोठा परिणाम होता यक्षगान या नाट्य प्रकाराचाही. म्हणून ते धारवाडमध्ये असताना शिरशीमध्ये असताना अनेक अशा यक्षगानांचे जिथे प्रयोग होत असत तिथे जात आणि ते बघत होते की कशा प्रकारे हा आर्ट फॉर्म आहे. नंतर त्यांचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या काळातलं. म्हणजे लक्षात घ्या आर्ट कडे एखादा व्यक्ती जेव्हा त्याचा जेव्हा आपण म्हणतो की आर्ट या फॉर्मकडे त्याचा फार झुकाव आहे किंवा आर्ट फॉर्म हा त्याला फार आवडतो, पण आर्टमध्येही मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स घेऊन त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं. पुढे जाऊन त्यांना रोड स्कॉलरशिप मिळाली. आजच्या काळात रोड स्कॉलरशिप अनेकांना ठाऊक असेल, पण त्यावेळी रोड स्कॉलरशिप मिळणं ब्रिटनमधनं एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधनं रोड स्कॉलरशिप मिळणं म्हणजे रोड स्कॉलरशिप मिळून त्यावेळी डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या लंडनला जाण्यासाठी. तर गमतीचा भाग असा आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मला फक्त तुला पाठवायचे पैसे आहेत, परत बोलवायचे पैसे नाही, तर तू विचारपूर्वक जा. तर कारण डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या, शिपनी पाठवावं लागायचं, पण तरी ते त्यावेळी गेले आणि तिथे जाऊन पण त्यांनी त्यांचा जो मेन पिंड कल होता तो नाट्य ज्याला आपण म्हणतो कलेचा, त्यामुळे ते करत असताना देखील तिकडच्याही इंटरनॅशनल अनेक ट्रुप्स बरोबर ते जवळून कनेक्टेड होते आणि त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती फार होता. पण ज्याला आपण एखादं म्हणतो की आवड, मातृभाषेची आवड आणि मातृभाषेसाठी काहीतरी करण्याची एक नेहमी जी धडपड असते ती त्यांच्यात नेहमी होती आणि त्यांना असं नेहमी वाटत असं की आपण आपल्या भाषेमध्ये देखील काहीतरी असं केलं पाहिजे, कन्नड मराठी या भाषेमध्ये देखील काही झालं पाहिजे. तर असं त्यांचा एक ओव्हरऑल हा एक भाग आहे आयुष्याचा. एका म्हणजे याला आपण म्हणूया की एखाद्या सामाजिक परिस्थितीतनं जेव्हा मुलं जन्माला येतात, एखाद्या विशिष्ट सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत, तेव्हा त्यांच्यावर एक वेगळा प्रभाव असतो आणि तो समजून घेणं समाजाला फार गरजेचं आहे. कारण जसा जसा तो व्यक्ती नंतर पुढे घडत जातो त्याच्यावर तोच प्रभाव ज्याचं बीज आहे त्याचं असतं आणि म्हणून आपल्याला ती व्यक्ती समजताना हे समजून घेणं फार गरजेचं आहे की ती व्यक्ती का त्याचे विचार तसे आहे.
1: पण वडील एवढे प्रतिथियश डॉक्टर असताना मुलगा सहज डॉक्टर होऊ शकला असता, पण डॉक्टरकडे म्हणजे ते वळले का तेही विचारायचंय. आणि मग कलाशाखेकडे कसे काय वळले?
0: नाही, त्यांचा जसं म्हटलं की त्यांचा जो प्रवास होता तो जास्त करून कलेच्या संदर्भातलाच होता आणि मुक्त विचारसरणी, तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल, त्यांचे वडील किंवा कुटुंब हे मुक्त विचारसरणीचं होतं, कोणतेही विचार लादू नयेत कुणावर, अशा त्यांच्या ओव्हरऑल ज्यावर लक्षात आलं असेल. तर त्यांचा तो कल होताच, पण एखाद्या मुलाने आपलं शिकावं चांगलं म्हणून यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि मी जसं सांगितलं स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये त्यावेळी गुणवत्ता मिळून रोड स्कॉलरशिप मिळवणं हे त्यातलाच एक भाग होता की त्यांना एवढी मोठी रोड स्कॉलरशिप मिळवली म्हणजे त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती. आता लोकांचा अनेक वेळा गैरसमज असा आहे की कलात्मक क्षेत्रात असणारे लोक हे फार जास्त गणिताकडे नसतात किंवा गणित कच्च असतं, तर हा फार चुकीचा समज आहे असं मला वाटतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की ज्याचं कलेवरती प्रेम आहे त्याला गणित हा विषय आवडलाच पाहिजे. गणित इज द ओनली सायन्स विच इज प्रॅक्टिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात तुम्हाला एकदम लॉजिकली त्याचे कन्क्लुजन्स येतात आणि त्यामुळे गणिताचं आणि कलेचं जे संगम आहे त्याच्यातनं जे विचारसरणी करणारे माणसं असतात ते अचूक, फार त्यांचे लक्ष अचूक असतात असं आहे.
1: आपण आता त्यांच्या चित्रपटांकडे वळूया. त्यांनी कन्नड चित्रपटाची निर्मिती केली आणि हिंदी चित्रपटांची निर्मिती केली, तर त्याविषयी थोडस तुम्ही सांगा.
0: कन्नड चित्रपटांकडे वळण्याआधी मी असं म्हणेन की जसं विजय तेंडुलकरांचं स्थान आहे मराठी रंगभूमीवरचं, अलेक पदमसीचं स्थान आहे इंग्रजी रंगभूमीवरचं, बादल सरकार यांचं स्थान आहे बंगाली रंगभूमीवरचं, त्याच पथडीचं किंवा त्याच एका लेवलचं स्थान आहे गिरीश कर्नाड यांचं कन्नड रंगभूमीवरती. तुगलक नागमंडळ तुगलक ह्या ज्या त्यांच्या कलाकृती जर आपण पाहिल्या तर त्या खरखर फार काळाच्या पुढच्या होत्या कलाकृती आणि ते त्यावेळीच्या कन्नड थिएटरसाठी फार कॉन्टेम्पररी अगदी मॉडर्न होतं, त्यामुळे त्यांना कन्नड थिएटर रिव्हायवलमध्ये एक त्यांचा फार मोठा भाग आहे. चित्रपटाकडे येण्याच्या पूर्वी चित्रपटामध्ये अनेकांना तर त्यांचे चित्रपट पाहिलेली ही लोक असतील, पण चित्रपटाच्या आधी जो ज्याला आपण पायाभरणी म्हणतो एखाद्या कलात्मकतेची, तर त्यांच्यावर थिएटरची पायाभरणी फार अचूक होती आणि त्यांनी जग बघितलेलं थिएटरमध्ये काम सुरू करताना, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं थिएटर कुठच्या लेवलला आहे, आपलं भारतीय थिएटर कुठच्या लेवलला आणि आपलं मूळ भाषेमधलं थिएटर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं न्यावं याचे त्यांच्याकडे फार चांगली पद्धत होती. आणि त्यामुळे तुगलक हा जरी विषय त्यांनी कन्नड भाषेमध्ये मांडला तरी तो इंटरनॅशनली फार लोकांना आवडला, कारण त्याच्यातला जो गाभा होता, मूळ गाभा होता, तो अपीलिंग होता, फार अपीलिंग होता. म्हणजे जर आज तुम्हाला वाचता आलं तर तुगलक विषयी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.
1: तुगलक तसंच तुम्ही उल्लेख केला तुगलकचा, पण नागमंडळ आणि ययाती तर आहे, शिवाय हे तुगलक नाटकाबरोबरच नागमंडळ आणि हयवदन हे नाटक फार त्यांची लक्षात राहण्यासारखी आहे.
0: ही सगळी बघा, हे सगळ्या नाटकाचा गावा कुठेतरी इतिहासाशी जोडलेला आहे, पण इतिहासामध्ये नुसतं रमून न जाता त्याच्यातनं एक कोणता तरी विचार पुढे आणून एक बोध देऊन त्याला एका मॉडर्न पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे थिएटर मधलं. त्याच्यातलं कुठचंही प्ले उचलून बघा, या चारी जे तुम्ही आज नाटकांचा उल्लेख केला आहे, वदन असेल, नागमंडळ असेल, तर प्रत्येकामध्ये म्हणजे एका बाजूला जे पारंपरिक आपली कथा आहे त्याचा गाभा घेऊन एका मॉडर्न पद्धतीने म्हणजे एका नवीन पद्धतीने त्याला लोकांसमोर आणणं आणि त्यातनं एखादा विचार पुढे नेणं हा एक म्हणजे तिन्हीचं जे संगम आहे हे त्यांना जमलं. तुम्ही चित्रपटांचा उल्लेख केला तर चित्रपटांकडे थोडस मी येतो. फारच कमी लोकांना असं म्हणजे माहिती आहे की 83 साली मला वाटतं त्यांचा दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला. शेखर सुमन लेखा, अनुराधा पटेल, अमजद खान, शंकर नाग यांच्यासारख्या दर्जेदार लोकांची त्याच्यात भूमिका होती. उत्सव त्या चित्रपटाचं नाव, तर उत्सव सारखा एक दर्जेदार चित्रपट म्हणजे संगीत मृच्छकटिक या नाटकाच्या आधारावरती केलेला चित्रपट म्हणजे उत्सव. म्हणजे बघा तिथे पण त्यांनी ज्याला आपण म्हणतो वत्से ज्ञान कामशास्त्र ज्याच्यामध्ये उल्लेख आहे, फार रंजक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ऋषी वत्सगान यांची भूमिका अमजद खान यांनी केलेली आणि त्या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका एका चोराची ती शंकर नाग यांनी केलेली आहे आणि त्याच्यात इतर अनेक चांगले कलाकार त्या चित्रपटात आहेत जे पुढे जाऊन नावाजलेले कलाकार झाले, जसे अनुराधा पटेल होत्या. त्या घटनेशी संबंधित एक मजेदार किस्सा असा आहे की गिरीश कर्नाड यांची पहिली चॉईस जी भूमिका रेखा यांनी केली त्या भूमिकेसाठी गिरीश कर्नाड यांची दिग्दर्शक म्हणून पहिली चॉईस तुम्हाला काय वाटतं कोणती अभिनेत्री असेल?
1: अर्थात रेखा.
0: आणि समजा जर तुम्ही फार जवळून थिएटर वगैरे पाहिलेलं असेल तर तुम्हाला अजून एक क्लू देतो, ती अभिनेत्री मराठी अभिनेत्री, पुढे जाऊन ती फार नावाजलेली अभिनेत्री झाली. तर त्यांनीच तो एक किस्सा त्यांच्या बायोग्राफिकल ह्याच्यात सांगितलेला की त्या चित्रपटासाठी उत्सव चित्रपटासाठी जे भूमिका रेखांनी केली त्या भूमिकेसाठी त्यांची पहिली चॉईस होती अश्विनी भावे.
1: अरे वा. अच्छा.
0: आणि अश्विनी भावे ह्या त्यावेळी जस्ट रंगभूमीवर जस्ट जवळपास 20 वर्ष वय असेल त्यांचं, तर त्या होत्या, तर त्यांची पहिली चॉईस त्या होत्या. पण रेखाला नंतर ती भूमिका मिळाली आणि तो चित्रपट आजही तुम्ही बघा, त्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम जर पाहिली, उत्सव जसं त्या चित्रपटाचं नाव आहे, मन क्यू बहका रे बहका हे सुरेश वाडकर यांचं गाजलेलं आणि लता दिनी यांचं गाजलेलं गाणं आहे त्या चित्रपटात. नंतर तो संपूर्ण चित्रपट जर तुम्ही पाहिला तर संगीत, अभिनय आणि कला म्हणजे ज्याला आर्ट डिरेक्शन आपण म्हणतो, कला दिग्दर्शन नाटकाच्या भाषेत नैपथ्य, एवढं सुंदर त्यावेळी त्या चित्रपटाला दिलेलं आहे आणि शशी कपूर यांच्या निर्मितीमध्ये तो चित्रपट तयार झाला. म्हणजे किती दिग्गज अभिनेते, किती दिग्गज कलाकार त्या चित्रपटाबरोबर होते आणि तो चित्रपट गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला. म्हणजे याच्यावरनं त्यांचं तुम्ही चित्रपटातलं एक मी छोटस योगदान सांगितलं की त्यांनी कसं नाटकातनं सिनेमाला वळले आणि सिनेमामध्ये कुठच्या लेवलचा दर्जेदार सिनेमा त्यांनी दिला, जो लोकांना सर्वसामान्यांनाही आवडेल, तो एक कलात्मक व्यक्तीलाही आवडेल आणि त्याच्यातनं एक वेगळा मेसेज जाईल असं.
1: नक्कीच. खरंच या अभिरुची संपन्न नायकाविषयी आपण नक्कीच अधिक जाणून घेऊया. प्रेक्षको, आज आपण गिरीश कर्नाड विशेष व्यक्तिमत्वावर जाणून घेतोय. त्यांच्याबद्दल सगळी माहिती डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90.9 ऑन रेडिओ. प्रेक्षक हो, विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90.9 यो ओन रेडिओ आणि आज आपण गिरीश कर्नाड या थोर व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर, अर्थातच आता चित्रपटांविषयी बोलतोच आहोत, तर मंथनचा उल्लेख नक्कीच व्हायला हवा, तर मंथन विषयी थोडस सांगावं.
0: मंथन ज्यांनी पाहिलं नसेल तर आता पुन्हा तो 4K मध्ये एका संस्थेनी, फिल्म अर्काईव्हच्या संस्थेनी पुन्हा तो 4K मध्ये रिलीज केलेला आहे. आणि आता जिथे आपण कान सिनेमा फिल्म फेस्टिवल झालं तिथेही त्याचं प्रदर्शन झालं. अतिशय महत्वाचा विषय हवा म्हणजे भारतातील उद्योजक क्षेत्रातल्या आणि सहकार क्षेत्रातल्या एका फार महत्वाच्या घडामोडीवर तो चित्रपट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे गुजरातमधल्या खेडागावातनं स्त्रियांनी एकत्रित येऊन सहकार चळवळ उभी करून आज तो जगभरातला एक प्रसिद्ध ब्रँड आणि भारताला अग्रगण्य स्थान दूध उत्पादनामध्ये करून देणारा ब्रँड अशी ज्याची ओळख आहे, अशा पार्श्वभूमी असणारा कथेचा चित्रपट म्हणजे मंथन. त्याच्यात अर्थातच नसरुद्दीन शाह, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची महत्वाची भूमिका होती. श्याम बेनेगल यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आणि म्हणजे जे ज्याच्यावर आधारित गिरीश कर्नाड यांची भूमिका होती ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन, म्हणजे ज्या व्हाईट रेव्होल्युशन ज्याला म्हणतात मिल्क रेव्होल्युशनचे जनक, हे वर्गीस कुरियन हे त्यावेळी त्या संस्थेचे फार मुख्य घटक होते आणि त्यांच्याशी मेळ खाणारी ती व्यक्तिरेखा होती. तर त्याच्यावरती तो चित्रपट बनलेला. आनंद याच्यामध्ये अजून गमतीदार किंवा आनंदाचा भाग असा की आज आपण क्राऊड फंडिंग म्हणतो. क्राऊड फंडिंग म्हणजे त्याच्यातनं प्रेक्षकांकडनं पैसे घेऊन तो सिनेमा तयार होतो. मंथनच्या बाबतीत असं आहे की त्या सहकार चळवळीशी निगडीत असणाऱ्या सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या कमाईतला 1 रुपया देऊन सगळ्यांनी तो चित्रपट निर्मिती केलेला. आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं प्रोड्युसर गुजरात मार्केटिंग, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन ज्याला कोऑपरेटिव्ह, त्या कोऑपरेटिव्हचं नाव येतं कारण प्रत्येकाने घरातनं 1 रुपया देऊन त्या सिनेमाची निर्मिती केली की जेणेकरून येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळावा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात हुबेहू डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ते जगलेले आहेत. म्हणजे त्यांना येणारा जे चॅलेंजेस त्यावेळी आल्या, खेड्यासारख्या गावात त्या काळी जाणं, एखाद्या मूळ गुजरात मध्ये जन्माला येऊन नसून सुद्धा बाहेरून येऊन एखादी व्यक्ती, वर्गीस कुरियन हे केरळातले होते आणि ते तिथे पोस्टेड होते, तर तिकडे जाऊन त्यांच्याशी संवाद करून कशा प्रकारे त्यांनी ज्या मैका एका ट्रेडिशनल सेटअपमधनं येत आहेत, एक पारंपरिक याच्यातनं येत आहेत, त्यांना त्यांनी मिल्क रेव्होल्युशन मध्ये कसं जोडून घेतलं आणि हा एक इतिहास रचला. तर गिरीश कर्नाड हे हुबेहू ती भूमिका जगले आणि मला वाटतं त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही त्या व्यक्तिरेखेला एवढा न्याय देऊ शकलं नसतं. कारण त्यांचं वाचनही प्रचंड अफाट होतं. एखादी व्यक्तिरेखा करताना त्याचा ज्याला आपण म्हणतो गृहपाठ, आता गृहपाठ हा फार कमी झालेला आहे. गृहपाठ विद्यार्थीच कमी करतात तर आपण कलाकारांकडनं काय अपेक्षा करणार, कारण त्यांचं वेळेची मर्यादा हे सगळ्या आता गोष्टी आहेत. पण एखाद्या व्यक्तिरेखा करताना गिरीश कर्नाड त्या व्यक्तिरेखेच्या बरोबरचा संवाद, त्या व्यक्तिरेखेची वेशभूषा, त्या व्यक्तीशी असणारे हावभाव मुख्य म्हणजे त्या व्यक्तीनं जसं आपण नेहमी म्हणतो की नटाचे जो अभिनय आहे हा त्याच्या डोळ्यातनं सादर होतो. तर मंथनला जर तुम्ही जवळून फ्रेम मध्ये पाहिलं तर काही वेळेला तुम्ही त्यावेळी जर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं जर चित्र पाहिले असतील, फोटोज पाहिले असतील, तर तुम्हाला वाटतील की तेच तिथे उभे आहेत. एवढं संवाद कौशल्य त्या अभिनयातनं त्यांनी मांडलेलं आहे. विशेष हे सांगण्यासारखं काय आहे, कारण संवाद कौशल्य हे कुठेतरी हरपत चाललेलं आहे आताच्या काळात, की प्रत्येक जे संवाद आहे ते एकाच पद्धतीने येत आहेत, एकाच रसातन ते येत आहेत असं वाटतंय. म्हणजे तेचतेचपणा कुठेतरी येतो, विनोदाचाही तेचतेचपणा येत चाललेलं आहे असं वाटायला लागलेलं आहे.
1: आणि दर्जा राहिला नाही.
0: पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, ती भूमिका करताना त्यांनी ती अख्खी मोमेंट वाचून काढलेली आणि ते दिग्दर्शकाला नेहमी विचारत असत की ही भूमिका आहे, माझ्या जागी जर ते उभे असते तर कशी रिएक्शन आली असती कसं. कारण जेव्हा जे तुम्ही मॅच करता तेव्हाच तो अभिनय तेवढा एकदम प्रगल्भपणे समोर येतो लोकांच्या. त्यामुळे मंथना एक लँडमार्क सिनेमा त्यांच्या आयुष्यातला आहे. अजून एक लँडमार्क सिनेमा ज्याच्यामध्ये निशांत नावाचा सिनेमा श्याम बेनेगल बरोबर त्यांनी केला, ज्याच्यामध्ये एक शाळकरी मास्तर म्हणजे त्या काळातली सामाजिक परिस्थितीचं वर्णन करणार, दख्खनी भाषेत हा चित्रपट आहे, त्याच्यात ते संवाद दख्खनी भाषेत आहे. दख्खनी म्हणजे जी हैदराबाद आणि आपला जो आंध्र प्रदेश त्यावेळीचा अंडेवाडी आंध्र प्रदेश म्हणूया आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातला एक भाग असं जोडून तो दख्खनी प्रांत होता. त्या दख्खनी प्रांताची भाषा त्या चित्रपटात केलेली आहे आणि गिरीश कर्नाड यांनी एका शाळेतल्या मास्तराची भूमिका केलेली आहे. शबाना आझमी ह्या त्यांच्या धर्मपत्नी दाखवलेल्या आहेत आणि त्या धर्मपत्नीला जेव्हा तो मास्तर त्या गावात ट्रान्सफर घेऊन येतो, बदली घेऊन येतो बदलीचा शिक्षक म्हणून, तेव्हा तिचं अपहरण होतं त्या गावातल्या बलाढ्य एका परिवाराकडून. अमरीश पुरी यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केलेली, अनंत नाग यांनी त्याच्याबरोबर सहखलनायक, नजरुद्दीन शाह यांनी सहखलनायक आणि डॉक्टर मोहन नागाशे अशी एक बलाढ्य म्हणजे एक कास्ट त्याच्यावर. आणि डॉक्टर सत्यदेव दुबे म्हणजे आज मला कोणालाही कोणत्याही नाटकामधला किंवा सिनेमामधला व्यक्ती असा नसेल ज्याला डॉक्टर सत्यदेव दुबे हे माहीत नसेल. डॉक्टर सत्यदेव दुबे यांनी त्याच्यामध्ये एका पुजाऱ्याची भूमिका केलेली. तर असा हा सिनेमा आणि त्याच्यामध्ये तो क्लायमॅक्सला जेव्हा तो सिनेमा येतो तेव्हा एखादा शाळेतला मास्तर हा त्याच्यावर घडलेल्या घटनेचं प्रतिक्रिया कशी देऊ शकतो याचा अभ्यास करायचा असेल समाज व्यवस्थेचा, तर निशांत हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. आणि त्याच्यातला जो क्लायमॅक्स आहे म्हणजे जो अंतिम सीन आहे की ज्याच्यामध्ये पालखी जात असते देवळाची आणि ते पालखी गिरीश कर्नाड यांच्या खांद्यावर असते, ती पालखी दुसऱ्याच्या खांद्यावर देतात आणि त्यावेळी ते रागाने त्या खलनायकाचा वध करतात आणि सगळी जी जनता आहे ती पण आक्रोशात येते आणि जेवढे त्या परिवारातले असतात त्यांचा तिथे एक एक करून वध होतो. म्हणजे एका शाळकरी शालेय मास्तराला जो सुशिक्षित ह्याच्यातनं आलेला आहे त्याच्यावरती झालेल्या अन्यायाचा प्रतिकार कसा असतो याचा कुठेही बाऊ न करता, कुठेही आक्रमक पद्धतीने कोणतंही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन न करता फार सटल पद्धतीने सॉफ्ट पद्धतीने श्याम बेनेगल यांनी पुढे आणला आणि त्याला न्याय देण्याचं काम हे गिरीश कर्नाड यांनी त्या चित्रपटात केलं. तर निशांत हा एक त्यांचा फार सुंदर सिनेमा आहे. गिरीश कर्नाड आज जर तुम्ही म्हटलं तर एकता टायगर मधलं शेणाई म्हणून जे त्यांची व्यक्तिरेखा आहे स्पाय मधली ती जास्तीत जास्त आत्ताच्या मुलांना आठवत असेल, किंवा एक पिढी मागे गेलं तर सपने चित्रपटात काजोल यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली तर काही लोकांना ती आठवत असेल, किंवा नागेश कुकनूर यांचा इकबाल जो सिनेमा ज्याच्याने श्रेयस सलपत यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केलं आणि दुपार गाजला, त्या चित्रपटामध्ये एका क्रिकेट कोचची केलेली त्यांनी भूमिका ही जास्तीत जास्त लोकांना म्हणजे परिचित आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना एकता टायगर मधले जी भूमिका आहे ती जास्त परिचित असेल, पण ह्या दोन तीन सिनेमाच्या पलीकडे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांचं जे तो अभिनय प्रवास आहे हा पाहायचा असेल तर तुम्ही ह्या सिनेमांना पाहिलं पाहिजे. आणि याच्यातनच मला वाटतं ते ज्या सामाजिक कार्याकडे पुढे वळले किंवा ज्या इच्छाशक्तीने ते पुढे कार्य करू लागले समाजासाठी, खास करून पर्यावरणासाठी. हे याचाच परिणाम असतो बघा, आपण ज्या पद्धतीच्या वातावरणात वावरतो ना तिकडनंच आपल्याला प्रेरणा मिळत जाते.
1: नक्कीच. आणि खरं तर मला आश्चर्य असं वाटतं त्यांच्याबद्दल की घरात काहीच कला साहित्य संस्कृतीचं काहीच त्याच्यामागे वारसा हक्काने काही त्यांना मिळालं नाहीये. हे उपजतच गुण कुठून आले? आणि तर त्या काळात तर आपल्या फिल्म इन्स्टिट्यूट किंवा आपल्या युनिव्हर्सिटीज सारखं काही अशी अभिनय शिकण्याची अशी काही अशी कुठली शिक्षण संस्था नव्हती, तरी सुद्धा ते एक एक करत गेले प्रोजेक्ट आणि त्यातून ते शिकत गेले. आणि असं त्यांनी आज म्हणजे त्यांचे धडे आज सगळे अभिनयाचे आता सगळी तरुण मुलं सगळे कलाकार गिरवतात. तर त्यांनी हा संस्कार अभिनयाचा कुठून घेतला किंवा अभिनयावर त्यांनी कसं काम केलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
0: मी जसं म्हटलं की आता काय झालेलं आहे, मी फार मोठा काही म्हणजे विचारवंत किंवा हे नाही, मी फक्त अभ्यासक आहे आणि मी फार जवळून त्यांना म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो तर माझ्यासाठी प्रेरणा कोण होतं तर गिरीश कर्नाड होते. सारस्वत कुटुंबामध्ये असं प्रेरणादायी म्हणजे चित्रपटात जाणारा किंवा कला क्षेत्रात जाणारा असं प्रेरणा फार कमी असतात, कारण डॉक्टर इंजिनियर
1: किंवा
0: उद्योजक असा कल असतो. तर म्हणजे एक छोटासा तुमच्या परमिशननी सांगतो तो किस्सा की आम्ही जेव्हा बालपणी होतो आणि आम्ही असं विचार करत होतो की आपल्याकडे कोण आयडलच नाही आहे आपल्या समाजात असा आयडल कोण की ज्याला कला क्षेत्रात, तर मग वडील म्हणायचे की काही करायचं असेल ना तर गिरीश कर्नाडांसारखं करा, की प्राध्यापकही आहेत चांगले, चांगलं म्हणजे शिक्षण घेऊन कलेचीही सेवा करतायत, समाजाचीही करताय आणि स्वतःचं कुटुंबही फार चांगल्या पद्धतीने चालवत आहे. कारण एक हे असतं की आपण कला क्षेत्रात असताना लोकांचं एक म्हणणं असतं किंवा संसाराला तुम्ही तुळशी पत्र द्या, तुमच्या संसाराकडे लक्ष नसेल ते एखाद्या असं नाही. तर त्यांची धर्मपत्नी जी आहे, आज ची दोन मुलं आहेत, रघु कर्नाड त्यांचा मुलगा तोही आज चांगल्या याच्यावर आहे, एक मुलगा एक मुलगी असं त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. आणि त्यांनी फार मी हे का सांगतोय कारण एक समज असतो माणसाचं की कला क्षेत्र किंवा समाज क्षेत्राचं ते वाहून घेणाऱ्या लोकांचं संसार असं म्हणजे, पण तसं नाही. कुठच्या गोष्टीचं कसं बॅलन्स ठेवायचं पहा त्यांनी, ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणू, व्यावसायिक सिनेमा चित्रपट म्हणू, त्या व्यावसायिक चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची कला साधना देखील जोपासलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचं लेखन असेल आणि महत्वाचं म्हणजे त्यांची जी मातृभाषा किंवा त्यांची जी मूळ भाषा ज्याच्यात त्यांना व्यक्त व्हायचं होतं, कन्नड असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, या सर्व भाषांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आज असं असतं की इफ आय हॅव टू ग्रो आय हॅव टू ग्रो इन इंग्लिश असं एक म्हणणं आहे की मला इंग्लिश ऑडियन्सची फार गरज लागते, पण तसं नाही. त्यांनी ते दाखवून दिलं त्यांच्या कलाकृतीतनं की तुमची कलाकृती जर दर्जेदार असेल ना तर तुमचं जग तुम्हाला पाहिजे. तुमची कलाकृती दर्जेदार असली पाहिजे आणि त्यासाठी ते श्रम घेत असत. तर त्यांची जडणघडण जसं मी सांगितलं, यक्षगान होतं, नाटक मंडळी जी गावागावातनं फिरायची ह्याचे संस्कार होते, म्हणजे थेट संस्कार जरी असं म्हणजे घरात अभिनयाची परंपरा नसेल तरी अशा संस्कारात फार हे असतात. आणि मुळातच जसं मी म्हटलं की अभ्यासू वृत्ती, त्यामुळे ते प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा ययाती हे नाटक त्यांचं जे आहे ते त्या नाटकावरती हिंदी अनुवाद डॉक्टर सत्यदेव दुबेंनी केला, तर महाभारत असा, आणि त्याच्यामध्ये अमरीश पुरी यांची भूमिका होती. म्हणजे अमरीश पुरी हे देखील नाट्य चळवळीतनंच आलेले आहेत, आविष्कार नाट्य चळवळीचा ते भाग होते ते आलेले आहेत. तर अमरीश पुरीने त्याच्यात महत्वाची भूमिका केलेली, म्हणजे त्याचं जे अॅडॅप्टेशन आहे तिचं कन्नड ते हिंदीमध्ये महाभारत वरती ते सत्यदेव दुबेंनी केलं आणि त्याच्यात मुख्य भूमिका अमरीश पुरी करतात. म्हणजे किती दर्जाचे कलावंत त्या एका कलाकृतीमध्ये होते, किती जोडले गेले. आणि तुम्ही या सगळ्या नटांचा प्रवास पहा, यांची जी संवाद कौशल्य आहे, यांच्याकडे जो शब्दांचं आपण म्हणूया महासागर आहे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये नाट्य त्यानं समोर येताना एक महासागर समोर येतो की ते आज संगीत पृच्छघटिक हे ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ते संवाद ऐकून सुद्धा वाटत असेल की आपण किती कोणत्या वातावरणात आज मंत्रमुग्ध झालेले आहोत
1: आणि ते वातावरण वेगळंच असं होऊन जातं नाही का.
0: हो तर ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, पुढे जाऊन त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, पद्मश्री पद्मभूषण ही मिळालं. पण स्वतःचं जे त्यांचं जे समाजाप्रती जे एक कर्तव्य आहे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळीमध्ये ते अग्रेसर होते. सहभाग नुसता घेतला नाही तर त्याच्यासाठी ते वारंवार जे माध्यम मिळेल त्याच्यातनं ते व्यक्त होत होते. त्यांनी काही ठिकाणी त्यांचे स्तंभलेख लिहिलेले आहेत की का पर्यावरणावरती पर्यावरणाची का हानी होऊ नये आणि अनेक ठिकाणी म्हणजे डंकन्स रेझोल्युशन ज्याला म्हणतो डंकन्स रेझोल्युशन हे कोणाला कळत पण नव्हतं आणि त्याच्यात त्यांनी कन्नड अनुवाद त्याचा केलेला त्या ह्याचा जो म्हणजे तिकडच्या शेतकऱ्यांसाठी फार बहुमूल्य असा एक योगदान होतं त्यांचं की ते लोकांना कळण्यासाठी त्यांनी एकदम सोप्या भाषेत त्याचा अनुवाद केला.
1: नक्कीच तुमच्या या साहित्य क्षेत्राविषयी आपण जाणून घेणारच आहोत पण एक तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गिरीश कर्नाड यांचा साहित्य प्रवास जाणून घेऊया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ.

0: त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण गिरीश कर्नाड या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर, आता अर्थातच आपण मालगुडी डेज या माइलस्टोन जे निर्मिती झाली त्याच्याकडे वळूया, कारण मालगुडी डेज पाहत पाहतच आपण सगळे मोठे झालो आणि आज तरुण म्हणजे लहान मुलांची पिढी सुद्धा मालगुडी डेज आवर्जून पाहते आणि ते एक आर्काइवल झालेला आहे तो सगळा प्रोजेक्ट,
1: लेजेंडरी क्लासिक.
0: येस, तर त्याविषयी थोडस सांगा.
1: सगळ्यांनाच माहिती असेल आरके नारायण यांच्या त्या कादंबरीवर तो आधारित ती एक मालिका होती दूरदर्शननी केलेली. त्याच्यात एल वैद्यनाथन यांनी दिलेलं जे संगीत होतं आणि ती जी बॅकग्राऊंड स्कोर होती ती आजही रिंगटोन म्हणून बऱ्याच जणांच्या आपल्याला भ्रमणध्वनीमध्ये दिसते, मोबाईल फोनवर असते. त्याचं दिग्दर्शन हे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक शंकर नाग यांनी केलं आणि गिरीश कर्नाड यांनी त्याच्यात एक महत्वाची मुख्य भूमिका होती, म्हणजे स्वामी जो आहे मास्टर मंजुनाथ यांनी स्वामीची भूमिका त्याच्यामध्ये केलेली. आणि विश्वनाथन या त्यांची वडिलांची जी भूमिका होती ती गिरीश कर्नाड यांनी केलेली. रंजक गोष्ट अशी की त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका ज्यांनी केलेली त्या गिरीश कासरवळी, ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासरवळी यांच्या धर्मपत्नी यांनी गिरीश कर्नाड यांच्या स्क्रीनवरती मालगुडी डेज मध्ये त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका केलेली, मिसेस वैद्यनाथन, मिसेस स्वामीनाथन. अशी ती कास्ट, त्याच्यात अनेक कन्नड सिनेमातले आणि थिएटरमधले दिग्गज अभिनेते मालगुडी डेजच्या विविध भागांमध्ये होते. उदाहरणार्थ विष्णुवर्धन, म्हणजे हे सिल्वर स्क्रीनवरचं कन्नड चित्रपटातलं फार मोठं नाव, ते देखील एका भूमिकेमध्ये एका एपिसोडमध्ये त्याच्यात होते. अनंतनाग उदय, असे अनेक दिग्गज अभिनेत्यांनी दूरदर्शनच्या मालिकेमध्ये काम करण्याचा एक बहुमान त्या सिरियलमध्ये आहे. आणि एका छोट्या गावातली, म्हणजे कर्नाटकातल्या एका छोट्या गावातली गोष्ट ही किती रंजकपणे वेगवेगळ्या भागांमधनं ज्याला आपण म्हणून चाइल्ड सायकोलॉजीच्या माध्यमातून उलगडत जाणारा तो प्रवास, हे अतिशय सुंदरपणे एकदम ठामपणे जी त्या भागातनं आले असं आतापर्यंत तरी दुसऱ्या कुठच्या मालिकेला जमलेलं नाहीये. एवढं सुंदर ती मालिका होती आणि आजही ती भूमिका अजरामर आहे. अनेक भागांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्यांची जी वेशभूषा आहे, त्यांचे जे संवाद आहेत किंवा ज्या सेटअपमध्ये, ज्याला आपण म्हणू, ज्या कलाविश्वामध्ये तो भाग उलगडत जातो, म्हणजे आगुंबे या गावामध्ये त्याची शूटिंग झालेली, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, आगुंबे सारख्या गावामध्ये त्या एका खऱ्याखरच्या म्हणजे वाड्यामध्ये ती शूट झालेली आहे. आणि बरेचसे असं तुम्हाला दिसेल की ज्या ज्या भांडी वस्तू जशा प्रकारचं सेटअप तिकडे होतं तसं आता बघायला नाही मिळत, त्यामुळे त्याची आर्काइवल व्हॅल्यू फार मोठी आहे. त्याच्यात असणारे दाखवले गेलेले संस्कार वेगवेगळे त्या मालिकेतनं हे फार एक वेगळ्या लेवलचं, म्हणजे आर्काइवल व्हॅल्यू आहे त्या मालिकेला. गिरीश कर्नाड यांच्या संबंधात त्या मालिकेविषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की त्यांचा जो शिरशी आणि धारबाड इकडचा जो त्यांचा घरातला प्रवास होता ह्याच्यातनं ती व्यक्तिरेखा फारशी आपल्याला साम्य दिसणारी होती आणि त्यामुळे त्यांनी तो इफेक्टिव्हली तो पोर्ट्रेयल ते त्या मालिकेमध्ये केलं. थोडस मागे जाऊया, त्यांनी जेवढे कन्नड चित्रपट दिग्दर्शित केले किंवा ज्याच्यामध्ये पटकथा लेखक म्हणून ते होते त्याच्यात ही साहित्याचा भरपूर मोठा वाटा आहे. त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला त्यांनी चित्रपट वंशवृक्ष म्हणून त्या चित्रपटाचं नाव आहे, कन्नडमध्ये केलेलं वंशवृक्ष. आर एस बैलप्पा नावाचे फार एक प्रसिद्ध साहित्यकार कन्नडमध्ये होते, त्यांच्या कथेवर आधारित तो चित्रपट होता. त्यानंतर एक अजून एक कन्नडमधला माइलस्टोन, म्हणजे ज्याला आपण म्हणू की जसं अंकुर या चित्रपटातनं श्याम बेनेगल यांनी एक पॅरलल सिनेमा सुरू केला भारतामध्ये, ज्याला कमर्शियल सिनेमाच्या वाटेला न जाता एक आर्ट सिनेमा किंवा पॅरलल सिनेमा याला आपण म्हणतो, तसा सिनेमाची मुवमेंट अंकुर या चित्रपटासून श्याम बेनेगलनी हिंदीत सुरुवात केली. तशीच गिरीश कर्नाड यांनी संस्कार म्हणून एक चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्या संस्कार यू आर अनंतमूर्ती यांच्या कथेवर तो चित्रपट आधारित होता. आणि त्यावेळी तुम्हाला आवर्जून मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, त्या चित्रपटाला त्यावेळी तिकडच्या सरकारने बॅन आणलेलं, फिल्म सेन्सर बोर्डने त्याच्यावर बॅन ठेवलेलं की हा चित्रपट दाखवू शकत नाही कारण भरपूर जणांच्या सेंटिमेंट हर्ट होतील. पण नंतर तो चित्रपट रिलीज केला गेला. तर संस्कार हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे आणि तो सिनेमा देखील फार प्रचलित झाला आणि त्याच्यातनं अधिक अधिक असे म्हणजे विचार लोकांसमोर जे समाजाला त्यावेळी नवीन होते, टॅबूच्या विरुद्ध तो सिनेमा होता, ते विचार पटवण्याचं सामर्थ्य त्या सिनेमांनी करून दिलं. आता अनेक जणांना माहीत नसेल संत साहित्यावर म्हणजे आपली भक्ती मुवमेंट जी आहे महाराष्ट्राची त्याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मानस देखील गिरीश कर्नाड यांना मिळालेला आहे. त्याच्यावर त्यांनी डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये असणारा कनकदास, संत कनकदास याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मान त्यांना मिळाला. असे सगळे विविध डॉक्युमेंटरीही त्यांनी केल्या, त्याला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्यामुळे जर तुम्ही त्यांचा प्रवास पाहिला तर तो एका विशिष्ट माध्यमाकडे कधीच झुकलेला नव्हता. त्यांनी चित्रपटही केले, नाट्यही केलं, कमर्शियल सिनेमाही केले, पॅरलल सिनेमा केला, आर्ट सिनेमा केला, त्यानंतर डॉक्युमेंटरीज केल्या. आणि त्यांची जी आवड होती विज्ञानाकडे पाहण्याची, वैज्ञानिक दृष्टी ज्याला आपण म्हणतो, त्यांनी टर्निंग पॉइंट नावाचं एक मालिका यायची दूरदर्शन, त्याचं निवेदन देखील त्यांनी केलेलं. म्हणजे टर्निंग पॉइंट सारखा विज्ञानावरची आवड निर्माण करणारा एक शो, त्याचं निवेदन एवढ्या अव्वल दर्जाची व्यक्ती करते म्हणजे त्याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की तो शो कोणत्या दर्जाचा असेल, किती एक कलात्मक दर्जाचा तो शो असेल. तर एवढी उच्चतम निर्मिती असणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. पटकथा लेखक ते स्वतः होते, त्यानंतर दिग्दर्शन त्यांनी केलं, डॉक्युमेंटरीज म्हणजे माहितीपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. आणि माहितीपटांमध्ये अशा व्यक्तींवरचं माहितीपट की भक्ती संप्रदाय, भक्ती संप्रदायावरचं कॉन्ट्रीब्युशन, तर हा सगळा त्यांचा एक ओव्हरऑल प्रवास वेगवेगळ्या क्षेत्रामधला झाला. आणि त्यांनी मला वाटतं आज जर आपण पाहिलं त्यांचं एक कोंकणीमध्ये भाषण देखील आहे. अनेक जण मी जिथे गिरीश कर्नाडांवर बोलायला जातो तिथे अनेक जण मला विचारतात की ते या विचारधारेचे होते का, त्या विचारधारेचे होते का. तर एक कोंकणीमध्ये त्यांचं एक गाजलेलं भाषण आहे आणि ते त्यांनी एका मठाच्या आतमध्ये म्हणजे मठाच्या कार्यक्रमात केलेलं आहे. तर ते त्यावेळेचे सांगतात की मी ह्याच्याकडे एका सांस्कृतिक
0: ठेवा म्हणून पाहतो,
1: सांस्कृतिक ठेवा म्हणून या सगळ्या गोष्टींकडनं पाहतो. त्याच्यात त्यांनी एक सुंदर उल्लेख केलेला आहे की कर्नाड हे आडनाव त्यांना कुठून मिळालं, त्याचा त्यांनी अभ्यास सांगितलेला आहे की कर्नाड नावाचं कसं एक गाव होतं आणि त्याच्यावरनं कसं त्यांचं आडनाव पडलं, आणि कोंकणी भाषा ही किती गोड भाषा आहे, त्याच्यातले शब्दरचना कशी आहे, संवाद फेक कशी आहे, हे सगळं त्यांनी त्या भाषणात सांगितलं. आजही ते युट्यूब सारख्या माध्यमांवर अवेलेबल आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी लहान असताना या मठामध्ये यायचो, माझे बाबा घेऊन यायचे कधी, पण का कोणास ठाऊक, आता मी इथे जास्त येत नाहीये, पण इकडचा सांस्कृतिक वारसा माझ्या मनात आहे. तर असं गमतीदारपणे त्यांनी सांगितलं की कदाचित माझा देवावरचा विश्वास कमी झाला आहे का माहीत नाही, पण इकडचा सांस्कृतिक ठेवा मी कधीच विसरलेलं नाहीये. तर मला वाटतं गिरीश कर्नाड यांच्यासारख्या ज्या व्यक्ती असतात त्या प्रवाहाच्या विरुद्ध नेहमीच असतात आणि त्यांना कुठच्याही एका साचेबद्ध पद्धतीमध्ये एका साचेबद्ध विचारांमध्ये बांधणं शक्य नसतं. ते मुक्त विचारांचे असतात, त्यामुळे त्यांचे माध्यमही वेगवेगळे असतात, त्यांचे त्यांना जशा प्रकारे व्यक्त व्हायचं असतं तेही वेगळ्या प्रकारचं ते व्यक्त होतात. आणि त्यामुळे त्यांना एका विशिष्ट विचारसरणीमध्ये बांधणं मला तरी असं वाटत नाही की एका विचारसरणीमध्ये बांधणं त्यांना शक्य होईल. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे तर त्यांच्याकडे असलेली कलात्मक दृष्टी, त्यांच्याकडे असणारा वैचारिक वारसा, त्यांच्याकडे असणारी अभ्यासू वृत्ती आणि त्याचं रूपांतर हे समाजाच्या उपयोगासाठी कसं येईल हे आपल्या कलेतनं समाजाला पटवून देण्याची शक्ती ही ज्या व्यक्तीमध्ये होती ते म्हणजे गिरीश कर्नाड.
0: आता गिरीश कर्नाड तुम्ही फार संक्षिप्तपणे त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे, त्यांनी साहित्य निर्मिती पण बरीचशी करून ठेवलेली आहे, पण आता तरुण पिढीला म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जर गिरीश कर्नाड समजून घ्यायचं असेल तर त्यांच्यावर आधारलेली काही पुस्तकं आहेत. मला वाटतं त्यांचं एक जीवनचरित्र आहे, अडाडता असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर ते म्हणजे काय म्हणजे आपण काय त्याचं कुठे त्याचं पुस्तकं वाचू शकतो?
1: मला वाटतं त्यांनी मनोरमा प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं पुस्तक होतं 2011 साली, आणि त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र आहे ते. पण तो आत्मचरित्रातला एक भाग म्हणजे 2011 साली ते कदाचित प्रकाशित झालं, 2019 साली गिरीश कर्नाडजी आपल्यातनं निघून गेले, तर पुढचा 8 वर्षाचा काळ ही देखील एकदम त्यांचा रंजक आहे, त्यामुळे तो त्याच्यात समाविष्ट झालेला नाहीये. त्यांचा त्यांच्या साहित्याचा काळ आणि त्यांचा जो रंगभूमीतला काळ आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये जास्त दृष्टिक्षेप आहे. पण पुढचे 8 वर्ष हे देखील त्यांनी राजकीय अनेक घडामोडींना त्यांनी सामर्थ्यपणे उत्तर दिलेलं आहे. त्यांचे विचार म्हणजे एक त्यांनी जो आपला गोहत्येविरुद्धचा कायदा आहे त्याच्यावरती एक मोठं भाष्य त्यांनी केलेलं आणि त्याच्यावरती त्यांची एक चळवळ, तो त्यांचा विचार आहे, अर्थात तो त्यांचा विचार आहे, मी सगळ्या प्रेक्षकांना पहिलेच सांगू शकतो, तो त्यांचा विचार आहे. एखादी व्यक्ती एखादा विचार घेऊन जेव्हा एका समाजापुढे जाते तो त्याचा वैयक्तिक विचार असतो आणि ते त्याच्या पद्धतीने ते मांडत असत. त्यामुळे आपण कोणाचा पराकुटीचा द्वेषही करू नये. एका विचारसरणीवरनं एका वक्तव्यावरनं कधीही त्या माणसाच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहू नये असं मला वाटतं. आणि हेच मी गिरीश कर्नाडांच्या आयुष्यातनं काय शिकलो, तर आपल्याकडे असणारी दृष्टी ही व्यापक असली पाहिजे. मी वारंवार सांगतो की माझे आवडते 2 चरित्र आहेत आयुष्यातले, व्यक्तिरेखा आहेत की ज्यांच्याकडनं मी फार जवळून काहीतरी शिकलो अलीकडच्या काळातले. एक म्हणजे जॉर्ज फर्नांडिस, दुसरे जॉर्ज आणि दुसरं म्हणजे गिरीश कर्नाड. जर मला राजकारणात जायचं असलं असतं तर माझ्या समोरचं उदाहरण होतं जॉर्ज फर्नांडिस, की कशा प्रकारे आपण राजकारणाकडे जाण्याचा भाग आणि कलात्मक रणाकडे जाण्याचा भाग जो गिरीश कर्नाडांचा, पण दोघांमध्ये असणारा एक समान दुवा म्हणजे 2 दुवे, एक तर दोघेही कर्नाटकातनं होते आणि ज्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती, आणि दोघही अशा विचारसरणीचे होते की मतभेद असू शकतात पण मनभेद कधीच असू नयेत. एखाद्या व्यक्तीचे मतभेद आपल्याला असू शकतात आणि तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानानं दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. मतभेद असणं, मत व्यक्त करणं, मतपरिवर्तनही होऊ शकतात, पण त्याच्यामुळे मनभेद करणं की मी ह्याच्याशी बोलणारच नाही किंवा ह्याच्याविषयी मी एकदम खालच्या पातळीवरच जाऊन बोलीन किंवा ह्याच्याविषयी मला बोलायचंच नाही असं न होता कायम संवाद चालू ठेवणं हे या दोन्ही व्यक्तिरेखांनी समाजाला शिकवलं, किंवा या 2 व्यक्तिरेखांकडनं आजच्या तरुणांनी हे शिकावं,
0: आदर्श ठेवला,
1: हा असा एक आदर्श आपण ठेवू शकतो.
0: नक्कीच, फार सुंदर माहिती गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी तुम्ही सांगितले. डॉक्टर राहुल भांडारकर, तुम्ही आज आचार्य 90 FM मध्ये आलात आणि गिरीश कर्नाड यांच्यावर आपण थोडासा दृष्टिक्षेप एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद प्रेक्षको हो. ही संक्षिप्तपणे आपण डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दलची माहिती आपण इथे सांगितली. त्यांच्या ज्यावेळी त्यांचा जन्मोत्सव असेल ज्यावेळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही आपण एक विशेष कार्यक्रम करूयात आणि मुख्य त्यांच्या सामाजिक कार्यावरती एक विशेष भाग करूयात अशी मी विनंती करू इच्छितो आचार्य 90 FM ला.
0: नक्कीच,
1: धन्यवाद.
0: तर प्रेक्षक हो, नवीन अशाच व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्वनी डॉक्टर राहुल भांडारकर यांच्यासोबत आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार प्रेक्षक, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंद दादांना आणायचं कारण म्हणजे अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंद दादांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचंच असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं आणि खरंच आणि ते एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग परळपासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग परळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांना वगैरे कामं करत होतो एकांकिकांमधन आणि दादर शबिला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे, म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश पुळेकर, बरेच खरं सुलभाताई, त्यांच्याबरोबर तर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचेच खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं आणि मग ते हळूहळू शाळा कॉलेज मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा एकांक स्पर्धा सगळ्या स्पर्धा अगदी राज्य नाट्य स्पर्धा आंतरराज्य नाट्य स्पर्धा हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्थात शाळेत असताना आमच्या सरांच म्हणजे विलास जोशी सरांमुळे लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो, त्यामुळे नेपथ्य कसं असावं, आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या. त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे मला, तर त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. अजित भगत असो, प्रमोद पवार, विजय गोखले किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली, त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधनं कामं केली मी, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आउट झालो आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची, माझी माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होत आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला यांच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. अर्थात ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळालं नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाच्या ऑर्डर्स पण केलेले आहेत, अगदी फंक्शन्स पण केली, स्टील फोटोग्राफी केलेली आहे.

0: शूटिंग हळूहळू व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो.
1: अच्छा.
0: आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला मला. प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, अनेक चित्रपट त्यांनी केले होते. आता कोरोना काळामध्ये ते गेले तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली, असिस्टंट म्हणून. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून क्रेन उचलण्यापासून सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात आणि नाटक असं सगळं ते एक वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं. आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळाले मला, त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो तर त्यांच्या चौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं. वेगळं कारण कसं की एक नाटक वेगळं असतं आणि असा मोठा शो जो असतो ना की ज्याला आपण मेगा शो म्हणतो की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअर म्हणून जॉब करतो, साऊंड इंजिनिअर तिथे म्हणून काम करत होतो. तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे. नाही मी आवाज बघून कापतो असा तो सगळा प्रवास आहे नाटकातनं सिरियल्समधनं आणि चित्रपटातनं.
1: नक्कीच सर फार अगदी मोजकच बोलतायत पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते, पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. JD आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत. आणि सरांनी जसं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते, तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये. नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं, त्या संधीचं सोनं कसं केलं?
0: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो, परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून, त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये धमाल करतोस, एकांकिकाही नाट्य प्रयोग केलीस किंवा एकांकिकांमध्ये कामं केलीस, आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस, मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस, मग मला एखादं गाणं म्हणून दाखव. तर ते चिडवत होता.